मध्यम लहरी 239° एक मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्झवर, एफएम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 20 वैशाख 1948 अर्थात 10 मे 2026. सकाळचे 5:55 आणि 40 सेकंद झाली आहेत. आमची प्रातकालीन प्रसारण सभा आता सुरू करत आहोत. श्रोते हो, सुप्रभात.

आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6 वाजतात. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीमधल्या बातम्या आता सहक्षेपित करत आहोत.

माणसाच्या आचार विचारावरून त्याची योग्यता कळते हे ह्या सुभाषितात सांगितलं आहे. मनुष्याचं वागणं त्याचं घराणं सांगते, त्याचं भाषण त्याचं बोलणं यावरून त्याचा देश समजतो, त्याचं गोंधळलेलं मन त्याची गडबड यावरून त्याचं प्रेम समजतं, त्याचा आहार कसा आहे हे त्याच्या शरीरावरून समजतं. चांगला वागणारा मनुष्य चांगल्या कुळातला ओळखावा, त्याच्या भाषेवरून तो कोणत्या देशाचा आहे हे समजतं. कुणी आजारी पडला, अगर संकटात सापडला तर तो त्याच्यासाठी धावपळ करतो, स्वतःला विसरून मदतीचा हात पुढे करतो. ज्याचं मन प्रसंगाप्रमाणे द्रवतं बावरतं त्याच्या प्रेमळपणाची साक्ष त्या ठिकाणी प्रदर्शित होते. अपुरा आहार घेणाऱ्यांचं शरीर कृश असतं, भरपूर आणि सकस आहार घेणारा धष्टपुष्ट असतो.

उत्तम घराचं वर्णन ह्या श्लोकामध्ये केलं आहे. सुभाषितकार म्हणतात, ज्या घरातील वातावरण आनंदी आहे, मुलं बुद्धिमान आहेत, गृहिणी मधुरभाषिणी आहे, सुहास्यवदन आहे, ज्या गृहस्थाला चांगल्या मित्रांची संगत लाभली आहे, योग्य मार्गानं ज्यानं पैसा मिळवलेला आहे, आज्ञाधारक सेवक नोकर चाकर ज्या घरात वावरतात, ज्या घरात सौजन्याचं आदरातिथ्य आहे, नित्य शिवपूजन म्हणजे धार्मिक आचरण आहे, जेवणाचे सकस पदार्थ आणि जेवणाऱ्याचे मन संतुष्ट करणारे आहेत, सज्जनांच्या सहवासाची इच्छा सदैव मनी बाळगणारे असं घर, त्या घरातील माणसं म्हणजेच तो गृहस्थाश्रम धन्य होय.

0: एखाद्या चांगल्या गोष्टींच्या सान्निध्यामुळं इतर अनेक गोष्टींना चांगलेपणा कसा प्राप्त होतो ते या श्लोकात सांगितलंय. वनात खूप झाडं असतात, अनेक प्रकारची असतात, पण त्यातील एखादंच झाड हे सुवासिक फुलांचं असतं. त्या एका सुवासिक फुलांच्या झाडावरील फुलांनी सर्व वन, आसपासचा परिसर सुगंधित केला जातो. एका झाडामुळं वनाला सुगंधाचं वैभव प्राप्त होतं. कुळातही हा नियम लागू पडतो. वंशातील एखादा सद्गुणी मुलगा सर्व घराण्याची कीर्ती दूरवर पसरतो. त्याच्या सद्वर्तनानं संपूर्ण घराणं यशदायी होतं. निसर्ग आणि मानवी जीवन यांची योग्य सांगड या श्लोकात घातली आहे. एका चांगल्या गोष्टीमुळं जवळच्या सर्व गोष्टींना चांगलेपणा प्राप्त होतो.
1: प्रकाश किरण हा कार्यक्रम आपण ऐकला. श्लोक संकलन आणि भावार्थ लेखन आशा गद्रे यांचं होतं. श्लोक गायन ऋषिकेश बोडस यांनी केलं होतं, तर वाचक स्वर चित्रा हंसनाळकर यांचा होता. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:10 होत आहेत. भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत प्रभात वंदन. कार्यक्रमात आपल्या सोबतीला मी मधुरा पुजारी. सुरुवातीला कृष्णा कल्ले यांनी गायलेली भूपाळी ही रचना जगदीश खेबुडकर यांची आहे.

अजित कडकडे यांनी गायलेला संत तुकारामांचा अभंग आपण ऐकला. प्रभात वंदन या कार्यक्रमात वीणा सहस्रबुद्धे यांनी गायलेली संत जनाबाईंची रचना आता ऐकवत आहोत.

भीमसेन जोशी यांनी गायलेला संत तुकारामांचा अभंग आपण ऐकला. कार्यक्रमात यानंतर अरविंद पिळगावकर यांनी गायलेली श्रीधर वर्णेकर यांची रचना.

0: समूह स्वरातील या गीताबरोबरच प्रभात वंदन हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. यानंतर कृषी वार्ता या कार्यक्रमात ऐकूया रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर याविषयीची माहिती.
1: मंडळी, वाढत्या लोकसंख्येला धान्य पुरवण्यासाठी रासायनिक खतांच्या वापरावर अगर सेंद्रिय खतांच्या वापरावर वाद घालत बसण्यापेक्षा रासायनिक खतांच्या किफायतशीर वापराबरोबरच सेंद्रिय खतांचा वापर देखील करणं हे आता क्रमप्राप्त बनलेलं आहे. जमिनीच्या सुपीकतेसाठी सेंद्रिय खतं आणि पिकांच्या उत्पादन वाढीसाठी रासायनिक खतं वापरली पाहिजेत. फक्त त्यांचा अमर्याद वापर हा आपण टाळायला हवा. जमीन आणि पीक उत्पादन तसंच सेंद्रिय आणि रासायनिक खतं यांचं संतुलन साधणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. यातल्या प्रत्येकाचा विचार हा आपण करायलाच हवा, तरच वाढीव उत्पादनाच्या आपण अपेक्षा पूर्ण करू शकू. आजकाल जमिनीच्या प्रत्येक तुकड्यातून पाण्याच्या उपलब्धतेनुसार वर्षातून एक अगर दोन ते तीन पिकं आपण घेऊ शकतो. त्यामुळं पिकांची अन्नद्रव्यांची गरज भागवण्यासाठी रासायनिक खतं ही द्यावी लागतात. अर्थात जमिनीतल्या अन्नद्रव्यांचा रहस होऊ न देणं, पिकांकडून अन्नद्रव्यांचं शोषण वाढविणं आणि गरजे इतकाच खतांचा वापर करणं म्हणजेच रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर होय. खतांच्या कार्यक्षम वापरामध्ये खतांचा संतुलित वापर, खतांचं योग्य व्यवस्थापन, खत देण्याच्या पद्धती, जमिनीच्या प्रकारानुसार खतांचा वापर, मातीच्या परीक्षणानुसार खतांचा वापर तसंच पिकांच्या गरजेनुसार खत व्यवस्थापन इत्यादी गोष्टींचा विचार हा आपण करायलाच हवा, तरच खतांचा कार्यक्षम पद्धतीने वापर होऊ शकेल. मंडळी, नत्र, स्फुरद, पालाश या खतांबरोबरच सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणून गंधक, कॅल्शियम, लोह, जस्त, मॅंगनीज इत्यादी 16 खतांची गरज असून त्यांचा वापर हा व्हायलाच हवा. नत्र खतं ही लवकर लागू पडणारी, पाण्याबरोबर त्वरित विद्राव्य असणारी असल्याने एकाच हप्त्यात विभागून न देता 2 ते 3 हप्त्यात विभागून द्यावीत. शिवाय निंबोळे पिंडीत मिसळून द्यावीत. स्फुरद हे हळूहळू रिलीज होत असल्यानं पेरणीच्या वेळी एकाच हप्त्यात पिकाच्या मुळाजवळ 10 ते 15 सेंटीमीटर जमिनीत खोल द्यावीत. यासाठी ओलाव्यात विद्राव्य होणारे सिंगल सुपर फॉस्फेट हे खत वापरावं. पालाश हे खत पाण्यात पूर्णपणे विद्राव्य असल्यामुळं पिकांना ते लवकर उपलब्ध होतात. पालाशचा वापर शक्यतो पेरणीच्या वेळी एकाच हप्त्यात केला तर त्याचा निचरा होत नाही आणि पिकाला ते उपयोगी पडतं. म्हणजे खतं देण्याच्या पद्धतीत रासायनिक खतं ही नेहमीच दुचाडी पाभरी पद्धतीने जमिनीत खोल पेरून द्यावी लागतात. फोकून ती देऊ नयेत. उभ्या पिकातही चर काढून त्यात खतं टाकून ती बुजवून पाणी द्यावं. सेंद्रिय खतं शेवटच्या पूर्व मशागतीच्या अगोदर देऊन मातीत कालवून द्यावीत. द्रवरूप खतं ठिबक तुषार सिंचन पद्धतीतून द्यावीत. जीवाणू खताच्या शिफारशीनुसार प्रक्रिया कराव्यात. हिरवळीची खतं जमिनीत गाडून द्यावीत. माती परीक्षण अहवालानुसार खतांचा वापर करणं हे मंडळी सर्वश्रेष्ठ आणि फायद्याचं आहे. पिकांच्या गरजेनुसार खतांचा वापर आपण करायला हवा, त्यामुळं खतांचा अपव्यय टाळता येतो. जमिनीतील ओलाव्याचा विचार करून खत मात्रा द्याव्यात. खत मात्रा दिल्यानंतर पाणी देणं हे गरजेचं असतं. जलधारण शक्ती वाढवणारी सेंद्रिय खतं ही जास्तीची द्यावीत. ठिबक तुषारमधून द्रवरूप खतं द्यावीत. पिकांच्या गरजेनुसार आणि पिकांच्या अवस्थेनुसार योग्य त्या खत मात्रा देणं हे अपेक्षित आहे. तृणधान्यांना नत्राची तर डाळ आणि गळीत धान्यांना स्फुरदाची जास्त गरज असते. कडधान्यासाठी DAP तर भुईमुगासाठी सिंगल सुपर फॉस्फेट अमोनियम सल्फेट वापरावं.

0: अशा पद्धतीने मंडळी रासायनिक तसंच सूक्ष्म अन्नद्रव्ये, सेंद्रिय खतं, जीवाणू खतं यांचा कार्यक्षमरित्या आपण वापर करायला हवा, तरच निश्चितपणे आपल्याला आपल्या जमिनीतून चांगले उत्पादन मिळू शकेल.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर ही संकलित माहिती आपण ऐकली. वाचक स्वर महेश इनामदार यांचा होता. यानंतर ऐकणार आहोत आरोग्यम धनसंपदा.
2: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपण सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन, त्यासोबतच डायबेटोलॉजिस्ट असलेले डॉक्टर उत्कर्ष शाह. नमस्कार डॉक्टर.
3: नमस्कार.
2: डॉक्टर, आता गेल्या भागात आपण सांगितलं की हातापायाला मुंग्या का येतात, त्याची नेमकी कारणं काय असतात. त्या कारणांमध्ये आपण बी12ची कमतरता, थायरॉइड, डायबिटीज आणि स्पॉन्डिलोसिस यासारखी विविध कारणं सांगितली. यामध्ये डिफरन्शिएट कसं करायचं की मला याच गोष्टीमुळे हातापायाला मुंग्या येतात आहे.
3: मॅम, कालावधी खूप इम्पॉर्टंट आहे. तुमची हिस्ट्री काय आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जसं मी तुम्हाला सांगितलं की डायबिटीज असेल खूप वर्षांपासनं, तर तुम्हाला हातापायाला मुंग्या जर येत असेल मागच्या 1-2 महिन्यापासनं, एस्पेशली डायबिटीजचे जे मुंग्या येतात ते युजली पायापासनं चालू होते. तुम्हाला मुंग्यांच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक वेगळे सेन्सेशन येतं, म्हणजे तुम्ही एकदम नमनेस येतं. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही रुईच्या गादीवरती चालतात किंवा पायाला आग होणे. आग होणे हे एक खूप पर्टिक्युलर सिम्टम आहे डायबिटीजमुळे झालेल्या न्यूरोपॅथीमुळे. तर हे सर्व सिम्टम्स असेल तर तुम्ही त्याचं म्हणजे हे करू शकता की हे डायबिटीजमुळे तुम्हाला झालं असेल. सेकंडली, बी12ची जे डेफिशियन्सीमुळे जर झालं असेल तर तुम्हाला टिंगलिंग नमनेस येतं, पण ते हातापायाला दोन्ही एकासोबतच चालू होत्या. डायबिटीज मध्ये जसं पायापासून चालू होते तर विटॅमिन बी12 डेफिशियन्सीमध्ये दोन्ही हातापायाला एकासोबतच चालू होते. सेकंडली, कधी कधी काही औषधं पण टिंगलिंग नमनेस कॉज करतात, एस्पेशली किमोथेरपी एजंट्स. तर काही काही किमोथेरपी एजंट्स आहे जे घेतल्यानंतर तुम्हाला हातापायाला मुंग्या येतात, पण हे टेम्पररी असतात. ते नंतर तुम्ही मल्टीव्हिटॅमिन आणि ते सर्व सबस्टिट्यूट केलं तर ते करेक्ट होऊन जातं. किंवा तुम्ही रात्री झोपून उठले किंवा काही एक्सरसाइज केली, काही हेवी वस्तू उचलली आणि सडनली एक तुम्हाला झटका लागला आणि सडनली एका हाताला किंवा एका पायाला एकदम करंट मारल्यासारखं सेन्सेशन येत असेल आणि त्या हातापायाला मुंग्या येत असेल, तर त्याचं मिनिंग की तुम्हाला स्पॉन्डिलोसिस आहे. तर हे तुम्ही असे सिम्टम्सच्या हिशोबाने तुम्ही डिफरन्शिएट करू शकता.
2: एक थायरॉइड कारण सांगितलं, थायरॉइडमध्ये काय?
3: थायरॉइड जर प्रोलॉंग पिरियड करता जर अनकंट्रोल्ड असेल, दोन टाईपचे थायरॉइड असतात, एक वजन कमी करणारं असतं आणि एक वजन वाढवणारं असतं. मोस्ट कॉमन तर वजन वाढवणारे असतं, जे हायपोथायरॉइड आपण म्हणतो. तर ते जर खूप प्रोलॉंग पिरियड करता अनकंट्रोल्ड असेल, आपण त्याचा टेस्टच नाही केलं आणि ट्रीटमेंट बरोबर घेतली नाही, तर त्याच्यामुळे पण नर्व्ह अफेक्ट होतात, तर त्यांनी पण हे टिंगलिंग नमनेस तुम्हाला येतं.
2: म्हणजे या सगळ्या कारणांमुळे ते येऊ शकतं. याचा काही कालावधी असतो का? म्हणजे या आजारामध्ये इतक्या कालावधीसाठी येतात हातापायाला मुंग्या असं काही असतं?
3: हो. आता जे डायबिटीजचं जे टिंगलिंग नमनेस असतं, जे न्यूरोपॅथी असतं, ते युजली मोरलेस परमनंट असतं. तुम्ही काही तुम्हाला 10-15 वर्ष झाले डायबिटीज असून अनकंट्रोल्ड असेल, तर तुम्हाला न्यूरोपॅथी डेव्हलप होते आणि ते न्यूरोपॅथी मोरलेस परमनंट असते. काही तुम्ही मल्टीव्हिटॅमिन्स घेऊ शकता टेम्पररी रिलीफ करता, काही टेम्पररी रिलीफ करता पण औषध असतात ते तुम्ही घेऊ शकता. त्यांनी हे थोडंसं रिव्हर्स होतं पण कम्प्लिटली जात नाही. ते काही फॅक्टर कंटिन्युअसली राहतच तुम्हाला न्यूरोपॅथीचा लाईफ लाँग. आणि जे स्पॉन्डिलॉसिस रिलेटेड असतं ते तर शॉर्ट टर्म असतं, एकदम इमिजिएटली 2-4 दिवसाची हिस्ट्री राहते आणि मग तुम्ही त्याचं इन्व्हेस्टिगेट केलं, MRI केलं, फिजिओथेरपी घेतली, काही औषध घेतली, तर ते मग परत रिव्हर्स कम्प्लिटली नॉर्मल पण होऊन जातं. कधी कधी एक कार्पल टनल सिंड्रोम असतं. युजली फिमेल्स मध्ये व्रिस्ट कंटिन्युअसली जर अॅबनॉर्मल पोझिशन मध्ये बेंड होत असेल, खूप वेळेला पोळ्या लाटून व्रिस्ट कंटिन्युअसली बेंड होत राहतो, तर कधी कधी मिडियन नर्व्ह इथे रिस्टला कम्प्रेस होऊन जाते, तर तुम्हाला अंगठ्यांमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या फिंगरमध्ये टिंगलिंग नमनेस येतं. फक्त हे पहिले 3 फिंगर्स मध्येच तुम्हाला टिंगलिंग नमनेस येतं. तर जेव्हा असं असेल तर तेव्हा कार्पल टनलचं आपल्याला इव्हॅल्युएशन करायला पाहिजे.
2: म्हणजे कालावधीनुसार सुद्धा आपण असं याचं डिव्हिजन करू शकतो आणि मग त्या पद्धतीने निदान आणि उपचार पद्धती होत असते असं म्हणावं लागेल. डॉक्टर उत्कर्ष शाह, आपण इथे आलात आणि हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपल्या आभारी आहे. धन्यवाद.
3: धन्यवाद.
2: नमस्कार. श्रोते हो, हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार या विषयावर सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन सोबतच डायबेटोलॉजिस्ट असलेल्या डॉक्टर उत्कर्ष शहा यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. श्रोते हो, हाच कार्यक्रम

0: दुपारी 2:05 आपल्याला पुन्हा ऐकता येईल. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. यानंतर परिसर.
1: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्व श्रोत्यांचं मी शामली राऊत मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो सादर करतोय वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयीची माहिती. आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतील नीरी नागपूर येथे मुख्य वैज्ञानिक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर गजानन खडसे. या मुलाखतीचा भाग दुसरा आज आपण ऐकूया. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
2: धन्यवाद.
1: सर आपण वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण या संदर्भात असं सांगा की वर्षा जल संचयनाचे कोणते असे टप्पे आहेत?
2: वर्षा जल संचयनाचे कार्य वेगवेगळ्या टप्प्यात करत असतात. त्यामध्ये पहिला टप्पा म्हणजे पाणलोट क्षेत्र निश्चित करणे. यामध्ये आपला रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी कोणता परिसर सर्वात योग्य असेल तो भूपृष्ठ असेल किंवा आपलं घराचं छत असेल. नंतरचा टप्पा म्हणजे पाणलोट क्षेत्र स्वच्छ करणे, पाण्याचं प्रदूषण होऊ नये म्हणून हा भाग स्वच्छ करणे महत्वाचा असतो. नंतर लेआउट निश्चित करणे ज्यामध्ये टाकी आणि पाईपलाईनची मांडणी आणि स्थान अशा प्रकारे निश्चित केले जाते जेणेकरून संग्रहित पृष्ठभागांचा जास्तीत जास्त वापर होईल. नंतर स्टोरेज सेटअप तयार करणे, येथे पाण्याची गरज, पर्जन्यमान आणि पाणलोट क्षेत्रानुसार साठवण टाकीची रचना करावी लागते. तसेच ड्रेन पाईप आणि संकलन प्रणालीमध्ये काही गोष्टी आवश्यक असते जसे की तोंडावर जाळी फिल्टर व प्रथम फ्लश उपकरण बसविणे जेणेकरून आपल्याला शुद्ध पाणी मिळू शकेल. नंतर साठवण टाकीला जोडण्यापूर्वी फिल्ट्रेशन सिस्टीम बसवणे, प्रत्येक टाकीत ओव्हरफ्लो यंत्रणा असावी जेणेकरून जास्त पाणी आलं ते बाहेर पडेल, अतिरिक्त पाणी पुनर्भरण यंत्रणेकडे वळवता येईल याची काळजी करणे आणि पाईप व टाकी बसविणे. अशा वेगवेगळ्या टप्प्यात आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा वर्षा जल संग्रहणाचे कार्य करू शकतो.
1: सर याचे नेमके फायदे आणि तोटे काय आहेत?
2: येथे गरजेच्या वेळी मदत करण्याव्यतिरिक्त हे स्टॉर्म वॉटर रन ऑफ नियंत्रित करते. जेव्हा मुसळधार पाऊस किंवा पुराच्या वेळी पावसाच्या पाण्याने बऱ्याच मोठ्या प्रमाणावर माती वाहून जात असते आणि आपल्याकडे रेन वॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था असेल तर पाणी वाहून जात नाही व जमिनीची धूप रोखण्यास मदत होत असते. रेन वॉटर हार्वेस्टिंग हे दुष्काळाचा प्रभाव कमी करत असते. तसेच हे भूजल पातळी वाढवण्यास सुद्धा मदत करत असते जेणेकरून पाणी वर खेचण्यासाठी विजेच्या वापरात बचत होत असते. भूजलाच्या प्रदूषणाचे सौम्यकरण झाल्यामुळे पाण्याचा दर्जा सुधारत असतो जेथे शेतीसाठी आणि पाण्याच्या अनेक वापरासाठी चांगले असते. पावसाच्या पाण्यात कमी दूषित घटक असतात आणि ते पाणी हलके असते म्हणून हे जवळपास सर्व गोष्टींसाठी वापरले जाऊ शकते. असे अनेक फायदे आपल्याला रेन वॉटर हार्वेस्टिंगचे बघता येईल. जर आपण रेन वॉटर हार्वेस्टिंगचा तोटे किंवा त्याच्या मर्यादांचा विचार केला तर रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे मिळणारे पाणी योग्य प्रकारे प्रक्रिया केल्याशिवाय पिण्यास योग्य नसते. ज्या भागात जास्त कोरडेपणा आहे अशा ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग तेवढं उपयुक्त ठरत नसते. असे एकूणच त्याचे फायदे व तोटे आपल्याला दिसत असते.
1: एकूणच वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी खूप छान अशी माहिती सांगितली आहे. त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद. श्रोते हो आपण ऐकत होतात परिसर या कार्यक्रमांतर्गत वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांची मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.
0: परिसर हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:55 झाली आहेत. यानंतर आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा.

सकाळी 7:20 आणि रात्री 8 एक गाणे ताजे तवाने प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी आपण ऐकाल 7:25 7:40 गाणी मनातली चिंतन हाच चिंतामणी हा कार्यक्रम 8:40 8:55 लखलख चंदेरी हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम सकाळी 9:10 सैनिकी पॅटर्न निवासी शाळा हा प्रायोजित कार्यक्रम सप्रेम नमस्कार 9:15 आणि संध्याकाळी 6:35 सकाळी 9:30 आणि रात्री 8:15 छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम बालसभा मराठी चित्रपट संगीत सकाळी 10:00

10:25 जितेंद्र गोडखे सराफ यांचा प्रायोजित कार्यक्रम 10:30 नादब्रह्म या कार्यक्रमात विनोद कुमार यांचं गायन राग बिलास खानी तोडी आपण ऐकू शकाल. सकाळी 11:00 हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम 11:40 भावधारा

दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात प्राध्यापिका उर्मिला वानगे यांची मुलाखत आणि परंपरेतून आधुनिकतेकडे साड्यांच्या फॅशन विश्वातील तिशी यशोगाथा शिखा अजमेरा यांची मुलाखत आपल्याला ऐकता येईल. गीतबहार हा कार्यक्रम 1:05, 1:40 जालना जिल्ह्याचं वार्तापत्र. भावधारा 1:45, ऐसी अक्षरे रसिके 1:55, दुपारी 2 वाजता कृषी वाणी, 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण. नादब्रह्म या कार्यक्रमात दुपारी 2:30 वनमाला दीक्षित यांचं व्हायोलियन वादन राग शंकर भरणम आपण ऐकू शकाल.

संध्याकाळी 5 वाजता मराठी चित्रपट संगीत युवावाणी 5:30 यामध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत यश संपादन केलेल्या बापूसाहेब गायकवाड यांची मुलाखत लोकधन 6:05 7:15 कृषी विषय वृत्तविशेष माझं घर माझं शेत 7:30 या कार्यक्रमात आज अरविंद गोसावी यांचं प्रवचन दास्य भक्ती 9:15 स्पॉटलाईट रात्री 9:30 नॅशनल प्रोग्राम ऑफ फीचर आपण ऐकू शकाल 10 वाजता रविवास्त्रीय संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम यामध्ये डी श्रीनिवासन यांचं कर्नाटकी वीणावादन सहक्षेपित केलं जाईल याशिवाय नेहमीच्याच वेळा बातम्या सहक्षेपित केल्या जातील ही होती आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा

मध्यम लहरी 249.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्झवर, एफएम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. आज दिनांक 10 मे 2026, सकाळचे 7 वाजलेत. आजचा सुविचार.

स्वामी विवेकानंद म्हणत, पवित्र बनणं आणि दुसऱ्याचं हित करणं हेच साऱ्या उपासनेचं सार होय. गरीब, दुर्बल आणि रोगी यांच्यामध्ये ज्याला शिव दिसतो तोच शिवाचा खरा उपासक, आणि ज्याला फक्त प्रतिमेतच शिव दिसतो त्याची उपासना केवळ प्राथमिक स्वरूपाची आहे असं समजावं.

0: स्कूल बेल आहे तुमच्या चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्याची.
1: प्राथमिक शिक्षण आनंदी करणारं प्री प्रायमरी आणि प्रायमरी डे बोर्डिंग स्कूल आता सांगलीत.
0: 50 वर्षांची तेजस्वी परंपरा असलेल्या सायबर कोल्हापूरचे राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल सांगली.
1: संपर्क 955-955-3100.
0: खेळ, अभ्यास, सकस आहार आणि होमवर्क सुद्धा शाळेतच, घरी दप्तर न्यायचंच नाही. परफेक्ट डे बोर्डिंग स्कूल, राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल,
1: भारत सुतगिरणी परिसर, कुपवाड रोड, सांगली.
0: प्रवेशासाठी संपर्क 9559553100.
2: रसिक श्रोते हो, ऑल इंडिया रेडिओ अर्थात आकाशवाणी ही देशव्यापी संस्था 90वं वर्ष

0: साजरे करते आहे. या निमित्ताने चांदणे शब्द सुरांचे ही आकाशवाणी सांगली आयोजित सुगम संगीताची विशेष मैफिल रसिक श्रोत्यांच्या उपस्थितीत लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात ॲडव्होकेट केशवराव अप्पाजी चौगुले ऑडिटोरियम कॉलेज कॉर्नर सांगली इथं नुकतीच संपन्न झाली. याची ध्वनिमुद्रित आवृत्ती जरूर ऐका. सोमवार दिनांक 11 मे ते गुरुवार दिनांक 14 मे पर्यंत दररोज सकाळी 11:30 आणि याचं पुनःप्रसारण रात्री 8:15 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: बालसभा

0: बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
1: तुमचा अभिप्राय, तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं।
2: पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल।
1: घ्या मग टिपून पत्ता।
2: सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली, पोस्ट बॉक्स नंबर 88।
1: आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता। त्यासाठी आमचा मेल आयडी आहे sanglikashwani@gmail.com sanglikashwani@gmail.com।
2: आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10
1: आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35। सप्रेम नमस्कार,
2: आकाशवाणी सांगली,
1: पहिल्यापासून चांगली।

अभिजात शास्त्रीय संगीताची आवड जोपासण्यासाठी आणि उपशास्त्रीय संगीताची नजाकत अनुभवण्यासाठी ऐकत रहा फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्ज वर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्ज वर. आकाशवाणी सांगली पहिल्यापासून सांगली. श्रोते हो, आज सकाळी 10:30 नाथ ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये विनोद कुमार यांनी गायलेला राग बिलासखानी तोडी आपण ऐकू शकाल. तसंच दुपारी 2:30 वनमाला दीक्षित यांचं व्हायोलियन वादन आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर 7:10 पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातम्या दिल्या जातील.

हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. श्रोतो, थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या. त्याआधी काही संदेश.

0: मनाचं मनोगत कधी ऐकलंय? मनाशी शांत बसून कधी संवाद साधलाय? धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मनावर येणारा ताण घालवण्यासाठी मनाशी संवाद साधावा लागतो. तो कसा साधायचा याबद्दल माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन याविषयी आपल्याशी संवाद साधलाय रुपाली पाटील यांनी.
1: त्या सिच्युएशनसाठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात, ते महत्वाचं आहे, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
0: तसंच प्राची परंजपे लिखित सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम,
2: म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
1: वा,
2: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
0: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
3: चिकनगुन्ह्याच्या डासांची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते.
4: चिकनगुन्ह्याच्या प्रतिबंधासाठी आठवड्यातून एकदा
3: घरातल्या पाण्याची सर्व भांडी, रांजण, सिमेंटच्या टाक्या, फुलदाण्या, कूलर, जुने टायर्स आणि ड्रम्स घासून पुसून कोरडे करून झाकून ठेवा.
4: ताप, डोकेदुखी, अंगदुखी आणि तीव्र सांधेदुखीचा त्रास झाला तर डॉक्टरांचा सल्ला त्वरित घ्यावा.
3: शासकीय दवाखाने, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये चिकनगुन्ह्यावर विनामूल्य उपचार उपलब्ध आहेत.
4: आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळा आणि चिकनगुन्ह्या टाळा.

आकाशवाणी पुणे, पराग चिंचोलकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम बंगालचे पहिले भाजप मुख्यमंत्री म्हणून शुभेंदु अधिकारी यांचा शपथविधी. राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींना जलसमृद्ध आणि बालस्नेही गटांमध्ये देशात प्रथम क्रमांक. उद्योजक अभय फिरोदिया यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान. शांघाय तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत साहिल जाधवला कांस्यपदक. आणि राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस, रत्नागिरी जिल्ह्यात मोठं नुकसान. आता सविस्तर बातम्या. शुभेंदु अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे नववे आणि भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल त्यांचं अभिनंदन केलं, तसंच त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्यांसोबत शपथ घेतलेल्या इतर 5 मंत्र्यांचंही पंतप्रधानांनी अभिनंदन केलं. हे सर्व नेते मंत्री म्हणून पश्चिम बंगालच्या विकासाच्या प्रवासाला आणखी बळकट करतील असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. कोलकाता इथल्या ब्रिगेड परेड ग्राउंडवर आयोजित एका भव्य समारंभात राज्यपाल आर एन रवी यांनी शुभेंदु अधिकारी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मुख्यमंत्र्यांसोबत शपथ घेतलेल्या 5 कॅबिनेट मंत्र्यांमध्ये दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल, अशोक किर्तनिया, निशित प्रामाणिक आणि क्षुदिराम टुटू यांचा समावेश आहे. भाजपनं पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळवण्यात प्रथमच यश मिळवलं आहे. टीव्हीकेचे प्रमुख

सी जोसेफ विजय यांनी तमिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची काल चेन्नईत भेट घेऊन 120 आमदारांच्या पाठिंब्यासह तमिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्याचा दावा केला. तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून ते आज शपथ घेणार आहेत. विधानसभा निवडणुकांमध्ये 108 जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेल्या TVK म्हणजे तमिळगा वेटरी कळगम या पक्षानं काँग्रेस, डावे पक्ष विथू थलाई चिरुथैगल काची आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग यांचा पाठिंबा मिळवून 234 सदस्यांच्या सभागृहात सरकार स्थापनेसाठी आवश्यक असलेली 118 जागांची संख्या गाठली आहे. रवींद्रनाथ ठाकूर यांची 165वी जयंती काल साजरी करण्यात आली. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 वैशाखच्या या शुभप्रसंगी गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर यांना आदरांजली अर्पण केली. गुरुदेवांचं योगदान केवळ साहित्याच्या क्षेत्रापुरतं मर्यादित नसून ते त्याही पलीकडे विस्तारलेलं होतं असं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे. तर रवींद्रनाथ ठाकूर हे असाधारण प्रतिभेचे लेखक, विचारवंत आणि कवी असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. महाराणा प्रताप यांची जयंतीही काल साजरी करण्यात आली. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह यांनी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त समाज माध्यमावरील संदेशांद्वारे त्यांना आदरांजली अर्पण केली. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: फोर्स मोटर लिमिटेडचे अध्यक्ष डॉ अभय फिरोदिया यांना पुण्यभूषण फाउंडेशन आणि पुणेकरांच्या वतीनं 38वा पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करण्याचा समारंभ काल पुण्यात पार पडला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. देशसेवा बजावताना जयबंदी झालेल्या सैनिकांचा गौरव देखील याप्रसंगी करण्यात आला. अभय फिरोदिया यांनी मूल्याधिष्ठित व्यावसायिक म्हणून नाव कमावलं असा गौरव करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले,
1: आर्थिक प्रगती आवश्यकच आहे. पैसा कमवणं गुन्हा नाहीये, पण तो कमवत असताना त्या व्यक्तीमध्ये त्या व्यक्तीचा चाल चलन व्यवहार आणि चरित्र कसं आहे जास्त महत्वाचं. फिरोदियांच्या बाबतीमध्ये सामाजिक जाणीव, सामाजिक संवेदनशीलता, एक उद्योगपती म्हणून, उद्यमी म्हणून सतत त्यांच्या ठाई राहिली की मूल्याधिष्ठित जीवन पद्धती आणि मूल्याधिष्ठित परिवार पद्धती ही भारतीय संस्कृती, इतिहास आणि विरासत बरोबर आपली सगळ्यात मोठी ताकद आहे, शक्ती आहे. व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन हा शब्द बराच प्रचलित आहे, पण बिझनेस विथ इथिक्स याची चर्चा खूप होते, पण त्याचं अनुकरण मात्र तेवढ्या प्रमाणात होत नाही. खऱ्या अर्थाने अभयजींच्या बाबतीत हे म्हणता येईल की त्यांचा बिझनेसमध्ये ठीक घेऊन त्यांनी काम केलं, त्यामुळे त्यातलं वेगळे पण जास्त महत्वाचं आहे.
0: सत्काराला उत्तर देताना अभय फिरोदिया यांनी आपल्या कंपनीला मिळालेल्या मान्यतेमागील सूत्र सांगितलं. ते म्हणाले,
2: मी नेहमी इंजिनिअरिंगवर लक्ष देत असे जास्त मार्केटिंगपेक्षा, आणि म्हणून आमची कंपनी आज रेकग्नाइज्ड ॲज द मेकर्स ऑफ हाय क्वालिटी व्हेकल्स. आमचे कोलॅबोरेटर्स अनेक वर्ष 40 वर्ष मर्सिडीज बेन्झ होते, त्यांचं आम्हाला खूप सहकार्य मिळालं आणि नंतर माझ्या रिक्वेस्टवर त्यांनी त्यांचे शेअर मला विकले, पण आमचे संबंध कायम आहेत. आजही आम्ही त्यांना इंजिन्स सप्लाय करतो, ते भारतात गाड्या करतात. प्रत्येक मर्सिडीज कार जी भारतात होते त्याचं इंजिन फोर्स मोटर्समध्ये तयार होते.
0: पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर यापूर्वीचे पुण्यभूषण पुरस्कार प्राप्त मान्यवर आणि पुणेकर याप्रसंगी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. केंद्रीय पंचायती राज मंत्रालयानं काल जाहीर केलेल्या राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींनी जलसमृद्ध आणि बालस्नेही या दोन महत्वाच्या गटांमध्ये देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. 3 जूनला नवी दिल्लीत एका विशेष सोहळ्यात हे पुरस्कार दिले जाणार आहेत. भंडारा जिल्ह्यातील इटगाव ग्रामपंचायतीनं बालस्नेही पंचायत श्रेणीत 1 कोटी रुपयांचं प्रथम पारितोषिक मिळवलं आहे. बालकांचा सर्वांगीण विकास आणि शैक्षणिक गुणवत्तेत हे गाव आदर्श ठरलं आहे. रायगड जिल्ह्यातील खारिवली ग्रामपंचायतीनं जलसमृद्ध पंचायत श्रेणीत देशात प्रथम स्थान मिळवत 1 कोटी रुपयांचा पुरस्कार जिंकला आहे. नाशिक जिल्ह्यातील निंबळे ग्रामपंचायतीनं पारदर्शक प्रशासनासाठी सुशासन

0: देशात द्वितीय क्रमांकाचं 75 लाख रुपयांचं पारितोषिक मिळवलं, तर रायगड जिल्ह्यातील चांभारली ग्रामपंचायतीनं सामाजिक न्याय आणि सुरक्षितता या श्रेणीत देशात द्वितीय स्थानासह 37.5 लाख रुपयांचा सन्मान मिळवला आहे. विकसित भारत 2047 स्वप्नपूर्तीसाठी युवकांनी परिवर्तनाचं नेतृत्व करत सक्रिय योगदान द्यावं असं आवाहन केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल पुण्यात डॉ DY पाटील विद्यापीठाच्या 17व्या पदवीदान समारंभात बोलताना केलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलपती डॉ PD पाटील होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांना त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी देऊन गौरवण्यात आलं. विविध विद्याशाखांमधील प्रावीण्यप्राप्त 30 विद्यार्थ्यांना सुवर्णपदकं देण्यात आली, तर 18,000 जास्त स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली. भारतानं काल ओडिशामधल्या डॉ APJ अब्दुल कलाम बेटावरून MIRV प्रणालीनं सुसज्ज असलेल्या प्रगत अग्निक्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. या यशस्वी चाचणीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDO, भारतीय लष्कर आणि संबंधित उद्योगांचं कौतुक केलं आहे. वाढत्या सुरक्षिततेच्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर देशाच्या संरक्षण सज्जतेमध्ये या चाचणीमुळे अभूतपूर्व भर पडेल असं सिंह यांनी म्हटलं आहे. मतदार यादीतील पारदर्शकता आणि अचूकता वाढवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार SIR मॅपिंग मोहीम राबवली जात आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल पुण्यामध्ये अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आपल्या मतदार ओळखपत्रातील माहितीची पडताळणी करून हे मॅपिंग यशस्वीपणे पूर्ण केलं. दुबार नावं टाळण्यासाठी आणि मतदार यादीतील गोंधळ कायमचा दूर करण्याकरता सर्व नागरिकांनी तातडीनं आपलं मॅपिंग पूर्ण करावं असं आवाहन पाटील यांनी सर्व मतदारांना केलं आहे. चीनमधील शांघाय इथं तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेतील पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात महाराष्ट्राच्या साहिल जाधवनं काल कांस्यपदक पटकावलं. त्यानं डेन्मार्कचा अनुभवी खेळाडू आणि प्रशिक्षक मार्टिन डॅम्सबो याचा 147-144 अशा गुणांनी पराभव केला. गेल्या वर्षी शांघायमध्येच भारतानं कंपाऊंड प्रकारात 5 पदकं मिळवली होती. हवामानाच्या अंदाजानुसार काल राज्यात विविध ठिकाणी जोराचे वारे विजांसह पाऊस पडला. विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात काल संध्याकाळी पडलेल्या मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालं. त्याआधी वावटळीमुळे सर्वत्र धुळीचं साम्राज्य पसरलं होतं. नंतर पावसात झाडं कोसळली, घरांचे पत्रे उडाले, वीज पुरवठा खंडित झाला. संगमेश्वर तालुक्यात अनेक ठिकाणी सलग 3र्या दिवशी विजांसह पाऊस पडला. रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर पाणी साचलं आणि काही ठिकाणी घरात पाणी शिरलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही सलग 3र्या दिवशी जोराचे वारे आणि विजांसह पाऊस कोसळला. रायगड, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भात विजांसह सोसाट्याचे वारे, तर कोकणात हवामान उष्ण आणि दमट राहण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पश्चिम बंगालचे पहिले भाजप मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांचा शपथविधी. राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींना जलसमृद्ध आणि बालस्नेही गटांमध्ये देशात प्रथम क्रमांक. उद्योजक अभय फिरोदिया यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान. शांघाय तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत साहिल जाधवला कांस्यपदक. आणि राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस, रत्नागिरी जिल्ह्यात मोठं नुकसान. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:20 झाली आहेत. एक गाणे ताजे तवाने.

प्रसन्नजीत कोसंबी आणि उत्तरा केळकर यांनी गायलेलं कमळी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. एक गाणे ताजे तवाने हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 7:25 होत आहेत. अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी, सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करत आहो प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी, आपली मराठी.
1: अभिजात मराठी, आपली मराठी.

0: श्रोतेहो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात वासंती काळे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, मागील भागात आपण मराठी विश्वकोशाविषयी जाणून घेतलं होतं, म्हणजे या विश्वकोशाचा इतिहास, निर्मिती मागची भूमिका, विश्वकोश, ज्ञानकोश, शब्दकोश म्हणजे काय याविषयी आपण जाणून घेतलं. विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद या भागात देखील पुढे चालू ठेवणार आहोत. त्यासाठी पुन्हा एकदा आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर जगतानंद भटकर सर. हे विद्याव्यासंगी वाई जिल्हा सातारा इथून आपल्याकडे आलेले आहेत. सर नमस्कार, आपलं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत.
1: नमस्कार मॅडम.
0: सर, आपण विश्वकोशाविषयी आम्हाला मागच्या भागामध्ये सांगितलं. आता मराठी विश्वकोशाची निर्मिती करण्यामागे एक संपादक मंडळ असतं, तर त्यांची भूमिका काय असते आणि त्यांच्या कामाचं स्वरूप कसं असतं आणि हे संपादक मंडळ कसं नेमलं जातं याविषयी जरा आम्हाला सांगा.
1: मराठी विश्वकोशाचं जे

0: नमस्कार मॅडम.
1: सर, आपण विश्वकोशाविषयी आम्हाला मागच्या भागामध्ये सांगितलं. आता मराठी विश्वकोशाची निर्मिती करण्यामागे एक संपादक मंडळ असतं, तर त्यांची भूमिका काय असते आणि त्यांच्या कामाचं स्वरूप कसं असतं आणि हे संपादक मंडळ कसं नेमलं जातं याविषयी जरा आम्हाला सांगा.
0: मराठी विश्वकोशाचं जे संपादक मंडळ आहे, या संपादक मंडळांच्या म्हणजे माननीय अध्यक्ष हे एक प्रमुख संपादक म्हणून विश्वकोशामध्ये काम करतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं काम चाललेलं असतं आणि त्यांच्या सहाय्यासाठी मराठी आणि इतर विषयातले जे तज्ज्ञ लोक असतात त्यांची सदस्य म्हणून शासनाकडून नियुक्ती केली जाते. या नियुक्तीमधूनच एक या मराठी विश्वकोशाचं संपादक मंडळ तयार होतं. या संपादक मंडळाची महत्त्वाची भूमिका अशी असते की मराठी विश्वकोश हा राज्य शासनाचा एक प्रकल्प आहे आणि यामध्ये आपण वाचकांना जी माहिती उपलब्ध करून देतो ती माहिती अधिग्राही असावी, विश्वसनीय असावी आणि त्या माहितीचं स्वरूप काय असावं यासाठी या संपादकीय मंडळाच्या मान्यतेची त्यांच्या चर्चेची गरज असते. म्हणजे मी एखाद्या विषयावरची माहिती मराठी विश्वकोशात प्रकाशित करत असेल तर त्याच विषयाची माहिती जर मला प्रकाशित करायची असेल तर त्याला मान्यता द्यायला हे संपादक मंडळ सहाय्यभूत असतं असा एक तो विषय आहे. त्यामुळे मराठी विश्वकोशामध्ये कुठल्याही विषयावर जर आम्ही नोंद किंवा माहिती प्रकाशित करीत असू तर त्याला आधी या संपादक मंडळाची मान्यता लागते असा एक साधा विषय आहे.
1: सर, मराठी विश्वकोशाच्या ह्या ज्या नोंदी केल्या जातात ह्या विश्वकोशाच्या नोंदी असं म्हणजे काय आणि ह्या नोंदींचं स्वरूप कसं असतं किंवा यात लेखक म्हणून कोण कोण सहभागी होऊ शकतं, आपल्या काही श्रोत्यांनाही सहभागी होता येऊ शकतं का?
0: निश्चितपणे मराठी विश्वकोशामध्ये ज्या नोंदी आम्ही घेतो त्याचा एक मी मागे सांगितल्याप्रमाणे विज्ञान व तंत्रविद्या आणि मानवी विद्या अशा दोन विद्याशाखा आहेत आणि या दोन विद्याशाखांमध्ये आपण मानवी विद्येचा जर विचार केला तर अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, साहित्य असे काही विषय पडतात आणि या विषयामध्ये आपण साहित्य हा विषय घेतला तर मग कुसुमाग्रज आणि मग कुसुमाग्रजानंतर नामदेव ढसाळ किंवा मग दिलीप चित्रे हे जे महत्वाचे कवी आहेत किंवा लेखक आहेत हे लेखक म्हणजे आम्हाला यांच्याविषयी नोंदी यांच्याविषयी आर्टिकल लेख प्रकाशित करावे लागतात. जसं की आता कुसुमाग्रजांबद्दल अनेक लोक जाणून घेऊ इच्छितात, त्यांच्या कविता संग्रहांची नावे, त्यांना मिळालेले पुरस्कार, त्यांचा जन्म कुठे झाला, त्यांनी काय कार्य केलंय, त्यांचं साहित्यिक कार्य, त्यांची भूमिका काय, असं वाचक जाणून घेऊ इच्छितात. त्यामुळे आमच्या दृष्टीने कुसुमाग्रज ही नोंद ठरते. आम्हाला ती नोंद ठरली की त्याच्यावरच्या एका कुसुमाग्रजांचा चांगला अभ्यास असणारा अभ्यासक शोधावा लागतो आणि त्याच्याकडून ही नोंद लिहून घ्यावी लागते. ही नोंद त्यांनी लिहिल्यानंतर आमच्याकडे विद्याव्यासंगी सहाय्यक म्हणून किंवा आमचे जे विभाग संपादक किंवा प्रमुख संपादक हे लोक आहेत ते त्याचं संपादन करतात आणि या संपादनाचा एक बाब अशी आहे की ती आम्ही समीक्षित सुद्धा करून घेतो. म्हणजेच लेखकापेक्षाही किंवा लेखकाच्या जोडीचा एक अभ्यासक असतो त्याच्याकडून त्यांनी लिहिलेली ही सगळी माहिती नीट आहे का, विश्वसनीय आहे का, व्यवस्थित आहे का हे याची समीक्षा केली जाते आणि मग ती माहिती प्रकाशित केली जाते. आता याच्यामध्ये लेखक आणि समीक्षक म्हणून कोण योगदान देऊ शकतं तर आम्ही आता एक भूमिका अशी घेतली आहे. खरं म्हणजे मराठी विश्वकोशामध्ये जी माहिती किंवा जे नोंदी प्रकाशित केल्या जातात त्या नोंदी ह्या त्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञानेच लिहाव्या असा आमचा आग्रह असतो. म्हणजे संगणकाची नोंद जी आहे ती आम्ही विजय भटकर यांच्याकडून समीक्षित करून घेतली आणि काही बाब त्यांच्याकडून लिहून सुद्धा घेतली आहे. म्हणजे काय की वाचकाचा त्या नोंदीच्या लेखनावरचा विश्वास जो आहे तो कायम राहावा किंवा तो निर्माण व्हावा या दृष्टीने जो विषय आहे त्या विषयातल्या तज्ज्ञाने हे लेखन करावं असा आमचा आग्रह असतो आणि मी त्यासाठी आम्ही त्याचा शोध घेतो. आणि हा शोध घेणं म्हणजे आम्ही त्यासाठी काही कार्यशाळा आयोजित करतो, काही लोकांना काही कार्यक्रमांना भेटी देतो किंवा काही अलीकडच्या काळामध्ये आंतरजालावरून काही माहिती मिळते. परंतु जर आज आपण इथे बोलताना अनेक लेखकांना आणि समीक्षकांना जर आमच्या या मराठी विश्वकोशाच्या नोंद लेखनामध्ये योगदान द्यायची इच्छा असेल तर त्यांनी आमच्या या मराठी विश्वकोश .org या संकेतस्थळाला भेट देऊन तिथल्या आमच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. म्हणजे आम्ही त्यांच्याशी तो संपर्क साधून त्यांना नोंद लेखनाचं कार्य सोपवू शकतो.
1: सर, आपल्या बोलण्यात आत्ता समीक्षक हा शब्द आला तर विश्वकोशाचे समीक्षक यांची भूमिका नेमकी काय असते आणि आपल्या म्हणजे सर्वसामान्य ज्या विचारात समीक्षक म्हणजे एखाद्या पुस्तकाचं जसं समीक्षण केलं जातं तसं काही या नोंदींचं समीक्षण केलं जातं का?
0: हा, मराठी विश्वकोश आणि कोश कोशामधल्या

0: लेखनाचं एक स्वतंत्र स्वरूप असतं. ते स्वरूप असं असतं की आता तुम्हाला उदाहरणार्थ सांगेल की अमेरिका ही एक साधारणतः 60 पानांची नोंद आहे आणि अमेरिका या नोंदीमध्ये मला जर अटलांटा शहराची माहिती हवी असेल तर मला 60 पानं वाचावे लागतील.
1: बरोबर.
0: पण तसं नसतं, तर त्या नोंदीचा एक आम्ही आराखडा तयार करतो लेखनाचा. मग तो आराखडा तयार करत असताना अमेरिका या देशातील महत्वाची शहरे असा एक आम्ही उपघटक तयार करतो आणि त्या उपघटकामध्ये अटलांटा या शहराची माहिती येईल. म्हणजे काय की वाचक ती पूर्ण 60 पानाची नोंद न वाचता हा जो उपघटक आहे हा उपघटक पाहिल आणि त्यात आपली माहिती शोधेल. म्हणजे काय तर एखादी जी नोंद लिहिली जाते मराठी विश्वकोशात ती लोकांना त्यातली माहिती सहज शोधता आली पाहिजे असा त्याचा आराखडा असतो. हा एक भाग. दुसरा भाग असा असतो की त्याच्यामधली माहिती हे अधिग्राह्य आणि विश्वसनीय संदर्भांमधून आलेली असली पाहिजे. म्हणजे एक तर हा शासनाचा प्रकल्प आहे म्हणून नाही, परंतु आपण जेव्हा ज्ञानाची निर्मिती किंवा ज्ञानाचं संवर्धन आणि प्रसार करतो तेव्हा त्या सगळी ती सगळी ज्ञानमूल्य हे विश्वसनीयरित्या लोकांसमोर गेली पाहिजे. त्यामुळे त्याच्या वाचनाचा त्याच्या संशोधनाचा लेखकाला जो जे प्रयत्न करावे लागतात ते नीट झालेत की नाही, लेखकाने ते नीट केलं की नाही हे पाहण्याचं काम समीक्षकाचं असतं. समीक्षक ही सगळी नोंद ही त्या आराखड्यात लिहिलेली आहे की नाही हे तपासतो. त्याच्यामध्ये आलेले सगळे संदर्भ, त्याच्यामध्ये आलेले काळाचे उल्लेख, त्याच्यामध्ये आलेली नावे, त्याच्यामध्ये जे काही विधानं केलेली असतील ती विधानं ससंदर्भ आहेत का, व्यवस्थित आहेत का, हे पाहण्याचं काम समीक्षकाचं असतं. समीक्षकाचा दर्जा हा निश्चितपणे लेखकाच्या वरचा असतो, कारण तो लेखकापेक्षा वरिष्ठ असतो किंवा अनुभवी असतो. त्यामुळे समीक्षकाचं काम हे मराठी विश्वकोशाची जी विश्वसनीयता आहे ती राखण्यामध्ये महत्वाचं आहे. त्यामुळे आमच्यासाठी समीक्षक महत्वाचा असतो.
1: हा, पण मगाशी आपण म्हणालात की आपण ज्यांना त्या विषयाची माहिती आहे ते संकेतस्थळावर भेट देऊन विश्वकोशाचे लेखक म्हणून सहभागी होऊ शकतात.
0: हो.
1: तर मग जेव्हा लेखक म्हणून आपल्याला त्या विश्वकोशामध्ये सहभागी व्हायचंय तर मग मानधन दिलं जातं का, किंवा त्या लेखकांपर्यंत आपण कसे पोहोचतात?
0: लेखकांपर्यंत मी सांगितल्याप्रमाणे आमच्या काही आम्ही कार्यशाळा महाराष्ट्रभर आयोजित करत असतो. हा एक विषय. दुसरी गोष्ट, आम्ही व्यक्तिगत काही लोकांचे संपर्क झाले तर त्यांच्याशी बोलतो. याशिवाय त्यांना त्यांच्याशी आणि आमचा एका पद्धतीने लेखनाचा करार होतो, पत्रव्यवहार होतो. आणि त्यांना आपण ती नोंद कशी लिहावी, किती शब्दांमध्ये लिहावी आणि त्यांना त्या नोंदीसाठी किती मानधन शासन निर्णयानुसार अनुज्ञेय असेल म्हणजे मान्य असेल ते आम्ही त्यांना पत्रातूनच कळवतो. त्यामुळे प्रत्येक लेखकाला समीक्षकाला मानधन जे आहे ते शासनाकडून दिलं जातं. तो मुद्दा आहेच हा. आणि आता अलीकडे तुम्हाला ही गोष्ट तुम्ही न विचारता मला सांगितली पाहिजे की आम्ही एका लेखकांच्या समीक्षकांच्या पोर्टलवरती आमचं कार्य सुरू आहे. म्हणजे काय तर या लेखन प्रक्रियेमध्ये लेखक आणि समीक्षक सहभागी व्हावेत यासाठी शासनाने आता एक पोर्टल करण्याची तयारी केलेली आहे. त्या पोर्टलवर स्वतः लेखक आणि समीक्षक जाऊन स्वतःची नोंदणी करू शकतात की आम्ही मराठी विश्वकोशामध्ये या या विषयामध्ये लेखन करू इच्छितो, समीक्षण करू इच्छितो अशी ते नोंदणी करतील. त्यांचा अनुभव तिथे ते सांगतील आणि मग त्यानुसार आम्ही त्यांच्याशी तसा संपर्क करून त्यांना तसं नोंद लेखनाचं समीक्षणाचं काम देऊ शकतो. हाही आमचा एक प्रयत्न आता अलीकडे आहे.
1: हा, मग हे पोर्टल कधीपासून अस्तित्वात येईल किंवा लोक त्यात सहभागी होण्यासाठी त्यांना नेमकं काय करावं लागेल?
0: अलीकडच्या काळात म्हणजे अगदी त्या पोर्टलच्या तपासण्या चाललेल्या आहेत. त्याच्यावरचं जे काही तांत्रिक काम आहे ते सगळं झालेलं आहे. लवकरात लवकर ते पोर्टल लोकांसमोर येईल आणि लवकरात लवकर त्या अर्थाने की फार कमी वेळ आहे, तो काही दिवसांमधला वेळ आहे. आणि लेखक, समीक्षक, भाषांतरकार म्हणजे विश्वकोशामध्ये भाषांतरकार, लेखक, समीक्षक, मुद्रित शोधक अशा स्वरूपाचंही सगळं काम चाललेलं असतं. या पद्धतीचेही लोक त्याच्यावर स्वतःची नोंदणी करून मराठी विश्वकोशाच्या या फार महत्वाच्या प्रकल्पात स्वतःला सहभागी करून घेऊ शकतील, योगदान देऊ शकतील.
1: म्हणजे एका विशिष्ट विषयाचं तुमच्याकडे ज्ञान असेल तर तुम्ही विश्वकोशाचे लेखक म्हणून तिथे सहभागी होऊ शकता.
0: होऊ शकता
1: असं त्याचं थोडक्यात
0: स्वरूप आहे. आणि याच्यामधलं स्वरूप असं आहे की ह्या पोर्टल येण्याच्या आधी किंवा आता सुद्धा आम्ही आमचा हा संपर्क माध्यम हे महत्वाचं असतं. आम्ही त्या लेखकांशी बोलतो, त्यांचा संशोधनाचं क्षेत्र कोणतं आहे ते जाणून घेतो, त्यांना कुठल्या नोंदी, कारण आमच्याकडे नोंदी कुठल्या लिहाव्यात याचे जे निर्णय असतात ते आमचे मंडळ आणि आमचे संपादक घेत असतात. त्यामुळे आमच्याकडे नोंदींची यादी असते. तर आम्ही त्यांना विचारतो की तुम्ही आम्हाला आमच्याकडे असणारे या नोंदींवरचं लेखन करून देऊ

0: असा का, तर त्यांचा हुकार आल्यानंतरच मग आम्ही पुढचा पत्रव्यवहार करतो. हा सगळा संपर्क माध्यमाचा भाग आहे की त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये जो संपर्क होतो, जो जे चर्चा संभाषण होतो, त्यातूनही विषय ठरतात. त्यामुळे मोघम असं होत नाही, त्यांच्याशी चांगल्या पद्धतीने संपर्क साधला जातो.
1: पण मग ह्या नोंदी अद्ययावत वेळोवेळी कराव्या लागत असतील, किंवा ज्ञान हे वाढतं आहे किंवा नवीन शब्दांची त्याच्यामध्ये एक भरणा होत असतो, तर मग यासाठी काय यंत्रणा राबवावी लागते?
0: हा, मराठी विश्वकोशामध्ये ज्ञानाच्या निरंतरतेचा जो विषय आहे तो असा आहे की मराठी विश्वकोशामध्ये मी मागे सांगितल्याप्रमाणे ज्या नोंदी प्रकाशित झाल्या त्या आजच्या काळाच्या संदर्भात त्यातली माहिती जुनी झाली असेल, परंतु आम्ही ज्ञानमंडळ ही 2016 एक प्रकल्प राबवला होता मराठी विश्वकोशाच्या अद्ययावतीकरणासाठी. त्या अंतर्गत नव्या 8,000 नोंदी आम्ही प्रकाशित केल्या आणि त्यातून त्या माहितीचं अद्ययावतीकरण झालेलं आहे. आता अलीकडच्या काळात विस्तारित ज्ञानमंडळे, म्हणजे त्या ज्ञानमंडळाचा एक भाग की त्याच्यामुळे हे पोर्टल, लेखकांचा सहभाग, समीक्षकांचा सहभाग, म्हणजे मराठी विश्वकोशात जी आपण माहिती देतोय ती सतत अद्ययावत राहिली पाहिजे, सतत त्याचं अद्ययावतीकरण झालं पाहिजे, याचे पुरेपूर प्रयत्न आम्ही आमच्या पद्धतीने करतो. त्यासाठीचे हे प्रयत्न आहेत लेखकांना, समीक्षकांना आणि इतर घटकांना समाविष्ट करून घेण्याचे.
1: भटकर सर, आज आपण इथं आलात मराठी विश्वकोश आणि त्यामध्ये लेखक समीक्षक यांचा सहभाग याविषयी आम्हाला खूप छान माहिती सांगितली, आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद मॅम.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय याविषयी आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. आपण आमच्याशी नक्की संपर्क साधा आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25. तोपर्यंत वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.

0: मराठी
1: आपली मराठी। अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला। हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे। सकाळचे 7:40 झाली आहेत। प्रसारणात आपल्यासोबत मी मधुरा पुजारी। प्रसारित करत आहोत कार्यक्रम गाणी मनातली।

0: रवींद्र साठे आणि शोभा जोशी यांनी गायलेली सदानंद कबीर यांची गीतरचना आपण ऐकली.
1: ही स्कूल बेल आहे तुमच्या चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्याची.
2: प्राथमिक शिक्षण आनंदी करणार प्री प्रायमरी आणि प्रायमरी डे बोर्डिंग स्कूल आता सांगलीत.
1: 50 वर्षांची तेजस्वी परंपरा असलेल्या सायबर कोल्हापूरचे राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल सांगली.
2: संपर्क 955-955-3100.
1: खेळ, अभ्यास, सकस आहार आणि होमवर्क सुद्धा शाळेतच. घरी दप्तर न्यायचंच नाही. परफेक्ट डे बोर्डिंग स्कूल राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल,
2: भारत सुतगिरणी परिसर, कुपवाड रोड, सांगली.
1: प्रवेशासाठी संपर्क 9559553100.
0: कार्यक्रमात यानंतर ऐकूया अनुराधा पौडवाल यांनी गायलेली सुधीर मोघे यांची गीतरचना.

0: रसिक श्रोते हो, ऑल इंडिया रेडिओ अर्थात आकाशवाणी ही देशव्यापी संस्था 90वं वर्ष साजरं करते आहे. या निमित्तानं चांदणे शब्द सुरांचे ही आकाशवाणी सांगली आयोजित सुगम संगीताची विशेष मैफिल रसिक श्रोत्यांच्या उपस्थितीत लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात ॲडव्होकेट केशवराव आप्पाजी चौगुले ऑडिटोरियम कॉलेज कॉर्नर सांगली इथं नुकतीच संपन्न झाली. याची ध्वनिमुद्रित आवृत्ती जरूर ऐका. सोमवार दिनांक 11 मे ते गुरुवार दिनांक 14 मे पर्यंत दररोज सकाळी 11:30 आणि याचं पुनःप्रसारण रात्री 8:15 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: आपण ऐकत आहात गाणी मनातली हा कार्यक्रम.

लता मंगेशकर यांनी गायलेली सुरेश भट यांची गीतरचना आपण ऐकली आणि याबरोबरच गाणी मनातली हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 8 वाजतात. सुरुवातीला समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या आपण ऐकणार आहात.

हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक आणि तेलंगण राज्यांच्या दौऱ्यावर. विविध विकास कामांचं करणार भूमिपूजन. तामिळनाडूमध्ये टीबीके पक्षाचे सी जोसेफ विजय यांचा मुख्यमंत्रीपदी आज शपथविधी. रशिया युक्रेनमधील संघर्ष संपुष्टात येण्याच्या मार्गावर. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा दावा. आणि तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात महाराष्ट्राच्या साहिल जाधवला कांस्यपदक. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक आणि तेलंगण राज्यांच्या दौऱ्यावर आहेत. बंगळुरू इथल्या आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या 45व्या वर्धापन दिन सोहळ्यात पंतप्रधान सकाळी सहभागी होतील आणि आर्ट ऑफ लिव्हिंग आंतरराष्ट्रीय केंद्रामध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या ध्यान मंदिराचं उद्घाटन करतील. या कार्यक्रमादरम्यान मोदी उपस्थितांनाही संबोधित करतील. त्यानंतर मोदी हैदराबादला पोहोचून 950 कोटी रुपयांहून थोड्या कमी मूल्यांच्या विविध विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करतील. त्याशिवाय हैदराबाद पणजी आर्थिक परिक्षेत्र मार्गावरील 3000 रुपये खर्चांच्या राष्ट्रीय महामार्ग 167च्या गुडीबेल्लूर ते महबूबनगर या टप्प्याच्या चौपदरीकरणाचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते होईल. त्यानंतर पंतप्रधान वारंगल इथल्या पीएम मित्र पार्कचं उद्घाटन करतील. पीएम मित्र योजनेअंतर्गत विकसित करण्यात आलेलं हे पार्क काकतीय मेगा टेक्सटाईल पार्क म्हणून ओळखलं जातं. देशाच्या आरोग्य सेवा पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील एक महत्वपूर्ण टप्पा म्हणून मोदी हैदराबाद इथल्या कर्करोगाच्या उपचारांवर भर देणारं सिंधू रुग्णालय राष्ट्राला समर्पित करतील. तामिळनाडूमध्ये टीबीके पक्षाचे प्रमुख सी जोसेफ विजय आज सकाळी 10 वाजता चेन्नई इथं मुख्यमंत्रीपदासाठी शपथ घेतील. विजय यांच्यासोबत टीबीकेचे 9 मंत्रीही शपथ घेण्याची शक्यता आहे. 234 सदस्यीय विधानसभेत 120 आमदारांचा पाठिंबा मिळवल्यानंतर तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांनी विजय यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली. प्रत्येकी 2 आमदार असलेला व्ही

के आणि आययूएमएल कडून पाठिंब्याची पत्र सादर करण्यात आल्यानंतर विजय यांना मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलं. विजय यांना 13 मे किंवा त्यापूर्वी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्याचे निर्देशही दिले आहेत. आसाम भाजपा विधिमंडळ पक्षानं आज नेता निवडीसाठी बैठक बोलावली आहे. भाजपचे केंद्रीय निरीक्षक जेपी नड्डा आणि सहनिरीक्षक नायब सिंग सैनी यांच्या उपस्थितीत सकाळी 9 वाजता ही बैठक होईल. त्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्ष सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची भेट घेतील. येत्या 12 मे रोजी नियोजित शपथविधी सोहळ्याची तयारीही युद्धपातळीवर सुरू आहे. सुवेंदु अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे 9वे आणि भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल त्यांचं अभिनंदन केलं. तसंच त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्यांसोबत शपथ घेतलेल्या इतर 5 मंत्र्यांचंही पंतप्रधानांनी अभिनंदन केलं. हे सर्व नेते मंत्री म्हणून पश्चिम बंगालच्या विकासाच्या प्रवासाला आणखी बळकट करतील असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. पश्चिम बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांनी राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी उद्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमवेत बैठक बोलावली आहे. सर्व जिल्हा पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, वरिष्ठ रेल्वे पोलीस अधिकारी आणि विशेष पोलीस पथक प्रमुखांसह संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीला उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसनं आमदार शोभनदेव चट्टोपाध्याय यांची विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती केली आहे. तर आमदार असीमा पात्रा आणि आमदार नयना बॅनर्जी या विरोधी पक्षाच्या उपनेत्या म्हणून काम पाहणार आहेत. तर मुख्य प्रतोद म्हणून फिरहाद हकीम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केरळमध्ये सरकार स्थापनेविषयी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक काल दिल्लीत झाली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत पक्षाचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, केरळ राज्याच्या प्रभारी सरचिटणीस दीपा दासमुंची, संघटन सरचिटणीस के सी वेणुगोपाल आणि केरळचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्नीथला आणि व्ही डी सतीशन उपस्थित होते. केरळच्या नव्या मुख्यमंत्र्यांबाबतचा अंतिम निर्णय पक्षाचे अध्यक्ष आणि राहुल गांधी घेतील अशी माहिती पक्षानं दिली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी रशिया युक्रेनमध्ये संघर्ष संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याचं म्हटलं आहे. आखाती प्रदेशातील संघर्षही लवकरच निवळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या संघर्षातल्या वाढीचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागतील असा इशाराही त्यांनी दिला. रशियानं 4 वर्षांपूर्वी युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर मॉस्को आणि पाश्चात्य देशांमधील संबंध तणावाचे होते. युरोपीय नेत्यांशी चर्चा करण्यासाठी तयार आहात का या प्रश्नावर उत्तर देताना पुतीन यांनी जर्मनीचे माजी चान्सलर गेहार्ड श्रोडर यांना पसंती दिली. कायमस्वरूपी शांतता करार झाल्यानंतरच आपण युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांना भेटू असंही पुतीन यांनी म्हटलं आहे. अमेरिकेनं H-1B व्हिसा अंतर्गत नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनाच्या मर्यादेत 30% वाढ करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यामुळे परदेशी नागरिकांना अमेरिकेच्या नागरिकांपेक्षा कमी वेतन घेण्यास मज्जाव करता येईल. नव्या नियमांनुसार नवशिके ते अनुभवी कामगारांसाठीच्या 4 श्रेणींसाठीचे किमान वेतन वाढवण्याचा प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे. प्रचलित वेतन स्तर 20 वर्षांपूर्वीचा आहे, त्यामुळे अमेरिकेतल्या कामगारांना पुरेसे संरक्षण मिळत नसल्याचा दावा केला जातो. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDO ने विकसित केलेल्या MIRV प्रणालीने सुसज्ज असलेल्या प्रगत अग्नीया क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी काल ओडिशातल्या डॉ APJ अब्दुल कलाम बेटावरून करण्यात आली. या चाचणीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDOचं अभिनंदन केलं आहे. वाढत्या सुरक्षितता आव्हानांच्या पार्श्वभूमीवर देशाच्या संरक्षण सज्जतेमध्ये या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे मोलाची भर पडेल असं सिंह यांनी म्हटलं आहे. परराष्ट्र मंत्री डॉ जयशंकर यांनी काल त्रिनिदाद आणि टोबॅकोच्या पंतप्रधान कमला प्रसाद बिसेसर यांच्यासमवेत स्थानिक नेल्सन बेटाला भेट दिली. गिरमिटिया अर्थात भारतीय करारबद्ध मजूर त्रिनिदाद आणि टोबॅकोमध्ये पहिल्यांदा आले त्यावेळी ते नेल्सन बेटावर आले होते. नेल्सन बेटावरील एका क्विक इम्पॅक्ट प्रोजेक्टमध्ये डॉ जयशंकर डॉ कमला प्रसाद बिसेसर यांच्यासह सामील झाले होते. केंद्रीय मंत्रालय, विभाग, स्वायत्त परिषदा आणि केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र आदींमधील उपक्रमांमध्ये बाह्य स्रोत तसंच कंत्राटी कामगारांचं संरक्षण अधिक बळकट करण्यासाठी कामगार कायद्याशी निगडीत नियुक्तीसंबंधित अनुपालन करण्यासंदर्भात काही नव्या उपाययोजना सुचवल्या आहेत. या सुधारणांचा उद्देश वेळेवर वेतन देणं, सामाजिक सुरक्षा योगदानाचा अनिवार्य भरणा, कंत्राटदार आणि मुख्य नियुक्त्यांची जबाबदारी

0: परिनिश्चित करणं तसंच कामगार कायद्याच्या उल्लंघनाविरुद्ध बळकट अंमलबजावणी यंत्रणा सुनिश्चित करणं असं आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या सहयोगानं दिल्लीत काल माइंड एक्टिव्हेशन थ्रू एज्युकेशन म्हणजेच मेट या समुपदेशकांच्या संमेलनाचं आयोजन केलं होतं. प्रकल्प मेट या अंतर्गत असलेला हा उपक्रम किशोरवयीन मुलांच्या सर्वांगीण कल्याणासाठी समर्पित असेल. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबत भावनिक, सामाजिक आणि मानसिक आरोग्याला चालना देणं असा आहे. त्रिपुरा राज्याच्या सिपाहिजाला जिल्ह्यातील भारत बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेवर शुक्रवारात्री झालेल्या चकमकीनंतर तणाव वाढला आहे. या घटनेत 3 बांगलादेशी नागरिकांचा मृत्यू झाला असून 23 जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी रात्री पथारियादार सीमेवर गेट क्रमांक 101 जवळ ही घटना घडली. संशयित तस्करांच्या गटानं माशांच्या पिलांची तस्करी करण्याच्या उद्देशानं भारतीय हद्दीत प्रवेश केला होता. पुन्हा बांगलादेशात परतण्याचा प्रयत्न करत असताना सीमा सुरक्षा दलाच्या गस्ती पथकानं त्यांना अडवलं तेव्हा ही चकमक घडली. पवित्र सोमनाथ मंदिराला 75 वर्ष पूर्ण झाली असून यानिमित्त आयोजित सोमनाथ अमृत पर्वला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. भारताचं पहिलं नेट झिरो मंदिर होण्याचं उद्दिष्ट मंदिर ट्रस्टनं बाळगलं आहे. ताशकंद इथं सुरू असलेल्या 17 वर्षांखालील आणि 15 वर्षांखालील आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या 15 वर्षांखालील मुलींनी दमदार कामगिरी केली आहे. विविध वजनी गटांमध्ये एकंदर 9 भारतीय मुष्टीयोद्ध्यांनी अंतिम फेरीत धडक मारली. अक्षितानं 30-33 किलो वजनी गटात दणदणीत विजय नोंदवला तर अंजीनं उझबेकिस्तानच्या खेळाडूवर 5-0 असा एकतर्फी विजय मिळवला. चीनमधील शांघाय इथं सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात महाराष्ट्राच्या साहिल जाधवनं काल कांस्य पदक पटकावलं. त्याने डेन्मार्कचा अनुभवी खेळाडू आणि प्रशिक्षक मार्टिन डॅम्सो याचा 147-144 अशा गुणांनी पराभव केला. गेल्या वर्षी शांघायमध्येच भारतानं कंपाऊंड प्रकारात 5 पदकं जिंकली होती. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक आणि तेलंगण राज्यांच्या दौऱ्यावर, विविध विकास कामांचं करणार भूमिपूजन. तामिळनाडूमध्ये टीबीके पक्षाचे सी जोसेफ विजय यांचा मुख्यमंत्रीपदी आज शपथविधी. रशिया युक्रेनमधील संघर्ष संपुष्टात येण्याच्या मार्गावर, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा दावा. आणि तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात महाराष्ट्राच्या साहिल जाधवला कांस्य पदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्झवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 8:40 आणि 46 सेकंद झाली आहेत. प्रसारणात आपल्यासोबत मी मधुरा पुजारी. प्रसारित करत आहोत कार्यक्रम
2: चिंतन हाच चिंतामणी.

कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, असं भगवद्गीतेत म्हटलेलं आहे. अर्थ असा की कर्म कर, पण कर्माची अपेक्षा तू करू नको. जीवनविद्या काय सांगते पहा. जीवनविद्या सांगते कर्मफळाची अपेक्षा तू कर किंवा करू नको, ते फळ तुला मिळणारच. कर्म केलं की रिॲक्शन होणारच, मग ती चांगली असेल वा वाईट असेल. तुम्ही कर्मफळाची अपेक्षा करता की नाही हे निसर्ग बघत नाही. तुम्ही जी काही ॲक्शन करता त्या ॲक्शनला महत्त्वाचं स्थान आहे. म्हणून तुम्ही जी काही ॲक्शन करता ती करताना तुम्ही सावध असलं पाहिजे. ॲक्शन होताना ती कॉन्शियस माइंडकडून होते. विचार करणं ही ॲक्शन आहे, त्याप्रमाणे इच्छा करणं, बोलणं ही देखील ॲक्शन आहे. तुम्ही जी काही ॲक्शन करता ती कॉन्शियस माइंडकडून होते आणि ती तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाते. त्याला ते फीडिंग होतं. ते फीडिंग म्हणजे नैवेद्य असतो. सांगायचा मुद्दा, ज्याप्रमाणे आपली ॲक्शन होते ते बुमरँग होऊन बरं किंवा बुरं, चांगलं किंवा वाईट, लाडू किंवा धम्मक लाडू या स्वरूपात ते आपल्याकडे परत येत आहे. जीवनविद्या सांगते सुखी होणं सोपं आहे आणि दुःखी होणं कठीण आहे. पण आज अशी परिस्थिती आहे की या जगात दुःखी लोक भरपूर आहेत. याचं कारण का? याचं कारण असं की या लोकांना अचूक मार्गदर्शन नाही. अचूक मार्गदर्शन नसल्यामुळंच त्यांचं मार्गक्रमण चुकीचं होतं. परिणाम ते चुकीच्या मार्गाने जातात, संकटात पडतात. आणि म्हणून चांगली संगत आवश्यक आहे. ज्ञानेश्वर माऊली काय सांगतात पहा. ते म्हणतात, संतांचे संगती मनोमार्ग गती. संतांच्या संगतीत मनाला लिफ्ट करण्याचं सामर्थ्य आहे. मनाला लिफ्ट करण्याचं सामर्थ्य संतांच्या संगतीत आहे. मनाला लिफ्ट करण्याचं सामर्थ्य नामस्मरणात आहे. मनाला लिफ्ट करण्याचं सामर्थ्य विश्वप्रार्थनेत आहे. नामस्मरण करायला संत का सांगतात? कारण मनाला लिफ्ट करण्याचं सामर्थ्य नामस्मरणात आहे. पाणी शेतात गेल्यावर भरघोस पीक येतं, तसं मनाला लिफ्ट केलं आणि ऊर्ध्व दिशा दाखवली की अंतर्मनात आनंदाचं पीक येतं, भरघोस आनंदाचं पीक येतं. म्हणूनच भगवद्गीतेनं आपल्या शरीराला क्षेत्र असं म्हटलेलं आहे. क्षेत्र म्हणजे शेत. म्हणून आपल्या या शरीररूपी क्षेत्रात पेरायचं काय हे तू ठरवायचं आहेस. शेतात काय पेरायचं हे तुला शेत सांगणार नाही. गहू पेरायचा की तंबाखू पेरायचा हे तुला शेत नाही सांगणार. गहू पेरलास तर गहू येतील, तेही एका बीजापोटी तरुवर कोटी. त्याप्रमाणे तंबाखू पेरलास तर तंबाखू येणार. आता तंबाखू पेरायचा की गहू पेरायचा हे कोणी ठरवायचं? हे तू ठरवायचं आहेस, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. बहिर्मनातून अंतर्मनात तुम्ही तुमचे विचार पेरत असता. शिव्या ओव्या याही गोष्टी तुम्ही बहिर्मनाच्या द्वारे अंतर्मनात पेरत असता. म्हणून जीवनविद्या सांगते की बहिर्मन हा शेतकरी आहे, तर अंतर्मन हे शेत आहे आणि विचार या बिया आहेत. या शेतात चांगलं पेरायचं का वाईट पेरायचं हे तू ठरवायचं आहेस. ते शेत ठरवणार नाही. पेरणी केली की खत पाणी घातलं पाहिजे. जीवनविद्या सांगते विचार, कल्पना, भावना येतात जातात आणि हे तुम्हाला कळतही नाही. अर्थात ते जरी तुम्हाला कळलं नाही तरी त्याचे परिणाम मात्र होतच असतात. म्हणून विचार करताना विचार करा, बोलताना विचार करा, इच्छा करताना विचार करा, असं संत आपल्याला वारंवार सांगतात. आणि म्हणून विश्वप्रार्थना म्हणा असं जीवनविद्याही आपल्याला वारंवार सांगते. विश्वप्रार्थनेत सुंदर विचार आहेत. विश्वप्रार्थना पुन्हा पुन्हा म्हटली की ते शुभचिंतन आहे, त्यात शुभ इच्छा आहे. हे ईश्वरा, सर्वांना

चांगली बुद्धी दे ही शुभ इच्छा आहे. ही विश्व प्रार्थना तुम्ही म्हणता तेव्हा तुम्ही चिंतन पेरता, इच्छा पेरता, शुभ बोलता. प्रार्थनेनं या शरीराला फीडिंग होतं आणि फीडिंग झालं की ते अंतर्मनात खोलवर जातं. आपलं बोलणं हे फीडिंग आहे, करणं हे सुद्धा फीडिंग आहे. काही लोक असं म्हणतात की सर्वांचं भलं होऊ दे असं म्हणून आमचं भलं कसं होईल. या प्रश्नाला उत्तर काय? तर चिंती परा ते येई घरा या म्हणीप्रमाणे तुम्ही जी काही इच्छा करता, तुम्ही जे काही बोलता, जे काही कर्म तुम्ही करता, त्याचा परिणाम चिंती परा ते येई घरा याप्रमाणे होतो. मी नेहमी सांगतो की दिवसाकाठी 1000 वेळा विश्वप्रार्थना म्हणण्याचा परिपाठ ठेवा. म्हणायचीच असा जर परिपाठ ठेवलात तर तुमच्या जीवनामध्ये ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे परिवर्तन होतं, तुमच्या जीवनात बदल होतो. जीवनविद्या सांगते की विश्वप्रार्थना सतत म्हणत राहिल्यानं तुमच्या जीवनात क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. सायन्सच्या प्रयोगशाळेत प्रयोग करतात, आपलं जीवन ही सुद्धा एक प्रयोगशाळा आहे. जीवनविद्या जे करायला सांगते ते तुम्ही करून बघितलं तर तुम्हाला त्याचा अनुभव आलाच पाहिजे. आजवर अनेकांना अनुभव आलेले आहेत, तसा तो तुम्हाला येईल, पण त्यासाठी प्रयत्न मात्र तुम्ही केलेच पाहिजेत. प्रयत्न हे खत आणि प्रार्थना हे सिंचन आहे. एवढं तुम्ही केलं की तुमच्या जीवनात आनंदी आनंद अनुभवाला येईल. जीवनविद्या सांगते की तुम्ही मनस्थिती बदला मग परिस्थिती आपोआप बदलेल, विचार बदला नशीब बदलेल. यासाठी तुम्हाला कुठे जायला नको की कुठे यायला नको. आता तीर्थयात्रा करायची झाली तर त्याला खर्च किती येतो? एका माणसाला किती खर्च, दोघांनी गेलात तर किती खर्च, आणि मुलाबाळांसह गेलात तर किती खर्च. पण जीवनविद्या आपल्याला जे करायला सांगते त्याला खर्च किती, हे पै तुम्हाला जे करायला सांगतात त्याला पैचाही खर्च नाही. संत सांगतात ठाईच बैसोनी करा एक चित्त, किंवा बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त. असाल तिथेच, नको तीर्थयात्रा, नको व्रतवैकल्य, नको उपास तपास. ज्ञानेश्वर माऊली तेच सांगतात. ते म्हणतात तीर्थव्रत नेम भावे विण सिद्धी, वायाची उपाधी करीसी जना. किंवा योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म. किंवा त्रिवेणी संगमी नाना तीर्थी भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. सर्व संत हेच सांगतात आणि आम्हीही सांगतो की बाबा रे, तुम्ही उगाच इकडे तिकडे धावू नका, इकडे तिकडे तुम्ही पळू नका. जीवनविद्या सांगते दोनच गोष्टी तू अगदी मनापासून कर. एक म्हणजे तू मनापासून प्रार्थना कर, आणि तू करत असलेलं समाज उपयोगी काम प्रामाणिकपणे कर. तुझ्या वाट्याला आलेलं समाजोपयोगी काम प्रामाणिकपणे कर. एवढ्या दोन गोष्टी जरी केल्या तरी तुझ्या घरी सुख शांती समाधान पाणी भरेल. मी तुम्हाला उपास तपास करायला सांगत नाही. 16 सोमवार, 16 शुक्रवार, 16 गुरुवार हे करायला सांगत नाही. इकडे तिकडे कुठेही धावायला सांगत नाही. जितकं सोपं करता येईल तितकं सोपं केलेलं आहे. बायका जशा बाजारात जातात, धान्य आणतात, भाजीपाला आणतात, नंतर स्वयंपाक करतात, ताटपाणी घेतात, जेवण वाढतात, ते कालवतात आणि आपल्या मुलांच्या तोंडात घास घालतात. आता मुलांचं काम काय? तर चावायचं आणि गिळायचं.

चिंतन हा चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. सकाळचे 8:55 होत आहेत. प्रसारित करत आहोत लखलख चंदेरी. आज यामध्ये हिंदी चित्रपट संगीत.

0: फूल और काटे या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू यांच्या आवाजामध्ये समीर यांच्या गीताला नदीम श्रवण यांचं संगीत होतं.
1: से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा मैं सप्तमान.
2: सचिन
1: मम्मी
2: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
3: रसिक श्रोते हो, ऑल इंडिया रेडिओ अर्थात आकाशवाणी ही देशव्यापी संस्था 90वं वर्ष साजरं करते आहे. या निमित्तानं चांदणे शब्द सुरांचे ही आकाशवाणी सांगली आयोजित सुगम संगीताची विशेष मैफिल रसिक श्रोत्यांच्या उपस्थितीत लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात ॲडव्होकेट केशवराव आप्पाजी चौगुले ऑडिटोरियम कॉलेज कॉर्नर सांगली इथं नुकतीच संपन्न झाली. याची ध्वनिमुद्रित आवृत्ती जरूर ऐका. सोमवार दिनांक 11 मे ते गुरुवार दिनांक 14 मे पर्यंत दररोज सकाळी 11:30 आणि याचं पुनःप्रसारण रात्री 8:15 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: अनुराधा पौडवाल आणि बाबला मेहता यांनी गायलेलं दिल हे काही मानता नाही या चित्रपटातलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत नदीम श्रवण यांचं होतं. आणि याबरोबरच आजचा लखलख चंदेरी हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 9:10 झाली आहेत. यानंतर सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड यांचा प्रायोजित कार्यक्रम.
1: श्रोतेहो नमस्कार. शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाड संचलित सैनिकी पॅटर्न निवासी शाळा प्रस्तुत विशेष कार्यक्रम
2: जागरूक पालकांची पहिली पसंती. निर्मिती चतुरंग ऍडव्हर्टायझिंग सांगली.
3: गोट्या ऊट सूर्य कासरा बरोबर आला का
4: बाबा? झोपू दे ना.
3: काय करायचं याला?
4: ओ बाबा जरा मोबाईल द्या ना.
3: अजिबात नाही. एक तर उशिरा उठायचं, तासन तास मोबाईल वर गेम खेळायचा, टीव्ही बघायचा, व्यायाम नाही, खाण्यापिण्याकडे लक्ष नाही. मला टेन्शन आलंय तुझं.
2: अहो अहो भाऊजी, टेन्शन कशाला घेताय?
3: मग काय करू?
2: अहो या सगळ्यावर अगदी रामबाण मात्र आहे आपल्याकडे.
3: काय सांगताय?
2: अहो हो,
1: टीव्ही मोबाईल पासून कोसू दूर तरीही जगाची ओळख देणारी, परंपरा आणि विज्ञानाची अचूक सांगड घालणारी, पुस्तकी ज्ञानाबरोबरच सैनिकी प्रशिक्षण आणि क्रीडा प्रावीण्यालाही प्रोत्साहन देणारी, शिस्तप्रिय पिढी घडवणारी शाळा, शतक महोत्सवी वाटचाल करणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 74-4722-6503 आणि 90-22-19-19-13. प्रवेशासाठी आजच संपर्क साधा.
2: काही शिक्षण प्रेमींनी 96 वर्षांपूर्वी शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था सुरू केली. 8 ज्ञानशाखांमध्ये विस्तारलेल्या या संस्थेनं 2010 साली पेरलेलं एक ज्ञानबीज म्हणजेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड. शिस्त, संस्कार आणि अचूक कौशल्य या त्रिसूत्रीवर आधारलेली, 10 वर्षाचा निवासी शिक्षणाचा यशस्वी अनुभव असलेली, स्वप्नवत वाटावी अशी ही शाळा कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी लगतच्या रम्य, स्वच्छ आणि सुपीक भौगोलिकता लाभलेल्या कुरुंदवाड शहरामध्ये आहे. या शाळेविषयी अधिक जाणून घेऊया शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मनीषा कुलकर्णी यांच्याकडून. नमस्कार मॅडम.
5: नमस्कार
2: मॅडम. आपल्या कुरुंदवाडच्या सैनिकी पॅटर्न निवासी शाळेबद्दल आपण काय सांगाल?
5: 5वी ते 10वी या वयातली मुलं या निवासी शाळेत येतात. या वयात मुलांच्या शारीरिक वाढीबरोबरच त्यांच्या मेंदूचा आणि मनाचाही विकास घडत असतो.
2: अगदी.
5: त्यासाठी वाव देणाऱ्या वातावरणाची, कौतुकाची, प्रोत्साहनाची त्यांना गरज असते.
2: हो.
5: आणि ते सगळं आमच्या या शाळेत त्यांना मिळतं.
2: अरे वा. पण आजकाल आपण बघतो की पालकच मुळात गोंधळलेल्या अवस्थेत आहेत, तर त्याचं काय कारण असू शकेल?
5: टीव्ही, मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये अडकलेल्या मुलांचे पालक सध्या खूप गोंधळलेले आहेत. या सगळ्या गोष्टींचा परिणाम मुलांच्या भवितव्यावरही होतोय. त्यांचा हा गोंधळ दूर करणारा सर्वोत्कृष्ट पर्याय म्हणजे आमची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा. अभिमानाची गोष्ट म्हणजे आमच्या या शाळेचा निकाल आजवर प्रत्येक वर्षी 100% इतका लागला आहे.
2: अरे वा, हे नक्कीच कौतुकास्पद आहे. मॅडम जरा आपल्या शाळेची दिनचर्या, वैशिष्ट्य याबद्दल थोडं सविस्तर सांगा ना.
5: आमच्या शाळेत 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत मुलांच्या वेळेचं त्यांना आवडेल असं सुनियोजन केलेलं असतं. सकाळची प्रार्थना, योग, खेळ, सैनिकी प्रशिक्षण, अभ्यास, नाश्ता, चौरस आहार, विश्रांती आणि त्यामध्येही रोज काही नवं शिकवण्याचा आमचा ध्यास.
2: अरे वा.
5: यातून त्यांना जी शिस्त, आत्मभान आणि आत्मविश्वास मिळतो त्याचा निश्चितच त्यांना नेहमी उपयोग होतो.
2: अगदी अगदी बरोबर आहे.
5: त्याचबरोबर ममतेनं आणि जाणीवपूर्वक राबवलेले उपक्रम आणि आमचे प्रशिक्षक, शुद्ध पेयजल प्रकल्प, गरजेनुसार तज्ज्ञ डॉक्टरची उपलब्धता, या सगळ्या गोष्टींमुळे आमच्या शाळेला ISO हे उत्कृष्टतेचं मानांकन मिळालेलं आहे.
2: अरे वा, हे पण नक्कीच कौतुकास्पद आहे. पण मॅडम आता जे आपण बघतोय नैसर्गिक आपत्ती ज्या येत आहेत, तर त्याच्यामध्ये काही विशेष काळजी घेता का आपण?
5: हो ना, आमच्या मुलांची आम्ही त्यांच्या पालकांइतकीच जबाबदारीनं काळजी घेतो.

0: त्यानंतर सुजाण पालक आपल्या पाल्यांना विश्वासानं आमच्या शाळेकडे सोपवतात.
1: अगदी नक्कीच. तर श्रोते हो, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड हा आपल्या पाल्याच्या सुरक्षित भवितव्यासाठी नक्कीच एक चांगला पर्याय ठरू शकेल. धन्यवाद मॅडम.
0: धन्यवाद.
2: पौगंडावस्थेत असलेली आपली मुलं बिघडतील की घडतील हाच गोंधळ संपवण्याचा प्रयत्न या शाळेने यशस्वी केला आहे. मुलांमध्ये घडणाऱ्या सकारात्मक बदलांविषयी पालकांनीही वेळोवेळी समाधान व्यक्त केले आहे.
3: इथे त्याच्यात भरपूर प्रगती दिसून येते आणि खास करून इथले सर्व शिक्षक वर्ग त्यांना मायेने सांभाळतात, त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं आणि त्याच्यामध्ये प्रगती खूप जाणवून येते. आता
4: स्वतःच्या मुलासारखं शाळेत जपतात, राहायची सोय, जेवणाची सोय वगैरे सर्व शिक्षक स्वतःहून करतात. भरपूर प्रगती झालेली आहे सर्व मुलांची, माझ्याच नाही सर्व मुलांची प्रगती भरपूर चांगली झालेली आहे.
1: शाळेच्या दैनंदिन अभ्यासक्रमाबरोबरच विविध गुणदर्शन, स्पर्धा परीक्षा आणि क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेलं नैपुण्य, महापूर आणि कोरोना सारख्या भीषण आपत्तीच्या क्षणी शाळेच्या विद्यार्थ्यांनी दाखवलेली परस्पर सहकार्य भावना, संयम आणि शिस्त या साऱ्यामुळेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा आज सर्वत्र अभिमानाचा विषय ठरली आहे.
2: प्रवेशासाठी आजच संपर्क साधा शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 74-47-22-65-03 आणि 90-22-19-19-13. 74-47-22-65-03 आणि 90-22-19-19-13.
5: सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड यांचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला. सकाळचे 9:15 झाली आहेत. यानंतर सप्रेम नमस्कार.

0: सप्रेम
1: नमस्कार
0: धनश्रुती
1: संदीप दादा,
0: बघता बघता मे महिन्याला सुरुवात झाली.
1: तर श्रोते हो, आता सप्रेम नमस्कार या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. पण दादा, आज मी श्रोत्यांवर नाराज आहे.
0: का बरं?
1: आज श्रोत्यांनी खूपच कमी पत्र पाठवलेत.
0: हो हो.
1: तेव्हा श्रोते हो, असं करू नका. जर सूचना असतील, विनंती असेल किंवा काही बदल अपेक्षित असेल किंवा तुम्ही आमच्यावर नाराज असाल तर ते का आहात हे देखील आम्हाला पत्र लिहून जरूर कळवा आमच्या सप्रेम नमस्कार या कार्यक्रमात, कारण आम्ही तुमच्या पत्रांची अगदी आतुरतेने वाट पाहत असतो. तर दादा, कार्यक्रमाला सुरुवात करणार आहे. कार्यक्रमातील पहिलं पत्र तू घेतोयस?
0: ठीक आहे. पहिलं पत्र हे आहे विद्यानगर कवठेमांकळ इथून संजीवनी सुयोग सुजाता सुरेश कुलकर्णी सुप्रिया प्रसाद म्हैसाळकर हे आपले नियमित श्रोते. संदीप दादा आणि धनश्रीताई यांना सस्नेह नमस्कार. 28 एप्रिल रोजीचा मंगळवारचा आपली आवड आणि आवड बळीराजाची हे कार्यक्रम दोन्ही या श्रोत्यांना आवडले असं या श्रोत्यांनी कळवलंय. या दोन्ही कार्यक्रमामध्ये प्रसारित झालेली गाणी मन प्रसन्न करणारी अशीच होती. त्याचबरोबर आजचे पाहुणे हा कार्यक्रम देखील या श्रोत्यांना आवडतो असं ह्यांनी कळवलंय. त्याचबरोबर चिंतन हाज चिंतामणी या कार्यक्रमात सद्गुरू वामनराव पै यांचे विचार प्रसारित होतात, ते देखील आम्हाला खूप आवडतात. दर रविवारी प्रसारित होणारं प्रवचन, ते प्रवचनसुद्धा आम्हाला खूप आवडतं. तसंच आम्ही नवीन अभिप्राय आणि सूचना घेऊन पुढील पत्रात नक्की भेटणारच आहोत. कळावे लोभ असावा असं या श्रोत्यांनी सांगितले.
1: दादा, यानंतर माझ्या हातात जे पत्र आहे ते विश्रामबाग इथून हे श्रोत्यांनी पाठवलंय. आणि श्रोते आहेत ए पी म्हैसाळकर, के सुरेश, वनमाला कुलकर्णी. तर हे लिहित आहेत, आकाशवाणी सांगली केंद्रावरून जेवढे काही कार्यक्रम प्रसारित होत असतात ते एक से बढकर एक लाजवाब आणि खूप छान आहेत. आम्हाला हे कार्यक्रम खूप आवडतात. त्यातल्या त्यात खास म्हणजे परिसर, आरोग्यम धनसंपदा परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्हाला खूप आवडतात. आणि सप्रेम नमस्कार या कार्यक्रमात तुम्ही दोघे जो संवाद साधता, जे अभिप्राय कळवलेले असतात त्यांनाही तुम्ही छान प्रतिसाद देता, यासाठी खूप खूप धन्यवाद. पुढं लिहितात, रविवारी जे प्रवचन कीर्तन प्रसारित होत असतं ते देखील आम्हाला खूप आवडतं. एकंदर सर्वच कार्यक्रमांच्या प्रसारणाबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: तर धनश्रीताई, कार्यक्रमातली दोन पत्र आली होती, दोनही पत्र आता संपलेली.
1: वळणार आहोत ईमेलकडे. पण दादा, ईमेलकडे वळण्याआधी आपल्याकडे संदेशाद्वारे काही अभिप्राय आलेले आहेत आणि ते आपण घेणार आहोत. आणि हे अभिप्राय एकाच कार्यक्रमासाठी तब्बल 12 अभिप्राय आहेत.
0: खरं आणि अतिशय चांगली गोष्ट आहे. याचा अर्थ श्रोत्यांना कार्यक्रम आवडलेला आहे,
1: खूपच आवडलेला आहे. आणि त्याचीच प्रतिक्रिया त्यांनी आपल्या या संदेशामार्फत आपल्याला कळवली आहे. आणि आता हे संदेश आपण घ्यायला सुरुवात करणार आहोत.
0: तर अमृत कलश या कार्यक्रमामध्ये दत्तात्रय भानुगडे यांची जी मुलाखत प्रसारित

0: झाली होती. या संदर्भातच हे सर्व अभिप्राय आपल्याला कळवलेले आहेत. यातला पहिला अभिप्राय मी घेतोय. हा अभिप्राय पाठवणारे श्रोते आहेत ऍडव्होकेट राजकुमार उद्गावे सांगली इथून. हे म्हणतात, मानुगडे सरांची मुलाखत ऐकली, ती खूप आवडली. जुळेवाडीसारख्या लहानशा ग्रामीण भागातील वाडीत जन्मलेल्या आणि रेल्वेसारख्या बांधील नोकरी करणाऱ्या व्यक्तीकडून 55 कादंबऱ्या लिहिल्या जाव्यात ही मोठी कौतुकाची बाब आहे. ग्रामीण भागात जीवन व्यतीत करताना तुम्हाला जे दिसलं ते तुम्ही लिहिलंय, जसंच्या तसं ते तुम्ही वाचकांसमोर ठेवलंय, म्हणून ते लोकांना खूप भावलं. ग्रामीण लोकजीवन असो किंवा कलाजीवन असो किंवा रीतिरिवाजाचे गाठोडे असो, तुम्ही तुमच्या साहित्यातून मांडल्याचं जाणवतं. जमिनीशी जोडलेली नाळ तुम्ही आज अखेर तोडलेली नाहीये. ही बाबच तुमचं साहित्य सर्व दूरपर्यंत जाण्यासाठी कारणीभूत ठरली आहे असं वाटतं. अशा प्रेरणादायी साहित्यिकांची, अभिनेत्याची, नाट्य कलाकाराची मुलाखत प्रसारित केल्याबद्दल आकाशवाणी सांगलीचे खूप खूप आभार.
1: दादा, यानंतरचा अभिप्राय पाठवणारे श्रोते आहेत अरुण अप्पासाहेब खोत मुंबईचे. ते लिहितात, अभिनंदन दत्ताजी, आगामी काळासाठी मानुगडे सर अत्यंत मोलाचं कार्य करतात. हे कार्य आजच्या तरुण पिढीसाठी अत्यंत उपयुक्त आणि प्रगतीस पूरक ठरणारं आहे. आपल्या या प्रवासाच्या अगदी आत्तापर्यंत म्हणजेच अंतिम ध्येयापर्यंत मानुगडे सरांचं हे कार्य असंच त्यांनी अविरतपणे सुरू ठेवावं. आपली जन्मभूमी असलेल्या जुळेवाडीच्या संस्कृतीचा आपण कधीही विसर पडू देऊ नये. ईश्वर आपणास आशीर्वाद देवो, अशी एक प्रतिक्रिया आणि त्यांनी मानुगडे सरांना शुभेच्छा देणारा अभिप्राय आपल्याला कळवलेला आहे.
0: यानंतरची याच कार्यक्रमाविषयी प्रतिक्रिया देणारे ज्येष्ठ पत्रकार आहेत रवींद्र बेडकिहाळ फलटणीसून. तर हे म्हणतात, अमृत कलश या कार्यक्रमात ही जी मुलाखत प्रसारित झाली होती ती नवोदित साहित्यिकांना प्रेरणा देणारी अशीच मुलाखत होती. सांगली जिल्ह्यातील किर्लोस्करवाडी इथं राहणारे ग्रामीण कथा लेखक दत्तात्रय मानुगडे यांची जी मुलाखत ऐकली, मुलाखत सुंदर वाटली. आणि वास्तविक दत्तात्रय पांडुरंग मानुगडे हे अतिशय कमी शिकलेले लेखक. रेल्वेची 12 तास ड्युटी करून त्यांनी बरंच काही लेखन केलं. मूर्ती लहान कीर्ती महान अशी ही व्यक्ती आहे. ग्रामीण भाषेत रंगणारी त्यांची लेखणी प्रत्यक्ष अनुभव घेऊन आलेली आहे. 2012 साली यशवंतराव चव्हाण साहित्य संमेलनामध्ये त्यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार फलटण इथे देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. सांगली आकाशवाणीनं एका मोठ्या साहित्यिकाची दखल घेतली आणि ही मुलाखत ऐकवल्याबद्दल आकाशवाणीस धन्यवाद.
1: दादा, यानंतरचा संदेश पाठवणारे श्रोते आहेत शिवाजी वरुडे. आता हे कुंडल पलूस इथून आहेत. हे लिहितात, खूप सुंदर मुलाखत प्रसारित करण्यात आली. बऱ्याच आठवणी या मुलाखतीच्या माध्यमातून मानुगडे सरांच्या ऐकायला मिळाल्या. खूप बरं वाटलं आणि मी लेखन करावं असं मला मनोमन वाटलं. सांगली जिल्ह्यात एक कमी शिकलेला लेखक 50 ते 55 पुस्तकं लिहू शकतो हे फार विशेष आणि कौतुकास्पद. त्यांची काही पुस्तकं मी वाचली आहेत. सांगली आकाशवाणीनं एका ज्येष्ठ साहित्यिकाची मुलाखत प्रसारित केली यासाठी सांगली आकाशवाणीला धन्यवाद असं ह्या श्रोत्यांनी आपल्याला लिहून कळवलेलं आहे.
0: दर्शिताई, पुढची प्रतिक्रिया मी घेतोय. अतिशय सुंदर अशी ही मुलाखत ऐकायला मिळाली. या मुलाखतीतून दत्तात्रय मानुगडे यांचा जीवनाचा आणि लेखनाचा प्रवास अचूकरित्या ऐकायला मिळाला. हा प्रवास प्रेरणादायी आणि युवा पिढीला मार्गदर्शक असाच आहे. त्यांच्या पुढील प्रवासासाठी मनपूर्वक शुभेच्छा असं ताराचंद आवळे फलटण इथून कळवतात.
1: यानंतरचा संदेश पाठवणारे आपले श्रोते आहेत रामानंद नगर किर्लोस्करवाडीचे रिटायर शिक्षक प्रभाकर तिरमारे. तर हे लिहितात, अमृत कलश मध्ये सांगली आकाशवाणी केंद्रावरून ज्येष्ठ साहित्यिक म्हणून ओळखले जाणारे दत्तात्रय मानुगडे यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत मनाला भावून गेली. शिक्षकी पेशात मी असल्यामुळे बरंच काही साहित्य मानुगडे यांचे वाचलेले आहे. आपल्या संपूर्ण आयुष्यात पहिल्यापासून शेवटपर्यंत प्रसंग ऐकून मी मंत्रमुग्ध झालो. उर्वरित आयुष्य त्यांचं अतिशय सुखाचं आणि समृद्धीचं जावं अशी सदिच्छा व्यक्त करतो. पुढच्या काळात मानुगडे यांनी स्वतःचं संपूर्ण जीवनचरित्र लिहावं अशी आशा व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. आकाशवाणी सांगली केंद्रास माझ्या हार्दिक शुभेच्छा. अतिशय एका नावाजलेल्या लेखकाची मुलाखत ऐकवली, खूप खूप धन्यवाद.
0: अमृत कलश या कार्यक्रमाबाबत आणखी ही पुढची प्रतिक्रिया आहे. ती प्रतिक्रिया आहे मुंबईहून निर्मला शेवाळे यांची. त्या म्हणतात, बहिणाबाई चौधरी यांच्यासारखं लेखन दत्तात्रय मानुगडे यांनी चालू ठेवलं. त्या लेखनाची 50 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. ही खूप अभिमान

0: लाजपत गोष्ट आहे. खरी अस्सल मराठी भाषा ही खेड्यातच बोलली जाते. आपल्या मराठी भाषेच्या प्रेमासाठी अंतःकरणापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
1: यानंतरचा संदेश पाठवणारे श्रोते वैभव राजे भोसले सांगली, आणि दादा हे लिहितात तुमचा ठीक सवंगडी मित्र. अर्थात हे मानुगडे सरांसाठी त्यांनी लिहिलेलं आहे. ते पुढे लिहितात दत्तात्रय मानुगडे यांच्या लेखनावर माझा हा अभिप्राय आहे. ग्रामीण मातीत जन्म घेऊन शब्दांच्या शक्तीला आपलं शस्त्र बनवणारा साहित्य साधक खऱ्या अर्थानं समाजाचा दीपस्तंभ असतो. दत्तात्रय मानुगडे यांचा जीवन प्रवास असाच जिद्दी संवेदनशीलतेचा आणि साहित्यनिष्ठेचा प्रेरणादायी प्रवास. शेतकऱ्यांच्या वेदना, समाजातील असमानता आणि माणुसकीची हाक यांना त्यांनी आपल्या लेखणीतून आवाज दिला. त्यांच्या लेखनात केवळ शब्द नसतात तर त्या शब्दांमध्ये जीवनाचा स्पंदनशील अनुभव दडलेला असतो. त्यांच्या प्रत्येक ओळीतून वास्तवाचं दर्शन होतं. वाचकांच्या मनाला भिडणारा भावनिक स्पर्श जाणवतो. मानुगडे यांची लेखनशैली साधी असली तरी तिच्यातील खोली विलक्षण आहे. शब्द हेच माझे अस्त्र, साहित्य हीच माझी ओळख या वाक्यात त्यांच्या संपूर्ण जीवनदृष्टीचा सार दडलेला आहे. त्यांनी शब्दांना केवळ अभिव्यक्तीचं माध्यम मानलं नाही तर ते समाज परिवर्तनाचं प्रभावी साधन मानलं. त्यांच्या लेखनातून ज्ञानाचा प्रकाश पसरत राहिला, अनेकांच्या आयुष्यात नवी उमेद निर्माण झाली. साहित्य साधनेचा हा प्रवास म्हणजे केवळ वैयक्तिक यशाची कहाणी नाही तर समाजाला दिशा देणारी प्रेरणा आहे. समाजात सकारात्मक बदल घडवण्याची ताकद या लेखणीत मध्ये आहे. अशा या साहित्य दीपानं उजळवलेल्या वाटेवरून अनेक जण प्रेरणा घेतील आणि शब्दांच्या माध्यमातून समाजसेवेचा मार्ग स्वीकारतील हीच अपेक्षा, असं त्यांनी शेवटी म्हटलं आहे.
0: यानंतर अजय संभाजी कोकाटे जुळेवाडी इथून अमृत कलश या कार्यक्रमाविषयी संदेश पाठवतात. ते म्हणतात अमृत कलश या कार्यक्रमात घेतलेली मुलाखत दोन भागांमध्ये प्रसारित झाली होती. दत्तात्रय मानुगडे आणि माझे वडील संभाजी कोकाटे हे एकाच गावचे. माझे वडील कविता करायचे आणि मानुगडे सर त्यावेळेस नाटक लिहायचे आणि नाटकात भूमिका साकारायचे. अशी ही जोडी मी पाहत असल्यापासून त्यांच्याजवळ साहित्य हाच एकमेव विषय असायचा. माझे वडील काही दिवसांनी निवतल्यानंतर मानुगडे आणि कोकाटे यांची जोडी फुटली. हे असे ग्रामीण भागातील कवी आणि लेखक आहेत. दत्तात्रय मानुगडे यांनी ग्रामीण भागातील खरा चेहरा समाजापुढे आणण्याचा अतिशय मोठा प्रयत्न केलाय. त्यांची प्रत्येक कथा त्या त्या जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन आली आहे. त्यांची बरीच पुस्तकं मी वाचली आहेत. सांगली आकाशवाणीनं एका मोठ्या साहित्यिकाची मुलाखत आपल्या केंद्रावरून प्रसारित केल्याबद्दल त्यांनी शुभेच्छा कळवल्यात.
1: यानंतरचा जो संदेश पाठवलाय ते आहेत रामचंद्र माने किर्लोस्करवाडीतून. ते लिहितात दिनांक 21 आणि 29 रोजी आकाशवाणी सांगली केंद्रावरून अमृत कलश या कार्यक्रमात ग्रामीण कथालेखक दत्तात्रय मानुगडे यांची दोन भागांमध्ये मुलाखत प्रसारित केली. आम्ही ती ऐकली. मुलाखत अतिशय सुंदर झाली. ही मुलाखत रेवा देवरस यांनी घेतली आहे. आकाशवाणी सांगली केंद्रास धन्यवाद, असं त्यांनी आपल्याला सरते शेवटी म्हटलेलं आहे.
0: तर अमृत कलश या कार्यक्रमाविषयी ही एक शेवटची प्रतिक्रिया आणि हा संदेश पाठवणारे श्रोते आहेत चंद्रकुमार नलगे, हे सुद्धा साहित्यिक आहेत
1: आणि हे कोल्हापूरचे आहेत.
0: हो, तर आपल्या संदेशामध्ये श्रोते म्हणतात सांगली आकाशवाणी केंद्रावरून लेखक दत्तात्रय मानुगडे यांची अमृत कलश या कार्यक्रमात घेतलेली मुलाखत अतिशय सुंदर वाटली. यापूर्वी सांगली आकाशवाणीवरून मानुगडे सरांची मुलाखत भेटीगाठीमध्ये झालेली होती, ती सुद्धा ऐकली होती. त्यानंतर त्यांच्या कथा आणि लोकनाट्य सुद्धा सांगली आकाशवाणीवरून प्रसारित झालेलं होतं. दत्तात्रय मानुगडे यांच्या कथा वास्तव जीवनाशी निगडीत आहेत आणि त्या ग्रामीण आहेत. मानुगडे सरांची आकाशवाणी सांगली केंद्रावरून दुसऱ्यांदा मुलाखत घेतली गेली. मनाला फार बरं वाटलं. या लेखकाची धडपड फार मोठी असून त्यांची बुद्धी चौकस आहे हे तर कळून आलंच. या मुलाखतीच्या निमित्तानं नवोदित लेखकांना फार मोठं आव्हान मानुगडे यांनी दिलंय असं मला वाटतं. साहित्य समाजामध्ये घडत असतं ते चौकस बुद्धीनं मानुगडे यांनी लिहिण्याचा फार मोठा प्रयत्न केलाय. त्यांची प्रकाशित झालेली पुस्तकं मी वाचली आहेत. या अगोदर त्यांच्या ग्रामीण कथा सुद्धा मी वाचल्या आहेत. ग्रामीण भागाशी नातं जोडणारा लेखक म्हणजे दत्तात्रय मानुगडे होय. मी त्यांच्या टिप्पीरा या ग्रामीण कथा संग्रहाची प्रस्तावना सुद्धा दिली आहे. खूप छान मुलाखत परत ऐकायला मिळाली, मनाला बरं वाटलं आणि अनेक नवीन बोध त्यांच्या साहित्यातून आम्हाला मिळतील अशी आशा वाटते.
1: तर श्रोत्यांनी

0: इतके छान अभिप्राय आपल्या संदेशामार्फत कळवले यासाठी श्रोते हो खूप खूप धन्यवाद. आणि बरं का दादा, हे सर्व श्रोते आपल्या या कार्यक्रमात नवीन होते तेव्हा या सर्व श्रोत्यांचं आपल्या या कार्यक्रमात
1: स्वागत करूया.
0: हा, आणि नियमितपणे श्रोते हो तर इतरही कार्यक्रमांमधून आपण ती वेगवेगळ्या मुलाखती वेगवेगळे कार्यक्रम

0: आहे. खूप छान मुलाखत परत ऐकायला मिळाली, मनाला बरं वाटलं आणि अनेक नवीन बोध त्यांच्या साहित्यातून आम्हाला मिळतील अशी आशा वाटते.
1: तर श्रोत्यांनी इतके छान अभिप्राय आपल्या संदेशामार्फत कळवले यासाठी श्रोते हो खूप खूप धन्यवाद. आणि बरं का दादा, हे सर्व श्रोते आपल्या या कार्यक्रमात नवीन होते तेव्हा या सर्व श्रोत्यांचं आपल्या या कार्यक्रमात
0: स्वागत करूया.
1: हा, आणि नियमितपणे श्रोते हो तर इतरही कार्यक्रमांमधून आपण ती वेगवेगळ्या मुलाखती वेगवेगळे कार्यक्रम प्रसारित करत असतो, तर यांचाही आस्वाद घेत राहा आणि आम्हाला अभिप्राय सूचना कळवत राहा. तर दादा आता वळणार आहोत आपण ईमेल कडे. दादा आता वळणार आहोत आपण ईमेल कडे. पहिला ईमेल पाठवणारे श्रोते आहेत कबनूर तालुका हातकणंगले इथून रेवण भांबिष्टे, अनिता भांबिष्टे, राहुल भांबिष्टे, मौजे चंदूर इथून अतुल गौतमी, धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे. तर या सर्व श्रोत्यांचे दोन ईमेल माझ्याकडे प्राप्त आहेत आणि हे ईमेल मी एकत्र घेते. पहिल्या ईमेलमध्ये ते लिहित आहेत, मंगळवारी सकाळी 9:30 रेडिओ मित्र शशांक लिमये यांनी सादर केलेला प्रभातीचे रंग हा कार्यक्रम फार आवडला. अतिशय माहितीपूर्ण आणि ज्ञानवर्धक असा होता. या कार्यक्रमात 3D बायो प्रिंटिंग म्हणजे काय याबद्दल सविस्तर माहिती मिळाली. कोकणातील समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी बुडणाऱ्या व्यक्तींना वाचवण्यासाठी अत्याधुनिक रोबोटिक याचीही सविस्तर माहिती मिळाली. ढगाळ वातावरण, पाऊस, रात्रीच्या अंधारात स्पष्ट प्रतिमा घेण्यासाठी सक्षम असणाऱ्या मिशन दृष्टी या उपग्रहाविषयी देखील माहिती मिळाली. दे एक पुस्तक घे एक पुस्तक हा उपक्रम चालवणारे लिटिल फ्री लायब्ररी संस्थेची अतिशय छान माहिती आम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळाली. शिवराज काटकर यांचं लेखन, शशांक लिमे यांचं निवेदन प्रभावी. प्रसारणाबद्दल सादर करते श्रीनिवास जरंडीकर यांचे आकाशवाणी सांगली केंद्राचे मनापासून आभार, धन्यवाद. आता ते दुसऱ्या ईमेलमध्ये लिहित आहेत, गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम याच दिवशी शशांक लिमे यांनी सादर केला होता अर्थात मंगळवारी. तो आम्हाला खूप आवडला. या दिवशी ज्येष्ठ संगीतकार नौशाद अली यांचा स्मृती दिन. याच अनुषंगाने शशांक दादांनी संगीतकार नौशाद अली यांच्याविषयी सविस्तर माहिती सांगून त्यांनी संगीत दिलेल्या अवीट गोडींच्या गीतांची मेजवानीच आम्हाला दिली. संगीत हे केवळ ऐकण्याची गोष्ट नाही तर ते अनुभवायचं असतं. जेव्हा एखादं गाणं आपल्या मनाच्या अगदी खोलवर जाऊन स्पर्श करतं तेव्हा त्यामागे असते एका महान संगीतकाराची जादू. अशीच जादू निर्माण करणारं नाव नौशाद अली. नौशाद अली हे केवळ संगीतकार नव्हते ते भावनांचे शिल्पकार होते. त्यांच्या सुरांनी प्रेम, विरह, भक्ती आणि जीवनाचे विविध रंग इतक्या सुंदरपणे रंगवले की ते आजही प्रत्येक पिढीला भावतात. प्रसारणाबद्दल आकाशवाणी सांगली केंद्र आणि शशांक लिमे यांचे मनापासून आभार, धन्यवाद.
0: धनश्रीदे, यानंतर मेल पाठवणारे श्रोते आहेत अर्थातच आपले रंगरंगोली रेडिओ रसिक सुधीर सरोजिनी श्रीकांत शिरोडकर रांगोळी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर इथून. अर्थात हा मेल त्यांनी हिंदीमध्ये पाठवलाय. रंग रंगीली दुनिया जिसमे मेरा भारत देश रंगीला, जिसको है सांस्कृतिक विविधता और विविधता में एकता. ऐसी ही विविधता में अपने इंद्रधनु कार्यक्रमों के द्वारा रसिक जीवन को कर देती है रंग रंगीला. उसका नाम है प्रसार भारती सेवा, जिसका जाल रेडियो या आकाशवाणी के माध्यम से पूरे देश भर है फैला, जिसका होता है प्रसारण पूरे विश्व भर. पूरे ब्रह्मांड का ज्ञान रसिक दिल तक पहुंचाकर गुंजायमान होता है रसिक धड़कन के साथ. ऐसे ही रंग रंगीली कार्यक्रमों की सुरीली मुख्यतः प्रधान रूप से होने वाली सांगली आकाशवाणी. सृष्टि का चमत्कार, ऐसे दिल में होने वाली धड़कन. सांगली आकाशवाणी से निकलते हैं विविध सांस्कृतिक, वैज्ञानिक, तात्विक, धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, नैतिक, पौराणिक, मार्मिक, बौद्धिक, मनोरंजनात्मक, ऐसे बहुत सारे इंद्रधनु रंग जिसके ज्ञानमयी रंग घर घर में फैलते हैं और हर आंगन रंग रंगीली रंगोली की तरह सजते हैं इंद्रधनु रसिक मन. प्रसार भारती सेवा और सांगली आकाशवाणी की कार्य प्रणाली को सुधीर सरोजनी श्रीकांत शिरोलकर की तरफ से अनंतानंद हार्दिक शुभकामनाएं और सप्रेम नमस्कार. तर श्रोते हो, तुमच्या या अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद.
1: आणि खरंच अतिशय सुंदर ईमेल तुम्ही पाठवला. यानंतर वळूयात या कार्यक्रमातील शेवटच्या ईमेल कडे. आणि हा ईमेल पाठवणारे श्रोते आहेत कोल्हापूरहून रावसाहेब यादव. दादा हे लिहितात, आपल्या सांगली केंद्रावरून प्रसारित झालेली दत्तात्रय मानुगडे यांची मुलाखत अमृत कलश या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रसारित झाली. ती आम्हाला खूप आवडली. अतिशय उत्तम, माहितीपूर्ण आणि रंजक होती. त्यांच्या बालपणाविषयी, शिक्षकांविषयी, लेखनासाठी शिकवलेल्या विविध तंत्रांविषयी

0: त्यांनी दिलेली माहिती समजण्यास सोपी होती. नाट्यलेखन, कादंबरी लेखन, नाटकांमधील अभिनय, चित्रपटांमधील अभिनय याबाबत त्यांनी मांडलेले अनुभव अत्यंत प्रेरणादायी होते. याशिवाय नामांकित अभिनेते अभिनेत्री यांच्याशी झालेल्या चर्चांचा उल्लेख आणि मुलांच्या विविध व्यवसायांविषयीचे विचारही विशेष आवडले. मुलाखत घेणाऱ्या रेवा देवरस यांनी मुलाखत अत्यंत सुंदर प्रभावी पद्धतीनं घेतली. त्यांच्या प्रश्नांमुळे संवाद अधिक सखोल आणि आकर्षक झाला. भविष्यातही आपण अशा प्रकारचे उत्कृष्ट कार्यक्रम प्रसारित करत राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो, जे युवकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरतील. आणि धन्यवाद, असं त्यांनी आपल्या ईमेलमधून कळवलेलं आहे. तर श्रोते हो, अतिशय सुंदर ईमेल तुम्ही आम्हाला कळवलात, यासाठी खूप खूप धन्यवाद. तर दादा, कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा सप्रेम नमस्कार या कार्यक्रमात आता आपण निरोप घेणार आहोत. तर श्रोते हो, न चुकता सर्व कार्यक्रम ऐकत रहा आणि या कार्यक्रमांबद्दल अभिप्राय आम्हाला कळवत रहा. आम्ही तुमच्या पत्रांच्या आणि ईमेलच्या
1: प्रतीक्षेत आहोत.
0: बरं तर श्रोते हो, सप्रेम नमस्कार या कार्यक्रमात मला धनश्री ताईला
1: आणि मला संदीप दादाला
0: आम्हा दोघांनाही निरोप द्या.
1: सप्रेम नमस्कार.

0: सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: सुपर निर्मा से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा मैं सब तमाम
2: सचिन
1: मम्मी.
2: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
0: या कार्यक्रमाचं पुनः प्रसारण संध्याकाळी 6:35 सकाळचे 9:35 झाली आहेत. छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम बालसभा.

नमस्कार बालमित्रांनो, बालसभेच्या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आणि आदिती जोशीचा नमस्कार. बालमित्रांनो, मे महिन्यातला दुसरा रविवार आपण मदर्स डे म्हणून साजरा करतो.

0: मदर्स डे म्हणजे आईविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. बालसभेच्या कार्यक्रमात रुचा कुलकर्णी आपल्याला तिच्या आईबद्दलच्या भावना आपल्याला सांगणार आहे.
1: नमस्कार श्रोते वर्ग हो, आज मातृदिन. ज्या आईने आपल्याला जग दाखवले त्या आईचा आजचा दिवस. मी रुचा महेश कुलकर्णी, आज मातृदिनानिमित्त माझी आई या विषयावर माझे विचार व्यक्त करणार आहे. आई माझा गुरु, आई कल्पतरू, सौख्याचा सागरू, आई माझी प्रीतीचे माहेर, अमृताची धार, मांगल्याचे सार, आई माझी. पोट माझं भरावं म्हणून उपाशी ती राही, झोप मला यावी म्हणून जागी ती राही, भविष्य माझं घडावं म्हणून सतत राबत ती राही, माझी आई. आई हा अनमोल शब्द आहे. या शब्दामध्ये संपूर्ण विश्व सामावलेले आहे. आई ही प्रेम, त्याग व सेवा यांचे खरे प्रतीक आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये आईचे महत्व अधिक आहे. ज्याप्रमाणे टिटवीने आपले पिल्ले मिळवण्यासाठी अखंड समुद्राला पिऊन टाकण्याचा असफल प्रयत्न केला, त्याप्रमाणे मी आईची महती वर्णन करण्याचा प्रयत्न करत आहे. आई आपल्या जीवनात महत्वाची भूमिका बजावते. आपल्याला जन्म देऊन ती आपला सांभाळ करण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी आपल्याला शिकवते. आई माझी पहिली शिक्षिका आहे. ती मला चांगले आणि वाईट ह्यातील फरक समजावते. एवढेच नव्हे तर तिच्या मार्गदर्शनाने आयुष्यात यशस्वी होण्याचं स्वप्न पाहता

0: जीवन कसे जगायचे याचे उत्तर कदाचित कोणत्या पुस्तकात सापडणार नाही, पण माझ्या आईजवळ ते नेहमीच असते. माझ्यासाठी ती खूप खास आहे. आई नारळाप्रमाणे बाहेरून कडक असून आतून नारळाच्या पाण्यासारखी गोड आहे. जेव्हा मी मार्ग चुकते त्यावेळी आई मला मार्ग दाखवते. जरी ती रागीट स्वभावाची असली तरी ती तेवढीच प्रेमळ. माया ममतेची खान, गीता आणि पुराण, माझी आई. प्रेमाचा सागर, जीवनाचा आधार, माझी आई. माझी पहिली गुरु आणि जीवनदायी, माझी आई. आपल्याला हे सुंदर जग दाखवणाऱ्या सर्व मातांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.
1: रुचा कुलकर्णी हिनं आपल्याला तिच्या आईबद्दलच्या भावना सांगितल्या.

0: कार्यक्रमात आता ऐकूया आर्या जोशी हिनं सांगितलेल्या तिच्या भावना.
1: नमस्कार, मी आर्या. आज मदर्स डे. आई ती गृहिणी असो वा वर्किंग वुमन, घरातल्या कुटुंबाचा अविभाज्य भाग असते. घरातली कोणती वस्तू कुठे ठेवली आहे हे तिला बरोबर ठाऊक असतं आणि सांगितलेल्या जागेवर ती असणारच. घरातील छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये ती इन्वॉल्व्ड असते. थोडक्यात, आई घराचा आत्माच नाही का? प्रत्येक व्यक्तीसाठी त्याच्या काही भावनिक बाजू असतात. तशी माझी भावनिक बाजू आई आहे. आईला आपण न सांगता कसं कळत असेल आपल्या मनातलं सगळं? हा मला पडणारा प्रश्नच आहे. तिने सांगितलेल्या लहानपणीच्या किस्सांवरून, गोष्टींवरून आई पण किती मोठा आहे हे समजतं. आणि याचीही जाणीव होते, आई आपल्या आपल्याला मोठं करण्यासाठी किती मेहनत, किती कष्ट घेते ना. म्हणूनच आजच्या निमित्ताने का होईना आपण आईला थोडी विश्रांती द्यावी. तिने खुर्चीत निवांत बसून तिची मालिका बघावी. तिनेही आपल्याप्रमाणे रविवारचे निवांत उठावे. दिवसाचा पहिला चहा तिनं न मागता आपण द्यावा. तिचे कामं आपण तिच्या सारखे करण्याचा प्रयत्न करावा. मान्य आहे तिच्या इतकं परफेक्शन नाही येणार, पण तेवढाच तिला आराम. मी तर माझा विचार व्यक्त केलाय. माझ्याप्रमाणेच प्रत्येकाचा मदर्स डे सेलिब्रेशनचा प्लॅन ठरलेला असणार, हो ना? आई, मम्मी, मॉम, अम्मा अशी विविध नावारूपे असली तरी तिची आपल्याप्रती भावना एकच, निस्सीम आणि नितळ प्रेम. हॅपी मदर्स डे टू ऑल मॉम्स.

बालमित्रांनो, जिद्द गाथा या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत चित्रकलेच्या दुनियेतील एक अशा धगधगत्या ज्वाळेबद्दल, जिच्या अफाट सौशिकतेमुळे आणि कलेप्रती असलेल्या आढळ निष्ठेमुळे जगाने वेदनेला सौंदर्य म्हणून ओळखलं, जिच्या आयुष्यातील प्रत्येक श्वास हा संघर्षानं भरला होता, तरीही तिनं नीती पुढे कधीही गुडघे टेकले नाहीत. आपण बऱ्याचदा कला दालनातील सुंदर आणि मोहक चित्र पाहतो, पण स्वतःच्या शरीरातील मरणप्राय वेदना आणि रक्ताळलेलं आयुष्य कॅनव्हसवर उतरून जगाला थक्क करणाऱ्या एका जिद्दी महिलेला पाहून काळही थबकतो. तिचं नाव आहे फ्रिडा काहलो. फ्रिडाचा जन्म 6 जुलै 1907 रोजी मेक्सिकोमध्ये झाला. तिचं आयुष्य म्हणजे संकटाची जणू एक मालिकाच होती. वयाच्या अवघ्या 6व्या वर्षी तिला पोलिओ झाला. या आजारामुळे तिचा उजवा पाय डाव्या पायापेक्षा बारीक आणि अशक्त झाला. शाळेत मुले तिला खूप चिडवायची, पण फ्रिडाने रडत बसण्यापेक्षा प्रयत्नपूर्वक मुलांच्या बरोबर फुटबॉल खेळणं, पोहणं, बॉक्सिंग करणं अधिक पसंत केलं. तिनं बालपणातच दाखवून दिलं की ती ही इतरांच्यापेक्षा वेगळी आणि लढवई आहे. मुलांनो, खरं संकट तर ती 18 वर्षाची असताना आलं. 17 सप्टेंबर 1925 रोजी ती एका बसमधून प्रवास करत होती. त्या बसचा भीषण अपघात झाला आणि तिचा पाय 11 ठिकाणी फ्रॅक्चर झाला आणि तिचं पेल्विक हाडही तुटलं. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं, ही मुलगी आता कधीही चालू शकणार नाही, कदाचित ती वाचेल का नाही याचीही त्यांना शंका होती. कित्येक महिने ती पूर्णपणे शरीराला प्लॅस्टर बांधून अंथरुणाला खिळून राहिली होती. कोणत्याही सामान्य माणसाने अशा परिस्थितीत हार मानली असती, पण फ्रिडाची जिद्द वेगळीच होती. तिनं सांगितलं, मला माझे पाय कशाला हवेत, जर माझ्याकडं उडण्यासाठी पंख असतील तर. अंथरुणावर पडून राहणं कोणालाही नैराश्यात ढकलून देतं, पण फ्रिडानं तिथंच आपली नवी ओळख शोधली. तिच्या वडिलांनी तिला रंगाचा बॉक्स आणून दिला. आईनं बेडवर एक विशेष इझल लावून दिला. इझल म्हणजे चित्र काढताना पेपर ठेवण्याचा स्टँड. छताला एक मोठा आरसा बसवला, जेणेकरून फ्रिडा स्वतःला पाहू शकेल. फ्रिडानं स्वतःचं प्रतिबिंब पाहून स्वतःचीच चित्र काढायला सुरुवात केली. तिच्या चित्रामध्ये तिची वेदना, तिचं झालेलं ऑपरेशन्स, तिची दुखापत झालेलं शरीर आणि तिची अपूर्ण स्वप्न अगदी स्पष्ट दिसायची. ती नेहमी म्हणायची, मी स्वतःची चित्र काढते, कारण मीच ती व्यक्ती आहे जिला मी स्वतः सर्वात जवळून ओळखते. तिनं आपल्या वेदनेला रंगात विरघळवून टाकलं आणि जगाला थक्क करणारी कलाकृती निर्माण केली. फ्रिडाचं आयुष्य फक्त शारीरिक वेदनांचं नव्हतं, तर ते मानसिक हिंदोळ्याचंही होतं. प्रसिद्ध चित्रकार दिएगो रिवेरा यांच्याशी तिचं लग्न झालं. त्यानंतर भावनिक चढ उतार यांनी तिला मानसिकरित्या अक्षरशः थकवलं होतं. तिच्या आयुष्यात 30 पेक्षा जास्त शस्त्रक्रिया झाल्या, पण प्रत्येक शस्त्रक्रियेनंतर ती अधिक ताकदीनं चित्र रंगवू लागली. तिचं शरीर खिळखिळं झालं होतं, पण तिचा आत्मा मात्र हिमालयासारखा ताठ होता. तिच्या आयुष्यातील सर्वात प्रेरणादायी क्षण म्हणजे 1953 मधील तिचं पहिलं एकल प्रदर्शन. डॉक्टरांनी तिला अंथरुणावरून उठण्यास सक्त मनाई केली होती, पण फ्रिडानं ठरवलं की आपण त्या प्रदर्शनात जाणार. ती थेट रुग्णवाहिकेनं आणि सजवलेल्या बेडसह प्रदर्शनाच्या ठिकाणी पोहोचली. ती तिथं झोपूनच लोकांशी संवाद साधत होती आणि तिनं सिद्ध केलं की यश मिळवण्यासाठी शरीरापेक्षा मनाची जिद्द जास्त महत्त्वाची असते. बालमित्रांनो, फ्रिडाच्या आयुष्यातून आपल्याला प्रेरणादायी धडे मिळतात. जसं परिस्थितीवर मात करा. फ्रिडाचं शरीर साथ देत नव्हतं, पण तिनं आपल्या कलेला आपली ताकद बनवलं. तुमच्याकडं काय नाही यापेक्षा तुमच्याकडं असलेल्या प्रतिभेवर लक्ष द्या. संकटाचं संधीत रूपांतर करा. फ्रिडाप्रमाणे नेहमी स्वतःची ओळख जपा. फ्रिडानं तिची शारीरिक

व्यंग कधीच लपवली नाहीत, उलट तिनं ती अभिमानानं आपल्या चित्रात मांडली. आपण जसे आहोत तसंच स्वतःचा स्वीकार करणं आणि स्वतःवर प्रेम करणं हीच खरी जिद्द आहे. मुलांनो, जेव्हा कधी तुम्हाला वाटेल की तुमच्या समोर खूप अडचणी आहेत किंवा तुम्ही एखादं काम करू शकत नाही, तेव्हा या जिद्दी मेक्सिकन चित्रकार महिलेची आठवण ठेवा, जिनं आपल्या कलेमुळं जगावर राज्य केलं. फ्रिडाच्या जीवनापासून प्रेरणा घ्या आणि तुमच्या क्षेत्रात सुवर्ण पदक मिळवण्यासाठी सज्ज व्हा. आणि लक्षात ठेवा, शरीर थकू शकते पण स्वप्न कधीच म्हातारी होत नाहीत. जिद्द गाथा या सत्रात आज आपण फ्रिडा काहलो या चित्रकार महिलेची माहिती ऐकली. अवकाशाची गुपितं आज आपण जाणून घेणार आहोत मंगळ आणि गुरु या ग्रहांना. बालमित्रांनो, मागील आठवड्यात विचारलेला प्रश्न होता, शुक्र सूर्यमालेतील दुसरा ग्रह बुधापेक्षा लांब असूनही अत्यंत उष्ण ग्रह आहे. ही उष्णता तापमान एका विशिष्ट परिणामामुळे होते आणि तुम्हाला शोधायचं होतं त्या परिणामाचं नाव. मित्रांनो, या परिणामाचं नाव आहे हरितगृह परिणाम, म्हणजेच ग्रीन हाऊस इफेक्ट. बालमित्रांनो, सध्या आपण सर्वजण अतिशय कडक उन्हाळा अनुभवतोय. मागील एका महिन्यापासून दिवसाचं तापमान साधारण 40 डिग्री त्यापेक्षा जास्त जात आहे. सुंदर हिरवी झाडी नष्ट होणं, प्रदूषण, त्यामुळे पृथ्वीवर कार्बन डायऑक्साइड सारखे वायूंचं प्रमाण वाढत आहे. हे वायू हरितगृह परिणाम निर्माण करतात. कार्बन डायऑक्साइड, मिथेन इत्यादी वायू शुक्रावरती मोठ्या प्रमाणावर आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून शुक्र ग्रहावरती प्रचंड तापमानाची वाढ झालेली दिसते. बालमित्रांनो, आता वळूया आजच्या ग्रहांच्याकडे. आज आपण मंगळ या ग्रहाबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. सूर्यमालेतील पहिला बाहेरचा ग्रह म्हणजे मंगळ. मंगळ पृथ्वीपेक्षा साधारण निम्म्या आकाराचा आहे, अर्थातच वस्तुमान. गुरुत्वाकर्षण हेही पृथ्वीपेक्षा कमी आहे. तरी सुद्धा मंगळ आपल्यासाठी खूप विशेष आहे, कारण भविष्यात मंगळ मानवी वस्तीसाठी उपयोगी होऊ शकते. मंगळावरील एक दिवस पृथ्वी एवढाच साधारण 24 तासांचा असतो, मात्र वर्ष तब्बल 687 दिवसांचं असतं. या ग्रहांवरती हलके विरळ वातावरण, खडकाळ जमीन, उंच पर्वत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पाणी या छोट्या ग्रहावर आहे. म्हणूनच जगातील शास्त्रज्ञ या मंगळाचा अभ्यास करत आहेत. खास करून नासाने खूप मोहिमा मंगळाच्या अभ्यासासाठी पाठवल्या आहेत. बालमित्रांनो, तुम्ही मिशन मंगळ हा चित्रपट पाहिला असेल. हा चित्रपट भारताच्या मंगळ मोहिमेवर भारताने आपल्या पहिल्या प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत यशस्वीरित्या यान पाठवले. असे करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला. या मोहिमेमुळे मंगळाचे उच्च गुणवत्तेचे फोटो आणि वातावरणाची माहिती मिळाली. असा हा छोटा ग्रह डोळ्यांनी लाल रंगाचा दिसतो. मोठ्या दुर्बिणीतून जर आपण पाहिलं तर त्याच्यावरच्या आपल्याला काही ठळक गोष्टी दिसतात. ध्रुवावरील बर्फाळ टोपी, खे ज्वालामुखी, दरी याचे गडद ठिपके दिसू शकतात. मंगळाच्या जमिनीवर लोहांचे प्रमाण खूप जास्त आहे, जे त्याला लाल रंग देऊन जाते. थोडक्यात, त्याचा पृष्ठभाग गंजलेला आहे. मग विचार करा, असा खडकाळ गंजलेला दगड धोंड्यांचा हा इवलासा ग्रह काही कोटी लांब असलेल्या मानवाला काय त्रास देईल. सध्या मंगळ हा ग्रह पहाटेच्या आकाशात दिसत आहे. मंगळ हा ग्रह साधारण 2 वर्षानंतर प्रतियुतीत येतो आणि त्यावेळी तो मोठा आणि तेजस्वी दिसायला लागतो. यावर्षी नोव्हेंबरपासून पुढील वर्षी एप्रिलपर्यंत मंगळ निरीक्षणासाठी योग्य कालावधी आहे. बालमित्रांनो, मंगळानंतर आपण भेटणार आहोत तेजस्वी अशा गुरु या ग्रहाला. गुरु नावाप्रमाणे आपल्या सूर्यमालेतील दादा आहे, बरं का. गुरुची वैशिष्ट्य म्हणजे 4 ठळक दिसणारे चंद्र, ग्रेट रेड स्पॉट्स हे महाकाय वादळ आणि लाल पट्टे. बालमित्रांनो, आपली पृथ्वी घन आहे, तिला जमीन आहे, त्यावरती सर्व जीवसृष्टी आहे.
मात्र आपला हा दादा ग्रह

चक्क वायूंचा बनलेला आहे. गुरु हा हायड्रोजन आणि हेलियम या वायूंचा बनला आहे. म्हणजे फक्त तप्त वायू आणि जमीन नाही, तर या वायूमुळे गुरुग्रहावरती महाकाय वादळे आणि त्यातून तयार झालेले रंगीत पट्टे आपल्याला पाहायला मिळतात. बालमित्रांनो, आपण बऱ्याच वेळा समुद्रातील वादळांच्या बद्दल बातम्या ऐकतो, मात्र आपल्या समुद्रातील ही वादळे काही दिवसातच संपून जातात. मात्र गुरुग्रहावरती एक वादळ तब्बल 300-350 वर्षापासून चालू आहे आणि त्याचं नाव आहे ग्रेट रेड स्पॉट. हे वादळ पृथ्वीपेक्षाही मोठं आहे. बालमित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का गुरु किती मोठा आहे ते? गुरु इतका मोठा आहे की त्यात सुमारे 1300 जास्त पृथ्वी ग्रह सहज मावू शकतील. आपल्या प्रचंड वस्तुमानामुळे गुरुचे गुरुत्वाकर्षणही प्रचंड आहे. गुरुचे गुरुत्वाकर्षण प्रत्यक्ष सूर्यावर देखील परिणाम करते. मित्रांनो, सर्व ग्रह सूर्याभोवती फिरत असले तरी प्रत्यक्षात गुरुत्व मध्याभोवती फिरतात. बहुतेक ग्रहांच्यासाठी हा गुरुत्व मध्य सूर्याच्या आत खोलवर आहे. तथापि सूर्य आणि गुरु प्रणालीचा गुरुत्व मध्य सूर्याच्या बाहेर आहे. थोडक्यात काय की गुरु आपल्या सूर्यालाही त्याच्या जागेवरून हलवतो. गुरुग्रहाच्या मोठा आकारमान आणि वस्तुमानामुळे तो सौरमालेत व्हॅक्युम क्लीनर म्हणूनही काम करतो. दूरच्या मार्गावरून भरकटत येणारा लघुग्रह, धूमकेतू यांना गुरुग्रह स्वतःच्या गुरुत्वाकर्षण बलानं खेचतो आणि पृथ्वीच्या दिशेने येण्यापासून रोखतो. अर्थातच तो आतील सर्व छोट्या ग्रहांचं संरक्षणही करत राहतो. मुलांनो, अशा या मोठ्या ग्रहाचा दिवस खूप छोटासा आहे, फक्त 10 तासांचा. बालमित्रांनो, आता वळूया प्रश्नांच्याकडं. आजचा पहिला प्रश्न आहे, गुरुग्रहाला 96 चंद्र आहेत आणि तुम्हाला शोधायचं आहे त्यातील सर्वात मोठ्या चंद्राचं नाव. बालमित्रांनो, प्रश्न पुन्हा एकदा ऐका. गुरुग्रहाला तब्बल 96 ग्रह आहेत. तुम्हाला शोधायचं आहे त्यातील सर्वात मोठ्या चंद्राचं नाव. दुसरा प्रश्न आहे, गुरुचे चंद्र शोधणाऱ्या शास्त्रज्ञाचे नाव काय आहे आणि या शास्त्रज्ञाने असे काय केले की विज्ञानाचा चेहराच बदलून गेला. या प्रश्नांची उत्तरं आपण पुढील भागात पाहणार आहोत.

अवकाशाची गुपितं या मालिकेचं लेखन केलं होतं कृष्णा गायकवाड यांनी. बालमित्रांनो, बालसभेच्या कार्यक्रमाची वेळ आता संपली. कार्यक्रम कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. या कार्यक्रमातून मला आदिती जोशीला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांना निरोप द्या. पुन्हा भेटू पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

बालसभा हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. हा कार्यक्रम रात्री 8:15 पुन्हा प्रसारित केला जाईल. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. यानंतर मराठी चित्रपट संगीत. श्रोते हो, आज 10 मे गीतकार जगदीश खेबुडकर यांची जयंती. आजच्या कार्यक्रमात त्यांनी लिहिलेली गीतं. सुरुवातीला साधी माणसं या चित्रपटातलं गीत ऐकूया. लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये, संगीत आनंद घन यांचं आहे.

0: श्रोते हो, बालगीतांपासून प्रेमगीतं, नांदी, पोवाडा, भक्तिगीतं, अंगाई गीतं, वासुदेव गीतं, कोळी गीतं, गण गवळण, हादग्याची गाणी, भजन, भक्तिगीतांसारखा वेगळा एक प्रकार, अशा अनेक आणि वेगवेगळ्या प्रकारांची गाणी जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेली आहेत. सगळ्यांसाठी आवडणारी अशी, सर्व वयोगटांसाठी अविस्मरणीय ठरतील अशी गाणी जगदीश खेबुडकर यांनी लिहिली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका छोट्याशा खेड्यात त्यांचं बालपण गेलं होतं आणि हा कोल्हापूरचा अभिमान नेहमीच त्यांनी बाळगला. लोकगीतं ऐकली होती आणि त्याचीच काव्य बीजं लहानपणीची मनात रुजली होती, पेरली गेली होती, त्यातून अनेक गाणी निर्माण झाली असं ते स्वतः सांगतात.
1: अहो ऐका चतुरा, आध्यात्माची कहाणी.
2: बर,
1: किसनानं भुलवल्या यम.

0: उषा मंगेशकर आणि सहकलाकारांनी गायलेलं पिंजरा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. जगदीश खेबुडकर यांची ही गीतरचना राम कदम यांनी संगीतबद्ध केली होती.
1: श्रोते हो, येत्या मंगळवारी ऐकायला विसरू नका अमृत कलश या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉक्टर यशवंत पाटणे यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत सकाळी 9:10. आणि याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल 6:35. तेव्हा जरूर ऐका अमृत कलश हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
0: श्रोते हो, जगदीश खेबुडकर यांचे वडील शिक्षक होते आणि त्यामुळं घरातलं वातावरण वाचन चांगल्या गोष्टी ऐकणं यासाठी योग्य असंच होतं. आर्थिक परिस्थिती बेताची होती पण त्याचा फार ताण यांनी घेतला नाही. माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी शहरात गेले आणि शालेय जीवनापासून जी कथा नाट्य काव्य ही आवड होती ती तिथंही जोपासली गेली. परिस्थिती बेताची होती. वेगवेगळ्या मेळ्यातून ते आपल्या कविता वाचून दाखवायचे, त्यासाठी भाग घ्यायचे. फारसं मानधन मिळायचं नाही, संकट येत होती, परंतु ही आवड मात्र तितक्याच ताकदीनं ते जोपासायचा प्रयत्न करायचे. वयाच्या 16व्या वर्षी स्वतःच्याच घराचं जे पेटलं होतं ते बघणं त्यांच्या नशिबात आलं आणि पहिलं काव्य त्यावेळी त्यांना जे सुचलं होतं ते होतं मानवते तू विधवा झालीस. त्यानंतर ही प्रतिभा उत्तरोत्तर फुलत गेली. मेळ्यासाठी गाणी लिहिण्याची सवय लागली. लोकगीतांवर प्रभुत्व होतं ते त्यांच्या काव्यातून दिसत होतं आणि हळूहळू पहिलं गाणं जे प्रसिद्ध झालं ते 1956 साली एक भक्तिगीत होतं. संगीतकार वसंत पवार यांनी ते ऐकलं आणि आपल्या चित्रपटासाठी त्यांनी गाणं लिहिण्यासाठी गीतकार म्हणून जगदीश खेबुडकर यांची निवड केली.

0: सुधीर फडके यांनी गायलेलं आराम हराम आहे या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, भालजी भंडारकर यांचं साधी माणसं, मोहित्यांची मंजुळा यासारखे चित्रपट जे आजही यातली गाणी ताजी आहेत, लोकप्रिय आहेत. त्यानंतर पिंजरा हा जो चित्रपट, या चित्रपटासाठी जवळजवळ 100 अधिक म्हणजे 110 गाणी जगदीश खेबुडकर यांनी लिहिली होती आणि त्यातली 11 गीतं या चित्रपटासाठी निवडली गेली. ही सगळी गीतं आज रसिकांना तितकीच आवडणारी आहेत. 46 वर्षात 400 अधिक चित्रपटांसाठी गीतलेखन जगदीश खेबुडकर यांनी केलेलं आहे. आज 10 मे जगदीश खेबुडकर यांची जयंती आणि त्याच निमित्तानं त्यांची गीतं आपण ऐकली मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात. आणि कार्यक्रमातलं हे अंतिम गीत होतं आराम हराम आहे या चित्रपटातलं.
1: रसिक श्रोते हो, ऑल इंडिया रेडिओ अर्थात आकाशवाणी ही देशव्यापी संस्था 90वं वर्ष साजरं करते. यानिमित्तानं चांदणे शब्द सुरांचे ही आकाशवाणी सांगली आयोजित सुगम संगीताची विशेष मैफिल रसिक श्रोत्यांच्या उपस्थितीत लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात ॲडव्होकेट केशवराव आप्पाजी चौगुले ऑडिटोरियम कॉलेज कॉर्नर सांगली इथं नुकतीच संपन्न झाली. याची ध्वनिमुद्रित आवृत्ती जरूर ऐका. सोमवार दिनांक 11 मे ते गुरुवार दिनांक 14 मे पर्यंत दररोज सकाळी 11:30 आणि याचं पुनःप्रसारण रात्री 8:15 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
0: सकाळचे 10:25 झाली आहेत. प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत.
2: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोपटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल माहीत करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे

मध्ये आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी, तांब, पंचधातू आणि त्यामध्ये एक लाईन, दोन लाईन, तीन लाईनचे डिझाईन, त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल.

0: आहे. आणि आमचे रेडिओ मित्र आमच्या सोबत ऐकत आहेत जलाल भाई, आमचे काका बोलेराम साबळे, रामहरी कदम, विजयकांत कदम, ईश्वर साबळे.
1: तुमच्या सगळ्यांच्या आवडीचं गीत आपण नक्कीच लावूया. आकाशवाणी सांगली केंद्राचे कार्यक्रम असेच ऐकत रहा आणि कार्यक्रमांची पोच पण पत्र आणि ईमेलद्वारे देत रहा. ठीक आहे,
0: धन्यवाद मॅडम. धन्यवाद
1: धन्यवाद.

0: माझी नगरी इथून वार्तालाप करीत आहे.
1: नमस्कार, कसे आहात आपण?
0: मस्त, मी आनंदात आहे. आपली मंगल कामना आणि प्रभूची चक्र छायावर काय कमी आहे बाबा.
1: नाही, असेच छान राहा आणि आमचे कार्यक्रम असेच मस्त ऐकत राहा.
0: कारण की लहानपणापासून मला रेडिओ आणि चित्रपट गीताचा आस्वाद देण्याचा छंद आहे. तो आज पावेतो जीवन काय. आता माझं वय 84 वर्ष चालू आहे.
1: अरे वा, छान छान. आणि अजूनही तुम्ही खूप छान ह्या सगळ्या गोष्टींचा आस्वाद घेता, आनंद घेताय जीवनाचा, ही खूप चांगली गोष्ट आहे. कारण की संगीत हे असं माध्यम आहे की त्यामधून आपल्याला खूप छान प्रेरणा मिळते, आनंद तर मिळतोच, अशा काही गीतांमधून आपल्याला खूप उर्मीही मिळते. बरोबर ना?
0: बरोबर. आणि तुम्ही आता सांगितलं बऱ्याच फिल्मी गीतामध्ये आपल्याला जीवनाचं सार म्हणजे आपल्या जीवनामध्ये परिवर्तन आणि एक योग्य दिशा दाखवण्याचं सामर्थ्य संगीतामध्ये आहे.
1: अगदी बरोबर.
0: आता जुने जे गीतकार होते, जे संगीतकार, गीतकार आणि गायक या त्रिवेणी संगमातून निर्माण झालेली कलाकृती जेव्हा जेव्हा आपण ऐकतो ते ऐकत असताना त्याच्या गोडीमध्ये वाढत होत असते.
1: अगदी बरोबर.
0: त्याची देवर ग्रीन ओल्ड इज गोल्ड.
1: खूप छान तुम्ही सांगितलं. च्या ह्या शब्दातून तुमचे खूप अनुभव जाणवतात. तर आज कोणतं गाणं ऐकायचंय तुम्हाला सांगा.
0: सरगम पिक्चर होता जुना, त्याच्यामध्ये एक गीत आहे जब दिल को सता वेगम तू छेड़ सकी सरगम. लता ताईंनी गायलेला आहे आणि श्री रामचंद्राचं संगीत आहे सहिताला.
1: अच्छा, हे गीत आपण लावूयात, ऐका जरूर कार्यक्रम.
2: जब दिल

0: आजच्या गीताबरोबरच श्रोतेहो हॅलो आपकी पसंद हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. तुम्ही आम्हाला दर बुधवारी 4 ते 4:30 या वेळेत फोन करून तुमच्या आवडीच्या गीतांची फरमाईश नक्कीच करू शकता. तेव्हा या कार्यक्रमामध्ये मला अनुजा कुलकर्णीला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास झरंडीकर यांना निरोप द्या. नमस्कार.
1: हॅलो आपकी पसंद.
2: हॅलो आपकी पसंद हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. सकाळचे 11:40 आणि 50 सेकंद झाली आहेत. भाव वधारा भावगीतांचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत.

0: सुधीर मोघे यांची गीतरचना पण ऐकली. संदीप खरे यांच्या आवाजामध्ये संगीत आशुतोष कुलकर्णी यांचं होतं.
1: श्रोते हो, येत्या मंगळवारी ऐकायला विसरू नका अमृत कलश या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉक्टर यशवंत पाटणे यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत सकाळी 9:10. आणि याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल 6:35. तेव्हा जरूर ऐका अमृत कलश हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.

अजय गोगावणे आणि सहकलाकारांनी गायलेली सुधीर मोघे यांची गीतरचना आपण ऐकली. जितेंद्र अभ्यंकर यांच्या आवाजामध्ये रमण रणदिवे यांची गीतरचना, संगीत आशुतोष कुलकर्णी यांचं.

ता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून दुपारचे 12 वाजता. यानंतर आकाशवाणी महाराष्ट्रचे कार्यक्रम आपण ऐकणार आहात. सुरुवातीला वनिता मंडळ.

0: मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व मैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे. मैत्रिणींनो, डोळ्यांना बोलता जरी येत नसलं तरी राग, लोभ, आनंद, दुःख, नाराजी, तिरस्कार, प्रेम आणि एखाद्या विषयीचं मत हे सर्व मात्र चांगलंच दाखवता येतं. यालाच डोळे बोलके आहेत असं म्हटलं जात असावं कदाचित, पण ते भाव आपल्याला ओळखता आले पाहिजेत हे मात्र निश्चित. मग त्यासाठी आपण मनकवडं असावं लागतं. तिथे शब्दांची गरज नसते, गरज असते ती समोरच्याला फक्त पाहता क्षणी वाचता येण्याची. या विचारासह मैत्रिणींनो वळूयात आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाकडे. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमा अंतर्गत आपण सुरुवातीला ऐकूयात विशेष मुलांचे तसेच वयात येणाऱ्या मुलांचे योग्य पालकत्व याविषयी प्राध्यापिका तथा समुपदेशक उर्मिला भांदरगे यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नेहमीच तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या भेटी घेत असतो आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयावर ज्या आपल्या मैत्रिणींच्या समस्या आहेत त्या समस्यांचं निराकरण कसं करता येईल यासाठी आपल्या आकाशवाणीवरील कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रयत्नरत असतो. तेव्हा आजच्या कार्यक्रमामध्ये आपण प्राध्यापिका उर्मिला प्रकाशराव भांदरगे यांना आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. समुपदेशक म्हणून त्या आज कार्य पार पाडत आहेत. तेव्हा सर्वप्रथम मॅडम आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये. मॅडम, तुम्ही सध्या एक समुपदेशक म्हणून जबाबदारी पार पाडत आहात आणि आपण बघतोय की सध्या प्रत्येक गोष्टींच्या बाबतीत समाजात अनेक समस्या आहेत. मग त्या पालकत्वाच्या आहेत, बालकांच्या आहेत, प्रौढांच्याही आहेत, मानसिकतेविषयी आहेत, मानसिक आजारांविषयी आहेत, त्या व्यतिरिक्त वैयक्तिक जे नातेसंबंध आहेत, मैत्रीचे संबंध आहेत ते दृढ करण्यासाठी आहेत. ही जी वेगवेगळी मानसिक आंदोलनं किंवा मानसिक क्रिया आपल्या जीवनामध्ये घडत असतात त्यात आज आपण बघतोय की खूप मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत. मग यातून बाहेर पडण्यासाठी एका समुपदेशकाची जी भूमिका आहे ती अतिशय महत्वपूर्ण अशी भूमिका आहे जी की तुम्ही सध्या अतिशय हिरहिरीने पार पाडत आहात. आणि आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्तम पालकत्व कसं आजच्या पालकांनी निभवावयास हवं याविषयी आपल्याला आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून योग्य असं मार्गदर्शन आपल्या मैत्रिणींपर्यंत पोहोचवायचं आहे. विशेष बालकांसाठीही असणारं तुमचं कार्य खरोखर खूप महत्वपूर्ण असं आहे. त्या दृष्टिकोनातून मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारावा असा वाटतो की विशेष बालकांचं पालकत्व सांभाळत असताना पालकांनी कशा प्रकारे ती जबाबदारी उत्तमरित्या सांभाळणं आणि पार पाडणं आवश्यक आहे. बरं,
1: आता यामध्ये उत्तमरित्या पालकांचं पालकत्व इथे मुलांच्या विकासासाठी उपयोगी पडावं यासाठी विशेष बालकांच्या पालकांनी स्वतःला ज्या वेळेमध्ये त्यांनी स्वतःला गुंतवलेले त्या वेळेतून स्वतःला फ्री करणं गरजेचं आहे. कारण त्यांचा 24 तासांचा वेळ त्यापैकी किमान 17-18 तासांचा वेळ हा पालकांचा त्यांच्या मुलासाठीच लागावा. कारण प्रत्येक वेळ, प्रत्येक सिच्युएशन, जो बदल आहे मायक्रो लेवलचा त्या मुलांमध्ये होणारा जो बदल आहे, बदल काउंट करणं आणि बदल काउंट करून दुसऱ्या स्टेज पर्यंत नेणं हे एक थोडस बाय ऑब्झर्वेशनचं काम असतं. म्हणून मुलांसाठी पालकांनी आपला भरपूर वेळ द्यावा ह्या पालकांसाठी. याचा अर्थ असा नाही की आपण जे काही करतोय ते सगळं सोडावं आणि त्या मुलांसाठी नाही, तर आपल्याला आपल्या कामाचं जर प्लॅनिंग या पद्धतीने जर करता आलं तर माझा जास्तीत जास्त वेळ माझ्या मुलासाठी लागेल, मी मुलासाठी सगळ्या गोष्टी शिकून घेईल, यासाठी जेव्हा पालक तयार होतील तर तेव्हा ते आपल्या मुलासाठी योग्य न्याय देऊ शकतील. दुसरं आहे तर विशेष मुलांच्या पालकांनी हे सगळं शिकून घ्यावं. स्पेशल एज्युकेशन जे आहे ते त्यांनी स्वतः घ्यायला हवं. जसं इकडे पॅरेंटिंग शिकण्याची गरज आहे तसंच इथे प्रोसेसिंग म्हणजे विशेष पालकांनी इथं मुलांच्या पालकांनी ते पॅरेंटिंग शिकणं गरजेचं आहे. त्यासोबतच या मुलांमधील विषम समायोजन ही जी पुढे भीती असते ही मुलं पुढे समायोजित करू शकत नाहीत स्वतःला, त्यामधून पुन्हा त्यांच्या मानसिकतेवरती जो परिणाम होणारा असतो तो

0: होऊ नये यासाठी पालकांनी त्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करणं गरजेचं आहे. अर्थातच संपूर्ण सायकोलॉजी जरीही तुम्हाला शिकणं होत नसेल तरीही आपल्या मुलाच्या ज्या गरजा आहेत त्या गरजांमधील पूर्णपणे ज्ञान आपण इथं आपल्या मुलाच्या विकासासाठी घेणं गरजेचं आहे. तसंच आपल्या मुलाला प्रत्येक ऍक्टिव्हिटी देणं गरजेचं आहे. ग्राउंडवरती पाठवणं, समाजातील एखाद्या कार्यक्रमाला घेऊन जाणं, कार्यक्रमामध्ये जे प्रोटोकॉल असतात ते प्रोटोकॉल त्यांना पाळायला सांगणं किंवा ते दर्शवणं. मुलं जेव्हा बघतील त्यावेळेला ते कृतीमध्ये येतील. म्हणजेच जेव्हा अनुभवातून ऑब्झर्वेशनमधून म्हणजेच कॉग्निशन बेस ऑब्झर्वेशन जेव्हा होईल त्यावेळेला हे कॉग्निशन बेस होणारं ऑब्झर्वेशन हे त्यांच्या कृतीत उतरतं. कॉग्निशन बेस्ड ट्रीटमेंट प्लॅन देण्यासाठी स्वतः पालकांनी इथं तयार व्हायला हवं. दुसरी महत्वाची गोष्ट, मुलांना खूप काही मोठं करायचं नाही आम्हाला, परंतु एक सामान्य माणूस परंतु चांगला माणूस होण्यासाठी जे स्किल लागतं त्या स्किलला प्राधान्याने तिथे विकसित करणं गरजेचं आहे. सर्व प्रकारचा विकास त्या त्या वयोगटानुसार मुलांना करण्यासाठी आई ही खूप महत्वाची आहे. पर्यायाने पालक म्हणून दोन्ही पालक वडिलांचाही तेवढाच पार्ट इथे येतो जेवढा आईचा येतो. म्हणून पालकांनी पालकत्व निभावत असताना विशेष बालकाच्या पालकांनी स्वतः तयार होणं, म्हणजे मला असं नाही म्हणायचं की ही पनिशमेंट आहे तुमच्यासाठी. दिस इज नॉट पनिशमेंट, दिस इज द आयडियल जर्नी फॉर युअर लाईफ. आणि ही जर्नी जवळून तरी अभ्यासा. बघा तुमच्या मुलामध्ये एक एक जे बदल होतात आणि त्या बदलांना अनुभवून जो आनंद मिळतो तो आनंद तुम्हाला विश्वाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये तो आनंद मिळणार नाही. तो आनंद तुमची मुलं तुम्हाला देऊन जाणार आहेत.
1: खरंच आहे. विशेष बालक आणि त्यांचे जे पालक असतात ना ते खरंच विशेष असतात. कारण त्या पालकांसमोर एक आव्हान असतं आपल्या मुलांचा वाढ आणि विकास योग्यरित्या करण्याचं, घडवून आणण्याचं. आणि तो एक वेगळा वैश्विक अनुभव ते या माध्यमातून घेतात असं म्हणावयास काही हरकत नाही. म्हणून कुठेही या विशेष बालकांच्या पालकांनी ती गोष्ट लो फील मध्ये न घेता एक पॉझिटिव्ह व्ह्यूनी जर घेतली तर नक्कीच ते या गोष्टीला योग्य प्रकारे सामोरे जाऊ शकतात असं म्हणावयास काही हरकत नाही. वयात येणाऱ्या मुला मुलींच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या नेमक्या काय आहेत आणि त्यांचं निराकरण आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगात 21व्या शतकाच्या युगात कसं करणं गरजेचं आहे, पालकांनी त्यावर काय नेमका अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण हे खूप खूप मोठं आव्हान आहे आजचं पॅरेंटिंग समोरचं, हो की नाही.
0: टीनेजच्या मुलांबाबतीत म्हणजे किशोरवयीन मुलांबाबतीत मुलींबाबतीत जर बोलायचं झालं तर मला इथं आवर्जून नमूद करावं असं वाटतं की ते एक असं फुलपाखरू आहे. धड त्याचे पंखही मजबूत झालेले नाहीयेत आणि धड तो उडण्याचा प्रयत्न थांबवत पण नाहीये. म्हणजे तो थोडासा उडण्याचा प्रयत्न करतोय पण त्याला ते उडणं होत नाही. परंतु ती त्याची जी घालमेल अवस्था जी असते ही अवस्था म्हणजे टीनेज. म्हणजे आपण हा वयोगट जर आपण बघितला 13 ते 19 म्हणजे ज्या वयाला टीन लागतं TEEN 13 to 19 हा वयोगट हा टीनेज मध्ये येतो. आणि ह्या टीनेज मधल्या मुलांच्या समस्या जर बघायचं झालं तर सर्वात मोठी समस्या जी आहे भावनिक समस्या. त्यांना त्यांच्या भावना स्वतः ओळखून त्याच्यावरती नियंत्रण करता येत नाही. कारण ऍज अ सायकोलॉजी आणि बायोलॉजी बेस जर आपण बघितलं तर मुलांची ही एक डेव्हलपमेंटल प्रोसेस आहे. कारण त्यांचा पूर्णपणे ज्ञानाचा अनुभव आणि ज्ञानाचा पूर्णपणे विकास आणि त्या विकासाच्या व्याख्या, अनुभव, व्यवहार आणि ज्ञान हे सर्व एकत्रित येऊन जेव्हा एक स्ट्रॉंग निर्णय जे होतो तर ती प्रोसेसची अवस्था आहे. मग ह्या मुलांना वाटतं की आम्ही मोठे झालो तर आम्हाला आता कोणाची गरज नाही.
1: खरंच
0: कोणी आमच्यावरती निर्णय लादू शकत नाही. लादलेले त्यांना आवडत नाही. म्हणजे त्यांना त्यांच्या भावना सगळ्यात उच्च कोटीच्या वाटतात. कारण त्यांच्या वयामध्ये त्यानुसार म्हणजे 13 to 19 मध्ये मुलांमध्ये टेस्टोस्टेरॉन आणि मुलींमध्ये इस्ट्रोजेन हा एक केमिकल फॅक्टर जेव्हा वाढतो नव्याने तो इन्क्रीज होतो त्यावेळेला मुलांमधले शारीरिक बदल आणि मानसिक बदल हे तीव्रतेने आपल्याला पाहायला मिळतात. मग यामध्ये मुलांची अशी समस्या असते, भावना त्यांना समजत नाहीत. चिडचिडपणा तर होतो परंतु चिडचिडेपणा किंवा चिंता असेल, फिअर फॅक्टर असेल, भीती असेल, त्या सगळ्या गोष्टींचा ताण असेल हे व्यक्त पण नाही करू शकत. आणि त्यामध्ये पुन्हा असतं अभ्यासाचं ओझं, पालकांच्या अपेक्षा. मग पालकांनी असं सांगितलं असतं, बघ मी माझ्या आयुष्यामध्ये जेवढी कमाई केलेली आहे तेवढं तुझ्या मी शिक्षणाला लावतोय, बघूयात तू किती अभ्यास करतोय. म्हणजे ते इनडायरेक्टली प्रेशरच आहे, अपेक्षांचं ओझंच आहे ते पालकांचं.
1: खरंच खरंच
0: नाही, पालकांचं ओझं हे एक त्यांचं चॅलेंज आहे. पुन्हा करिअरचं आहे,

0: करिअर मध्ये पालक म्हणतात की हे करिअर कर, दुसरे म्हणतात हे करिअर कर, आणि स्वतःची इच्छा ही वेगळीच असते. आणि मग कुठेतरी पालकांच्या इच्छेच्या मागे जावं तर तिथे मन साक्ष देत नाही, मन तिथे स्थिर नसतं. कारण बाहेरचा पिअर ग्रुप हा वेगळाच असतो, तिथे तो वेगळाच खुणावत असतो मुलांना.
1: खरंच आहे.
0: आणि मग त्या खुणावण्याच्या दिशेने जेव्हा तो जातो त्यावेळेला त्याच्या आईबाबांची जी काही बोलणी त्याला खावी लागतात, तर त्या सगळ्यामध्ये त्याची अशी एक दोलायमान परिस्थिती निर्माण होते. आणि मग त्या सतत होणाऱ्या प्रेशरचं, त्याच्या भावनांचं ते दमन तो हळूहळू करायला लागतो, आणि कधी त्याचा स्फोट होईल हे सांगता येत नाही. आणि मग तो स्फोट कधी तर एकदम चिडणी म्हणा, एकदम रागाने बोलणी म्हणा, एखादी कृती करणे म्हणा. काही मुलं आज आपण पाहतो की टीनेज मध्ये गुन्हेगारी सुद्धा प्रवृत्तीला लागतात. त्या त्यांच्या भावनांची तिथे ओळखच नसते, आणि त्यांना देणं घेणं नसतं की मी काय करतोय हे मला काही माहिती नाही, पण मला करून बघायचंय. ही कृती करावीशी वाटते मला ते करून बघायचंय, हे खावंसं वाटते मला हे खाऊन बघायचंय. म्हणजे तिथे परिणामाची इथे विचार केले जात नाही. म्हणून भावनिक आंदोलन हे खूप मोठं चॅलेंज आहे मुलांचं. कारण अचानक होणारा बदल, शारीरिक मानसिक हा सगळ्या होणारा बदल, आणि त्या भावनांना समजून न घेणारे पालक, अव्यक्तता, आणि मग त्यांना जे काही प्रश्न पडतात त्या प्रश्नांचं उत्तर सहज ते गुगलला विचारतात, आणि गुगलकडून मिळणारं ज्ञान हे परफेक्ट आहेच असं नाही, ते प्रमाणित आहे असं नाही. मग ते ज्ञान जेव्हा अर्धवट ज्ञान मिळतं त्यावेळेला त्या अर्धवट मिळालेल्या ज्ञानामधून ते स्वतःला फार हुशार समजतात मुलं, आणि असतातच. परंतु ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ही जी स्वतःची प्रश्न, प्रश्नांना उत्तर योग्य पद्धतीने न मिळणं, स्वतःमधील जे काही बदल होतात त्या बदलांना ते शब्दबद्ध करू शकत नाहीत, त्यानंतर समाजामध्ये जे काही त्यांची अपेक्षा असते समाजाकडनं, त्या अपेक्षा तिथे पूर्ण होऊ शकत नाहीत. दुसरा भाग इथं आणखी येतो पीअर ग्रुपचा. मग प्रत्येक मूल हे वेगवेगळ्या परसेप्शननी वागतं, त्याला त्याचे जसे आई वडील फॅसिलिटी देतात त्या पद्धतीने वागतं, मुलं कम्पेअर करायला लागतात इथे. आणि मग इथं स्वतः मुलं त्या एज मध्ये स्वतःला एक लीडरशिप क्वालिटी ही त्यांची जास्त इथं बिल्डअप होते, आणि स्वतः एक लीडर म्हणून घेण्यामध्ये त्यांचा खूप आनंद असतो. मग ते घरात लीडर असतात, बाहेरही लीडर असतात, क्लासमध्येही लीडर असतात. मग अशा पद्धतीचं लीडरशिप आणि मग ते प्रेझेंटेशन त्यांचं कधी योग्य अयोग्य ह्या प्रकारामध्ये अतिशय कन्फ्युजिंग स्टेज इथं असते. पण ह्या सगळ्यामध्ये सुद्धा आपल्याला एक नकारात्मकच गोष्टी नाही, परंतु दुसरी बाजू अशी आहे की ह्याच वयामध्ये मुलं असं काही करून जातात की जे पूर्ण आयुष्यामध्ये त्यांच्या त्या गुणांचा असा विकास होतो की त्यावरती त्यांचं पूर्ण लाईफ सेट होतं. आणि म्हणून तो टास्क, ती वेळ आणि ती सिच्युएशन फक्त कॅच करण्यासाठी मुलांना अनुभव घेऊ द्यावेत पालकांनी.
1: खरंच.
0: पण अनुभव जर चुकीचे असतील तर त्या अनुभवांना सांगण्यापेक्षा त्या अनुभवांसाठी पालकांनी त्यांच्या सोबत असावं. याचा अर्थ असा नाही की अनुभव हे चुकीचे आहेत म्हणून पालकांनी अनुभव घेऊ द्यावेत, नाही. तर त्याच्यासाठी त्यांचं समुपदेशन करणं, त्यांना संस्कारित करणं, आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक कार्यामध्ये पालकांच्या सोबत राहणं मुलांनी, हे कसं होईल यासाठी पालकांनी प्रयत्न करायला हवे. त्यामध्ये आणखी पुढचं चॅलेंज एक येतं की कॅरेक्टर येतं, असे आयडियल कॅरेक्टर्स असतात. मला हे ह्यांच्यासारखंच व्हायचंय, मला माझ्या सरांसारखंच व्हायचंय, किंवा मला ह्या हिरो सारखंच व्हायचंय, वगैरे वगैरे. हे चॅलेंजेस पण तिथं कन्फ्युज स्टेज असते, आणि ती हळूहळू त्याच्यामध्ये रियालिटी जेव्हा त्यांच्या समोर येते त्यावेळेला त्यामध्ये बदल पण होतो. परंतु तो काळ अतिशय त्रासदायक आहे असं नाही, परंतु त्याच्यावरती योग्य काम जर केलं तर हे चॅलेंजेस त्यांच्या पूर्ण संधीमध्ये रूपांतरित होऊ शकतात. आणि म्हणून ह्या संधींची वाट मुलं बघत असतात, त्या संधी ह्या काळामध्ये येऊन जातात. म्हणून संधी फक्त आपल्याला कॅच करता आल्या पाहिजेत, यासाठी पालकांनी सोबत राहणं गरजेचं आहे, ऍज अ ऑब्झर्वर म्हणून.
1: अगदीच. या सगळ्या गोष्टींचा जर खोलवर विचार पालकांमध्ये रुजला गेला तर नक्कीच वयात येताना ज्या काही समस्या पालकत्वाच्या बाबतीत आज पालकांना जाणवत आहेत त्या कुठेतरी कमी होतील असं म्हणायला काही हरकत नाही. मॅडम, आता आज पालकत्व म्हणजे एक खूप मोठं आव्हानच आहे असं आपण वारंवार म्हणतोय, आणि ते खरं आहेच आहे, ते स्वीकारावं लागेलच. पालक म्हणून अनेक समस्या अडचणींना, मुलांची वाढ विकास घडवून आणत असताना तोंड द्यावं लागत आहे, आणि विशेषतः वयात येणारी मुलं आणि मुली यांना योग्य असं मार्गदर्शन करणं, त्यांना शिस्त लावणं, वाईट सवयींपासून गोष्टींपासून त्यांना दूर ठेवणं, अशा कैक समस्या पालकांच्या समोर आज आपण आवासून उभ्या आहेत हे बघतोय. तर मग वयात येणाऱ्या मुलांचं पालकत्व योग्य प्रकारे कसं पालकांनी पार पाडावं,

0: याविषयी अतिशय सविस्तर आपण भाष्य त्यावर केलेलं आहे, परंतु हे कृतीत येणं ही तितकंच गरजेचं आहे. मग ते नेमकं कृतीत कसं पालकांनी आज आणणं गरजेचं आहे, कारण पालकांच्याही काही प्रायोरिटीज आहेत, त्यांच्याही काही वैयक्तिक समस्या आहेत. मग अशा परिस्थितीत त्यांनी कसं ते योग्य प्रकारे कृतीत आणता येईल त्यांना, त्याविषयी आपण काय सांगाल?
1: अतिशय छान प्रश्न आहे मॅडम. जेव्हा आपण हे सगळं बोलतो, बोलणाऱ्यालाही छान वाटतं आणि ऐकणाऱ्यालाही छान वाटतं ह्या सगळ्या गोष्टी, परंतु जेव्हा आपण त्यामध्ये उतरतो, म्हणजे जावे ज्याच्या वंशा तेव्हा कळे. म्हणून पालक होणं जरीही अवघड असलं आजच्या काळामध्ये, तरीही तेवढं अवघड नाही जेव्हा आम्ही हे मानसिकदृष्ट्या साक्षर होतो त्यावेळेला. परंतु आज आम्ही फक्त काही गोष्टींची, आम्ही जर इथं विचारसरणीमध्ये पुन्हा जर आम्ही गेलो, पुन्हा पुन्हा आम्ही जर विचार केला ह्या सगळ्या गोष्टींचा, तर काही पैलू समोर येतात. तर पहिला पैलू समोर येतो की पालकांनी आपल्या बालपणाशी मुलांच्या बालपणाची तुलना अजिबात करू नये.
0: बरं.
1: नंतर आई आणि मुलगी आणि आई आणि मुलगा, त्याचबरोबर आई वडील, ही जी नाती आहेत घरामध्ये, तर ह्या घरामधल्या नात्यांचा एक विशिष्ट संस्कार हा त्या त्या वयोगटामध्ये देणं गरजेचं आहे. वडिलांनी मुलाला आणि आईनी मुलीला, वयात येणाऱ्या मुलींसाठी आणि वयात येणाऱ्या मुलासाठी. कारण आज आपण पाहतो मुलींसाठी खूप काही प्रबोधनपर कार्यशाळा होतात, मुलींना भरपूर काही सांगितलं जातं, परंतु मुलांच्या प्रश्नांना उत्तरं मिळत नाहीत. वयात येणाऱ्या मुलांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज वडील पालकांनी तयार होणं गरजेचं आहे. त्यासोबतच आज आपण पाहतो की मुलांना आपल्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये सहभागी करून घेणं हे आज काळाची गरज आहे. काही आपले आर्थिक व्यवहार असतील किंवा आपले काही घरातली ऑफिसची कामं किंवा घरातली कामं असतील, तर त्यामध्ये मुलांचा निर्णय जो आहे तो महत्वाचा निर्णय असावा. कारण या काळामध्ये निर्णय क्षमता जेव्हा मुलांची स्ट्रॉंग होते त्यावेळेला त्या निर्णय क्षमतेचं दमन जिथं होणार आहे ते आहे घर. म्हणजे निर्णय आम्हाला द्यावेसे वाटतात मुलांना, परंतु आमचे निर्णयच कोणी लक्षात घेत नाही. मग ही जर भाव असेल तर तिथे भावना दाबली जाते ना, म्हणून त्या निर्णयांना तिथे वेटेज दिलं जावं. मुलांचे निर्णय, मुलांच्या निर्णयानुसार त्यांना प्राधान्य देणं. फक्त आपण योग्य अयोग्यता आणि त्या क्षेत्रामध्ये, समजा एखाद्या मुलाला एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये जायचंय परंतु आम्हाला नकोय, पण त्या मुलाच्या निर्णयाचा आदर घेऊन त्याच क्षेत्रातल्या अनेक व्यक्तींच्या, तज्ज्ञ व्यक्तींच्या सक्सेसफुल स्टोरीज आपण मुलांना सांगू शकतो, त्या व्यक्तीपर्यंत आपण नेऊ शकतो आणि त्यातले ड्रॉबॅक्स आपण मुलांना सांगू शकतो, त्यातले प्लस पॉईंट काय आहेत हे मुलांना त्यांच्या समोर आणू शकतो. आणि हे जेव्हा पूर्णपणे लेखाजोखा मुलांच्या जेव्हा समोर येतो त्यावेळेला हे चॅलेंजेस आहेत. बघ तू स्वीकारू शकतो का, ही सहज एक होणारी कृती आहे, बघ ही जास्त काळ टिकणारी नाहीये, यामध्ये पुन्हा पुढचे चॅलेंजेस काय असणार आहेत, बघ तू चॅलेंजेस काय असतील ते बघ. आज आपण पाहतो की करिअर मॉडेलनुसार आज प्रत्येक व्यक्तीने, पालकांनी मुलांना करिअर मॉडेल्स क्लिअर केले पाहिजेत. मग विशिष्ट वयोगटापर्यंत त्याचं काय अचीवमेंट असायला हवी, त्याच्यानंतरची काय अचीवमेंट असायला हवी, त्यानंतर 30 वर्षापर्यंत काय असायला पाहिजे, 40 पर्यंत काय असायला हवी, तर अशा पद्धतीचं जे मॉडेल्स आपण मुलांच्या समोर पालकांच्या माध्यमातून जर इथं प्रेझेंट केलं गेलं तर मुलं सहज स्वीकारतात. आयडियोलॉजी ही विशिष्ट वर्तनापर्यंत आहे, म्हणजे मुलांनी स्वतः करून बघण्याची जी काही संधी आहे ती मुलांना पालकांनी द्यावी. ही संधी मिळाली, त्यातले योग्य अयोग्याचे कंगोरे तिथं क्लिअर झाले की बरोबर मुलं आपले निर्णय घेतात आणि मूव्हऑन करतात. त्यानंतर पालकांनी मुलांना सतत जे चॅलेंजेस आहेत, छोटे मोठे चॅलेंजेस, आधी छोटे छोटे चॅलेंजेस त्यांना स्वतःला हँडल करू द्यावेत. मग सहज एखादी गोष्ट करायची असेल तर थांब तुझ्याच्याने नाही जमणार, मी करून देतो, कारण तिथे आपलं आयडियल पॅरेंटिंग हा रोल तिथे येतो, तर तो तिथे रोल कामाचा नाही. छोटे छोटे जे चॅलेंजेस आहेत मुलांनी त्यांच्या आयुष्यातले त्यांनी स्वतः हँडल केले पाहिजेत. तुझा प्रश्न आहे तो तू कर, पण बघ मी आहे तुझ्यासोबत, ज्यावेळेला तुला वाटतं माझी गरज आहे त्यावेळेला तू मला सांग.
0: बरोबर.
1: त्यासोबत छोटे छोटे निर्णय मुलांना घेऊ द्यावेत, त्यांना त्यांचे निर्णय, घरातले छोटे छोटे निर्णय त्यांना घेऊ द्यावेत. आणि जेव्हा हे निर्णय मुलं घेतील त्यावेळेला त्यांचाही घरामधला जो काही महत्वाचा रोल आहे हा रोल तिथे ऍक्टिव्ह होतो, मुलांना अनुभव मिळतात. आणि हे अनुभव जेव्हा मिळतात त्यावेळेला ऑटोमॅटिकली मुलं मागच्या अनुभवातून पुढचा अनुभव चांगलाच घेणार आहेत आणि ते पूर्णपणे शहानिशा करूनच मुलं पुढे वर्तन करणार आहेत. म्हणून हे अनुभव घेणं, स्वतःचे चॅलेंजेस स्वतः स्वीकारणं, स्वतःचे निर्णय स्वतः छोटे छोटे घ्यायला लावणं, मुलांच्या सोबत राहणं, को पॅरेंटिंग प्लॅन इथं क्रिएट करणं, मुलांचे मित्र मैत्रीण बनणं, ह्या सगळ्या

0: गोष्टी जेव्हा इथं होतील त्यावेळेला एक आयडियल पॅरेंटिंग इथं होईल असं मला वाटतं. मुलांमधला होणारा मानसिक बदल, त्यांच्यातला होणारा शारीरिक बदल, मानसिक आणि शारीरिक बदलांमुळे होणारे हार्मोनल जे चेंजेस आहेत ते, आणि त्या चेंजेसमुळे मुलांचे होणारे वर्तन बदल, ते समजून घेऊन मुलांचे आज मित्र मैत्रीण बनणं गरजेचं आहे. आणि जेव्हा हे आपण आपण आपले रोल क्लिअर करू त्यावेळेला आपलं हेल्दी पॅरेंटिंग होईल असं मला वाटतं.
1: खरोखर मॅडम, आता जाता जाता आणखी एका विषयावर मला प्रकाश टाकावासा वाटतो की आता विशेष पालकांच्या समस्या असतील त्याचं निराकरण कसं असावं किंवा त्याचं निराकरण तुम्ही कसं करता, समुपदेशन कसं केलं जातं, याविषयी सविस्तर आपण जाणून घेतलंय. शिवाय पॅरेंटिंग आजचं कसं असावं सामान्य बालकांचंही आणि विशेष बालकांचंही, ते कृतीत आपण कसं आणावं पालक म्हणून, हेही आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेतलंय. पण आज आपण बघतोय की पालकांची आणि बालकांची अधिक धडपड आहे ते त्यांचा शैक्षणिक स्तर उंचावण्याची, आणि इतकी प्रचंड स्पर्धा आहे या शैक्षणिक क्षेत्रामध्ये सध्या की पालक आणि बालक दोघंही स्वतःला हरवून या पाठीमागे धावू लागलेले आहेत. म्हणजे बालक स्वतःचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी आणि पालक आपल्या बालकांचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी अगदी स्वतःला पूर्णपणे हरवून जात आहेत आणि त्यांच्या त्या गोष्टीच्या पाठी लागून त्यात विकास घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अतिशय सकारात्मक खरं तर ही गोष्ट आहे. म्हणजे सतत पालक आपल्या बालकांसोबत त्यांच्या शिक्षणासोबत जोडल्या जातात, पण कुठेतरी ही एक दडपणाची बाबही असलेली आपल्याला जाणवू शकते. किंवा बालकांच्या बाबतीत विचार केला तर प्रत्येक वेळी त्यांच्यासमोर एक नवीन शैक्षणिक आव्हान निर्माण करत जाणं हेही त्यांच्यासाठी त्यांच्या वयोगटाचा विचार करता एक दडपणाची बाब आहे असं म्हणायला काही हरकत नाही. मग अशा वेळी दडपण न घेता पालकांनी आणि बालकांनी कशा प्रकारे हा शैक्षणिक स्तर उंचावावा किंवा ते उंचावू शकतात याविषयी एक समुपदेशक म्हणून काय सांगाल?
0: अगदी बरोबर मॅडम. आज बघतो आपण ज्या व्यक्तीचा पॅकेज जास्त तो सक्सेसफुल पर्सन,
1: खरंच,
0: आणि ज्या मुलाचं पॅकेज जास्त, जो मुलगा विदेशात सेटल झालेला आहे आणि जो मुलगा हायर पोस्ट वरती आहे, त्या पालकांना असं वाटतं की आय एम परफेक्ट पॅरेंट हे तिथं येतं.
1: होय,
0: परंतु आपण काय केलंय तर मुलांचा सक्सेस आणि आपलं सक्सेस हे त्यांच्या पॅकेजशी आपण कनेक्ट केलेलं आहे, पण इथं इथिक्स येत नाहीत, इथं व्हॅल्यूज येत नाहीत, इथं मॉरल येत नाही, ह्या सगळ्या गोष्टी, आणि त्यातही पलीकडे जाऊन मुलांच्या भावना येत नाहीत.
1: खरोखर.
0: आणि जे मुलांचं जगणं जे आहे ते जगणंच इथं राहत नाही, आणि मग ह्या जगण्याच्या पलीकडची जी स्पर्धा आहे ती स्पर्धा म्हणजे शैक्षणिक स्पर्धा. आज आपण म्हणूया अमक्याचा मुलगा हा विदेशात जाऊन एवढा सेटल झाला आणि एवढं पॅकेज त्याला मिळायला लागलं, मग लगेच आमच्या घरामध्ये तुलना सुरू होते. म्हणून पहिल्यांदा मला पालकांना विनंती करावीशी अशी वाटते की आपण आपल्या मुलांची तुलना इतर मुलांशी करू नये. प्रत्येक मूल स्वतंत्र आहे, प्रत्येक मुलाची क्षमता वेगळी आहे, बिलीफ वेगळी आहे, आणि मग जर प्रत्येक मूल जर वेगळं असेल तर त्याची कार्यकौशल्य वेगळी, त्याची कार्यक्षेत्र वेगळी आणि त्याच्या सर्व क्षमता पण वेगळ्या. आणि म्हणून मुलाला संगोपन करावं, मुलाचं मालक बनू नये.
1: खरोखर खरोखर
0: विचार करायला हवा पालकांनी की शैक्षणिक वृद्धी किंवा आर्थिक वृद्धी म्हणजे मुलांचं सक्सेस नाही, तर तेच मूल तुमचं एखाद्याच्या संवेदना समजून घेऊन सहवेदनेला जर जात असेल, एम्पथी लेवलला जर जात असेल, तर दिस इज सक्सेस पॅरेंटिंग. मुलांच्या जाणीवा ह्या अधिक विस्तारलेल्या असतील आणि मग त्या जाणीवा इतक्या तीव्र जाणीव आहेत आणि तो दुसऱ्यांची मदत करण्यासाठी जर तो जात असेल, आपल्या आई वडिलांना जेव्हा तो समजून घेत असेल, घरातल्या प्रत्येक सदस्याला तर जो समजून घेत असेल, पण त्याचं शिक्षण नाहीये, म्हणजे तुमच्या अपेक्षेनुसार तो शिक्षणाच्या चौकटीत तो बसलेला नाहीये, अर्निंग करतोय, फॅमिली तो चालवतोय, पण ते तुमच्या चौकटीत तो बसलेला नाहीये, तर म्हणजे ते मूल तुमच्या सक्सेस स्टोरीमध्ये बसत नाही असं अजिबात नाही.
1: खरोखर.
0: तर आज मुलांच्या सक्सेसच्या म्हणजे यशस्वीतेच्या व्याख्या पालकांनीच बदलायला हव्या. आज तुमचं मूल आनंदाने जगतय ना, हसतय ना, आज तुमचं मूल आनंदाने तुमची वाट बघतय ना, म्हणजे ह्या ज्या भावना आहेत ह्या भावनांना संगोपित करत करत मुलगा मुलगी जेव्हा तुमच्याशी वर्तन करते ते खरं सक्सेस
1: होय.
0: पण आपण एज्युकेशनल ह्या प्लॅटफॉर्म मध्ये मुलांच्या भावनांचा इतका आपण हेट केलेला असतो. पालक महत्वाचे नाहीत, नातेवाईक महत्वाचे नाहीत, पुस्तक महत्वाचं आहे, तुझा एज्युकेशनल प्लॅटफॉर्म महत्वाचं आहे, हे जे आम्ही बिंबवलेले तर हेच मुलं प्रमाण मानतात आणि पुढं ते करिअर आपलं तस

0: वडील इम्पॉर्टंट वाटत नाही.
1: ती खरं. म्हणजे आपण जे म्हणतोय की आज समस्या निर्माण होत आहेत, वृद्धाश्रमांची संख्या वाढतीये, लोक भावना शून्य होत चाललेले आहेत, तर या सगळ्यांचं मूळ जे आहे ते यात दडलेलं आहे हे समजून घेणं आज काळाची गरज आहे. खरंच आहे.
0: मुलांना त्यांच्या भावनांची ओळखच आपण जर होऊ देत नसाल तर त्या तुमच्या भावना कशा ओळखतील.
1: खरंच आहे.
0: संवेदना जेव्हा सहवेदनेमध्ये रूपांतरित होतील त्यावेळेला त्या सहवेदनेचा आम्हाला कुठेतरी तो फील असणार आहे. आम्ही मुलाला खूप मोठं केलंय, खूप पॅकेज पर्यंत पोहोचवले, पण ते मूल आम्हाला विचारत नाही बाबा तुम्ही कसे आहात. ज्या काळामध्ये खरी भावनेची परिपूर्तता होणं गरजेचं आहे ती परिपूर्तताच होण्यासाठी जर तुम्ही पालक म्हणून संधी जर देत नसाल तर त्या भावनांचं निर्मिती केंद्र तिथे थांबवलेलं आहे तुम्ही.
1: खरंच.
0: आणि हे निर्मिती केंद्र जेव्हा थांबवलेलं आहे तर ती निर्मिती त्या त्या वयामध्ये जिथं होत नाही तिथं पुढे अपेक्षा ती तुम्ही करूच नाही. पालकांना मला पुन्हा आणखी एक विनंती करावीशी वाटते की भावना काय असतात हे त्यांना जगू द्या. मुलांना जे वाटतंय ते अनुभवू द्या. अरे तू मोठ्याने काय हसतोय, आनंद सुद्धा व्यक्त करण्याची प्रोटोकॉल लावतोय मी.
1: म्हणजे शिष्टाचाराच्या नावाखाली आज इतक्या गोष्टी वाढत चालल्यात की बालकांचं जे बालपण आहे ते जपलं जातच नाहीये. तुम्ही म्हणालात तसं ती फुलपाखरं आहेत आणि त्या फुलपाखरांचे पंख तुम्हाला छाटण्याचा अधिकार नाहीये हे आज पालकांना खरंच कळणं गरजेचं आहे.
0: आणि हाही अधिकार नाहीये फुलपाखराचे पंख छाटण्याचा. आणि हाही दुसरा अधिकार नाही की जेव्हा सुरवंटाचं फुलपाखरू होतं ती धडपड जी आहे ती धडपड म्हणजे मी अलगद फुलपाखरू मी बाहेर काढेल ही प्रोसेस होणारच नाही. ते मरून म्हणून मुलांचे संघर्ष मुलांना करू द्या. त्यांना त्यांच्या त्यांच्या वयोगटानुसार अनुभव घेऊ द्या आणि त्यांच्या सोबत पालक म्हणून ऑब्झर्वर म्हणून राहा आणि त्यांच्या भावनांना इथं न्याय द्या. जोपर्यंत भावनांना न्याय दिला जात नाही तोपर्यंत आपल्याला परिपूर्ण मूल मिळणं
1: खूप अवघड
0: आजच्या काळामध्ये अवघड आहे. म्हणून आजचे चॅलेंजेस खूप आहेत. चॅलेंजेस जर बघितले आपण तर ते लिस्ट आपली संपणार नाही. परंतु यासाठी मुलांना त्यांचं त्यांचं जीवन क्रिएट करण्यासाठी जो प्लॅटफॉर्म तुम्हाला द्यायचा आहे फक्त एवढंच आठवायचंय की मी या वयामध्ये काय केलं. त्या मुलांना रागवत असताना माझ्यावर जी ह्या वयामधली ही सिच्युएशन मी कशी हँडल केली फक्त तो प्लॅटफॉर्म. आणि त्यावेळेला मला काय वाटलं होतं, एक मूल म्हणून मला काय वाटलं होतं, त्या संवेदना अगोदर तुमच्या जागे होणं गरजेचं आहे. मग मुलांच्या संवेदना आपोआपच जागे होतील. सहवेदना त्या झाल्या की पॅरेंटिंग अतिशय आनंददायी प्रक्रिया आहे आणि हे पॅरेंटिंग प्रत्येकाने अनुभवावं, आनंदाने अनुभवावं. भावनात्मक दृष्टिकोनाचा हा एक मोठा गोल होऊ शकतो आणि हा दृष्टिकोन अधिक विस्तारित होऊ शकतो. एक फक्त मला ह्या प्रसंगी मला पालकांना विचारावं असं वाटतं की तुम्ही तुमच्या मुलांना कवेत कधी घेतलेलं आहे, माझा मुलगा म्हणून त्याला हक कधी केलेला आहे, त्याच्या चुकांना तुम्ही किती पदरात घातलेलं आहे. ठीक आहे, चुकांच्या मागची कारणं तुम्ही काय शोधून काढणं, त्याला पनिशमेंट देणं तो भाग वेगळा, परंतु मी तुझ्यासोबत आहे. आणि म्हणून जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना किती वेळेला तुम्ही स्पर्श करता, त्यांच्या पाठीवरून तुम्ही किती हात फिरवता हे तुम्ही पालकांना आठवा असं मला ह्यावेळी सांगायचं.
1: खरंच अतिशय संवेदनशील विषय पण तितकाच महत्वाचा विषय. खूप छान मॅडम आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामधून तुम्ही अतिशय महत्वपूर्ण आणि उपयुक्त अशी ती सर्व आमच्या मैत्रिणींपर्यंत पालकांपर्यंत पोहोचवलीत. कारण आज पॅरेंटिंग हे जे आव्हान झालंय ते का झालंय, त्या पाठीमागची कारणं काय आहे आणि त्याच्यावरची उपाययोजना काय आहे हे आजच्या पालकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. हे तुम्ही उत्तमरित्या आम्हा सर्वांपर्यंत पोहोचवलं. खरोखर त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि आयुष्यातील यापुढील तुमच्या वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप साऱ्या शुभेच्छा.
0: आपल्याही ऋणात मी राहू इच्छिते कारण परभणी आकाशवाणी केंद्राने मला ही संधी इथं उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आपल्या सर्व टीमचे मनस्वी आभार. धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, आताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत विशेष मुलांचे तसेच वयात येणाऱ्या मुलांचे योग्य पालकत्व याविषयी प्राध्यापिका तथा समुपदेशक उर्मिला भांदर्गे यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. मैत्रिणींना आपण ऐकत आहात वनिता मंडळ हा आपल्या सर्व सखींसाठीचा विशेष कार्यक्रम. आता आपण वनिता मंडळ या कार्यक्रमा अंतर्गत ऐकूयात परंपरेतून आधुनिकतेकडे साड्यांच्या फॅशन विश्वातील तिची यशोगाथा याविषयी शिखा.

अजमेरा यांची सीमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत. नमस्कार मैत्रिणींनो, स्वप्न पाहण्याचं धाडस आणि ते पूर्ण करण्याची जिद्द हाच स्त्री शक्तीचा खरा अर्थ. विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या कर्तृत्ववान महिलांशी आज आपण संवाद साधतो आहोत. त्यांच्या अनुभवातून, विचारातून नव्या पिढीला दिशा मिळेल या विश्वासानंच आपण या मुलाखती प्रसारित करत आहोत. मैत्रिणींनो, त्यांच्या प्रवासातील संघर्ष, यश आणि समाजासाठीचा संदेश आपल्याला नवीन ऊर्जा देईल अशी आशा आहे. तर मैत्रिणींनो, हातमाग, पारंपरिक विणकाम, भरतकाम, रंगकाम यासारख्या तंत्रांना जपत आधुनिक डिझाईन, हलकं कापड, नव्या रंगसंगती आणि ट्रेंडनुसार बदल स्वीकारत, परंपरेचा सन्मान आणि आधुनिकतेचा स्वीकार करत, साडी ही केवळ वस्त्र नाही

0: आहे. तर मैत्रिणींनो, हातमाग, पारंपरिक विणकाम, भरतकाम, रंगकाम यासारख्या तंत्रांना जपत आधुनिक डिझाईन, हलकं कापड, नव्या रंगसंगती आणि ट्रेंडनुसार बदल स्वीकारत, परंपरेचा सन्मान आणि आधुनिकतेचा स्वीकार करत, साडी ही केवळ वस्त्र नाही ती भारतीय संस्कृतीची ओळख आहे हा जणू संदेश देणाऱ्या शिखा कारिगिरी हा ब्रँड जनमानसात पोहोचवणाऱ्या उद्योजकता, नवकल्पना आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिखा अजमेरा या यशस्वी मैत्रिणीशी आज आपण संवाद साधणार आहोत. मैत्रिणींनो, डिजिटल माध्यमांच्या प्रभावी वापरातून स्वतःचा ठसा उमटवत व्यवसायाला केवळ नफ्याचं साधन न मानता सामाजिक परिवर्तनाचं माध्यम मानणाऱ्या शिखा अजमेरा आज आपल्यासोबत आहेत. शिखाजी, सर्वप्रथम आजच्या मुलाखतीमध्ये आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: मैत्रिणींनो, त्यांच्या उद्योजकीय प्रवासातील प्रेरणादायी अनुभव, यश अपयशाची शिकवण आणि भावी पिढीसाठीचा संदेश याविषयी आज आपण त्यांच्याशी सविस्तर संवाद साधणार आहोत. मैत्रिणींनो, आपल्याला सगळ्यांना सांगायला आवडेल की शिखा अजमेरा या मूळ परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरातील आहेत. त्यांचं सासर पूर्णा शहरात आहे. सध्या त्यांचं वास्तव्य आपल्या भारताच्या राजधानीत अर्थात दिल्ली शहरात त्या वास्तव्याला आहेत. पारंपरिकतेची जोड देणारा त्यांचा हा व्यवसाय त्या भारतभर आणि भारताबाहेरही अनेक देशांमध्ये आपली भारतीय संस्कृतीची जोड देत त्या पोहोचवत आहेत. तर जाणून घेऊयात त्यांचा हा प्रवास. शिखा अजमेराजी, काय सांगाल की आपला हा जो ब्रँड आहे, आपला हा जो व्यवसाय आहे, या व्यवसायाची सुरुवात कशी झाली आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
1: शिखास कारिगरी, मी एक हाऊस वाईफ आहे.
0: बर.
1: आणि माझं आर्ट हा पॅशन होता.
0: बर.
1: पेंटिंग हे मी आवर्जून करायची माझ्या फ्री टाइम मध्ये. जसं आपण पाहतो की रांगोळी काढतो किंवा दिवाळीच्या सणाच्या वेळेत पेंटिंग होतात घरी. सणवार आले की आपण हे सगळे आर्टिस्टिक वर्क करतच राहतो. तर ऍज अ गर्ल म्हणून पण ह्या सगळ्या आर्टिस्टिक वर्क मी माझ्या आईकडून शिकून घेतल्या आणि त्याच्यात मला आवड निर्माण झाली. आणि नंतर जेव्हा लग्न झालं त्याच्यानंतर जेव्हा कधी मध्ये फ्री टाइम असायचा तेव्हा मी हा माझा आर्ट किंवा हा पॅशन मी हा सोडला नाही. तर एक काहीतरी आर्ट केल्यानंतर जसा एक हा एक स्ट्रेस बस्टर असतो. तर महिलांसाठी हा म्हणजे मी आवर्जून सांगेल की स्वतःच्या एखाद्या ह्या पॅशनला ओळखून, इंटरेस्टला ओळखून ते तुम्ही दिवसातून अर्धा तास एक तास तरी त्याला द्यायचा म्हणजे त्या तुम्हाला खरंच एक स्ट्रेस बस्टर असते. ते परत तुमचं ते दिवस किंवा ते दिन आहे किंवा पुढचा दिवस आहे ते व्यवस्थित जातो. तर मुलं जशी मोठी झाली आणि माझ्याकडून फ्री टाइम थोडा जास्त मला भेटत गेला त्याच्यातून हा मी आर्ट थोड्या डेडिकेशन मी अजून करू लागली. आणि मग पेंटिंग करता करता मग हीच पेंटिंग आपण फॅब्रिकवर करायचं असं माझं विचार होता. जेव्हा कधी पण काही प्रोग्राम असायचा तर मला असं वाटायचं की काहीतरी आपण डिफरंट घालायचं, काहीतरी डिफरंट दिसायचं, लोकांपेक्षा वेगळं करायचं किंवा काहीतरी थीम त्याच्यात टाकायची त्या सणानिमित्ताने. तर असं आधी मी माझ्या साड्यावर म्हणा किंवा माझ्या फॅमिलीच्या ड्रेसिंगवर ती करत यायची. नंतर हा डेडिकेटेडली मी सुरू केला की साड्यांवर, फॅब्रिकवर वेगळे वेगळे फॅब्रिक, टी शर्ट, कुर्ता किंवा साडीज, ब्लाउजेस आहे त्याच्यावर मी हँड पेंटिंग करायची. आणि मग त्याच्यातूनच हा एक थोडा त्याला बिझनेसचा अँगल आलाय. मी बिझनेस तर नाही म्हणणार मला अजून, पण हा एक आर्ट पॅशन समोर ठेवते मी सध्या तरी.
0: अच्छा, किती दिवसांपासून आपण या व्यवसायामध्ये उतरला?
1: 3 वर्ष झाले आता मला ह्याला तुमच्या समोर किंवा इंडिया समोर, जगासमोर आणण्यासाठी 3 वर्ष झाली.
0: आणि आम्हाला खूप अभिमान वाटतोय की तुम्ही परभणी जिल्ह्यातल्या आहात. पूर्णा शहरामधला आपण होमटाऊन आहे आपलं आणि सध्या आपण दिल्लीमध्ये वास्तव्य करत आहात. आणि नुकताच सूरजकुंड 2026 क्राफ्ट मेला जो झाला होता त्यामध्ये देखील आपला हा जो ब्रँड आहे शिखाज कारिगरी त्यामधून आपण हँड पेंटिंग केलेल्या साड्या सादर केल्या होत्या. हा जो क्राफ्ट मेला होता यातला अनुभव काय सांगाल आपण, कसं आपण त्यामध्ये पार्टिसिपेट केलं आणि तिथे काय काय अनुभव आले आपल्याला?
1: सूरजकुंड हा एक इंटरनॅशनल क्राफ्ट मेला आहे. तिथे हस्तकला किंवा हाताने बनवलेल्या वस्तू नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलवर लोक येतात, तिथे ते सादर करतात. मी मागच्या वर्षी पण सूरजकुंडशी जुळली होती. तिथे मागच्या वर्षी पण मी हा फॅशन शो केला होता आणि त्याला जेवढा प्रतिसाद भेटला तिथे तर त्याचंच हा सेकंड व्हर्जन आहे. फॅशन शो आपला हा मेनली साड्यांसाठीच असतो, साड्यांवरच असतो. साडी ही भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे आणि लेडीजचा हा जो पेहराव

0: तर तो फक्त एक ड्रेसिंग नाहीये, ते आपली भारतीय संस्कृती पण आपण दर्शवतो त्याच्यातून. ब्रँडचा मेन उद्देश आहे हँडलूम साडीज आणि त्याच्यावर पण हँड पेंटिंग. म्हणजे भारतामध्ये एवढ्या कला आहेत आणि भारतात एवढे आर्टिझन्स आहेत, एवढे विवर्स आहेत, ते एवढे मेहनत करून वेगवेगळ्या साड्या वीव करतात. म्हणजे पैठणी आहे, नारायण पेठ आहे, किंवा असे खूप सारे बनारसी आहे, खूप सारे वेगवेगळे विविंग्स आहेत. तर ह्या विविंग्सवर मी माझं पर्सनल टच दिलं हँड पेंटिंगचं. तर आधी तर मी मॉडर्नाइज पेंटिंगच करायची, पण दिल्लीमध्ये राहिल्यावर तिथे जेवढे एक्झिबिशन्स किंवा तिथे एवढे आर्टिस्टिक एक्सप्लोर होतो आपला, तिथे देशातून विभिन्न कॉर्नर कॉर्नरहून खूप खूप आर्टिस्ट येतात. ते त्यांचे वेगवेगळे आर्ट दाखवत असतात. तर जसं हँड पेंटिंगमध्ये पण फक्त मॉडर्न पेंटिंगच नाहीये, तर त्याच्यात ते पिछवाई, गुंडा किंवा मधुबनी तुम्हाला माहिती असेल, तर ह्या पण खूप आर्ट आहेत ज्या आपण भिंतीवर पाहतो किंवा कॅनव्हसवर पाहतो. तर ते मला असं वाटलं की ते फक्त भिंतीवर न राहता आपण जिवंत असं त्याला अंगावर परिधान करून घालू शकतो, फिरू शकतो, असं लोकांपर्यंत पोहोचू शकतो हा आर्ट वेगवेगळ्या आर्टिस्टचा. तर मग तेव्हा तिथे मी ते 100+ आर्टिस्ट आता मी त्यांच्याशी जोडलेली आहे. तर त्या आर्टिस्टशी जोडून त्यांना फॅब्रिक प्रोव्हाइड करून, हँडलूम फॅब्रिक प्रोव्हाइड करून त्यांना मी डिझाईन्स वगैरे प्रोव्हाइड करते आणि ते आपल्यासाठी वेगवेगळ्या आर्ट्स त्याच्यावर उतरून आपल्याला देतात.
1: बर बर. तुमची ही जी कला आहे हे आवडीतून निर्माण झालेली आहे, नाही का? काय सांगाल बरं की साड्यांवर हे आपली जी भारतीय संस्कृती आहे, जसं आपण आता म्हणालात की भिंतींवर, कॅनव्हसवर आपण ह्या ज्या पारंपरिक पेंटिंग बघत होतो, त्याच तुम्हाला साड्यांवर का उतराव्याशा वाटल्या? म्हणजे इतक्या सगळ्या पेंटिंग्स आहेत, आपण मॉडर्न पेंटिंग बद्दल पण बोललात, तर ह्या पारंपरिक पेंटिंगचं असं काय वैशिष्ट्य आहे जे तुम्हाला खेचलं ज्या पेंटिंग्सनी आणि त्याचा व्यवसायामध्ये तुमच्या ब्रँडमध्ये त्याचं रूपांतर झालं, याबद्दल काय सांगाल?
0: मॅडम, ऍक्च्युली इंडियाचा हा आर्ट मला असं वाटतं की अजून पण लोकांसमोर पूर्णपणे आलेला नाहीये. म्हणजे आता मी दिल्लीमध्ये राहते म्हणून पण तुम्ही म्हणू शकता की मला थोडं त्याचं एक्सपोजर भेटलंय. म्हणजे काही गिण्याजुण्या लोकांनाच माहितीये की वारली पण हा एक आर्ट आहे किंवा पिछवाई एक आर्ट आहे. ह्याच्या व्यतिरिक्त चित्तारा आर्ट आहे, गोंदा आर्ट आहे, किंवा वेस्ट बंगालचा कालीघाटी आर्ट आहे. तर आय एम शुअर की काही जणांना हे आर्ट आहेत इंडियाचं हे माहिती पण नसणार. तर हेच आर्ट जर आपण त्या त्या भागात किंवा त्या त्या स्टेट्समध्ये जेव्हा जातो तेव्हा आपल्याला त्या दिसतात. तर त्या कुठे दिसतात? तर त्या भिंतीवर दिसतात किंवा कॅनव्हसवर दिसतात, किंवा टेम्पल्समध्ये जातो तेव्हा त्या टेम्पलच्या त्या पिलर्सवर म्हणा किंवा वरती टॉमवर म्हणा ते आपल्याला दिसतात असं. तर हेच आर्ट मला असं वाटलं की आता ह्याला एक जिवंत आपण काहीतरी रूप द्यायचं आणि ते फक्त पेंटिंग किंवा कॅनव्हासद्वारेच लोकांपर्यंत पोहोचणार असं जरुरी नाहीये. तर आपण एक ते ड्रेसेसवर किंवा स्टोल्स आणि साडीज आहेत त्याच्यावर पण आपण उतरवू शकतो त्या आर्टला. आणि आजकाल ते ट्विनिंग किंवा थिमेटिक डिझाईन, पेंटिंग, साडीज, ड्रेसिंग हे खूप फॅशनमध्ये आहे. तर त्याच्यातून असं मला वाटलं की काहीतरी आपण हे असं करू शकतो साड्यांवर किंवा फॅब्रिकवर मेनली. तर त्याच्यातूनच ही कल्पना आली.
1: शिखाजी, तुम्ही एक महिला उद्योजिका तर आहातच, शिवाय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर पण आहात आणि कंटेंट क्रिएटर पण आहात. याचाच अर्थ तुम्ही डिजिटल मार्केटिंगशी जोडल्या गेलेल्या आहात आणि मला वाटतं की डिजिटल मार्केटिंग मधून तुम्ही तुमचा ब्रँड, तुमचा व्यवसाय हा जनसामान्यांपर्यंत पोहोचवलेला आहे. कारण आपण बघतो आहोत की हल्ली प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि प्रत्येक जण ह्या डिजिटल सगळ्या सोशल मीडियावर पडलेलाच असतो.
0: बरोबर.
1: आणि तिथूनच मग अशा छान छान कलांचा उगम होत राहतो. कळतात अगदी कानाकोपऱ्यामध्ये भारतामध्ये कुठेही कोणी असेल तर त्याला, म्हणजे कन्याकुमारीमध्ये जर असेल तर त्याला दिल्लीतली कला कळते. असंच तुमचा कंटेंट क्रिएटर तुम्ही असल्यामुळे आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करत असल्यामुळे ही कला मला वाटतं की सगळ्यांपर्यंत पोहोचती आहे. तर या डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आपण कसा करता?
0: जसं आपण आधी असं हसत खेळत म्हणत होतो की मीडियाशी काही लपलेलं नाहीये म्हणून, तर तसंच ते मीडियामुळे पण मला हा काही तुम्ही बोलू शकता की हा आर्ट माझ्यापर्यंत पण आला आहे. आणि तेव्हा मला वाटलं की हा आर्ट मीडिया हा एक खूप कनेक्शन आहे दुसऱ्या लोकांशी संपर्क मध्ये येण्याचा किंवा नॅशनल किंवा इंटरनॅशनल लेवलवर ह्याला प्रदर्शित करण्याचा. तर सोशल मीडिया हा प्लॅटफॉर्म किंवा मोबाईलचा जेवढे मिसयूज आहेत तेवढे युजेस पण खूप छान छान आणि जास्त आहेत. तर त्याचा आपण

0: चांगल्या कामासाठी किंवा भारतीय हे जे कलावंत आहेत त्यांना पोहोचवण्याचं जर आपण या मोबाईल तर्फे किंवा या सोशल मीडिया आणि डिजिटल मार्केटिंग तर्फे करू शकलो तर खूपच छान, त्यांना पण एक नवीन ओळखच भेटेल.
1: अगदी काय सांगाल बरं शिखाजी की सूरजकुंड इथे जो क्राफ्ट मेला झाला आता नुकताच त्याची दखल आकाशवाणीनं पण घेतलेली आहे आणि आपण पूर्णेच्या आहात तर परभणी आकाशवाणी केंद्रावरून आज आपली मुलाखत होती आहे तर आपल्या या व्यवसायाविषयी खास आपण मैत्रिणींना काय सांगाल की अगदी छोट्या गावापासून सुरू झालेला आपला हा व्यवसाय आज इतक्या नॅशनल लेवल पर्यंत गेलेला आहे तर काय सांगाल मैत्रिणींना, आपल्याला कसं वाटतं आपल्या या व्यवसायाबद्दल अगदी पुणेपासून ते दिल्लीपर्यंत हा प्रवास कसा उलगडत गेला, थोडक्यात काय सांगाल?
0: मी बेसिकली मी हजबंड मी एक उद्योजक आहे किंवा मी हे बिझनेस सुरू केलंय असं मी म्हणत नाही, मी आजही एक हाऊस वाईफच आहे.
1: अच्छा.
0: सर्वात आधी माझ्या मैत्रिणींना हे सांगावं असं वाटते की आपल्याला एक इंटरेस्ट आहे आपल्या मनात कुठे ना कुठे, आपल्याला माहिती आहे की आपल्याला काय आवडते. आपण लोकांसाठी जगताना किंवा फॅमिलीसाठी जेव्हा आपण टाइम देतो तर आपण स्वतःला विसरून जातो, पण जर तो थोडासा अर्धा एक तासाचा जो एक टाइम आपण स्वतःसाठी काढला आणि त्याच्यात जे आपल्याला आवडते ते आर्टच नाही तर ते नृत्य असो किंवा काही ते क्रोशिया वगैरे असो किंवा अजून तुम्हाला काही ऍक्टिंग वगैरे येत असेल, असे खूप सारे हाऊसवाईफ आहेत त्यांना वेगळ्या वेगळ्या आर्ट्स येतच असतात, फक्त हँड पेंटिंगच नाही म्हणा, तर त्यांनी त्या आर्टला आपला तो समय डेडिकेट करावा. ते बिझनेस आहे माझं असं मी म्हणत नाही, पण हा जेव्हा किंवा संधी भेटते तेव्हा मी माझा हे आर्ट समोर आणत असते. जसं आता सूरजकुंड मध्ये ही संधी भेटली आम्हाला तर एक भारत श्रेष्ठ भारत अशी आम्ही थीम ठेवली त्याची.
1: ओके.
0: तर ह्याच्यामध्ये आता साडी हा आपला भारतीय संस्कृतीचा एक वारसा आहे आणि ते सगळ्यांसमोर मांडताना मला म्हणजे खूप प्राईड वाटलं. म्हणजे साडी म्हणजे काय, एक 6 मीटर फॅब्रिकच आहे, ते कुठे पण स्टिच नाहीये, ते एकदम फ्लुईड ड्रेस आहे, तुम्ही त्याला कसंही परिधान करू शकता. फक्त साडी सारखी नॉर्मल साडी पण नाही तर आपण कितीतरी डिफरंट स्टाईलने ते वेअर करू शकता. तर मॉडर्न असो किंवा म्हणजे आमच्यासारख्या 40s स्त्रिया असो किंवा आता हे 20s मधले गर्ल्स असो, तर हा 6 मीटर यान, हा 6 मीटर फॅब्रिक तुम्ही कसंही फ्लुईड ड्रेप करू शकता. भारतीय संस्कृतीचा तिथे सूरजकुंड मध्ये जेव्हा आम्ही हा दाखवत होतो शो तर त्याच्यामध्ये आम्ही ऑपरेशन सिंदूर पण केला होता. तर ऑपरेशन सिंदूर मध्ये आम्ही इंडियाने जो एक आपली छाप सोडली ग्लोबली तर ते आम्ही दर्शवली त्या माध्यमात.
1: ओके.
0: आणि ट्रायबल एक राऊंड होता त्याच्यात गावातल्या किंवा आदिवासी स्त्रिया पण त्या ड्रेप कशा व्यवस्थित घालतात आणि किती छान दिसतं ते त्या ड्रेप मध्ये पण, ते पण आम्ही एक राऊंड केलं होतं त्याच्यात. आणि एक हँड पेंटिंगचा राऊंड होता. ही एक संधी खूपच छान आम्हाला समोरून आली आणि आम्ही त्याचा उपयोग केला लोकांपर्यंत पोहोचण्याचा. आणि माझे जे आर्टिस्ट आहेत किंवा वेगळे वेगळे जे आर्ट आहेत इंडियाचे ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचवलेत.
1: मैत्रिणींनो, एका गृहिणीच्या दृष्टीनं यश म्हणजे केवळ आर्थिक प्रगती नव्हेच तर घर आणि व्यवसाय या दोन्ही क्षेत्रात समतोल साधत समाधानानं पुढे जाणं होय. कुटुंबाचा विश्वास जपत, स्वतःची स्वप्न पूर्ण करत आणि समाजासाठी काहीतरी सकारात्मक योगदान देणं हीच यशाची खरी व्याख्या कोणतीही गृहिणी सांगेल, होय ना? आणि कोणतीही महिला हेच सांगेल की दुसऱ्यांच्या प्रतिक्रियांवर, दुसऱ्यांच्या कौतुकावर, दुसऱ्यांच्या प्रशंसेवर आपलं यश हे अवलंबून नसतं. तर खरं तर आपल्या मनातून मिळणारं समाधान आपल्या यशस्वीतेकडे वाटचाल करणार असतं. जेव्हा आपल्या व्यवसायात, जेव्हा आपल्या क्षेत्रामध्ये आपल्याला आपल्या मनाची जेव्हा समाधानाची पावती मिळते

0: सेंट्रल गव्हर्नमेंटचा एक प्रोजेक्ट आहे वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट. या अनुषंगाने देखील आपण या क्राफ्ट मेलामध्ये आपण एका डिस्ट्रिक्टची कला सादर करायची आहे. कशा पद्धतीने आपण हे सादरीकरण केलं याबद्दल काय सांगा?
1: गव्हर्नमेंटच्या अशा खूप स्कीम्स आहेत. कल्चरल आणि टेक्सटाईल मिनिस्ट्रीने पण आर्टिस्ट लोकांसाठी खूप वेगळ्या वेगळ्या स्कीम्स काढल्या आहेत. आपल्याला थोडस स्वतःला अपडेट करून घ्यावं लागते. गव्हर्नमेंट खूप काही काम करते आपल्यासाठी, फक्त आपल्याला थोडी माहिती कमी असते म्हणून आपण त्या राईट प्लॅटफॉर्मवर राईट वेळेला पोहोचू शकत नाही. फक्त एक डिस्ट्रिक्ट नाही तर असे खूप सारे डिस्ट्रिक्ट आहे इंडियामध्ये जे किंवा एक मधुबनी पेंटिंगसाठी फेमस असेल किंवा त्यांना काही एक जी आय टॅग भेटला आहे कोणत्या स्पेसिफिक विविंगसाठी एक हँडलूमसाठी आहेत. म्हणजे त्या त्या डिस्ट्रिक्टचे आम्ही ते प्रोडक्ट उचलून मग त्याच्यावर काम केलं. जसं मी एक डिस्ट्रिक्ट मधून ती सिल्कची साडी किंवा बनारसी सिल्क साडी खरेदी केली आहे, ती प्युअर बनारसी सिल्क हँडलूम साडी आहे, प्लेन आहे. त्याच्यावर मी दुसऱ्या डिस्ट्रिक्टचं मधुबनी आर्ट जो वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट मध्ये आहे मधुबनी आर्ट, तर ते मधुबनी आर्ट त्या साडीवर उतरवलं मी. तर त्या प्रकारे तो एक प्रोडक्ट तयार झाला. तर म्हणजे आता हे वेगळे वेगळे मार्ग आहेत गव्हर्नमेंट स्कीम मध्ये स्वतःची एंट्री
0: बरोबर. म्हणजे पूर्ण अभ्यास करून तुम्ही या क्राफ्ट मेलामध्ये तुमचं सादरीकरण?
1: पूर्ण अभ्यास तर नाही, पण हा आता तेच मी तुम्हाला म्हणत होते की गव्हर्नमेंट अशी खूप सारी स्कीम्स आर्टिस्ट लोकांसाठी किंवा जनसामान्यांसाठी घेऊन येत असते. आपल्याला फक्त ते अपडेट स्वतःला ठेवावं लागते त्याच्या संदर्भात.
0: बरोबर, ओके. पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड आपण दिलीत. जसं की तुम्ही सांगितलं की भारताच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये एक वेगळी कला आहे आणि ती कला साडीवरून सादर करायची, एका फॅशन शो मधून त्याचं सादरीकरण करायचं ही काही सोपी गोष्ट नाहीये. याच्यासाठी खूप अभ्यास लागतो आणि त्या कलेविषयीचं नितांत प्रेम लागतं, नाही का? आणि यातून मग नवीन उदयाला येतं ते म्हणजे तुमच्यासारखे असे फॅशन शोज आणि फॅशन शोज मधून त्या वेगवेगळ्या कला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणं. तर ही आधुनिकतेची जोड देण्याचं स्वप्न आपलं पूर्णत्वास गेलं आहे का? काय वाटतं तुम्हाला? का आणखीन तुम्हाला या क्षेत्रामध्ये नवीन नवीन काही करत राहायचं आहे? काय सांगाल?
1: कारिगरी हा ब्रँड फक्त फॅशन शो नाही करत, तर जसं गोव्यामध्ये पण मी मागच्या 2 वर्षापासून इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आहे तिथे माझं एक्झिबिशन लावत असते. तर त्या एक्झिबिशन मध्ये आम्ही एक वर्क झोन तयार केला आहे, एक आर्ट झोन तयार केला आहे की जे आणि त्याच्यात यंगस्टर्स खूप येतात. आता यंगस्टर्सना हे नवीन नवीन प्रयोग करायला खूप आवडतात आणि ह्यांना आर्ट संदर्भात मुलं खूप आजकाल एन्थुझियास्टिक पण आहेत हे यंगस्टर्स. काहीतरी मोबाईलला थँक्यू म्हणावं लागेल कुठे ना कुठे आपल्याला, इंस्टाग्रामला पण, की त्यांनी त्यांच्यापर्यंत हे सगळे आर्ट पोहोचतात. तर त्या एक्झिबिशन मध्ये मी हे आर्ट झोन क्रिएट केले आहे आणि तिथे त्यांना मी स्टोल्स असो किंवा बॅग्स असो किंवा टी शर्ट्स असो असे मी हे प्लेन फॅब्रिक तिथे घेऊन जाते. तिथे त्यांना मी हँड पेंटिंग करायला प्रोत्साहन देत असते. किंवा मागच्या वेळी जर तुम्ही मला विचारलं तर मी पटना येथून माझी एक आर्टिस्ट आहे तिला मी तिथे घेऊन गेली होती. ती मधुबनी पेंटिंग खूप छान येते तर तिथे यावेळी तिने मधुबनी पेंटिंग शिकवली होती सगळ्यांना. तर हा पण एक आयडिया सुपर हिट झाला होता तिथे, कारण की पेंटिंग करायला सगळ्यांना आवडते, फक्त ना पुश पाहिजे थोडासा की हा तुम्हाला येते आणि तुम्ही करा काहीतरी. तर हा जो प्लॅटफॉर्म आम्हाला गोव्यामध्ये इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये भेटला तर तिथे पण ही खूप सुपरहिट आयडिया राहिली. तर फॅशन शोज नाही तर आम्ही असे एक्झिबिशन पण करतो. जसं गव्हर्नमेंटचं ओडीओपी स्कीम होता तर इंडियाला ग्लोबल लेवलवर इंटरनॅशनल लेवलवर इंडियाला आम्ही तिथे ते घेऊन जातात, ते आम्हाला प्रमोट करतात इंडियाच्या आर्टिस्टला. तर आम्ही मालदीव्सला पण गेलो होतो त्या स्कीमच्या अंतर्गत. तिथे मी पाहिलं की लोकांना इंडियाच्या आर्ट विषयी एकदम भयंकर त्यांना म्हणजे आवड खूप आहे आणि एवढं त्यांना एक्साइटमेंट आहे ना की हे असं कसं ते हे आर्ट करू शकतात किंवा अशी कशी लाकडी टॉईज असतात किंवा कशी बनू शकतात किंवा हे कोल्हापुरी चप्पल घेऊ शकता तुम्ही जसं प्राडाने आता आपण म्हणू शकतो तिला कॉपी केली आहे. हे इंडियाच्या आर्ट विषयाने इंडियाच्या वस्तूविषयी लोकांना तिथे खूप जास्त जागरूकता आणि खूप आवड पण आहे. तर मॉल्डीव्स मध्ये पण हा एक्झिबिशन खूप सुपरहिट आला होता. इंडियाचा आर्ट प्रमोट करण्याचं काम हे ब्रँड करते आणि इंडियाचा आर्ट असो किंवा आर्टिस्ट

0: आर्टिस्टला मेन एक प्लॅटफॉर्म पाहिजे असेल, ते लवकर पोहोचत नाही एकदम लोकांपर्यंत, त्यांना प्लॅटफॉर्म देण्याचं काम कारागिरी करतोय.
1: तुमच्या आता इतक्या छान या प्रवासामध्ये तुम्ही जसं आता गोव्याचा अनुभव सांगितलात, मालदीवचा अनुभव सांगितलात, कुठलाही व्यवसाय यशस्वीतेकडे जात असताना असं म्हणतात की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. अगदीच आपल्याला यश मिळत नसतं नाही का, अगदीच सगळं छान हिट होत नसतं, काही काही खाचखळगे असतात, ठेचा लागतात, तर असे काही अनुभव आपल्या वाटायला आले होते का?
0: मी परत हाऊसवाईफ परत हा विषय घेऊन जाते. तिला सगळं एकदम सुरुवातीला येत नसतं, पण हळूहळू ती शिकते. आता ती छोट्या मोठ्या गोष्टीला प्रत्येक वेळी इलेक्ट्रिशियनलाच बोलत नाही, किंवा नळ खराब झाला तर प्रत्येक वेळी प्लंबरला लगेच फोन करत बोलत नाही, काहीतरी ती खटाटूप करून चालू करण्याचा प्रयत्न करते. गॅस चालत नाही तर लगेच त्या गॅसवाल्यांना बोलवतं, काहीतरी ती स्वतः साफ करून वगैरे बघते की अरे काहीतरी चुकलं असेल तर आपण करून बघू. तर यश अपयश हे डोळ्यांसमोर न ठेवता एक हाऊसवाईफ कशी काम करते की भाई मला करायचं आहे, हे माझ्यासाठी हे काम आलं आहे, आणि मी याला व्यवस्थित घेऊन जाते आणि कम्प्लीट करण्याचा ती प्रयत्न करते. आता त्याच्यानंतर तिला त्याच्यात किती क्रेडिट मिळतो नाही मिळतो, तर जसं ती स्वतःवर घेते तर यश अपयश मला नाही वाटत की एक हाऊसवाईफ असं एकदमच सिरियसली घेते तिला. ठीक आहे, सगळेजण अप्रिसिएशन देतात, सगळेजण कौतुक करतात भरभरून आम्हाला, म्हणजे असे तुमच्या सारखे लोक आहेत जसं आकाशवाणीने पण इथे बोलवला, हे पण आमच्यासाठी यशच आहे. आता फक्त पैसे मिळाले आम्हाला तर हे जास्त यश झालं ही याची परिभाषा नाही आहे. तर हाऊसवाईफचा जो तो माइंडसेट आहे ना, तो जर आपण वापरला इथे तर आपल्याला हे नफा तोटा किंवा पैसे आले नाही आले ह्याच्यावरूनच यश आणि अपयश ठरलं आहे तर असं नाही. लोक येतात, प्रतिसाद देतात, कौतुक करतात, काहीतरी आर्ट करून बघतात, तुम्हाला चांगले दोन गोष्टी बोलून जातात, तुम्हाला पण त्याच्यातून शिकायला भेटते. बस हे खूप आहे.
1: क्या बात है. तर मला वाटतं ही गोष्ट खूप महत्वाची, दिल को छू लेने वाली बात आपने कह दी की पुन्हा तेच की एक सामान्य गृहिणी काय करू शकते, नाही का? तर तुमचा हा प्रवास खरंच मला वाटतं की घरी बसणाऱ्या प्रत्येक गृहिणीनी ऐकायलाच हवा असा आहे. कारण तुम्ही सुरुवातीपासून म्हणताय की मी एक हाऊस वाईफ आहे आणि मी अगदी घरातील छोट्या मोठ्या कामांपासून सुरू केलेला माझा हा व्यवसाय आज आपल्या भारतीय स्तरावर इतक्या छान छान एक्झिबिशन मधून तुम्ही तुमची कारागिरी, तुमचा छान एक ब्रँड तयार केला आहे आणि त्या ब्रँडच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचवत आहात. खरं तर हा प्रवास कोणत्याच एका महिलेसाठी तितका सोपा नसतोच. त्यासाठी कुटुंबाची पण साथ खूप आवश्यक असते, नाही का?
0: बिलकुल, त्यांच्याशिवाय होत नाही. जसं तो फ्रेज आहे ना की हर मर्द के पीछे एक औरत का हाथ होता है, बट एक औरत के पीछे मेरे पूरे परिवार का, मेन का ज्यादा, मतलब मेरे ससुर जी भी उतने ही सपोर्टिव है. सिर्फ हस्बैंड का या नाम नहीं लेना चाहूंगी, तो मेरे देवर हो या ससुर जी हो या मेरी सास हो, तो पूरे फैमिली का उतना ही योगदान रहा है. यांचा सगळ्यांचा पाठिंबा आहे आणि हे सगळेजण मला जेवढं प्रोत्साहन देतात, मला नाही वाटत मला स्वतःहून पण एवढं हे पुश मिळतं, ते त्यांच्यामुळेच हा पुश मिळतो आणि तेव्हा मी हे करत राहते.
1: क्या बात है. आज एका कार्यक्रमाच्या निमित्ताने परभणीत आलात तुम्ही आणि आपल्या होमटाऊन कडे परत आल्यानंतर कसं वाटतंय आज तुम्हाला?
0: आता जसं मला सगळेजण विचारतात की तू म्हणजे दिल्लीहून परत इथे म्हणजे एवढ्यादा हे प्रोग्राम अटेंड करायला येतात, तर मी तेव्हा त्यांना हे सांगायचे, मेन एक माणूस जेव्हा बाहेर जॉब करतो किंवा ऑफिसर आहे तर त्यांचं ऑफिस आहे ते बाहेर, तर आमचं गृहिणींचं ऑफिस तर हे घरच आहे, तर माझं हे हेड ऑफिस आहे, तर हेड ऑफिस मधून कॉल आलं की मला यावंच लागते, तर मला ऑफिसला भेट द्यावीच लागते घडी घडी.
1: आम्हा परभणीकरांना पण खूप अभिमान वाटतोय की आमच्या परभणीची छानशी आमची मैत्रीण आज इतक्या छान स्तरावर, उच्च स्तरावर तिचा हा व्यवसाय नेते आहे. आणि फक्त व्यवसाय हा फक्त प्रोफेशनल परचेसिंग साठीच नव्हे तर भारतीय संस्कृती या पारंपरिक संस्कृतीची जोड आपण या आपल्या व्यवसायाला दिलेली आहे. तर मला वाटतं की आजची ही मुलाखत खूप मैत्रिणींसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे नक्कीच. आणि अनेक मैत्रिणी तुम्हाला ऐकत असतील तर नवीन काही मैत्रिणी या आपल्या व्यवसायामध्ये जोडल्या जाव्यात किंवा त्यांनी असं काहीतरी छान करावं,
0: बिलकुल,
1: तर त्यांना आपण मोटिवेशनल काय सांगाल?
0: आपल्या इंटरेस्टला जोपासा, जेवढा वेळ तुम्हाला तुम्ही दुसऱ्या लोकांना देता तर थोडस, म्हणजे मी तर अर्धा तास पण सफिशियंट आहे असं म्हणेल, पण थोडस स्वतःला द्या, स्वतःला पण ओळखा की मला काय आवडते. जरूर मी बिझनेसमध्ये

0: रूपांतर व्हायला पाहिजे. पण ते नक्की तुमच्यासाठी स्ट्रेस बस्टर आहे, कारण की एक वेळ असतो की ती लोकांसाठी काम करते, फॅमिलीसाठी झिजते, एक वेळ येतो की तिला ना म्हणजे मुलं पण बाहेर निघून जातात अभ्यासाला, जेंट्स अजूनही त्यांच्या कामामध्ये बिझी होतात, मग तिला अजूनही फ्री टाइम राहतो, मग नक्की तिला तेव्हा कळत नाही की आता मी काय करायचं, आता मुलं पण नाही, जेंट्स पण नाही घरी, फॅमिली पण आपल्या आपल्या कामात आहे. तर सुरुवातीपासूनच तुम्ही तुमच्या इंटरेस्टला नका सोडू, स्वतःला अर्धा एक तास वेळ द्या, हेच बोलू शकते मी त्यांना.
1: बरं, ओके. शिखा अजमेराजी, आज खरंच वेळात वेळ देऊन आपण कौटुंबिक समारंभातून आज मुलाखतीसाठी खास आकाशवाणी परभणी केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या असंख्य श्रोत्यांपर्यंत आज तुमचे खरंच मोलाचे अनुभव आणि आपला हा यशस्वीतेचा प्रवास आमच्यासोबत उलगडलात. आपण इतका छान भारतीय पारंपरिक संस्कृती आपल्या व्यवसायाला जोड दिलेली आहे आणि इतका छान हा प्रवास आमच्या मैत्रिणींसोबत शेअर केलात, त्याबद्दल आकाशवाणी परिवाराच्या वतीनं आम्ही आपले आभारी आहोत.
0: जसं तुम्ही ते डिजिटल मीडिया सोशल मार्केटिंग सांगितलं, तर आम्ही लहानपणापासून आकाशवाणीला ऐकत आलेलो आहोत, तर आम्हाला माहिती आहे की आज नाही तर उद्या आकाशवाणीचं जो आवाज आहे तो पोहोचतोच लोकांपर्यंत. तर तुम्ही म्हटल्यावर मी म्हटलं हो, मला तर जायचंय, काही प्रॉब्लेम नाही, मी येऊ शकते म्हणून. तर आकाशवाणी हा एक ट्रस्टेड पार्टनर आहे हाऊसवाईफ साठी, तर आहेच हाऊसवाईफ तर आकाशवाणी म्हणजे लावूनच काम वगैरे करते तिचं घरातलं, तर हा एक ट्रस्टेड सोर्स आहे आमच्यासाठी पण.
1: थँक्यू
0: थँक्यू थँक्यू सो मच.
1: मैत्रिणींनो, आजच्या या मुलाखतीमधून या यशस्वी मैत्रिणीसोबत संवाद साधत असताना समारोपाकडे आता वळतो आहोत आपण. मैत्रिणींनो, हातमागाच्या कापडात इतिहास गुंफला.

श्रोते हो, दुपारचा 1:05 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत गीत बहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, मराठी चित्रपट सृष्टीतील एक दिग्गज गीतकार, कवी, लेखक ज्यांनी 50 वर्षांच्याहूनही अधिक आपल्या कारकिर्दीमध्ये जवळपास 3,500-3,000 अधिक मराठी गाणी आणि 250-300 पेक्षाही अधिक चित्रपटांसाठी लेखन केलेलं आहे असे सुप्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर यांचा आज जन्मदिवस आहे. अनेक चित्रपटांसाठी गाणी लिहित असतानाच ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे हे अतिशय अजरामर झालेलं हे गीत आहे. आणि या गीताबाबत असा एक किस्सा सांगितला जातो की सुरुवातीला ऐरणीच्या देवा तुला आगीन फुलं वाहू दे असा या गाण्यामध्ये उल्लेख होता आणि लता दिदींना तो फारसा काही रुचला नाही आणि त्यामुळे त्या जगदीश खेबुडकरांशी याबाबत बोलल्या तेव्हा खेबुडकर त्यांना म्हणाले की स्वरांच्या अधिक जाणकार तर तुम्हीच आहात, तेव्हा तुम्हाला जो त्याच्यामध्ये बदल हवा आहे तो तुम्ही करून घ्या. आणि मग आगीन फुलं ऐवजी ठिणगी ठिणगी ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे असा त्याच्यामध्ये बदल केला गेला आणि एक अप्रतिम गाणं आपल्या सर्व रसिक श्रोत्यांना ऐकायला अनुभवायला मिळालं. ऐकूया हे गीत. साधी माणसं या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत. संगीत दिलं आहे आनंद घना.

जगदीश खेबुडकर हे अनेक वर्ष शिक्षक म्हणून नोकरी करत असतानाच त्यांनी काव्य लेखनाची आपली आवड जोपासली. त्यांच्या गीतांमध्ये साधेपणा, भावपूर्णता आणि ग्रामीण जीवनाचं प्रतिबिंब आपल्याला अनुभवायला मिळतं. पोवाडा, अभंग, ओवी अशा विविध काव्य प्रकारांमधून त्यांनी मनसोक्त मुसाफिरी केली असंच म्हणायला हवं आणि आपल्या रसिक श्रोत्यांना त्यांनी मंत्रमुग्ध केलं.

कुंकवाचा करंडा या चित्रपटासाठी सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबुळकर यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं प्रभाकर जोग यांनी. श्रोते हो, आज जगदीश खेबुळकर यांनी लिहिलेली गाणी आजच्या गीतबहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण त्यांचा आस्वाद घेत आहोत.

श्रोतेहो, जगदीश खेबुडकरांनी कविता, कथा, नाटकं आणि दूरदर्शन मालिकांसाठी सुद्धा लेखन केलं. अगदी त्यांच्या शेवटच्या काळात रुग्णालयात उपचार घेत असताना सुद्धा त्यांनी गीतलेखनाचं कार्य केल्याचं सांगितलं जातं. त्यांची ही गाणी अनंत काळपर्यंत लोकप्रियच राहणार आहेत आणि आपल्याला मंत्रमुग्ध करीत राहणार आहेत. ऐकूया पुढचं गीत पिंजरा या चित्रपटासाठी. उषा मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकरांचं हे गीत, संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

श्रोतेहो, जगदीश खेबुडकरांना महाराष्ट्र शासनाचा तब्बल 11 वेळा सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून पुरस्कार प्राप्त झाला आणि जवळपास 60 अधिक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलं गेलं आहे. जगदीश खेबुडकर यांना आकाशवाणीच्या संपूर्ण परिवारातर्फे मानाचा मुजरा. ऐकूया गीतबहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात. पुढचं गीत धाकटी बहीण या चित्रपटातलं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं, गीतकार अर्थातच जगदीश खेबुडकर आणि संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं धाकटी बहीण या चित्रपटातलं गीत आत्ता आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच श्रोतेहो गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:30 होत आहेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आणि त्यानंतर 1:40 जालना जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करू. आकाशवाणी मुंबई. राजश्री आकाशी राष्ट्रीय बातमी देत आहे. ठळक बातम्या. तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेटी कळवनसे विजय यांनी घेतली शपथ. बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंत बिस्वा सर्मा यांची निवड. येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. संभाव्य पूरस्थिती आणि उष्णतेच्या लाटेचं आव्हान हाताळण्याच्या दृष्टीनं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं आढावा बैठक. हॉर्मुझची समुद्रभूमी पार करणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेसाठी ब्रिटनची HMS ड्रॅगन युद्धनौका तैनात. आणि तिरंदाजी

0: या दृष्टीनं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं आढावा बैठक. हॉर्मुझची समुद्रधुनी पार करणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेसाठी ब्रिटनची HMS ड्रॅगन युद्ध नौका तैनात. आणि तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेचं रिकव्ह प्रकारातलं सुवर्णपदक भारतीय महिला संघानं पटकावलं. तमिळनाडूमध्ये TVK म्हणजेच तमिळगाव वेत्री कळगम या पक्षाचे संस्थापक सी जोसेफ विजय यांनी आज सकाळी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. विजय यांच्याबरोबर 9 मंत्र्यांनीही शपथ घेतली. विजय यांनी काँग्रेस, CPI, CPIM, CPIM, VCK आणि IUML यांच्या पाठिंब्यासह 234 सदस्यांच्या सभागृहात 120 आमदारांचा पाठिंबा मिळवलाय. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तमिळ चित्रपट सृष्टीतले अनेक मान्यवर शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. 1967 सालानंतर पहिल्यांदाच तमिळनाडू राज्याला बिगर द्रविड पक्षाचे मुख्यमंत्री लाभलेत. राजकीय क्षेत्रातल्या पदार्पणातच मुख्यमंत्री पदाला गवसणी घातल्याबद्दल विजय यांचं विविध नेत्यांकडून अभिनंदन होतंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजय यांचं अभिनंदन केलंय आणि त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्यात. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी विजय यांना शुभेच्छा दिल्यात. श्रीलंकेचे अध्यक्ष अनुराग कुमार दिसनायके यांनीही विजय यांचं अभिनंदन केलंय. TVK येत्या बुधवारी 13 मे रोजी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी सांगितलंय. आसाम विधानसभेत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड करण्यात आली. आसाम भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक गुवाहाटी इथं झाली. या बैठकीत सर्मा यांच्या नावाचा प्रस्ताव भाजपच्या 8 आमदारांनी ठेवला होता. आसाम गण परिषद आणि बोडोलँड पीपल्स फ्रंट यांनीही सर्मा यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. त्यामुळे आता सलग दुसऱ्यांदा सर्मा यांचा मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग मोकळा झालाय. सरकार स्थापनेसंबंधीच्या बाबींवर चर्चा करण्यासाठी राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची ते भेट घेणार आहेत. नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी येत्या मंगळवारी 12 मे रोजी होणार आहे. बंगळुरू इथं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सहभाग घेतला. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरमधल्या नव्याने बनलेल्या ध्यान मंदिराचं त्यांनी उद्घाटनही केलं. सेवा, अध्यात्म आणि सामाजिक परिवर्तनाला प्रोत्साहन देण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या भूमिकेची त्यांनी प्रशंसा केली. तसंच पर्यावरण संवर्धन, युवा सक्षमीकरण, आंतरिक कल्याणाच्या माध्यमातून एक विकसित भारत घडवण्याचं आवाहनही मोदी यांनी यावेळी केलं.
1: विकसित भारत का निर्माण ऐसे युवाओं से ही होगा, जो युवा मानसिक रूप से शांत हो, जो सामाजिक रूप से जिम्मेदार हो और जो समाज के प्रति संवेदनशील हो. इसलिए स्पिरिचुअल वेलबींग, मेंटल हेल्थ, योग, मेडिटेशन, इस पर काम करने वाली आपकी ये महत्वपूर्ण गतिविधि, इन सब की भूमिका बहुत बहुत अहम है.
0: प्रधानमंत्री आज हैदराबादमध्ये सुमारे 9400 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करतील. यात हैदराबाद पणजी आर्थिक कॉरिडॉरवर गुडी बेलूर ते महबूबनगरच्या राष्ट्रीय महामार्ग 167च्या चौपदरीकरण प्रकल्पाचा समावेश आहे. पीएम मित्र योजनेअंतर्गत विकसित करण्यात आलेल्या वरंगळ इथल्या पीएम मित्र पार्कचं उद्घाटन आणि सिंधू रुग्णालयाचं लोकार्पणही मोदी यांच्या हस्ते होईल. देशातली संभाव्य पूरस्थिती आणि उष्णतेच्या लाटेचं आव्हान हाताळण्याची सज्जता याचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक होतीय. नैसर्गिक आपत्तीच्या काळात जीवित आणि मालमत्तेची हानी टाळण्यासाठी पूर्वसूचना प्रणाली, आपत्तीच्या काळात मदत आणि बचाव कार्यासाठी साधन सामग्रीची तैनात आणि त्यासाठी केंद्रीय संस्थांमध्ये समन्वय साधण्याची यंत्रणा या गोष्टींचा बैठकीत आढावा घेतला जाईल. दीर्घकालीन पूर प्रतिबंधक उपाययोजनांच्या प्रगतीचाही गृहमंत्री आढावा घेतील. पूर आणि उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवणारी यंत्रणा बळकट करणं, जनजागृती तसंच पुरेसं मदत साहित्य आणि वैद्यकीय सहाय्य उपलब्ध करून देण्यावर या बैठकीत विशेष भर दिला जाईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्र

देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. होर्मुझची समुद्रधुनी पार करणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेसाठी उभारल्या जाणाऱ्या बहुराष्ट्रीय मोहिमेच्या तयारीचा भाग म्हणून ब्रिटननं आपली HMS ड्रॅगन ही युद्धनौका तैनात केली. इराणमधलं युद्ध सुरू झाल्यावर सायप्रसच्या संरक्षण मोहिमेला पाठबळ देण्यासाठी ब्रिटननं आपली ही युद्धनौका पूर्व भूमध्य समुद्रात तैनात केली होती. यापूर्वी फ्रान्सनं आपल्या विमानवाहू नौकांचा ताफा तांबड्या समुद्रात पाठवला होता. त्यानंतर ब्रिटननं पश्चिम आशियामध्ये घेतलेल्या या भूमिकेमुळे जगातल्या सर्वात महत्वाच्या व्यापारी मार्गावर सामान्य परिस्थिती निर्माण करण्यासाठी दोन्ही देशांमधला समन्वय वाढताना दिसतोय. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराणमधल्या वाटाघाटीसंदर्भात अमेरिकेचे गृहमंत्री आणि विशेष दूत स्टीव विटकोफ यांनी आज कतारचे प्रधानमंत्री आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल थानी यांच्याशी मियामी इथं बैठक घेतली. या बैठकीत दोन्ही पक्षांनी इराणबरोबरच्या वाटाघाटींच्या मसुद्यावर चर्चा केली. अल थानी यांच्या वॉशिंग्टन इथं अमेरिकेचे उपराष्ट्रपती JT विन्स यांच्याबरोबरच्या बैठकीनंतर ही बैठक झाली. याआधी अमेरिका आणि इराणमधल्या युद्धबंदी संदर्भातल्या चर्चेची पहिली फेरी इस्लामाबादमध्ये झाली होती. या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नव्हता. देशभरातल्या शाळांमध्ये या वर्षीच्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे भारतीय भाषा उन्हाळी शिबिर आयोजित केले जाणार आहे. एक आठवडा चालणाऱ्या या शिबिरात मुलांना मूलभूत संवाद कौशल्य शिकवली जाणार आहेत. यात विविध भाषांमध्ये स्वतःची ओळख करून देणं, इतर भाषांमधले शब्दभांडार जाणून घेणं, रोजच्या आयुष्यात लागणारे संवाद साधणं आणि सांस्कृतिक ओळख करून घेणं यासारखे परस्पर संवादावर आधारित उपक्रम राबवले जाणार आहेत अशी माहिती समाज माध्यमावर मंत्रालयानं दिली. जगभरात आज जागतिक ल्युपस दिन पाळला जातोय. जगभरातल्या लाखो जणांना होणाऱ्या ल्युपस या गुंतागुंतीच्या स्वयं प्रतिरोधक आजाराबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. ल्युपसवर कोणताही ज्ञात इलाज नाही. या आजारामुळे सांधे, त्वचा, मूत्रपिंड, हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम होतो. या दिवसाची यंदाची संकल्पना मेक ल्युपस व्हिजिबल अशी आहे. आज जागतिक मातृदिन अर्थात मदर्स डे आहे. देशोदेशी दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन साजरा करण्याची पद्धत आहे. शांघाय इथं काल संपलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात थरारक अंतिम सामन्यात भारतीय महिला रेकर्व संघानं यजमान चीनचा 5-4 पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. या संघात दीपिका कुमारी, अंकिता भगत आणि कुमकुम मोहोड यांचा समावेश होता. ताशकंदमध्ये सुरू असलेल्या आशियाई 15 वर्षाखालच्या आणि 17 वर्षाखालच्या मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत 9 भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी धडक मारली. 15 वर्षाखालच्या गटात 30-33 किलो वजनी गटात भारताच्या अक्षितानं कझकस्तानच्या अयाझान मारातवर एकतर्फी विजय मिळवला. तर 37, 40, 43, 46, 58, 61 आणि 64 किलो वजनी गटात भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी विजय संपादन केला. आयपीएल क्रिकेटमध्ये चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर आज लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना रंगणार आहे. सामना दुपारी 3:30 सुरू होईल. गुजरात आणि राजस्थानात बहुतांश ठिकाणी उद्या उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. पुढचा आठवडाभर देशाच्या उत्तर भागात तापमानात वाढ होऊ शकते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगाव येथील कळवनसे विजय यांनी घेतली शपथ. बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड. येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. संभाव्य पूरस्थिती आणि उष्णतेच्या लाटेचं आव्हान हाताळण्याच्या दृष्टीनं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं आढावा बैठक. होर्मुझची समुद्रधुनी पार करणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेसाठी ब्रिटनची HMS ड्रॅगन युद्धनौका तैनात आणि तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेचं रिकर्व प्रकारातलं सुवर्णपदक भारतीय महिला संघानं पटकावलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार. FM बँड

0: दशांश 7 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. 1:40:50 झालेले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात जालना जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: रायझिंग जालना कार्यक्रमाचं उद्घाटन. जिल्ह्यात 12:86.17% तर 10:85.90% निकाल आणि घनसावंगी आयटीआयचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरव.
1: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर बाबासाहेब मस्के यांनी पाठवलेली ही माहिती.
2: यंदाच्या महाराष्ट्र दिनी जालना जिल्हा निर्मितीला 45 वर्ष पूर्ण झाले. यानिमित्त रायझिंग जालना या कार्यक्रमाचं महाराष्ट्र दिनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. जालना जिल्हा औद्योगिक, कृषी आणि सांस्कृतिक विकासाचा महत्वाचा केंद्रबिंदू बनत असून स्टील, बियाणं आणि शेती क्षेत्रात जिल्ह्याने विशेष प्रगती केली असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री मुंडे यांनी काढले. नवीन गुंतवणूक, रोजगार निर्मिती आणि तंत्रज्ञानाच्या वापरातून विकासाला गती देण्यासोबतच ईज ऑफ डुईंग बिझनेससाठी जालना आदर्श जिल्हा करण्याचं आवाहनही उपस्थित मान्यवरांनी या सोहळ्यात केलं. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून आयोजित रायझिंग जालना उपक्रमाअंतर्गत सुशोभीकरण कामांचं लोकार्पण, जालना सुपर 50 AI फार्मर्स प्रकल्प आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचा शुभारंभही पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त जालना इथल्या पोलीस मुख्यालय मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमात विविध पथकांचं संचलन, पुरस्कार वितरण आणि पोलीस दलास प्राप्त वाहनांचं लोकार्पण करण्यात आलं. खरीप हंगाम 2026-27 पार्श्वभूमीवर पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक नुकतीच पार पडली. खतं आणि बियाणांचा साठा, बोगस बियाणे विक्रीला प्रतिबंध, पीक कर्ज वाटप यासह अनेक मुद्द्यांचा पालकमंत्री मुंडे यांनी आढावा घेतला. दरम्यान जिल्ह्यात यंदा सुमारे 6,47,000 हेक्टर क्षेत्रावर खरीप पीक लागवडीचं नियोजन आहे. यासाठी आवश्यक बियाणे आणि खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती कृषी विभागानं दिली. जालना जिल्ह्याचा 12वीचा एकूण निकाल 86.17% इतका लागला आहे. निकालात मुलींची टक्केवारी सुमारे 91% तर मुलांची टक्केवारी 83.41% इतकी आहे. दरम्यान पुनर्परीक्षा दिलेल्या 1,299 विद्यार्थ्यांपैकी 452 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 10वीचा निकालही जाहीर झाला. जिल्ह्याचा निकाल 85.90% इतका लागला आहे. जिल्ह्यातल्या 31,853 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 31,618 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. यापैकी 27,162 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. देशातील 16वी जनगणना 2 टप्प्यात पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात नागरिकांना स्वतःची माहिती ऑनलाईन पद्धतीने नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. भारत सरकारच्या संकेतस्थळावर डिजिटल स्वगणना प्रक्रिया सुरू करण्यात आली असून ही मोहीम 1 ते 15 मे 2026 या कालावधीत राबवली जात आहे. नागरिकांनी डिजिटल स्वगणना प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केलं आहे. घनसावंगी इथल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला वर्ष 2023-24 मधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचा उत्कृष्ट आयटीआय हा मानाचा पुरस्कार मुंबईत नुकताच प्रदान करण्यात आला. गुणवत्ता आणि सर्वांगीण कामगिरीच्या निकषांवर आधारित हा पुरस्कार मंत्री मंगल प्रभात लोढा तसंच अप्पर मुख्य सचिव मनीषा वर्मा यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. संस्थेचे तत्कालीन प्राचार्य देवीदास राठोड आणि सध्याचे कार्यकारी प्राचार्य नागसेन सरजे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. जालना जिल्ह्यातल्या मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट बँक, पूर्णवादी सहकारी बँक आणि कॅनरा बँक घोटाळ्यातल्या अपहाराची रक्कम सुमारे 40 कोटी रुपयांपर्यंत असल्याचं उघड झालं आहे. परिणामी सध्या या बँकांमधले व्यवहार बंद असल्यानं खातेदारांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. ठेवीदारांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केलं आहे. जिल्ह्यातल्या प्राचीन हस्तलिखितांचं डिजिटायझेशन करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या ज्ञान भारतम या महत्वपूर्ण योजनेअंतर्गत ही मोहीम राबवली जात आहे. या सर्वेक्षणात हस्तलिखित मूळ मालकांकडेच राहणार असून फक्त शास्त्रीय पद्धतीनं त्यांचं दस्तऐवजीकरण केलं

0: जाणार आहे.
1: जालना जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते बाबासाहेब म्हस्के. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला.

श्रोत्यांनो, दुपारचं 1:46 मिनिटे झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया दशरथ राऊत यांनी गायलेली वंदना विटणकर यांची रचना.

आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेली मोहन सामंत यांची रचना आता आपण ऐकली. संगीत दिलं होतं कनू घोष यांनी. आणि याबरोबरच श्रोते हो, भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. दुपारचा 1:55 झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत ऐसी अक्षरे रसिके.

श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आपण ऐकतोय चित्रपट सरहद्दीच्या अलर्ट

0: ही मालिका. आजच्या भागात ऐकूया असेंट ऑफ अ वुमन या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख.
1: मी का मरू नये याची दोन कारणं सांग. आत्महत्या करू पाहणारा निवृत्त सेनाधिकारी कर्नल फ्रँक स्लेड चार्ली सिम्सला म्हणतो, पहिलं कारण म्हणजे तुम्ही सर्वोत्कृष्ट टँगो डान्सर आहात आणि दुसरं म्हणजे तुम्ही फेरारी चालवता तशी कुणाला चालवता येत नाही, चार्ली म्हणतो. मार्टिन ब्रेस्ट दिग्दर्शित 1992 सालच्या सेंट ऑफ अ वुमन या हॉलिवूडच्या क्लासिक चित्रपटातील हा कसोटीचा प्रसंग. शाळेला सुट्टी लागते, बड्या बापाच्या मुलांचे सुट्टीतले बडे भेट आहेत. स्कॉलरशिपवर शिकणारा चार्ली सुट्टीतील नोकरी करून पैसे मिळवणार आहे. तो या बड्या बापाच्या मुलांच्या उपद्व्यापांपासून दूरच आहे, पण अपघातानंच तो आणि जॉर्ज या उपद्व्यापांचे साक्षीदार ठरतात. हेडमास्तर दोघांना धारेवर धरतात, नावं सांगितलीस तर स्कॉलरशिपसाठी तुझी शिफारस करण्यात येईल असंही चार्लीला म्हणतात. पुढील शिक्षणाचं त्याचं भविष्य आता या प्रकरणावर अवलंबून आहे. सुट्टीतील नोकरी म्हणजे तऱ्हेवाईक, लहरी, माणूस घाण्या, दृष्टीहीन अशा कर्नलची काळजी घेणं. जमणार नाही असं वाटून परत जाण्यासाठी तो निघतो. त्या प्रत्येक वेळी कर्नल त्याला थांबवतो. कर्नलचा पुतण्या चार्लीला तुच्छतेनं वागवतो तेव्हा कर्नल महाशय सरळ पुतण्याची कॉलरच धरतात. कर्नलचं हे नवच रूप चार्ली पुढच्या पेचाविषयी त्याला कळतं. तो म्हणतो, हेडमास्तरांच्या सूचनेनुसार वागला नाहीस तर आई आणि सावत्र बापाप्रमाणेच तुला गरिबीत जगावं लागेल. पण चार्ली त्याला नकार देतो. रेस्टॉरंटमध्ये प्रियकराची वाट पाहत थांबलेल्या तरुणीला कर्नल टँगो शिकवतो. फेरारीसारख्या श्रीमंती गाडीतून फिरणं हे चार्लीसाठी अशक्य गोष्ट, पण दृष्टीहीन कर्नल त्याच्यासाठी फेरारी भाड्यानं घेतो आणि भंदाट वेगानं चालवतो. कर्नल चार्लीचा बापच बनतो. चार्ली हे सारं निरखतोय. स्त्रिया हा कर्नलचा वीक पॉइंट. वासावरून तो त्यांचं नेमकं वर्णन करतो. स्त्री सहवासाचं काव्यात्मक वर्णन करतो. प्रत्यक्षात त्याच्या आयुष्यात कधीच कोणतीही स्त्री नव्हती. त्याचं एकाकीपण चार्लीला जाणवतं. कर्नलला आपल्या आत्महत्येचा बेत प्रत्यक्षात उतरवायचा आहे. तो चार्लीला परत जा म्हणतो, पण चार्ली आता ऐकणार नाही. स्वतःवर गोळी झाडू पाहणाऱ्या कर्नलच्या हातून तो पिस्तूल हिसकावण्याचा प्रयत्न करतो. झटापट होते. अखेर कर्नल चार्ली पुढे हरतो. चार्लीजवळ तो आपलं मन मोकळं करतो. सुट्टी संपते. दोघं एकमेकांचा निरोप घेतात. शाळेत डिसिप्लिनरी कमिटी पुढे चार्ली आणि जॉर्ज यांचा निवाडा सुरू होतो. जॉर्जने आपली बाजू मांडण्यासाठी बापाला बोलावले. बाप शाळेला आर्थिक मदत करणारा बडा असामी. जॉर्ज निर्दोष सुटणार तर चार्लीला शिक्षा म्हणून पुढील शिक्षणापासून वंचित राहावं लागणार. अशावेळी दृष्टीहीन कर्नल अनपेक्षितपणे सभेत येतो. म्हणतो, थांबा. हेडमास्तर म्हणाले की ही शाळा नेतृत्व निर्माण करणारी शाळा आहे. शिष्यवृत्तीचं आमिष नाकारून चार्लीनं आपल्या दृढ चारित्र्याचाच परिचय दिला आहे, तर जॉर्ज बापाच्या मागे लपला आहे. चार्ली जिंकतो. चार्लीच्या रूपात कर्नललाही जगण्याचा हेतू मिळालेला आहे. भिडस्त चार्ली आणि फटकळ कर्नल या दोन व्यक्तिरेखांमध्ये प्रतिकूल परिस्थितीत नकळत निर्माण होत जाणाऱ्या संवेदनशील नात्याचा हा आलेख तेवढ्याच नकळत प्रेक्षकांच्या मनाचीही पकड घेतो. अनेक वर्षांनी अल पचिनो या अभिनय सम्राटाचं पुनरागमन त्याची ऑस्कर पुरस्कार विजेती भूमिका विसरता न येणारी अशीच आहे.
0: चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड या मालेत असेंट ऑफ अ वुमन या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमासाठी वाचक स्वर होता दिनेश आडावतकर यांचा. निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि सादर करते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: श्रोत्यांनो, दुपारचे 2 वाजले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कृषीवाणी. आजच्या कार्यक्रमात ऐकूया वाळा या सुगंधी वनस्पतीची लागवड याविषयीची माहिती.
3: शेतकरी बंधूंनो नमस्कार. वाळा हे बहुवर्गीय गवत 1 ते 2 मीटर उंच वाढते. याला भरपूर तंतूमुळे असून ती अतिशय खोलवर गेलेली असतात. मुळे सुवासिक असतात. पाने गवतासारखी 30 ते 90 सेंटीमीटर लांब असून रंगाने फिकट हिरवी, वरून गुळगुळीत आणि कडांना कुसळे असतात. फुले बिनदेठाची आणि पिवळ

0: अपसर काळ्या रंगाची असतात. फुलांचा दांडा 15 ते 40 सेंटीमीटर लांब आणि पिरॅमिड आकाराचा असतो. वाळ्याच्या 10 प्रजाती आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलियामध्ये सापडतात. याची लागवड भारत, श्रीलंका, इंडोनेशिया, व्हिएतनाम, ब्राझीलमध्ये करतात. हे पीक बराच काळ पाण्याचा ताण सहन करू शकते. या वनस्पतीचा उगम भारतात असून प्राचीन काळापासून सुवासिकमुळे प्रसिद्ध आहेत. उबदार आणि दमट हवामानाच्या प्रदेशात या गवताची चांगली वाढ होते. हलक्या ते भारी जमिनीमध्ये लागवड करता येते. दलदलीच्या जमिनीमध्येही वाळा चांगला येतो. विशेषत तांबड्या आणि गाळाच्या जमिनीत या गवताची आणि मुळांची चांगली वाढ होत असून मुळांमध्ये तेलाचे प्रमाण जास्त असते. या वनस्पतीची लागवड करण्यासाठी जमीन नांगरून कुळवून भुसभुशीत करावी. हेक्टरी 15 ते 20 टन चांगले कुजलेले शेतखत मिसळावे. लागवडीसाठी 60 ते 75 सेंटीमीटर अंतरावर सरीवरंबे किंवा जमिनीचा उतार आणि मगदुरानुसार योग्य आकाराचे सपाट वाफे तयार करावेत. लागवडीसाठी KS1, KS2, सुगंधा हायब्रिड 8, NC66406, NC66415 या सुधारित जातींची निवड करावी. पावसाळ्याच्या सुरुवातीला जून जुलै महिन्यात 60 किंवा 75 बाय 30 सेंटीमीटर अंतरावर लागवड करावी. 1 हेक्टर क्षेत्रावर 60,000 रोपे लागवडीसाठी लागतात. त्यासाठी 1 वर्षाच्या गवतापासून आलेले फुटवे वापरावेत. लागवडीच्या वेळी 60 किलो नत्र, 30 किलो स्पुरद आणि 30 किलो पालाश या खतांच्या मात्रा द्याव्यात. गरजेनुसार खुरपणी करावी आणि पाऊस नसल्यास गरजेप्रमाणे 2 ते 4 पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. लागवडीनंतर 15 ते 18 महिन्यांनी जमीन खोदून मुळे काढावीत आणि ती पाण्याने स्वच्छ धुवून वाळवावीत. मुळांचा उपयोग तेल काढण्यासाठी किंवा वाळ्यांचे पडदे करण्यासाठी करतात. तेल ऊर्ध्वपातन पद्धतीने काढतात. पिकाची चांगली काळजी घेतल्यास हेक्टरी 30 ते 40 क्विंटल उत्पादन मिळते. त्यापासून 15 ते 20 किलो तेल मिळते. मुळांमध्ये 0.6 ते 0.8% तेलाचे प्रमाण असते. वाळ्यामध्ये शीत, तृष्णाशामक, मूत्रल हे मुख्य गुणधर्म आहेत. मुळांचे चूर्ण थंड, उत्तेजक आणि मूत्रल आहेत. वाळा पित्त आणि कफनाशक तसेच दुर्गंधीनाशक असून दमा, खोकला, उचकी, रक्तरोग, उलटी, तहान, त्वचारोग, मूत्ररोग, लघवीची आग, अंगाचा दाह, शेष, व्रण आणि ज्वर या विकारावर उपयुक्त आहे. उन्हाळ्यात उष्णता कमी करण्यासाठी वाळ्याच्या पडद्यांचा उपयोग करतात. उन्हाळ्यात जमिनीची धूप थांबवण्यासाठी वाळ्याची जैविक बांधासाठी लागवड करतात. हिरवे गवत चारा म्हणूनही उपयोगी आहे. तसेच वाळ्याचे तेल अत्तर, सौंदर्य प्रसाधन आणि खाद्यपदार्थात वापरतात. बाजारात वाळ्याचे उशिरासव, पंडगोदक, उशिरादी चूर्ण मिळतात.
1: श्रुती हो, एक निवेदन आहे. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आलेले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी https://awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख 31 जुलै ही आहे. निवेदन संपलं.

श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपण सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन

0: यासोबतच डायबेटोलॉजिस्ट असलेले डॉक्टर उत्कर्ष शहा. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आता गेल्या भागात आपण सांगितलं की हातापायाला मुंग्या काय येतात, त्याची नेमकी कारणं काय असतात. त्या कारणांमध्ये आपण बी ट्वेल्वची कमतरता, थायरॉइड, डायबिटीज आणि स्पॉन्डिलोसिस यासारखी विविध कारणं सांगितली. यामध्ये डिफरन्शिएट कसं करायचं की मला याच गोष्टीमुळे हातापायाला मुंग्या येतात आहे.
1: मॅम, कालावधी खूप इम्पॉर्टंट आहे. तुमची हिस्ट्री काय आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जसं मी तुम्हाला सांगितलं की डायबिटीज असेल खूप वर्षांपासून, तर तुम्हाला हातापायाला मुंग्या जर येत असेल मागच्या 1-2 महिन्यापासून, एस्पेशली डायबिटीजचे जे मुंग्या येतात ते युजली पायापासून चालू होते. तुम्हाला मुंग्यांच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक वेगळं सेन्सेशन येतं, म्हणजे तुम्ही एकदम नमनेस येतं. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही रोईच्या गादीवरती चालतात, किंवा पायाला आग होणे. आग होणे हे खूप पर्टिक्युलर सिम्टम आहे डायबिटीजमुळे झालेल्या न्यूरोपॅथीमुळे. तर हे सर्व सिम्टम्स असेल तर तुम्ही त्याचं म्हणजे हे करू शकता की हे डायबिटीजमुळे तुम्हाला झालं असेल. सेकंडली, बी ट्वेल्वची जर डेफिशियन्सीमुळे जर झालं असेल तर तुम्हाला टिंगलिंग नमनेस येतं, पण ते हातापायाला दोन्ही एकासोबतच चालू होते. डायबिटीजमध्ये जसं पायापासून चालू होते, तर विटॅमिन बी ट्वेल्व डेफिशियन्सीमध्ये दोन्ही हातापायाला एकासोबतच चालू होते. सेकंडली, कधी कधी काही औषधं पण टिंगलिंग नमनेस कॉज करते, एस्पेशली किमोथेरपी एजंट्स. तर काही काही किमोथेरपी एजंट्स आहे जे घेतल्यानंतर तुम्हाला हातापायाला मुंग्या येतात, पण हे टेम्पररी असतात. ते नंतर तुम्ही मल्टीव्हिटॅमिन आणि ते सर्व सबस्टिट्यूट केलं तर ते करेक्ट होऊन जातं. किंवा तुम्ही रात्री झोपून उठले, किंवा काही एक्सरसाइज केली, काही हेवी वस्तू उचलली आणि सडनली एक तुम्हाला झटका लागला आणि सडनली एका हाताला किंवा एका पायाला एकदम करंट मारल्यासारखं सेन्सेशन येत असेल आणि त्या हातापायाला मुंग्या येत असेल, तर त्याचं मिनिंग की तुम्हाला स्पॉन्डिलोसिस आहे. तर हे तुम्ही अशा सिम्पटम्सच्या हिशोबाने तुम्ही डिफरन्शिएट करू शकता.
0: एक थायरॉइड कारण सांगितलं, थायरॉइड मध्ये काय असतं नेमकं?
1: थायरॉइड जर प्रोलॉंग पिरियड करता जर अनकंट्रोल्ड असेल, दोन टाईपचे थायरॉइड असतात, एक वजन कमी करणारं असतं आणि एक वजन वाढवणारं असतं. मोस्ट कॉमन तर वजन वाढवणारं असतं, जे हायपोथायरॉइड आपण म्हणतो. तर ते जर खूप प्रोलॉंग पिरियड करता अनकंट्रोल्ड असेल, आपण त्याचा टेस्टच नाही केलं आणि ट्रीटमेंट बरोबर घेतली नाही, तर ते याच्यामुळे पण नर्व्ह अफेक्ट होतात, तर त्यांनी पण हे टिंगलिंग नमनेस तुम्हाला येतं.
0: म्हणजे या सगळ्या कारणांमुळे ते येऊ शकतं. याचा काही कालावधी असतो का, म्हणजे या आजारामध्ये इतक्या कालावधीसाठी येतात हातापायाला मुंग्या असं काही असतं?
1: हो, आता जे डायबिटीजचं जे टिंगलिंग नमनेस असतं, जे न्यूरोपॅथी असतं, ते युजली मोरलेस परमनंट असतं. तुम्ही काही तुम्हाला 10-15 वर्ष झाले डायबिटीज असून अनकंट्रोल्ड असेल, तर तुम्हाला न्यूरोपॅथी डेव्हलप होते आणि ते न्यूरोपॅथी मोरलेस परमनंट असतं. काही तुम्ही मल्टीव्हिटॅमिन्स घेऊ शकता टेम्पररी रिलीफ करता, काही टेम्पररी रिलीफ करता पण औषध असतात ते तुम्ही घेऊ शकता. त्यांनी हे थोडंसं रिव्हर्स होतं पण कम्प्लिटली जात नाही, ते काही फॅक्टर कंटिन्युअसली राहतच तुम्हाला न्यूरोपॅथीचा लाईफ लॉंग. आणि जे स्पॉन्डिलॉसिस रिलेटेड असतं ते तर शॉर्ट टर्म असतं, एकदम इमिजिएटली 2-4 दिवसाची हिस्ट्री राहते आणि मग तुम्ही त्याचं इन्व्हेस्टिगेट केलं, MRI केलं, फिजिओथेरपी घेतली, काही औषध घेतली, तर ते मग परत रिव्हर्स कम्प्लिटली नॉर्मल पण होऊन जातं. कधी कधी एक कार्पल टनल सिंड्रोम असतं, युजली फिमेल्स मध्ये व्रिस्ट कंटिन्युअसली जर अबनॉर्मल पोझिशन मध्ये बँड होत असेल, खूप वेळेला पोळ्या लाटून व्रिस्ट कंटिन्युअसली बँड होत राहतो, तर कधी कधी मीडियन नर्व्ह इथे रिस्टला कंप्रेस होऊन जाते, तर तुम्हाला अंगठ्यांमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या फिंगर मध्ये टिंगलिंग नमनेस येतं. फक्त हे पहिले 3 फिंगर्स मध्येच तुम्हाला टिंगलिंग नमनेस येतं. तर जेव्हा असं असेल तर तेव्हा कार्पल टनलचं आपल्याला इव्हॅल्युएशन करायला पाहिजे.
0: म्हणजे कालावधीनुसार सुद्धा आपण असं याचं डिव्हिजन करू शकतो आणि मग त्या पद्धतीने निदान आणि उपचार पद्धती होत असते असं म्हणावं लागेल. डॉक्टर उत्कर्ष शहा आपण इथे आलात आणि हातापायाला मुंग्या येणे कारणे आणि उपचार याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार श्रोते हो, हातापायाला मुंग्या येणे कारणे आणि उपचार या विषयावर सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन सोबतच डायबेटोलॉजिस्ट असलेल्या डॉक्टर उत्कर्ष शहा यांची वैदिक चौरी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्य जनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्व श्रोत्यांचं मी शंभी राऊत मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो सादर करतोय वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयीची माहिती आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतील मेरी नागपूर येथे मुख्य वैज्ञानिक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर गजानन खडसे. या मुलाखतीचा भाग दुसरा आज आपण ऐकूयात. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: सर आपण वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण या संदर्भात असं सांगा की वर्षा जल संचयनाचे कोणते असे टप्पे आहेत.
1: वर्षा जल संचयनाचे कार्य वेगवेगळ्या टप्प्यात करत असतात. त्यामध्ये पहिला टप्पा म्हणजे पाणलोट क्षेत्र निश्चित करणे. यामध्ये आपला रेन वॉटर हार्वेस्टिंग साठी कोणता परिसर सर्वात योग्य असेल तो असेल भूपृष्ठ असेल किंवा आपलं घराचं छत असेल. नंतरचा टप्पा म्हणजे पाणलोट क्षेत्र स्वच्छ करणे. पाण्याचं प्रदूषण होऊ नये म्हणून हा भाग स्वच्छ करणे महत्वाचा असतो. नंतर लेआउट निश्चित करणे ज्यामध्ये टाकी आणि पाईपलाईनची मांडणी आणि स्थान अशा प्रकारे निश्चित केले जाते जेणेकरून संग्रहित पृष्ठभागांचा जास्तीत जास्त वापर होईल. नंतर स्टोरेज सेटअप तयार करणे येथे पाण्याची गरज पर्जन्यमान आणि पाणलोट क्षेत्रानुसार साठवण टाकीची रचना करावी लागते. तसेच ड्रेन पाईप आणि संकलन प्रणालीमध्ये काही गोष्टी आवश्यक असते जसे की तोंडावर जाळी फिल्टर व प्रथम फ्लश उपकरण बसविणे जेणेकरून आपल्याला शुद्ध पाणी मिळू शकेल. नंतर साठवण टाकीला जोडण्यापूर्वी फिल्टरेशन सिस्टीम बसवणे. प्रत्येक टाकीत ओव्हरफ्लो यंत्रणा असावी जेणेकरून जास्त पाणी आलं ते बाहेर पडेल. अतिरिक्त पाणी पुनर्भरण यंत्रणेकडे वळवता येईल याची काळजी करणे आणि पाईप व टाकी बसविणे अशा वेगवेगळ्या टप्प्यात आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा वर्षा जल संग्रहणाचे कार्य करू शकतो.
0: सर याचे नेमके फायदे आणि तोटे काय आहेत.
1: येथे गरजेच्या वेळी मदत करण्याव्यतिरिक्त हे स्टॉर्म वॉटर रन ऑफ नियंत्रित करते. जेव्हा मुसळधार पाऊस किंवा पुराच्या वेळी पावसाच्या पाण्याने बऱ्याच मोठ्या प्रमाणावर माती वाहून जात असते आणि आपल्याकडे रेन वॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था असेल तर पाणी वाहून जात नाही व जमिनीची धूप रोखण्यास मदत होत असते. रेन वॉटर हार्वेस्टिंग हे दुष्काळाचा प्रभाव कमी करत असते. तसेच हे भूजल पातळी वाढवण्यास सुद्धा मदत करत असते जेणेकरून पाणी वर खेचण्यासाठी विजेच्या वापरात बचत होत असते. भूजलाच्या प्रदूषणाचे सौम्यकरण झाल्यामुळे पाण्याचा दर्जा सुधारत असतो जेथे शेतीसाठी आणि पाण्याच्या अनेक वापरासाठी चांगले असते. पावसाच्या पाण्यात कमी दूषित घटक असतात आणि ते पाणी हलके असते म्हणून हे जवळपास सर्व गोष्टींसाठी वापरले जाऊ शकते. असे अनेक फायदे आपल्याला रेन वॉटर हार्वेस्टिंगचे बघता येईल. जर आपण रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या तोटे किंवा त्याच्या मर्यादांचा विचार केला तर रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे मिळणारे पाणी योग्य प्रकारे प्रक्रिया केल्याशिवाय पिण्यास योग्य नसते. ज्या भागात जास्त कोरडेपणा आहे अशा ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग तेवढं उपयुक्त ठरत नसते. असे एकूणच त्याचे फायदे व तोटे आपल्याला दिसत असते.
0: एकूणच वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी खूप छान अशी माहिती सांगितली आहे. त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद. श्रोते हो आपण ऐकत होतात परिसर या कार्यक्रमांतर्गत वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांची मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो, आपण ऐकत होतात कलाकार वनमाला दीक्षित यांनी कर्नाटक शैलीमध्ये व्हायोलिनवर वाजवलेला राग शंकराभरणम. त्यांना मृदंगमची साथ केली होती सतीश कृष्णमूर्ती यांनी. आणि याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.
1: श्रोतेहो, रुग्णांची सेवा शुश्रूषा करण्यात तसंच डॉक्टरांना उपचार आणि ऑपरेशन्समध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्त्वाचा भाग असतात. 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानेटकर यांच्याशी. तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात वनिता मंडळ गायकवाड मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.
2: माझ्यावर माझे शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या विषयावर प्रमोद पर्वते यांची मुलाखत. सोबतच ऐका प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे या मालिकेत मिरची उत्पादन आणि प्रक्रिया या विषयावर प्रगत शेतकरी गोपाल अग्रवाल यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 11 मे 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3 वाजता आहेत. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातमीपत्र. प्रतीक्षा करूया.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळदमसे विजय यांनी घेतली शपथ. बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड. येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ. अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी. आणि अंदमानमध्ये यंदा मोसमी पावसाचं आगमन वेळेआधी होण्याचा स्कायमेटचा अंदाज. तमिळनाडूमध्ये टीडीके अर्थात तमिळगा वेत्री कळघम या पक्षाचे संस्थापक सी जोसेफ विजय यांनी आज सकाळी तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. विजय यांच्या बरोबर अन्य 9 मंत्र्यांनीही शपथ घेतली. 234 सदस्यांच्या सभागृहात विजय यांनी काँग्रेस सीपीआय सीपीआयएम व्हीसीके आणि आयएमयूएमएल यांच्या सदस्यांसह 120 आमदारांचा पाठिंबा मिळवला आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तमिळ चित्रपटसृष्टीतले अनेक मान्यवर

0: या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. राजकीय क्षेत्रातल्या पदार्पणातच मुख्यमंत्री पदाला गवसणी घातल्याबद्दल विजय यांचं विविध नेत्यांकडून अभिनंदन केलं जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजय यांचं अभिनंदन केलं असून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी विजय यांना शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनीही विजय यांचं अभिनंदन केलं आहे. टीडीकेनं येत्या बुधवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितलं आहे. आसाम विधानसभेत भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे विधिमंडळ पक्षनेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड करण्यात आली. आसाम भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक गुवाहाटी इथं झाली. सर्मा आज राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची भेट घेणार आहेत. नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी येत्या मंगळवारी होणार आहे. पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदी एन रंगासामी यांची नेमणूक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली आहे. येत्या 13 तारखेला त्यांचा शपथविधी होईल. बंगळुरू इथं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सहभाग घेतला. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरमध्ये नव्यानं बांधण्यात आलेल्या ध्यान मंदिराचं उद्घाटनही त्यांनी केलं. सेवा अध्यात्म आणि सामाजिक परिवर्तनाला प्रोत्साहन देण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या भूमिकेचं कौतुक त्यांनी केलं. तसंच पर्यावरण संवर्धन, युवा सक्षमीकरण, आंतरिक कल्याणाच्या माध्यमातून एक विकसित भारत घडवण्याचं आवाहनही मोदी यांनी यावेळी केलं.
1: विकसित भारत का निर्माण ऐसे युवाओं से ही होगा, जो युवा मानसिक रूप से शांत हो, जो सामाजिक रूप से जिम्मेदार हो और जो समाज के प्रति संवेदनशील हो. इसलिए स्पिरिचुअल वेलबींग, मेंटल हेल्थ, योग, मेडिटेशन, इस पर काम करने वाली आपकी महत्वपूर्ण गतिविधि, इन सबकी भूमिका बहुत बहुत अहम है.
0: यानंतर आज प्रधानमंत्री हैदराबादमध्ये सुमारे 9400 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं भूमिपूजन तसंच उद्घाटन करतील. यात हैदराबाद पणजी आर्थिक कॉरिडॉरवरील गुडेबेलूर ते महबूबनगर दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग 167च्या चौपदरीकरण प्रकल्पाचा समावेश आहे. पीएम मित्र योजनेअंतर्गत विकसित करण्यात आलेल्या वरंगळ इथल्या पीएम मित्र पार्कचं उद्घाटन तसंच सिंधू रुग्णालयाचं लोकार्पणही मोदी यांच्या हस्ते होईल. प्रधानमंत्री आज आणि उद्या गुजरातच्या दौऱ्यावर जाणार असून सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माण अमृत महोत्सवात ते सहभागी होतील. देशातली संभाव्य पूरस्थिती आणि उष्णतेच्या लाटेचं आव्हान हाताळण्याची सज्जता याचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं एक उच्चस्तरीय बैठक होत आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळात जीवित आणि मालमत्तेची हानी टाळण्यासाठी पूर्वसूचना प्रणाली, आपत्तीच्या काळात मदत आणि बचाव कार्यासाठी साधनसामुग्रीची तैनात आणि त्यासाठी केंद्रीय संस्थांमध्ये समन्वय साधण्याची यंत्रणा इत्यादींचा आढावा बैठकीत घेण्यात येत आहे. दीर्घकालीन पूरप्रतिबंधक उपाययोजनांच्या प्रगतीचाही गृहमंत्री आढावा घेतील. पूर आणि उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवणारी यंत्रणा बळकट करणं, जनजागृती तसंच पुरेसं मदत साहित्य आणि वैद्यकीय सहाय्य उपलब्ध करून देण्यावर या बैठकीत विशेष भर दिला जाईल. आज जागतिक मातृदिन अर्थात मदर्स डे आहे. देशोदेशी दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन साजरा करण्याची पद्धत आहे. मातृदिनानिमित्त आज मुंबईत मालाड इथं पोषण अभियानांतर्गत काजार मातृशक्ती पोषण वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी गरोदर महिलांना पोषण किटचं वाटप खासदार पियुष गोयल यांच्या हस्ते करण्यात आलं. आज ज्या प्रकारची परिस्थिती आहे तिचा सामना फक्त आजच्या माताच करू शकतात असं पियुष गोयल यावेळी म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची आज नाशिकमध्ये विशेष तपास पथकानं चौकशी केली. यावेळी रुपाली चाकणकर आणि खरात यांचे आर्थिक संबंध, खासगी पतसंस्थांमधली खाती, खरात यांच्या धार्मिक संस्थेमधलं चाकणकर यांचं सदस्यत्व आणि या आणि इतर मुद्द्यांवर विशेष तपास पथकानं चौकशी केली. कर्तव्यात हयगय केल्याच्या आरोपावरून पोलीस कॉन्स्टेबल श्याम सोरवणे यांना नोकरीतून काढून टाकण्यात आलं आहे. 12 ऑक्टोबर 2024 रोजी बाबा सिद्दीकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी असलेले

0: सोनवणे यांनी त्यांच्या कर्तव्यात हयगय केल्याच्या आरोपावरून त्यांची चौकशी करण्यात आली. त्या चौकशीत सोनवणे यांनी निष्काळजीपणा दाखवल्याचं तसंच बेजबाबदार वर्तन केल्याचं समोर आल्यानंतर त्यांचं निलंबन करण्यात आलं. त्यांना नोकरीतून का काढून टाकू नये अशी विचारणा करणाऱ्या दोन कारणे दाखवा नोटीसही त्यांना दिल्या होत्या. त्यानंतर ही कारवाई केल्याची माहिती अधिकारी सूत्रांनी दिल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. शांघाय इथं काल संपलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात थरारक अंतिम सामन्यात भारतीय महिला रिकर्व संघानं यजमान चीनचा 5-4 पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. या संघात दीपिका कुमारी, अंकिता भगत आणि कुमकुम मोहोड यांचा समावेश होता. ताशकंद इथं सुरू असलेल्या आशियाई 15 आणि 17 मुष्टीयुद्ध अजिंक्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत 9 भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी धडक मारली आहे. 15 गटात 30-33 किलो वजनी गटात भारताच्या अक्षिताने कझाकस्तानच्या अयाझान मारातवर एकतर्फी विजय मिळवला तर 37-43, 43-46, 58-61 किलो वजनी गटात भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी विजय संपादन केला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना होणार आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर 3:30 हा सामना सुरू होईल. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. छत्तीसगडमध्ये रायपूर इथं शहीद वीर सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर 5:30 हा सामना सुरू होईल. काल जयपूरमध्ये झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं राजस्थान रॉयल्सचा 77 पराभव केला. आकाशवाणी अर्थात ऑल इंडिया रेडिओच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त सध्या देशभरातील आकाशवाणी केंद्रांतर्फे विविध कार्यक्रम सादर होत आहेत. या पार्श्वभूमीवर काल आकाशवाणी सांगली केंद्रातर्फे चांदणी शब्दस्वरांचे हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम पार पडला. यावेळी आकाशवाणी सांगलीचे कार्यक्रम प्रमुख श्रीनिवास जरंडीकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. अंदमानमध्ये यंदा मोसमी पावसाचं आगमन वेळेच्या आधी होण्याची शक्यता एका खासगी हवामानशास्त्र संस्था स्कायमेटनं वर्तवली आहे. येत्या 12 आणि 13 विषुववृत्तीय प्रदेशाजवळ आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असून त्यामुळे मोसमी पाऊस नेहमीपेक्षा लवकर येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यंदा 14 ते 20 दरम्यान अंदमानात पाऊस येण्याचा अंदाज होता, त्याऐवजी तो काही दिवस आधीच येण्याची शक्यता आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचे वारे वाहतील तर कोकणात हवामान उष्ण आणि दमट राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळगमचे विजय यांनी घेतली शपथ. बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड. येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी. आणि अंदमानमध्ये यंदा मोसमी पावसाचं आगमन वेळेआधी होण्याचा स्कायमेटचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतहो, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट होईल 4:58 अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेमध्ये. दरम्यान आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर ऐकू शकता. तेव्हा पुन्हा भेटूया 4:58. तोपर्यंत नमस्कार.

मध्यम लहरी 249 अंश आठिक मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर एफएम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरती हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजलेत. आमच्या सायंकालीन प्रसारण सभेला आता सुरुवात करत आहोत. श्रोतेहो नमस्कार. सभेत सुरुवातीला ऐकूया मराठी चित्रपट संगीत.

रवींद्र साठे आणि जयश्री शिवराम यांच्या स्वरात नाधो महानोर यांचं गीत आपण ऐकलं. मुक्ता या चित्रपटासाठी संगीत आनंद मोडक यांचं होतं.

सर्जा या चित्रपटासाठी गायक कलाकार होते लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर, गीतकार होते नाधो महानोर आणि संगीतकार हृदयनाथ मंगेशकर.

दीडशहाणी या चित्रपटासाठी अनंत जाधव यांचं गीत आपण ऐकलं. संगीत राम लक्ष्मण यांचं होतं आणि या गीतासाठी आवाज आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांचा होता. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर 5:30 आणि हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: युवावाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या बापूसाहेब रतन गायकवाड यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते आहेत सदानंद कापडी. ही आकाशवाणीच्या परभणी केंद्राची प्रसारण आहे.
1: हाय गाईज, गुड इव्हिनिंग. युवकांच्या मनाला रिझवणारी वाणी अर्थातच युववाणी या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व युवा मित्र मैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे. फ्रेंड्स, नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेलं पाणी कधीही परत येत नाही. अगदी तसंच वेळेचही असतं. एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही. म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षण कार्यमग्न नि आनंदी रहा. या विचारासह वळूया आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाकडे. फ्रेंड्स, आज आपल्या युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत आपण केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये घवघवीत असं यश संपादित करणाऱ्या आणि IPS अधिकारी म्हणून निवड झालेल्या युवा मित्राचा यशाचा प्रवास जाणून घेणार आहोत. तेव्हा आता आपला फारसा वेळ न घेता ऐकूया आजच्या युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी

0: युवा मित्रमैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युवावाणी या कार्यक्रमाअंतर्गत आपण केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये घवघवीत असे यश संपादित करून आयपीएस पदी निवड झालेल्या युवा मित्राशी संवाद साधणार आहोत. दोस्तो, अखिल भारतीय सेवा अंतर्गत भारतातील पोलीस क्षेत्रातील सर्वोच्च पोलीस प्रशासकीय पद म्हणजेच आयपीएस अधिकाऱ्यांचं पद अतिशय सन्मानाचं आणि तितकंच जबाबदारीचं असं हे पद. या पदापर्यंत पोहोचण्यासाठी कठोर मेहनत, अभ्यासातील सातत्य आणि ध्येयापर्यंत पोहोचण्याची चित्त या चोरावर आपल्या या युवा मित्राने हे उच्च पद प्राप्त केलं आहे. त्याच्या यशाचा प्रवास आपण आता प्रत्यक्ष आपल्या या युवा मित्राशी संवाद साधून जाणून घेणार आहोत. तेव्हा दोस्तो, आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाअंतर्गत आपण केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेअंतर्गत यश संपादित केलेल्या आणि आयपीएस म्हणून निवड झालेल्या बापूसाहेब गायकवाड या युवा मित्राशी संवाद साधणार आहोत. तेव्हा सर्वप्रथम सर, आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये आणि अभिनंदन. आपण जे घवघवीत असं यश या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेमध्ये प्राप्त केलेलं आहे त्याबद्दल
1: खूप खूप धन्यवाद.
0: सर, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय क्षेत्रामध्ये वर्ग एक अधिकारी म्हणून रुजू होण्याचं किंवा कार्य करण्याचं स्वप्न आपण नेमकं केव्हा पाहिलं आणि स्पर्धा परीक्षेस सामोरं जाण्यासाठीचं जे पहिलं पाऊल होतं ते पाऊल नेमकं कोणतं होतं याविषयी सुरुवातीला आपण काय सांगाल?
1: माझं प्राथमिक शिक्षण आमच्या गावातच झालं. चास हे गाव आहे माझं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आणि आमच्या गावामध्ये माध्यमिक शाळा पण आहे श्री नृसिंह विद्यालय चास. माझं 10वीपर्यंतचं शिक्षण तिथे झालं. तर शाळेमध्ये असताना काही अधिकारी वगैरे तिथे येत असत आणि त्यांना मान सन्मान वगैरे द्यायचा किंवा त्यांच्या मार्फत बऱ्याचशा मार्गदर्शन म्हणा किंवा त्यांच्या भाषण वगैरे तिथे व्हायचे. तर त्यावेळेस अधिकारी असतं किंवा अधिकारी झाल्यानंतर समाजात काहीतरी करता येतं या गोष्टींबद्दल थोडीशी माहिती मिळाली. पुढे जाऊन मग स्पर्धा परीक्षा करायची की नाही करायची हा प्रश्न होता, कारण घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे मेथीचं पूर्ण वेळ स्पर्धा परीक्षेसाठी जाणं शक्य नव्हतं. म्हणून मग अगोदर नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला. पण ज्यावेळेस मी मुंबईला नोकरीला लागलो त्यावेळेस एक सामाजिक कार्यामध्ये स्वतःला गुंतवून घेतलं, आमचा ग्रुप तयार झाला आणि मग तिथे आमच्या चर्चासत्र वगैरे व्हायचे आमच्या बाकी मित्रांसोबत. तिथे मग सामाजिक प्रश्नांवर पण आमचं चर्चासत्र व्हायचं, शिक्षण असेल किंवा हेल्थ असेल आणि त्यामध्ये मग आमचं पुन्हा एकदा तो जो ठिणगी होती ती पडली की नाही, आपण स्पर्धा परीक्षा जर केली किंवा युपीएससी मार्फत आपण जर चांगल्या पदांवर गेलो तर आपल्याला ग्रामीण भागात म्हणा शैक्षणिक क्षेत्रात किंवा आरोग्य क्षेत्रात आपण चांगलं काम करता येईल. शासकीय ज्या योजना असतात त्या जर चांगल्या पद्धतीने राबवल्या मग त्याच्यासाठी काय काय काम करता येईल याच्यासाठी शोध घेण्याची सुरुवात आम्ही केली आणि तिथे युपीएससी बद्दल आणखी माहिती मग मिळवली. त्याचवेळी आमच्या माझ्या 11-12 असताना एक माझा मित्र होता, तो भविष्यात म्हणजे मी ज्यावेळेस जॉब करत होतो तर त्याच्या सिलेक्शनची न्यूज पण आली. मग तिथे एक आम्हाला मोटिवेशन असं मिळालं की आपलाच क्लासमेट आणखी एक सिलेक्ट झालेला आहे, त्याच्याकडून थोडीशी बेसिक माहिती मिळवली आणि मग स्पर्धा परीक्षा करायचं ठरवलं.
0: अच्छा, सर तुम्ही म्हणालात की तुम्ही सुरुवातीला जॉब करत होता आणि आपल्या चर्चेमध्ये बोलता बोलता हे कळालं होतं की आपण डिप्लोमा केलेला आहे म्हणजे आपलं इंजिनिअरिंग डिप्लोमा आपलं झालेला आहे, तर ती ब्रांच कुठली होती आणि एकंदरीतच तुमच्या आजपर्यंतच्या शैक्षणिक कार्याविषयी आपण काय सांगाल बरं?
1: मी 3 वर्षाचा जो शासकीय तंत्रनिकेतन मधला डिप्लोमा असतो मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा तो मी केला होता आणि त्या डिप्लोमाच्या बेसिसवर कॅम्पस इंटरव्ह्यूज होतात. आमच्या कॉलेजमध्येच बजाज ऑटो आणि L&T या दोन कंपन्यांचे कॅम्पस इंटरव्ह्यू झाले होते. अगोदर माझं बजाज ऑटोमध्ये सुद्धा सिलेक्शन झालं होतं आणि मी 2 ते 3 महिने तिथे काम केलेलं सुद्धा आहे. टाकन प्लांटला मी प्रोडक्शन लाईनला होतो, परंतु त्यानंतर 2-3 महिन्यानंतर मला L&Tचा सुद्धा कॉल आला, कारण L&T ने रिझल्ट लगेच डिक्लेअर केलेलं नव्हतं. त्यानंतर मग मी बजाज सोडून मी L&T मध्ये जाण्याचं ठरवलं. मुंबईला मी शिफ्ट झालो आणि तिथेच मग त्या स्पर्धा परीक्षांची जी माहिती मिळाली त्यात कळलं की डिप्लोमावर तर आपल्याला एक्झाम देता येणार नाही, आपल्याला ग्रॅज्युएशन मिनिमम असणं फार गरजेचं आहे आणि कॉलेज करणं मला शक्य नव्हतं. त्यामुळे मग ज्यावेळेस मला अभ्यास करायचं मी ठरवलं, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून मी BA ची डिग्री घेतली आणि त्यानंतर BA कम्प्लीट झाल्यानंतर मी दिल्लीला गेलो आणि तिथे मला स्कॉलरशिप्स पण मिळाल्या. पहिलं वर्ष मी जामिया हमदर्द युनिव्हर्सिटीमध्ये राहिलो. त्यांची एक फ्री रेसिडेन्शियल स्कीम असते, दरवर्षी ते एन्ट्रन्स घेतात आणि ती एन्ट्रन्स मी टॉप केली होती तर मला 1 वर्षाची फी सुद्धा माफ झाली होती आणि दुसऱ्या वर्षी

0: महाराष्ट्र शासनाची बार्टीची स्कॉलरशिप मला मिळाली. बार्टीच्या स्कॉलरशिपमुळे सुद्धा मला तिथं दिल्लीमध्ये राहता आलं. स्पर्धा परीक्षा करत असतानाच मी मास्टर्स डिग्री पण कम्प्लीट केली माझ्या पॉलिटिकल सायन्समध्ये, जी मी मुक्त विद्यापीठातूनच केली, परंतु इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी ह्या मुक्त विद्यापीठातून मी केलेली.
1: अच्छा, सर तुम्ही म्हणालात की ज्यावेळी तुमचं डिप्लोमा इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं आणि तुम्ही जॉबला लागलात, त्यानंतर जॉब सुरू असतानाच सामाजिक कार्याची मुळातच तुम्हाला आवड होती, त्यामुळे तुम्ही एका एनजीओशी जोडल्या गेलात आणि तिकडेही तुमच्या जॉबसोबत तुम्ही तुमचं सामाजिक कार्यही सुरू ठेवलं. त्या तुमच्या कार्याविषयी काय सांगाल बरं?
0: बऱ्याच वेळा असं होतं की ज्यावेळेस आपण मोठमोठ्या शहरांमध्ये काम करतो तर आपला पूर्ण आठवडा हा एकदम व्यस्त शेड्यूल असतो आपला. मग आमचा जो ग्रुप होता तर आम्ही ट्रेकिंग करायला सुरुवात केली, गड किल्ले वगैरे तिथे जायला सुरुवात केली, आणि आमचा ग्रुपचं नाव होतं ट्रेक लव्हर्स. तर आम्ही जे काही 10 ते 15 मुलं होतो, मग आम्ही असं ठरवलं की प्रत्येक वीकेंडला आपण एक वीकेंडला आपण ट्रेक करायचा, दुसऱ्या वीकेंडला आपण काहीतरी सामाजिक कार्य करायचं. मग आम्ही एनजीओ असेल त्यांना भेटी द्यायला सुरुवात केली. जसं तिथं एक मातोश्री वृद्धाश्रम होतं खडबली इथे, तर आम्ही तिथे जाऊन आम्ही श्रमदान वगैरे करायचो, किंवा आमच्या ग्रुपमध्ये कोणाचा वाढदिवस असेल तर तिथे जाऊन साजरा करायचा, किंवा तिथल्या आजू आजोबांचे वाढदिवस साजरे करायचे. आम्ही दिवाळी दसरा कुठलाही सण असू द्या आम्ही तिथे साजरा करायचो. त्यानंतर आमच्या एका मैत्रिणीचं एंगेजमेंट सुद्धा आम्ही त्या वृद्धाश्रम मध्ये आयोजित केलं होतं, बाकीच्या खर्चांना बाजूला ठेवून. आणि त्यामुळं तिथून एक थोडासा एक पॉझिटिव्ह आम्हाला भरपूर शिकायला मिळायचं त्या आजी आजोबांकडून. आणि त्यानंतर फक्त वृद्धाश्रम नाही तर इतर ठिकाणी सुद्धा असलेल्या बाकीच्या ज्या संस्था असतील, लहान मुलांच्या संस्था होत्या, तिथे सुद्धा आम्ही जायचो. तर मग अशा ठिकाणी गेल्यानंतर थोडस चर्चा व्हायच्या, विचारांचं मंथन व्हायचं, विचारांची देवाणघेवाण व्हायची. तर मग या गोष्टींची थोडीशी आवड निर्माण झाली. आणि ट्रेकिंग करत असताना जवळजवळ मुंबईमध्ये महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातील लोक आलेले असतात नोकरी करण्याकरता, मग त्यांचे भाषा संस्कृती यांची देवाणघेवाण होत गेली आणि मग ती एक आवड पुन्हा एकदाशी निर्माण झाली. त्या गोष्टी समाजासाठी काहीतरी करणं किंवा आपलं काहीतरी देणं लागतं समाजासाठी, एकमेकांकडूनच आम्ही शिकलो ऍक्च्युअली त्या सगळ्या गोष्टी काम करत असताना.
1: खरंच तुम्ही तर एक प्रशासकीय अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगलेलं होतं आणि एक कर्तबगार जबाबदार आणि प्रभावी व्यक्तिमत्वाचे अधिकारी म्हणून जर तुम्हाला कार्य करायचं असेल जीवनामध्ये तर निश्चितच त्यासाठी एक संवेदनशील मन असणं गरजेचं आहे, समाज कार्यासाठीची एक ओढ असणं तितकंच गरजेचं आहे आणि या सगळ्या गोष्टी तुमच्या मध्ये निश्चितच होत्या. म्हणूनच तुम्ही तुमच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग नंतर जॉब आणि सामाजिक कार्य चालू असतानाच तुम्ही तुमची स्पर्धा परीक्षेची तयारीही सुरू ठेवलीत. सर आता निश्चितच केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी ही स्पर्धा परीक्षा अत्यंत कठीण अशा स्वरूपाची असते आणि त्या परीक्षेला सामोरं जात असताना योग्य मार्गदर्शन आणि सरावाचीही तितकीच गरज असते. तेव्हा मग परीक्षेला सामोरं जाण्यासाठीचं जे योग्य मार्गदर्शन होतं ते मार्गदर्शन तुम्हाला कुणाकडनं प्राप्त झालं आणि या परीक्षेची तयारी करत असताना तुम्ही सराव प्रश्नपत्रिकांचा सरावही कसा करत गेलात बरं?
0: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला जगातील सगळ्यात अवघड परीक्षा म्हणतात. अभ्यासामुळे ही परीक्षा अवघड नाहीये तर ह्या परीक्षेचं स्वरूप अशा प्रकारचं आहे की प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू या 3 वेगवेगळ्या टप्प्यांवर ही परीक्षा पास करावी लागते आणि वर्षातून एकदाच होते आणि ही एकंदरीत 1.5 वर्षांची सायकल आहे. जर समजा तुम्ही 2026 परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला 1 वर्ष अगोदरपासून तयारी करावी लागते आणि त्यानंतर मग ती 1.5 वर्षाची सायकल कम्प्लीट होईपर्यंत जर तुमचं सिलेक्शन झालं जॉईनिंग येईपर्यंत 2027 उजळलेला असतो. म्हणजे एका परीक्षेसाठी तुम्हाला 2 ते 3 वर्ष वाट पाहावी लागते आणि त्यामुळे ही परीक्षा अवघड होते कारण इथं आपला पेशन्स चेक केला जातो, स्ट्रेस चेक केला जातो, आपल्या फायनान्शियल कंडिशन आपल्याला सांभाळायच्या असतात, फॅमिली प्रेशर आपल्याला सांभाळायचा असतो, सामाजिक जबाबदाऱ्या आपल्याला पाहायच्या असतात, त्यामुळे ही परीक्षा अवघड होते. दुसरं असं की ज्यावेळेस मी तयारी सुरू केली तर माझा क्लासमेट वैभव गायकवाड जो आता IPS आहे आणि आता तेलंगणामध्ये DCP म्हणून काम करतो तर तो अगोदरच दिल्लीला गेलेला होता आणि आम्ही डिप्लोमाला असताना एकाच वर्गात होतो, एकाच बेंचवर बसायचो. परंतु मला असं होतं की मला जॉब सोडता येत नव्हता म्हणून मग मी त्याला सांगितलं होतं की तू अगोदर जा तेलंगणा ते शिकून घे काय गोष्टी असतील आणि तू मग मला नंतर शेअर कर. तर तो माझ्या अगोदर 1 ते 1.5 वर्ष दिल्लीत गेलेला होता, त्याला जवळजवळ बऱ्याचशा गोष्टी माहिती झालेल्या होत्या आणि मग त्याने मला सगळ्या गोष्टी नंतर पास ऑन केल्या. त्याने सांगितलं की तयारीमध्ये कुठल्या विषयांवर भर द्यायचा असतो किंवा काय. त्या व्यतिरिक्त सुरुवातीला मला पुण्यातून चव्हाण सर म्हणून आहेत आमचे प्रवीण चव्हाण सर, त्यांचं मार्गदर्शन मिळालं एसे किंवा इथिक्स किंवा सुरुवातीला मी मराठी हा विषय होता माझा, तर त्यांचं मार्गदर्शन सरांचं मार्गदर्शन मला सुरुवातीच्या काळात मिळालेलं. आणि त्यानंतर मग UPSC ची तयारी करताना खरं तर आपण जे 6 ते 12 पर्यंत जे शिकलोय तर त्याचाच जास्त आपल्याला अभ्यास करावा लागतो, बेसिक फाउंडेशन जे असं आपण म्हणतो ते मजबूत करण्याकरता. मग आम्ही एनसीआरटीचे पुस्तक असतील

0: महाराष्ट्र शासनाचे स्टेट बोर्डाचे पुस्तक असतील ते वाचलं आपलं फाउंडेशन डायरेक्टर. त्यानंतर मग प्रिव्हियस क्वेश्चन असतात, तर मी कुठल्याही प्रकारच्या कोचिंगवर अवलंबून न राहता युपीएससीचे जे प्रिव्हियस क्वेश्चन आहेत, म्हणजे मी जवळजवळ 1979 पासूनचे युपीएससीचे प्रश्न जे आहेत ते अवेलेबल असतात इंटरनेटवर, म्हणून मी ते सगळे सॉल्व्ह करत होतो. आणि आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, मग रोज 1 ते 2 आन्सर लिहिण्याची प्रॅक्टिस असायची. बरेचसे टॉपर त्यांच्या कॉपीज असतात इंटरनेटवर अवेलेबल, त्या टॉपर्सने आन्सर कसे लिहिले असतील, उत्तर त्यांचे कसे असतात, त्यावरून मग ते उत्तर समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि एक गोष्ट लक्षात आली, म्हणजे आमच्या सवांसर सुद्धा एक गोष्ट म्हणायचे, युपीएससी म्हणजे दुसरं काही नाही तर मोठी 10वी किंवा 12वी आहे. जसं आपण 10वी 12वीचा बोर्डाची परीक्षा देतो तशीच ही परीक्षा आहे, लेखी स्वरूपात असते मुख्य परीक्षा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे पेपर लिहायचे असतात. इथं फक्त एवढंच आहे की तुम्हाला वेळेचं बंधन आहे आणि शब्दांचं बंधन आहे. त्यासाठी मग ते डेली प्रॅक्टिस आणि आमचं ग्रुप डिस्कशन म्हणा किंवा एकमेकांकडून शिकणं, यातूनच बऱ्याचशा गोष्टींची तयारी आमची होत होती.
1: जेव्हा इंटरव्ह्यू विषयी बोललं जातं किंवा इंटरव्ह्यूच्या तयारीची वेळ येते त्यावेळी खरे तारे दिसतात असं म्हणायला काही हरकत नाही, कारण एक तर दिग्गजांची अतिशय बुद्धिमान अशा व्यक्तींची एक टीम आपल्या समोर बसलेली असते, त्यांना आपल्याला फेस करायचं असतं आणि तिथे गेल्यानंतर आपण कसं स्वतःला प्रेझेंट करतो या सगळ्याही गोष्टींना तितकंच महत्व असतं. मग त्या दृष्टिकोनातून तुम्ही मग मॉक इंटरव्ह्यू वगैरे दिलेले होते का आणि तुमच्या इंटरव्ह्यूचा तुमचा अनुभव कसा होता?
0: युपीएससीचा जो इंटरव्ह्यू आहे त्यांना खरं तर पर्सनॅलिटी टेस्ट म्हणतात, म्हणजे युपीएससीच्या ऑफिशियल नोटिफिकेशन मध्ये सुद्धा पर्सनॅलिटी टेस्ट नाव आहे. आता इंटरव्ह्यू आणि पर्सनॅलिटी टेस्ट मध्ये थोडासा फरक आहे. इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन आन्सर असतात, प्रश्न आणि उत्तर, पण ज्यावेळेस पर्सनॅलिटी टेस्ट केली जाते त्यावेळेस तुमच्याशी संवाद साधला जातो, तुमच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू त्यावेळेस चेक केले जातात आणि ते वेगवेगळ्या विषयांवर तुमच्याशी बोलतात. तर याची तयारी मेन्स पास झाल्यानंतर आपल्याला 1 ते 1.5 महिना किंवा 2 महिने मिळतात पर्सनॅलिटी टेस्टच्या तयारीला, परंतु त्या 2 महिन्यात कधीच तयारी पूर्ण होत नाही. खरं तर पर्सनॅलिटी टेस्टची तयारी ही आपण ज्यावेळेस युपीएससीच्या तयारीला लागतो त्याच वेळेस पासून सुरुवात व्हायला पाहिजे. म्हणजे कसं की आपण आपले छंद जोपासणं, आपल्यामध्ये त्या व्हॅल्यूज इम्बाईब करून घेणं, म्हणजे आपण जीवन जगत असताना बरेचसे मूल्य असतात, जसं ऑनेस्टी असेल किंवा इंटिग्रिटी असेल, ह्या मूल्यांना आपण किती जगतोय, मग ते मूल्य आपल्याला आपल्या अभ्यास करताना किंवा कष्ट करताना ते दिसले पाहिजेत, किंवा ते आपल्या डे टू डे लाईफ मध्ये किंवा जीवन जगताना ते गोष्टी आपण प्रॅक्टिस करतोय का रोजच्या जीवनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये, ते फार गरजेचं असतं. मग त्यावेळेस त्या गोष्टी ज्या असतात त्या आपल्या पर्सनॅलिटीमध्ये आपोआपच येऊन जातात आणि मग त्यावेळेस आपल्याला वेगळं त्यांच्या समोर वागण्याची गरज पडत नाही. आपण जसे आहे तसे त्यांच्या सामोरे गेलो तर त्यांना कळतं त्या व्यक्ती कसा आहे. आणि जसं तुम्ही म्हटले की दिग्गज लोक तिथे बसलेले असतात, युपीएससीच्या पर्सनॅलिटी टेस्टमध्ये जे पॅनल्स असतात त्यामध्ये एक चेअर पर्सन, त्याला प्रेसिडेंट ऑफ बोर्ड म्हणतात, त्या बोर्ड म्हणतात ऍक्च्युली त्यांना, आणि ते युपीएससीचे मेंबर्स असतात आणि बाकीचे जे मेंबर्स असतात ते जे असतात ते वेगवेगळ्या क्षेत्रातले दिग्गज लोक असतात, जसं की रिटायर्ड आयएएस ऑफिसर असतील किंवा आयपीएस ऑफिसर असतील, एखाद्या मोठ्या कॉलेजचे युनिव्हर्सिटीचे चॅन्सलर व्हाईस चॅन्सलर लोक ते तिथे येऊन बसलेले असतात त्यांच्यासोबत. म्हणजे असे टोटल 5 लोक तुमच्या समोर बसलेले असतात आणि आपल्यासमोर तसं पाहिलं गेलं तर 5 लोक म्हणजे जवळजवळ 150 वर्षांचा अनुभव आपल्यासमोर बसलेला असतो. जसंही आपण त्या दरवाज्यातून आत जातो त्यांना लगेच कळतं की हा व्यक्ती किती खोल पाण्यात आहे, त्यामुळे आपण त्यांच्यासमोर कुठल्याही प्रकारचं खोटं वागू शकत नाही, काही बोलू शकत नाही, एवढा मोठा एक्सपिरियन्स देशसेवे त्यांनी केलेली असते. तर मला असं वाटतं की त्याच्यासाठी मग आपल्याला प्रामाणिक राहणं सुरुवातीपासूनच फार गरजेचं आहे. माझ्या इंटरव्ह्यूचा अनुभव हा फार छान होता. मला जनरली हे सांगावं वाटतं की ज्यावेळेस युपीएससीची पर्सनॅलिटी टेस्ट होते त्यावेळेस एक डिटेल्ड ऍप्लिकेशन फॉर्म भरून द्यायचा असतो, त्याला आम्ही शॉर्टकट मध्ये डॅप म्हणतो. तर डिटेल ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये आपल्या शैक्षणिक पार्श्वभूमी असेल किंवा आपले छंद असतील किंवा आपण एखादा खेळ खेळत असू किंवा आपल्या आई वडिलांचा व्यवसाय असेल, सगळ्या गोष्टींची माहिती त्यामध्ये टाकावी लागते आणि तो फॉर्म तिथे सबमिट होतो आपल्या 1 ते 1.5 महिना अगोदर. तो डॅफ जो असतो तो त्या पॅनल समोर ठेवलेला असतो आणि त्या डॅफच्या बेसिसवर ते आपल्याला प्रश्न विचारतात. फॉर एक्झाम्पल, मी मनोबल मध्ये जॉब करतोय तर मला मग त्यांनी मनोबल बद्दल विचारलं की माझा अनुभव कसा आहे, माझ्या L&T मध्ये काम करत असताना मला नॉन मॉनिटरी अवॉर्ड मला मिळाला होता, तर मग त्याची पार्श्वभूमी त्यांनी मला विचारली. किंवा एनजीओ मध्ये ज्यावेळेस मी असोसिएटेड होतो तर मला त्याच्याबद्दल विचारण्यात आलं की तुम्ही एनजीओ बद्दल काही टेक्निकल गोष्टी लीगल प्रोव्हिजन्स मला विचारण्यात आल्या, TSR काय असतो त्याच्याबद्दल काय कायदेशीर तरतुदी आहेत त्या मला विचारण्यात आल्या. त्यानंतर माझी पर्सनॅलिटीवर त्यांनी थोडीशी चांगली पॉझिटिव्ह कमेंट केली आणि अहिल्यानगर मध्ये असलेल्या ज्या आर्मीच्या एस्टॅब्लिशमेंट किंवा इन्स्टिट्यूशन आहेत त्याबद्दल मला प्रश्न विचारले. माझा जो आवडता छंद किंवा मी ट्रेकिंग करतो तर त्यांनी माझ्या ट्रेकिंगवर भरपूर प्रश्न विचारले, आवडता ट्रेक कुठला, कळसुबाईवर, जे मी मगाशी जे सांगितलं तुम्हाला की ज्या मैत्रिणीची एंगेजमेंट आम्ही त्या मातोश्री वृद्धाश्रम मध्ये लावली होती तिथे लग्न आम्ही कळसुबाईवर केलं होतं, कळसुबाई गडावर, तर तो

0: प्रसंग सुद्धा मी तिथं डिस्कस केला आणि त्या प्रसंगामुळे एक असा छान लाईट मुवमेंट त्याचा क्रिएट झाला. त्या व्यतिरिक्त आपल्याला करंट अफेअर्सवर फार प्रश्न विचारले जातात, जास्त करून इंटरनॅशनल रिलेशन्सवर प्रश्न विचारले जातात, जसं की युनायटेड नेशन्स आता रिलेव्हंट आहे का, किंवा आता ज्या काही युद्ध सदृश परिस्थिती निर्माण झालेल्या असतात त्यामध्ये भारताचं काय ओपिनियन असतं, किंवा मग आपल्या शेजारील देशांचे असलेले आपले संबंध, त्यावर एकदम सखोल चर्चा तिथे होते. आणि 30 मिनिट मॅक्सिमम इंटरव्ह्यू चालतो एका विद्यार्थ्याचा.
1: अच्छा.
0: आणि त्या 30 मिनिटांमध्ये ते आपल्या पर्सनॅलिटीचे विविध पैलू ते चेक करतात, आपलं बसणं बोलणं, आपण हसतोय का, कसं हसतोय, ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचं आपण मला असं वाटतं की कळत न कळत तिथं होतं. आणि ते एका 2 महिन्यातच तयारी करणं सोपं नाहीये, त्यामुळे मला असं वाटतं की जे विद्यार्थी एआय करत असतील आणि ज्यावेळेस तुम्ही युपीएससीच्या तयारीला सुरुवात करतात त्याच वेळेस तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर सुद्धा काम करणं फार गरजेचं आहे. म्हणजे रोज व्यायाम करणं म्हणा, मेडिटेशन करणं, किंवा आपले एक छंद जोपासणं, त्या छंदांवर काम करणं, त्याच्याबद्दल सगळी माहिती असणं. आता बऱ्याच वेळा काय होतं की मुलं बॅडमिंटन खेळण्याचं लिहितात, बॅडमिंटन खेळतो, परंतु पॅनलमध्ये विचारलं जातं की ती जी शटल असते त्याचं वजन किती आहे, त्याचं साईज किती आहे, किंवा तो जो ग्राउंड असतं त्या ग्राउंडचं डायमेन्शन काय आहे, म्हणजे असे सुद्धा प्रश्न तिथे विचारले जातात आपल्याला. आणि मग तिथं जर आपल्याला सांगता आलं नाही मग त्यांना असं वाटतं की हा खेळतोय पण याला जो खेळ खेळतोय त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही.
1: बरोबर
0: आहे. अशा पद्धतीने तो पर्सनॅलिटी टेस्ट आहे ऍक्च्युली. आणि मला या पर्सनॅलिटी टेस्टमध्ये मला वन ऑफ द हायेस्ट मार्क मला मिळालेले आहेत यावर्षी. मी इंग्लिशमध्ये दिला होता माझा इंटरव्ह्यू आणि मला 195 मार्क पडलेले आहेत.
1: खूप छान, मस्त. सर, स्पर्धा परीक्षा म्हटलं आणि स्पर्धा परीक्षा असो की कोणतीही परीक्षा असो, परीक्षेला सामोरं जायचं म्हटलं की त्या परीक्षेच्या अभ्यासाचं योग्य नियोजन करणं, वेळेचं योग्य नियोजन करणं ही तितकंच गरजेचं असतं. त्याविषयी तुम्ही काय सांगाल, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कसं वेळेचं नियोजन करायला हवं बरं या परीक्षेला सामोरं जात असताना?
0: या परीक्षांची तयारी करत असताना खरोखर वेळेचं नियोजन ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. माझं जर वेळेचं नियोजनाचं जर मी सांगितलं तर मी एक डायरी मेंटेन करत होतो आणि मी रोज सकाळी त्या डायरीमध्ये दिवसभर मला ज्या ज्या काही ऍक्टिव्हिटी करायच्या त्या मी लिहून काढायचो आणि रोज संध्याकाळी मी त्या चेक करायचो की यातल्या कुठल्या ऍक्टिव्हिटी माझ्या झाल्या आणि कुठल्या राहिल्या. तर बरेच वेळा असं होतं की आपण ज्या ठरवलेल्या सगळ्या गोष्टी त्या दिवसात घडत नाहीत, काहीतरी कधी कधी असं काही घटना घडतात की आपल्याला अभ्यास करून बाहेर जावं लागतं, तिथून घरी फोन आला असेल किंवा काही इमर्जन्सी झाली, तिथं काही समजा टेस्ट असेल, तर मग ह्या सगळ्या गोष्टींचं कॉम्पन्सेशन आपल्याला भविष्यात करावं लागतं. मग त्यामुळे माझा जो प्लॅन असायचा तो माझा 3 पद्धतीचा मी प्लॅन बनवायचो. एक मंथली प्लॅन जो एक ब्रॉड माझा टार्गेट असायचं की ह्या महिन्यामध्ये मला कुठले विषय वाचून संपवायचे, त्याच्यावर किती उत्तर लिहायचे किंवा त्याचे किती पेपर सॉल्व्ह करायचे. एक माझा वीकली प्लॅन असायचा की त्या टास्कला मी प्रत्येक आठवड्याला डिवाइड करायचो की ह्या आठवड्याच्या एंडला मला किती किती टार्गेट माझे कम्प्लीट करायचे आणि ते टार्गेट कम्प्लीट करण्याकरता माझा मग डेली शेड्यूल असायचं. आणि आमचं तिथं मी हॉस्टेलला राहत असल्यामुळे काय होतं की आमचा ग्रुपच होता, आम्ही जेवायला वगैरे सोबत असायचो आणि हॉस्टेलचे टायमिंग होते, आमचे लंच ब्रेकफास्ट डिनरचे टायमिंग होते, त्यामुळे ते आमच्यासाठी एक खूप चांगलं शिस्त लागली आम्हाला. आम्ही त्या टाईमनुसार आमचे अभ्यासाचे टाइम सेट केले होते. म्हणजे जर समजा आम्हाला 6 ते 8 वाजता ब्रेकफास्ट मिळत होता तर आम्ही मग सुरू सकाळी 6 वाजता लायब्ररी जायचो. 6 ते 8 वाजण्याचा आमचा एक जो 2 तासाचा टाइम होता तो चांगला अभ्यास आमचा होत होता, कारण लायब्ररीमध्ये एवढ्या सकाळी कोणी येत नाही, पिन ड्रॉप सायलेंट असायचं लायब्ररीमध्ये. नाश्ता झाल्यानंतर अर्धा तास ज्यावेळी नाश्ता करायचो त्यानंतर परत 1.5 ते 2 तास बसलो, परत 5-10 मिनिटाचा ब्रेक घेऊन परत असा अभ्यास, असं 1.5-2 तासांचे स्लॉट करूनच आपण अभ्यास केलेला आहे. आणि मला असं वाटतं की वेळेचं नियोजन करणं फार फार गरजेचं आहे. रँडमली जर कुठल्याही गोष्टी आपण करत बसलो तर मग आपले टार्गेट अचीव्ह होत नाहीत आणि आपण काय करतोय ह्याचा हिशोब सुद्धा लागत नाही बऱ्याच वेळा. आणि आपल्याला असं वाटतं की आपण अभ्यास करतोय पण ऍक्च्युली आपल्याला अभ्यास होत नसतो आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्या हातातून निचकलेल्या असतात त्यावेळेस.
1: सर, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेमार्फत IPS अधिकारी अर्थातच भारतीय पोलीस सेवेअंतर्गत उच्च पदस्थ अधिकारी म्हणून आपली झालेली निवड आणि त्या अनुषंगानं कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणं, गुन्हेगारीला आळा बसवणं, त्यासोबतच सार्वजनिक सुरक्षिततेचंही महत्वपूर्ण कार्य आपल्याला आता यापुढे एक IPS अधिकारी म्हणून पार पाडायचं आहे, मग त्या दृष्टिकोनातून हे कार्य पार पाडत असताना या अधिकाऱ्यांमध्ये कोणते गुणविशेष असणं किंवा गुणवैशिष्ट्य असणं गरजेचं आहे?
0: मला वाटतं की कुठलाही अधिकारी असेल, मग IAS असू द्या, IPS असू द्या, त्यामध्ये काही गुणवैशिष्ट्य असणं फार गरजेचं आहे. जसं की त्याच्यामध्ये ते इंटिग्रिटी ऑनेस्टी असणं फार गरजेचं आहे. एक संविधानिक मूल्य असतात आणि कायदा सुव्यवस्था याला पहिली प्रायोरिटी देणं फार गरजेचं असतं, किंवा संविधान जसं आपण म्हणतो संविधानामध्ये सांगितलेले जे मूल्य आहेत मला असं वाटतं की त्याला आपण सगळ्यात वर ठेवणं फार गरजेचं आहे. त्या व्यतिरिक्त एक सामाजिक भान आणि कम्पॅशन तुमच्यात असणं फार गरजेचं आहे व्यक्ती म्हणून.

0: ज्यावेळेस आपण निर्णय घेतो ऑब्जेक्टिव्हली निर्णय घेतो पण प्रत्येक वेळी ऑब्जेक्टिव्ह किंवा फॅक्ट बेस्ड निर्णय घेणं गरजेचं नाही. बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला आपला इमोशनल इंटेलिजन्स सुद्धा वापरायचा असतो. एका अधिकाऱ्याने ऑब्जेक्टिव्ह असणं शिस्तप्रिय असणं गरजेचं आहे, त्याच व्यतिरिक्त त्याचं इमोशनल इंटेलिजन्स असणं गरजेचं आहे, त्याच्यात एक पॉझिटिव्ह अॅटिट्यूड असणं फार गरजेचं आहे, समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक असा हवा. आणि आपल्याला ज्या पोझिशनवर समजा या परिसरमधून आपण बसलो तर त्याचा आपल्याला समाजातील जो काही बदल घडवायचा आहे, जो पॉझिटिव्ह बदल घडवायचा आहे, त्याच्यासाठी आपल्याला कसा वापर करता येईल आणि कायदा सुव्यवस्था कशी आपल्याला मेंटेन ठेवता येईल, संविधानाच्या तत्वांचा आपल्याला कसं अंमलबजावणी करता येईल, मला असं वाटतं की त्याला जर आपण एक मध्यवर्ती जर केलं तर मग बाकीच्या गोष्टी आपोआपच सोप्या होऊन जातात.
1: नक्कीच नक्कीच. अतिशय प्रतिकूल आर्थिक परिस्थिती असताना तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला उत्तम असं शिक्षण दिलं दोन्ही भावंडांना, आणि दोन्ही भावंडांनीही त्यांच्या मेहनतीचं त्यांच्या कष्टाचं उत्तम चीज केलं, त्याचं निश्चितच सुयश किंवा सुफळ तुम्हाला प्राप्त झालेलंच आहे. सुरुवातीलाच तुम्ही म्हणाल्याप्रमाणे स्पर्धा परीक्षा ही संयमाची परीक्षा असते आणि त्या परीक्षेमध्ये यश संपादन करत असताना तुम्हाला किती वेळ त्यासाठी द्यावा लागेल याबाबत नक्कीच अनिश्चितता असते. मग अशा वेळी आपल्या घरच्यांचा पाठिंबा आपल्याला पूर्णतः असणं किंवा आपण या स्पर्धा परीक्षांना सामोरं जात असताना घरच्यांकडनं त्याविषयी आपल्याला पाठिंबा पूर्णपणे भेटणं निश्चितच खूप गरजेचं आहे. तुमच्या घरच्यांचा पाठिंबा तुम्हाला कशा प्रकारे प्राप्त झाला या स्पर्धा परीक्षेला सामोरं जात असताना?
0: नक्कीच, या स्पर्धा परीक्षांना लागणारा वेळ किंवा यामध्ये जो मानसिक ताणतणाव आपल्यावर येतो तयारी करत असताना, आर्थिक अडचणी ज्यावेळेस आपल्यावर येतात, त्यासाठी आपल्या परिवाराचं आपल्या पाठीशी गंभीरपणे उभं राहणं हे मला वाटतं की सगळ्यात महत्वाचं असतं. आणि फक्त आपल्या परिवाराचं नाही तर आपल्या मित्रांचं सुद्धा आपल्या पाठीशी किंवा आपल्या सोबत असणं फार गरजेचं असतं. माझ्या बाबतीत जर विचार करायला झाला तर माझा धाकटा बाबा अनिरुद्ध गायकवाड हा केंद्रीय विद्यालयात शिक्षक आहे आणि ज्यावेळेस त्याची नोकरी लागली तर मग घरची जबाबदारी आई वडिलांची जबाबदारी त्याने घेतली आणि मग मला त्याने माझ्या शिक्षणासाठी प्रवृत्त केलं आणि मी जॉब सोडून मग मुक्त विद्यापीठ किंवा स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागलो. जोपर्यंत मी जॉब करत होतो 5 वर्ष मी एल&T मध्ये काम केलं, मी त्याला शिकवलं, तोपर्यंत मी ती जबाबदारी घेतली होती. त्याच्यामुळे कुठेतरी तो एक दोघा भावांमध्ये असलेला समजदारपणा किंवा आम्ही दोघांनी मिळून जे केलेलं काम असेल ते विजन आमचं दोघांचं होतं की नाही आपल्याला करायचं तर आपल्याला ते मिळूनच करावं लागतं.
1: खूप छान. आणि हे करत असताना एकमेकांच्या गरजांची किंवा एकमेकांच्या सोबत असण्याची जी जाणीव आहे ती जाणीव तुम्ही कायम ठेवलीत, आई वडिलांच्या कष्टांची जाणीव तुम्ही कायम ठेवलीत, हे अधिक महत्वाचं आहे. आणि आजच्या युवा पिढीसाठी हे खरं तर खूप दिशादर्शक आणि मार्गदर्शक ठरेल असं म्हणायला काही हरकत नाही. सर, आता जाता जाता मला आपणास एक प्रश्न विचारावा असा वाटतो की एक कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकारी म्हणून तुम्ही जी जबाबदारी पार पाडणार आहात याविषयीच्या तुमच्या कल्पना काय आहेत, आणि त्यासोबतच आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेमध्ये उतरू इच्छिणाऱ्या किंवा स्पर्धा परीक्षांना सामोरं जाणाऱ्या युवा मित्र मैत्रिणींना आपण काय मार्गदर्शन कराल?
0: माझे जे गुरु आहेत डॉक्टर महेश भागवत, तेलंगणाचे DGP आहेत, त्यांनी मला मुलाखतीमध्ये भरपूर मदत केलेली. तर ते नेहमी असं सांगतात आम्हाला की या स्पर्धा परीक्षेमधून होणारं सिलेक्शन म्हणजे तुमच्या हाताला लागलेला परीस आहे, की ज्या परीसामुळे तुम्हाला लोकांच्या आयुष्यात सोनं करता येतात. मग आता त्याचं सोनं करायचं किंवा ते करायचं हे आपल्या हातात आहे, मग ते कसं करायचं त्याच्यासाठी मग संविधानाला समोर ठेवायचं, कायदा सुव्यवस्था सांभाळायची, आणि जसं आपण म्हणलो की जे मूल्य समोर ठेवायचे इंटिग्रिटी, ऑनेस्टी, इमोशनल इंटेलिजन्स, ऑब्जेक्टिव्हली डिसिजन तर घ्यायचंच आहे पण त्या व्यतिरिक्त आपल्याला एक पॉझिटिव्ह अॅटिट्यूड समाजामार्फत ठेवायचा आहे. महात्मा गांधीजींचा गांधी तलिस्मान मी नेहमी लक्षात ठेवतो की आपण कुठलाही निर्णय ज्यावेळेस घेतो त्यावेळेस तुम्ही निर्णय घेताना तळागाळातील लोक जे आहेत किंवा त्या रांगेत उभा राहिलेल्या सगळे शेवटचा व्यक्ती आहे त्याला फायदा होणार आहे का, समाजातील शेवटच्या व्यक्तीचा फायदा होणार आहे का याचा आपण विचार करणं फार गरजेचं. तर या गोष्टी सगळ्या अभ्यास करताना, पर्सनॅलिटी डेव्हलप करताना ज्या मी शिकलेलो आहे मीच त्या भविष्यात पुढे कॅरी फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न करेल. आणि जे आता स्पर्धा परीक्षा करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना मी एवढं सांगू शकतो की स्पर्धा परीक्षा मध्ये यशाची गॅरंटी नसते, अपयशाची गॅरंटी असते. कारण एवढे मोठे 10 ते 12 लाख लोक फॉर्म भरतात आणि त्यात फक्त 1000 मुलांचं सिलेक्शन होतं, तर मग अशा वेळेस आपल्याला कुठल्याही प्रकारच्या यशाची गॅरंटी नाही आहे. मग इथं निराशा येणं, अपयश येणं किंवा खचून जाणं ह्या गोष्टी ह्या प्रवासाचा भाग आहे. मग आपल्याला ह्या प्रोसेसवर थोडासा विश्वास ठेवावा लागणार आहे, आपल्या स्वतःच्या अभ्यासावर विश्वास ठेवावा लागणार आहे. ह्या प्रवासामध्ये तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, तयारीवर विश्वास ठेवा आणि साईड बाय साईड तुम्ही प्लॅन बी वर सुद्धा काम करा. जर समजा आपल्याला अपयश आलंच तर मग आपण खचून न जाता अल्टरनेटिव्ह प्लॅन्स आपल्याला शोध

0: കരഞ്ഞിട്ട് ഇവിടുത്തെ സ്വപ്നവിശ്വാസത്തിൽ സ്പർദ്ധ പരീക്ഷക്ക്
1: खरंच खूप छान असं मार्गदर्शन तुम्ही सर्व युवा मित्र मैत्रिणींना केलं. सर, सन 2025 मध्ये युपीएससी नागरी सेवा परीक्षेमध्ये ऑल इंडिया रँक 561 मिळवून आयपीएस पदाला आपण गवसणी घातलीत, त्याबद्दल पुनश्च एकदा आपलं खूप खूप मनस्वी अभिनंदन. आणि आयुष्यातील यापुढील आपल्या वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप साऱ्या शुभेच्छा.
0: धन्यवाद.

की ग एवढी लेक कोणा भाग्यवंता द्यावी हिऱ्याला जडवावी हिरकणी नवरी पाहू आले घाला बसाया कांबळा चुडा भरावा जांभळा नवरी पाहू आले काशीचे गव इळे मैना सोन्यानं पिव इळे अशा गाण्यातून तिच्या भावना ती व्यक्त करतेच करते मंडळी पण त्याही शिवाय या गाण्यातून प्रतिबिंबित होणारं सगळं चित्रच हे इतकं मोहक आहे की एखाद्या लेखकाला सुद्धा इतकं अचूक टिपणं तेही सोप्या भाषेत बोली भाषेत हे अवघड वाटावं या नवरीचं वर्णन करताना तिचे शब्द अधिकच कोमल होतात गहिरे होतात देवाच्या देवळात फुल सांडलं जायचं गोर पाऊल सईचं साजरी सुंदर ग कशाला वेणी फणी रूप तुझ गेंदावानी मोठे मोठे केस माझ्या मुठीत माईना पिठा वाचून नाही ना नवरी पाहू आले काय पाहता नवरीला आलं सोन मोहराला नवरीच्या बापायाला नाही रातंदिन झोप कुठ द्यावा रत्न गोफ वा मंडळी आईन लग्नातली गाणी सुद्धा इतकी सुंदर आहेत की ऐकताना तो मांडव तो नवरा त्याचा गोतावळा वराड मानपान रुसवा फुगवा अशा सगळ्या गोष्टी नजरेसमोर घडतायतच असं वाटावं इतकं हे शब्द सामर्थ्य या गाण्यामध्ये आहे अशा गाण्यातून मुलीला चांगलं घर शोधणारा मुलीचा बाप आपल्याला भेटतो मुराळी म्हणून येणारा पाठीशी पहाडासारखा उभा राहणारा तिचा भाऊ भेटतो विहीण भेटते जावा भेटतात देवासारखा सासरा भेटतो आणि नांदून नावकर म्हणून तळमळीनं सांगणारी माय माऊली सुद्धा या स्त्री गीतातूनच भेटते.

0: बर आहे मंडळी, द्या आता रजा आम्हाला. राम राम.
1: लोकधन. आज या कार्यक्रमात सहभाग होता आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त लोककलावंत भगिनींचा. सादर करते संजय पाटील. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
2: लोकधन हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
3: श्रोतेहो, येत्या मंगळवारी ऐकायला विसरू नका अमृत कलश या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉक्टर यशवंत पाटणे यांची रेवादेवरस यांनी घेतलेली मुलाखत सकाळी 9:10. आणि याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल संध्याकाळी 6:35. तेव्हा जरूर ऐका अमृत कलश हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी, एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.
4: रसिक श्रोते हो, ऑल इंडिया रेडिओ

अर्थात आकाशवाणी ही देशव्यापी संस्था 90वं वर्ष साजरं करते आहे. यानिमित्तानं चांदणे शब्द सुरांचे ही आकाशवाणी सांगली आयोजित सुगम संगीताची विशेष मैफिल रसिक श्रोत्यांच्या उपस्थितीत लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात ॲडव्होकेट केशवराव आप्पाजी चौगुले ऑडिटोरियम कॉलेज कॉर्नर सांगली इथं नुकतीच संपन्न झाली. याची ध्वनिमुद्रित आवृत्ती जरूर ऐका. सोमवार दिनांक 11 मे ते गुरुवार दिनांक 14 मे पर्यंत दररोज सकाळी 11:30 आणि याचं पुनःप्रसारण रात्री 8:15 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 6:20 होत आहेत. संस्कृत मधल्या बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

या रूपरेषेनंतर संध्याकाळी 6:35 सप्रेम नमस्कार या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकाल. त्यानंतर 7:15 वृत्तविशेष हा मुंबई केंद्राचा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 7:30 शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम आपण ऐकाल माझं घर माझं शेत. यामध्ये आज दास्य भक्ती याविषयी अरविंद महादेव गोसावी यांचं प्रवचन आपण ऐकाल. 8:00 एक गाणे ताजे तवाने या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण. 8:15 छोट्या दोस्तांसाठी कार्यक्रम बालसभा या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकाल. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 रूपकांचा अखिल भारतीय कार्यक्रम आणि 10:00 अखिल भारतीय रविवासरीय संगीत सभा दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

उद्या सोमवार दिनांक 11 मे 2024 उद्याच्यांची पहिली प्रसारण सभा सुरू होईल सकाळी 5:55 मंगलध्वनीनं. 6:05 कार्यक्रम आपण ऐकाल गीर्वाणवाणी. यामध्ये समूह स्वरात गायलेलं शारदा स्तोत्र आम्ही प्रसारित करणार आहोत. 6:10 भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल प्रभात वंदन. 6:40 कृषी वार्ता या कार्यक्रमामध्ये कचरा व्यवस्थापन याविषयीची माहिती आपण ऐकाल. 6:45 आणि 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात हातापायाला मुंग्या येण्याचं कारण आणि उपाय याविषयी डॉ उत्कर्ष शहा यांची मुलाखत आपण ऐकाल. 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर या कार्यक्रमात वर्षा जलसंचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉ गजानन खडसे यांच्या मुलाखतीचा तिसरा भाग आपण ऐकाल. 6:55 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 7:06 आपण ऐकाल सुविचार आणि काही निवेदनं. सकाळी 7:20 आणि रात्री 8:00 एक गाणे ताजे तवाने. 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 7:40 श्वास हेल्थ केअरचा प्रायोजित कार्यक्रम. 7:45 कार्यक्रम गाणी मनातली. सकाळी 8:40 प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकाल चिंतन हाच चिंतामणी. 8:55 लखलख चंदेरी हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 साहित्य सौरभ या कार्यक्रमामध्ये कृषी जाणीव व्यक्त करणारी मराठी कविता प्राध्यापिका डॉ लता ऐवळे कदम यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा तिसरा भाग. 9:30 युवकांसाठी विशेष कार्यक्रमांतर्गत स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या सीजीएल परीक्षेत यशस्वी झालेल्या सत्य

अभिजित पाटील यांची मुलाखत आपण ऐकाल. या मुलाखतीचा दुसरा भाग आम्ही प्रसारित करू. संवादक आहेत तेजा दुर्वे. 10:10 साप्ताहिक हिंदी कार्यक्रम आपण ऐकाल विविधा. 10:30 एनसीआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:00 गात रहे हैं मेरा दिल हा हिंदी चित्रपट गीतांचा विशेष कार्यक्रम. 11:30 आणि रात्री 8:15 ऑल इंडिया रेडिओ अर्थात आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त आकाशवाणी सांगलीच्या वतीनं शनिवार दिनांक 9 मे रोजी सांगलीच्या अॅडव्होकेट केशवराव अप्पाजी चौगुले ऑडिटोरियममध्ये आयोजित स्टँड

आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त आकाशवाणी सांगलीच्या वतीनं शनिवार दिनांक 9 मे रोजी सांगलीच्या ॲडव्होकेट केशवराव अप्पाजी चौगुले ऑडिटोरियममध्ये आयोजित चांदणे शब्दसुरांच्या या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमाच्या संपादित अंशाचा भाग पहिला आपण ऐकाल. 12 वाजता आकाशवाणी महाराष्ट्राच्या अस्मिता वाहिनीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये ग्रीष्मा नंदापूरकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आणि ऑफबीट भटकंती लेखिका मनीषा कुलकर्णी. 1:05 मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार. 1:40 ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:55 ऐसे अक्षरे रसिके. 2 वाजता कृषीवाणी. 2:05 आरोग्यम धन संपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुन्हा प्रसारण. 2:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात निलेश साळुंखे यांचं सनईवादन राग शुद्ध सारंग आपण ऐकाल. संध्याकाळी 5 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सांगली केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकाल. त्यामध्ये सुरुवातीला हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू आणि 5:30 युवाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात मधुकर कदम आणि सहकार्यांनी गायलेलं संगीत भजन आपण ऐकाल. 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 7:15 वृत्तविशेष हा मुंबई केंद्राचा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 7:30 माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमामध्ये प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना याविषयी प्रमोद पर्वते यांची मुलाखत आणि प्रगतशील शेतकरी गोपाळ अग्रवाल यांची मुलाखत आपण ऐकाल. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 पब्लिक स्पीक आणि 10 वाजता आपकी पसंद हा श्रोत्यांच्या आवडीच्या गीतांचा कार्यक्रम आपण ऐकाल. 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विकास गुप्ता यांच्या सतारवादनाक राग पुरिया कल्याण आम्ही प्रसारित करणार आहोत. तर ही होती आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. तर श्रोते होता ऐकूया सप्रेम नमस्कार या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण.

0: सप्रेम नमस्कार
1: धनश्रुती
0: संदीप दादा,
1: बघता बघता मे महिन्याला सुरुवात झाली.
0: तर श्रोते हो, आता सप्रेम नमस्कार या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. पण दादा, आज मी श्रोत्यांवर नाराज आहे.
1: का बरं?
0: आज श्रोत्यांनी खूपच कमी पत्र पाठवलेत.
1: हो हो.
0: तेव्हा श्रोते हो, असं करू नका. जर सूचना असतील, विनंती असेल किंवा काही बदल अपेक्षित असेल किंवा तुम्ही आमच्यावर नाराज असाल तर ते का आहात हे देखील आम्हाला पत्र लिहून जरूर कळवा आमच्या सप्रेम नमस्कार या कार्यक्रमात, कारण आम्ही तुमच्या पत्रांची अगदी आतुरतेने वाट पाहत असतो. तर दादा, कार्यक्रमाला सुरुवात करणार आहे. कार्यक्रमातील पहिलं पत्र तू घेतोयस?
1: ठीक आहे. पहिलं पत्र हे आहे विद्यानगर कवठेमांकळ इथून संजीवनी सुयोग सुजाता सुरेश कुलकर्णी सुप्रिया प्रसाद म्हैसाळकर हे आपले नियमित श्रोते. संदीप दादा आणि धनश्रीताई यांना सस्नेह नमस्कार. 28 एप्रिल रोजीचा मंगळवारचा आपली आवड आणि आवड बळीराजाची हे कार्यक्रम दोन्ही या श्रोत्यांना आवडले असं या श्रोत्यांनी कळवलंय. या दोन्ही कार्यक्रमामध्ये प्रसारित झालेली गाणी मन प्रसन्न करणारी अशीच होती. त्याचबरोबर आजचे पाहुणे हा कार्यक्रम देखील या श्रोत्यांना आवडतो असं यांनी कळवलंय. त्याचबरोबर चिंतन हाज चिंतामणी या कार्यक्रमात सद्गुरू वामनराव पै यांचे विचार प्रसारित होतात, ते देखील आम्हाला खूप आवडतात. दर रविवारी प्रसारित होणारं प्रवचन, ते प्रवचनसुद्धा आम्हाला खूप आवडतं. तसंच आम्ही नवीन अभिप्राय आणि सूचना घेऊन पुढील पत्रात नक्की भेटणारच आहोत. कळावे लोभ असावा असं या श्रोत्यांनी सांगितलंय.
0: दादा, यानंतर माझ्या हातात जे पत्र आहे ते विश्रामबाग इथून हे श्रोत्यांनी पाठवलंय. आणि श्रोते आहेत एपी म्हैसाळकर, के सुरेश वनमाला कुलकर्णी. तर हे लिहितायत, आकाशवाणी सांगली केंद्रावरून जेवढे काही कार्यक्रम प्रसारित होत असतात ते एक से बढकर एक लाजवाब आणि खूप छान आहेत. आम्हाला हे कार्यक्रम खूप आवडतात. त्यातल्या त्यात खास म्हणजे परिसर, आरोग्यम धनसंपदा परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्हाला खूप आवडतात. आणि सप्रेम नमस्कार या कार्यक्रमात तुम्ही दोघे जो संवाद साधता, जे अभिप्राय कळवलेले असतात यांनाही तुम्ही छान प्रतिसाद देता, यासाठी खूप खूप धन्यवाद. पुढं लिहितात, रविवारी जे प्रवचन कीर्तन प्रसारित होत असतात ते देखील आम्हाला खूप आवडतं. एकंदर सर्वच कार्यक्रमांच्या प्रसारणाबद्दल खूप खूप धन्यवाद.
1: तर धनश्रीताई, कार्यक्रमातली दोन पत्र आली होती, दोनही पत्र आता संपलेली.
0: वळणार आहोत ईमेल कडे.

0: पण दादा, ईमेलकडे वळण्याआधी आपल्याकडे संदेशाद्वारे काही अभिप्राय आलेले आहेत आणि ते आपण घेणार आहोत. आणि हे अभिप्राय एकाच कार्यक्रमासाठी तब्बल 12 अभिप्राय आहेत.
1: खरं आणि अतिशय चांगली गोष्ट आहे. याचा अर्थ श्रोत्यांना कार्यक्रम आवडलेला आहे.
0: खूपच आवडलेला आहे आणि त्याचीच प्रतिक्रिया त्यांनी आपल्या या संदेशामार्फत आपल्याला कळवली आहे. आणि आता हे संदेश आपण घ्यायला सुरुवात करणार आहोत.
1: तर अमृत कलश या कार्यक्रमामध्ये दत्तात्रय भानुगडे यांची जी मुलाखत प्रसारित झाली होती या संदर्भातच हे सर्व अभिप्राय आपल्याला कळवलेले आहेत. यातला पहिला अभिप्राय मी घेतोय. हा अभिप्राय पाठवणारे श्रोते आहेत ऍडव्होकेट राजकुमार उद्गावे सांगली इथून. हे म्हणतात, भानुगडे सरांची मुलाखत ऐकली, ती खूप आवडली. जुळेवाडी सारख्या लहानशा ग्रामीण भागातील वाडीत जन्मलेल्या आणि रेल्वे सारख्या बांधील नोकरी करणाऱ्या व्यक्तीकडून 55 कादंबऱ्या लिहिल्या जाव्यात ही मोठी कौतुकाची बाब आहे. ग्रामीण भागात जीवन व्यतीत करताना तुम्हाला जे दिसलं ते तुम्ही लिहिलंय, जसंच्या तसं ते तुम्ही वाचकांसमोर ठेवलंय, म्हणून ते लोकांना खूप भावलं. ग्रामीण लोकजीवन असो किंवा कलाजीवन असो किंवा रीतिरिवाजाचे गाठोडे असो, तुम्ही तुमच्या साहित्यातून मांडल्याचं जाणवतं. जमिनीशी जोडलेली नाळ तुम्ही आज अखेर तोडलेली नाहीये. ही बाबच तुमचं साहित्य सर्व दूरपर्यंत जाण्यासाठी कारणीभूत ठरलीय असं वाटतं. अशा प्रेरणादायी साहित्यिकांची, अभिनेत्याची, नाट्य कलाकाराची मुलाखत प्रसारित केल्याबद्दल आकाशवाणी सांगलीचे खूप खूप आभार.
0: दादा, यानंतरचा अभिप्राय पाठवणारे श्रोते आहेत अरुण अप्पासाहेब खोत मुंबईचे. ते लिहितात, अभिनंदन दत्ताजी, आगामी काळासाठी भानुगडे सर अत्यंत मोलाचं कार्य करतात. हे कार्य आजच्या तरुण पिढीसाठी अत्यंत उपयुक्त आणि प्रगतीस पूरक ठरणारं आहे. आपल्या या प्रवासाच्या अगदी आत्तापर्यंत म्हणजेच अंतिम ध्येयापर्यंत भानुगडे सरांचं हे कार्य असंच त्यांनी अविरतपणे सुरू ठेवावं. आपली जन्मभूमी असलेल्या जुळेवाडीच्या संस्कृतीचा आपण कधीही विसर पडू देऊ नये. ईश्वर आपणास आशीर्वाद देवो अशी एक प्रतिक्रिया आणि त्यांनी भानुगडे सरांना शुभेच्छा देणारा अभिप्राय आपल्याला कळवलेला आहे.
1: यानंतरची याच कार्यक्रमाविषयी प्रतिक्रिया देणारे ज्येष्ठ पत्रकार आहेत रवींद्र बेडकिहाळ फलटणीतून. तर हे म्हणतात, अमृत कलश या कार्यक्रमात ही जी मुलाखत प्रसारित झाली होती ती नवोदित साहित्यिकांना प्रेरणा देणारी अशीच मुलाखत होती. सांगली जिल्ह्यातील किर्लोस्करवाडी इथं राहणारे ग्रामीण कथा लेखक दत्तात्रय भानुगडे यांची जी मुलाखत ऐकली, मुलाखत सुंदर वाटली. आणि वास्तविक दत्तात्रय पांडुरंग भानुगडे हे अतिशय कमी शिकलेले लेखक, रेल्वेची 12 तास ड्युटी करून त्यांनी बरंच काही लेखन केलं. मूर्ती लहान कीर्ती महान अशी ही व्यक्ती आहे. ग्रामीण भाषेत रंगणारी त्यांची लेखणी प्रत्यक्ष अनुभव घेऊन आलेली आहे. 2012 यशवंतराव चव्हाण साहित्य संमेलनामध्ये त्यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार फलटण इथे देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. सांगली आकाशवाणीनं एका मोठ्या साहित्यिकाची दखल घेतली आणि ही मुलाखत ऐकवल्याबद्दल आकाशवाणीस धन्यवाद.
0: दादा, यानंतरचा संदेश पाठवणारे श्रोते आहेत शिवाजी वरुडे. आता हे कुंडल पलूस इथून आहेत. हे लिहितात, खूप सुंदर मुलाखत प्रसारित करण्यात आली. बऱ्याच आठवणी या मुलाखतीच्या माध्यमातून भानुगडे सरांच्या ऐकायला मिळाल्या. खूप बरं वाटलं आणि मी लेखन करावं असं मला मनोमन वाटलं. सांगली जिल्ह्यात एक कमी शिकलेला लेखक 50 ते 55 पुस्तकं लिहू शकतो हे फार विशेष आणि कौतुकास्पद. त्यांची काही पुस्तकं मी वाचली आहेत. सांगली आकाशवाणीनं एका ज्येष्ठ साहित्यिकाची मुलाखत प्रसारित केली यासाठी सांगली आकाशवाणीला धन्यवाद असं ह्या श्रोत्यांनी आपल्याला लिहून कळवलेलं आहे.
1: दर्शिताई, पुढची प्रतिक्रिया मी घेतोय. अतिशय सुंदर अशी ही मुलाखत ऐकायला मिळाली. या मुलाखतीतून दत्तात्रय भानुगडे यांचा जीवनाचा आणि लेखनाचा प्रवास अचूकरित्या ऐकायला मिळाला. हा प्रवास प्रेरणादायी आणि युवा पिढीला मार्गदर्शक असाच आहे. त्यांच्या पुढील प्रवासासाठी मनपूर्वक शुभेच्छा असं ताराचंद आवळे फलटण इथून कळवतात.
0: यानंतरचा संदेश पाठवणारे आपले श्रोते आहेत रामानंद नगर किर्लोस्करवाडीचे रिटायर शिक्षक प्रभाकर तिरमारे. तर हे लिहितात, अमृत कलश मध्ये सांगली आकाशवाणी केंद्रावरून ज्येष्ठ साहित्यिक म्हणून ओळखले जाणारे दत्तात्रय भानुगडे यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत मनाला भावून गेली. शिक्षकी पेशात मी असल्यामुळे बरंच काही साहित्य भानुगडे यांचे वाचलेले आहे. आपल्या संपूर्ण आयुष्यात पहिल्यापासून शेवटपर्यंत प्रसंग ऐकून मी मंत्रमुग्ध झालो. उर्वरित आयुष्य त्यांचं अतिशय सुखाचं आणि समृद्धीचं जावो अशी सदिच्छा व्यक्त करतो. पुढच्या काळात भानुगडे यांनी स्वतःचं संपूर्ण जीवन चरित्र लिहावं

0: अशी आशा व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. आकाशवाणी सांगली केंद्रास माझ्या हार्दिक शुभेच्छा. अतिशय एका नावाजलेल्या लेखकाची मुलाखत ऐकवली, खूप खूप धन्यवाद.
1: अमृत कलश या कार्यक्रमाबाबत आणखी ही पुढची प्रतिक्रिया आहे, ती प्रतिक्रिया आहे मुंबईहून निर्मला शेवाळे यांची. त्या म्हणतात, बहिणाबाई चौधरी यांच्यासारखं लेखन दत्तात्रय मानुगडे यांनी चालू ठेवलं. त्या लेखनाची 50 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. खरी अस्सल मराठी भाषा ही खेड्यातच बोलली जाते. आपल्या मराठी भाषेच्या प्रेमासाठी अंतःकरणापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
0: यानंतरचा संदेश पाठवणारे श्रोते वैभवराजे भोसले सांगली. आणि दादा हे लिहितात, तुमचा ठीक सवंगडी मित्र. अर्थात हे मानुगडे सरांसाठी त्यांनी लिहिलेलं आहे. ते पुढे लिहितात, दत्तात्रय मानुगडे यांच्या लेखनावर माझा हा अभिप्राय आहे. ग्रामीण मातीत जन्म घेऊन शब्दांच्या शक्तीला आपलं शस्त्र बनवणारा साहित्य साधक खऱ्या अर्थानं समाजाचा दीपस्तंभ असतो. दत्तात्रय मानुगडे यांचा जीवन प्रवास असाच जिद्दी संवेदनशीलतेचा आणि साहित्यनिष्ठेचा प्रेरणादायी प्रवास. शेतकऱ्यांच्या वेदना, समाजातील असमानता आणि माणुसकीची हाक यांना त्यांनी आपल्या लेखणीतून आवाज दिला. त्यांच्या लेखनात केवळ शब्द नसतात, तर त्या शब्दांमध्ये जीवनाचा स्पंदनशील अनुभव दडलेला असतो. त्यांच्या प्रत्येक ओळीतून वास्तवाचं दर्शन होतं. वाचकांच्या मनाला भिडणारा भावनिक स्पर्श जाणवतो. मानुगडे यांची लेखनशैली साधी असली तरी तिच्यातील खोली विलक्षण आहे. शब्द हेच माझे अस्त्र, साहित्य हीच माझी ओळख, या वाक्यात त्यांच्या संपूर्ण जीवनदृष्टीचा सार दडलेला आहे. त्यांनी शब्दांना केवळ अभिव्यक्तीचं माध्यम मानलं नाही, तर ते समाज परिवर्तनाचं प्रभावी साधन मानलं. त्यांच्या लेखनातून ज्ञानाचा प्रकाश पसरत राहिला, अनेकांच्या आयुष्यात नवी उमेद निर्माण झाली. साहित्य साधनेचा हा प्रवास म्हणजे केवळ वैयक्तिक यशाची कहाणी नाही, तर समाजाला दिशा देणारी प्रेरणा आहे. समाजात सकारात्मक बदल घडवण्याची ताकद या लेखणीमध्ये आहे. अशा या साहित्य दीपानं उजळवलेल्या वाटेवरून अनेक जण प्रेरणा घेतील आणि शब्दांच्या माध्यमातून समाजसेवेचा मार्ग स्वीकारतील, हीच अपेक्षा, असं त्यांनी शेवटी म्हटलं आहे.
1: यानंतर अजय संभाजी कोकाटे जुळेवाडी येथून अमृत कलश या कार्यक्रमाविषयी संदेश पाठवतात. ते म्हणतात, अमृत कलश या कार्यक्रमात घेतलेली मुलाखत 2 भागांमध्ये प्रसारित झाली होती. दत्तात्रय मानुगडे आणि माझे वडील संभाजी कोकाटे हे एकाच गावचे. माझे वडील कविता करायचे आणि मानुगडे सर त्यावेळेस नाटक लिहायचे आणि नाटकात भूमिका साकारायचे. अशी ही जोडी मी पाहत असल्यापासून त्यांच्याजवळ साहित्य हाच एकमेव विषय असायचा. माझे वडील काही दिवसांनी निवरल्यानंतर मानुगडे आणि कोकाटे यांची जोडी फुटली. हे असे ग्रामीण भागातील कवी आणि लेखक आहेत. दत्तात्रय मानुगडे यांनी ग्रामीण भागातील खरा चेहरा समाजापुढे आणण्याचा अतिशय मोठा प्रयत्न केलाय. त्यांची प्रत्येक कथा त्या त्या जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन आली आहे. त्यांची बरीच पुस्तकं मी वाचली आहेत. सांगली आकाशवाणीनं एका मोठ्या साहित्यिकाची मुलाखत आपल्या केंद्रावरून प्रसारित केल्याबद्दल त्यांनी शुभेच्छा कळवल्यात.
0: यानंतरचा जो संदेश पाठवलाय ते आहेत रामचंद्र माने किर्लोस्करवाडीतून. ते लिहितात, दिनांक 21 आणि 29 रोजी आकाशवाणी सांगली केंद्रावरून अमृत कलश या कार्यक्रमात ग्रामीण कथालेखक दत्तात्रय मानुगडे यांची 2 भागांमध्ये मुलाखत प्रसारित केली. आम्ही ती ऐकली. मुलाखत अतिशय सुंदर झाली. ही मुलाखत रेवा देवरस यांनी घेतली आहे. आकाशवाणी सांगली केंद्रास धन्यवाद, असं त्यांनी आपल्याला सरते शेवटी म्हटलेलं आहे.
1: तर अमृत कलश या कार्यक्रमाविषयी ही एक शेवटची प्रतिक्रिया आणि हा संदेश पाठवणारे श्रोते आहेत चंद्रकुमार नलगे, हे सुद्धा साहित्यिक आहेत
0: आणि हे कोल्हापूरचे आहेत.
1: हो, तर आपल्या संदेशामध्ये श्रोते म्हणतात, सांगली आकाशवाणी केंद्रावरून लेखक दत्तात्रय मानुगडे यांची अमृत कलश या कार्यक्रमात घेतलेली मुलाखत अतिशय सुंदर वाटली. यापूर्वी सांगली आकाशवाणीवरून मानुगडे सरांची मुलाखत भेटीगाठीमध्ये झालेली होती, ती सुद्धा ऐकली होती. त्यानंतर त्यांच्या कथा आणि लोकनाट्य सुद्धा सांगली आकाशवाणीवरून प्रसारित झालेलं होतं. दत्तात्रय मानुगडे यांच्या कथा वास्तव जीवनाशी निगडीत आहेत आणि त्या ग्रामीण आहेत. मानुगडे सरांची आकाशवाणी सांगली केंद्रावरून दुसऱ्यांदा मुलाखत घेतली गेली. मनाला फार बरं वाटलं. या लेखकाची धडपड फार मोठी असून त्यांची बुद्धी चौकस आहे हे तर कळून आलंच. या मुलाखतीच्या निमित्तानं नवोदित लेखकांना फार मोठं आव्हान मानुगडे यांनी दिलंय असं मला वाटतं. साहित्य समाजामध्ये घडत असतं

0: ते चौकस बुद्धीनं मानुगळे यांनी लिहिण्याचा फार मोठा प्रयत्न केलाय. त्यांची प्रकाशित झालेली पुस्तकं मी वाचली आहेत. या अगोदर त्यांच्या ग्रामीण कथा सुद्धा मी वाचल्या आहेत. ग्रामीण भागाशी नातं जोडणारा लेखक म्हणजे दत्तात्रय मानुगळे होय. मी त्यांच्या टिप्पीरा या ग्रामीण कथासंग्रहाची प्रस्तावना सुद्धा दिली आहे. खूप छान मुलाखत परत ऐकायला मिळाली, मनाला बरं वाटलं आणि अनेक नवीन बोध त्यांच्या साहित्यातून आम्हाला मिळतील अशी आशा वाटते.
1: तर श्रोत्यांनी इतके छान अभिप्राय आपल्या संदेशामार्फत कळवले यासाठी श्रोते हो खूप खूप धन्यवाद. आणि बरे का दादा, हे सर्व श्रोते आपल्या या कार्यक्रमात नवीन होते तेव्हा या सर्व श्रोत्यांचं आपल्या या कार्यक्रमात
0: स्वागत करूया.
1: हा, आणि नियमितपणे श्रोते हो तर इतरही कार्यक्रमांमधून आपण ती वेगवेगळ्या मुलाखती वेगवेगळे कार्यक्रम प्रसारित करत असतो तर यांचाही आस्वाद घेत राहा आणि आम्हाला अभिप्राय सूचना कळवत राहा. तर दादा आता वळणार आहोत आपण ईमेल कडे. दादा आता वळणार आहोत आपण ईमेल कडे. पहिला ईमेल पाठवणारे श्रोते आहेत कबनूर तालुका हातकणंगले इथून रेवण भांबिष्टे, अनिता भांबिष्टे, राहुल भांबिष्टे, मौजे चंदूर इथून अतुल गौतमी, धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे. तर या सर्व श्रोत्यांचे दोन ईमेल माझ्याकडे प्राप्त आहेत आणि हे ईमेल मी एकत्र घेते. पहिल्या ईमेलमध्ये ते लिहित आहेत, मंगळवारी सकाळी 9:30 रेडिओ मित्र शशांक लिमये यांनी सादर केलेला प्रभातीचे रंग हा कार्यक्रम फार आवडला. अतिशय माहितीपूर्ण आणि ज्ञानवर्धक असा होता. या कार्यक्रमात 3D बायो प्रिंटिंग म्हणजे काय याबद्दल सविस्तर माहिती मिळाली. कोकणातील समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी बुडणाऱ्या व्यक्तींना वाचवण्यासाठी अत्याधुनिक रोबोटिक याचीही सविस्तर माहिती मिळाली. ढगाळ वातावरण, पाऊस, रात्रीच्या अंधारात स्पष्ट प्रतिमा घेण्यासाठी सक्षम असणाऱ्या मिशन दृष्टी या उपग्रहाविषयी देखील माहिती मिळाली. दे एक पुस्तक घे एक पुस्तक हा उपक्रम चालवणारे लिटिल फ्री लायब्ररी संस्थेची अतिशय छान माहिती आम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळाली. शिवराज काटकर यांचं लेखन, शशांक लिमे यांचं निवेदन प्रभावी. प्रसारणाबद्दल सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर यांचे आकाशवाणी सांगली केंद्राचे मनापासून आभार, धन्यवाद. आता ते दुसऱ्या ईमेलमध्ये लिहित आहेत, गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम याच दिवशी शशांक लिमे यांनी सादर केला होता अर्थात मंगळवारी. तो आम्हाला खूप आवडला. या दिवशी ज्येष्ठ संगीतकार नौशाद अली यांचा स्मृतिदिन. याच अनुषंगानं शशांक दादांनी संगीतकार नौशाद अली यांच्याविषयी सविस्तर माहिती सांगून त्यांनी संगीत दिलेल्या अवीट गोडींच्या गीतांची मेजवानीच आम्हाला दिली. संगीत हे केवळ ऐकण्याची गोष्ट नाही तर ते अनुभवायचं असतं. जेव्हा एखादं गाणं आपल्या मनाच्या अगदी खोलवर जाऊन स्पर्श करतं तेव्हा त्यामागे असते एका महान संगीतकाराची जादू. अशीच जादू निर्माण करणारं नाव नौशाद अली. नौशाद अली हे केवळ संगीतकार नव्हते ते भावनांचे शिल्पकार होते. त्यांच्या सुरांनी प्रेम, विरह, भक्ती आणि जीवनाचे विविध रंग इतक्या सुंदरपणे रंगवले की ते आजही प्रत्येक पिढीला भावतात. प्रसारणाबद्दल आकाशवाणी सांगली केंद्र आणि शशांक लिमे यांचे मनापासून आभार, धन्यवाद.
0: धनश्रीदे, यानंतर मेल पाठवणारे श्रोते आहेत अर्थातच आपले रंगरंगोली रेडिओ रसिक सुधीर सरोजिनी श्रीकांत शिरोडकर रांगोळी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर इथून. अर्थात हा मेल त्यांनी हिंदीमध्ये पाठवलाय. रंग रंगीली दुनिया जिसमे मेरा भारत देश रंगीला जिसको है सांस्कृतिक विविधता और विविधता में एकता. ऐसी ही विविधता में अपने इंद्रधनु कार्यक्रमों के द्वारा रसिक जीवन को कर देती है रंग रंगीला. उसका नाम है प्रसार भारती सेवा जिसका जाल रेडियो या आकाशवाणी के माध्यम से पूरे देश भर है फैला. जिसका होता है प्रसारण पूरे विश्वभर. पूरे ब्रह्मांड का ज्ञान रसिक दिल तक पहुंचाकर गुंजायमान होता है रसिक धड़कन के साथ. ऐसे ही रंग रंगीली कार्यक्रमों की सुरीली मुख्यतः प्रधान रूप से होने वाली सांगली आकाशवाणी. सृष्टि का चमत्कार ऐसे दिल में होने वाली धड़कन. सांगली आकाशवाणी से निकलते हैं विविध सांस्कृतिक, वैज्ञानिक, तात्विक, धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, नैतिक, पौराणिक, मार्मिक, बौद्धिक, मनोरंजनात्मक ऐसे बहुत सारे इंद्रधनु रंग जिसके ज्ञानमयी रंग घर घर में फैलते हैं और हर आंगन रंग रंगीली रंगोली की तरह सजते हैं इंद्रधनु रसिक मन. प्रसार भारती सेवा और सांगली आकाशवाणी की कार्य प्रणाली को सुधीर सरोजनी श्रीकांत शिरोलकर की तरफ से अनंतानंद हार्दिक शुभकामनाएं और सप्रेम नमस्कार. तर श्रोते हो, तुमच्या या अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद.
1: आणि खरंच अतिशय सुंदर ईमेल तुम्ही पाठवला. यानंतर वळूयात या कार्यक्रमातील शेवटच्या ईमेल कडे. आणि हा ईमेल पाठवणारे श्रोते आहेत कोल्हापूरहून रावसाहेब यादव. दादा हे लिहित आहेत,

0: आपल्या सांगली केंद्रावरून प्रसारित झालेली दत्तात्रय मानुगडे यांची मुलाखत अमृत कलश या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रसारित झाली. ती आम्हाला खूप आवडली. अतिशय उत्तम, माहितीपूर्ण आणि रंजक होती. त्यांच्या बालपणाविषयी, शिक्षकांविषयी, लेखनासाठी शिकवलेल्या विविध तंत्रांविषयी त्यांनी दिलेली माहिती समजण्यास सोपी होती. नाट्यलेखन, कादंबरी लेखन, नाटकांमधील अभिनय, चित्रपटांमधील अभिनय याबाबत त्यांनी मांडलेले अनुभव अत्यंत प्रेरणादायी होते. याशिवाय नामांकित अभिनेते अभिनेत्री यांच्याशी झालेल्या चर्चांचा उल्लेख आणि मुलांच्या विविध व्यवसायांविषयीचे विचारही विशेष आवडले. मुलाखत घेणाऱ्या रेवा देवरस यांनी मुलाखत अत्यंत सुंदर, प्रभावी पद्धतीनं घेतली. त्यांच्या प्रश्नांमुळे संवाद अधिक सखोल आणि आकर्षक झाला. भविष्यातही आपण अशा प्रकारचे उत्कृष्ट कार्यक्रम प्रसारित करत राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो, जे युवकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरतील. आणि धन्यवाद, असं त्यांनी आपल्या ईमेलमधून कळवलेलं आहे. तर श्रोते हो, अतिशय सुंदर ईमेल तुम्ही आम्हाला कळवलात, यासाठी खूप खूप धन्यवाद. तर दादा, कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा सप्रेम नमस्कार या कार्यक्रमात आता आपण निरोप घेणार आहोत. तर श्रोते हो, न चुकता सर्व कार्यक्रम ऐकत राहा आणि या कार्यक्रमांबद्दल अभिप्राय आम्हाला कळवत राहा. आम्ही तुमच्या पत्रांच्या आणि ईमेलच्या
1: प्रतीक्षेत आहोत.
0: बरं आहे श्रोते हो, सप्रेम नमस्कार या कार्यक्रमात मला धनश्री ताईला
1: आणि मला संदीप दादाला
0: आम्हा दोघांनाही निरोप द्या.
1: सप्रेम नमस्कार.

सप्रेम नमस्कार, या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकलं आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. संध्याकाळचे 6:55 झालेली आहेत. यानंतर थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम गंमत जम्मत आताच आपण ऐकलात. पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळा इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शन कार्यक्रम. सूत्रसंचालन होतं प्राची परांजपे यांचं आणि सादरकर्त्या होत्या नीलिमा पटवर्धन. आमची पुढील उद्घोषणा थोड्याच वेळात.

0: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
1: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज,
0: झालं सगळं. झालं बजेट तयार?
1: हो.
0: 5,000 वाचले. नवीन साडी घेऊया?
1: नको. मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
0: आणखी आहे?
1: नाही. आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा. आली आहे मोठी.
0: आता जाग बाई.
2: RBI सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.

0: ही कहाणी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची. आला पगार, आता नवीन झुमके?
1: नाही, आधी बचत,
0: आधी झुमके. ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा, मग राहाल टेन्शन फ्री.
2: पण त्या झुमक्यांचं काय?
0: जातेस की देऊ इंजेक्शन?
3: आरबीआय सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.
4: संध्याकाळचे 6:59:35 होत आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. श्रोते हो, आमचे कार्यक्रम आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकू शकता. आता ऐकूया प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई मनोज अणावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगाव येथील कळघमचे विजय यांचा शपथविधी. बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिश्वा शर्मा यांची निवड. येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी. नौदलाच्या पश्चिम कमांडचे ध्वजाधिकारी म्हणून व्हाईस ॲडमिरल संजय वात्सायन यांची नियुक्ती. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नईत सुरू असलेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचं चेन्नई सुपर किंग्स पुढे विजयासाठी 204 धावांचं आव्हान. तमिळनाडूमध्ये टीव्हीके अर्थात तमिळगाव वेत्री कळघम या पक्षाचे संस्थापक सी जोसेफ विजय यांनी आज सकाळी तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. विजय यांच्याबरोबर अन्य 9 मंत्र्यांनीही शपथ घेतली. 234 सदस्यांच्या सभागृहात विजय यांनी काँग्रेस सीपीआय सीपीआयएम व्हीसीके आणि आययुएमएल यांच्या सदस्यांसह 120 आमदारांचा पाठिंबा मिळवला आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तमिळ चित्रपटसृष्टीतले अनेक मान्यवर या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. राजकीय क्षेत्रातल्या पदार्पणातच मुख्यमंत्रीपदाला गवसणी घातल्याबद्दल विजय यांचं विविध नेत्यांकडून अभिनंदन केलं जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजय यांचं अभिनंदन केलं असून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी विजय यांना शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनीही विजय यांचं अभिनंदन केलं आहे. टीव्हीकेनं येत्या बुधवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितलं आहे. आसाममध्ये भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे विधिमंडळ पक्षनेते म्हणून हिमंता बिश्वा शर्मा यांची निवड झाली आहे. आसाम भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक गुवाहाटी इथं झाली. नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी येत्या मंगळवारी होणार आहे. पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदी एन रंगासामी यांची नेमणूक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली आहे. येत्या 13 तारखेला त्यांचा शपथविधी होणार आहे. लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची आज नाशिकमध्ये विशेष तपास पथकानं चौकशी केली. यावेळी रुपाली चाकणकर आणि खरात यांचे आर्थिक संबंध, खासगी पतसंस्थांमधली खाती, खरात यांच्या धार्मिक संस्थेमधलं चाकणकर यांचं सदस्यत्व या आणि इतर मुद्द्यांवर विशेष तपास पथकानं चौकशी केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज हैदराबाद इथं तेलंगणातल्या सुमारे 9400 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये हैदराबाद पणजी आर्थिक कॉरिडॉरवरच्या गुडेवेलूर महबूबनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 167 चौपदरीकरण प्रकल्पाचा समावेश आहे. पीएम मित्र योजनेअंतर्गत विकसित केलेल्या वरंगळ इथल्या पीएम मित्र पार्कचं आणि सिंधू रुग्णालयाचाही यात समावेश आहे. या प्रकल्पांमुळे राज्यातलं दळणवळण संपर्क अधिक मजबूत होऊन मालवाहतूक सुलभ होणार आहे. या विकास कामांच्या माध्यमातून रोजगारही निर्माण होणार असल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

0: आज जिन प्रोजेक्ट्स का शिलान्यास और लोकार्पण हुआ है, इससे यहां हजारों हजार नए रोजगार बनेंगे और तेलंगाना की कनेक्टिविटी भी सशक्त होगी। मैं तेलंगाना की जनता को इन प्रोजेक्ट्स के लिए बहुत बहुत बधाई देता।
1: ऑपरेशन सिंदूरला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं संरक्षण क्षेत्रातल्या धोरणात्मक विषयांवर काम करणाऱ्या ब्रह्मा रिसर्च फाउंडेशनतर्फे उद्या संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी संधी या विषयावर एका महत्वपूर्ण चर्चासत्राचं आयोजन केलं आहे। मुंबईत वांद्रे इथं आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश भारतीय संरक्षण निर्मितीच्या वेगाने विस्तारणाऱ्या परिसंस्थेत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी निर्माण होणाऱ्या संधींवर प्रकाश टाकणं हा आहे। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी

बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नौदलाच्या पश्चिम कमांडचे ध्वजाधिकारी म्हणून व्हाईस ऍडमिरल संजय वात्सायन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वात्सायन सध्या नौदल उपप्रमुख म्हणून कार्यरत असून ते भारतीय नौदलाच्या सामरिकदृष्ट्या सर्वात महत्वाच्या कमांडपैकी एकाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. भारताच्या पश्चिम सागरी आघाडीचे आणि अरबी समुद्रातील महत्वाच्या सागरी मार्गांचं संरक्षण करण्याची जबाबदारी पश्चिम कमांडवर असते. तोफखाना आणि प्रक्षेपणास्त्र प्रणालीमध्ये तज्ज्ञ असलेले वात्सायन 1 जानेवारी 1988 रोजी भारतीय नौदलात दाखल झाले. त्यांनी 30 वर्षांपेक्षा जास्त काळ विविध पदांवर काम केलं असून अनेक आघाडीच्या युद्धनौकांवर सेवा बजावली आहे. त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांना 2021 अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं होतं. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सनं चेन्नई सुपर किंग्स पुढे विजयासाठी 204 धावांचं आव्हान ठेवलं आहे. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. लखनौ सुपर जायंट्सनं निर्धारित 20 षटकांमध्ये 8 गडी गमावून 203 धावा केल्या. जोश इंग्लिसनं 33 चेंडूत 85 धावा केल्या. शाहबाज अहमदनं 43 धावांमध्ये योगदान दिलं. शेवटची बातमी हाती आली तेव्हा चेन्नई सुपर किंग्सच्या 14 षटकांमध्ये 3 बाद 157 धावा झाल्या होत्या. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. छत्तीसगडमध्ये रायपूर इथं शहीद वीर सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरू होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. मातृदिनानिमित्त आज मुंबईत मालाड इथं पोषण अभियानांतर्गत खासदार मातृशक्ती पोषण वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात गरजू गर्भवती महिला आणि मातांना पोषण किटचं वितरण खासदार पियुष गोयल यांच्या हस्ते करण्यात आलं. मातांचं आरोग्य आणि कल्याण हे सक्षम समाज आणि विकसित भारताचा मजबूत पाया आहे असं ते यावेळी म्हणाले. यानंतर गोयल यांनी बोरिवली इथं शिंपोलीमध्ये घेतलेल्या पहिल्याच एसआरए जनता दरबारात 150 तक्रारी मार्गी लावल्या. उत्तर मुंबईतला एकही नागरिक बेघर राहणार नाही यादृष्टीने एसआरए प्रकल्पांचं नियोजन केलं जाईल असं आश्वासनही गोयल यांनी यावेळी दिलं. नागपूरमध्ये पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदांचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेचं आयोजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. येत्या 17 मे रोजी नागपूर जलसंवाद तर 18 मे रोजी जलक्रांती परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदांमध्ये देशभरातल्या नामवंत जलतज्ञ पद्म पुरस्कार विजेते संशोधक तसंच सामाजिक क्षेत्रातले मान्यवर सहभागी होणार आहेत. विदर्भातले शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जलसंधारणाचे प्रभावी उपाय पाण्याचं नियोजन आणि शाश्वत शेती या विषयांवर परिषदेत सखोल मंथन होणार आहे. आकाशवाणी अर्थात ऑल इंडिया रेडिओच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त सध्या देशभरातल्या आकाशवाणी केंद्रांतर्फे विविध कार्यक्रम सादर होत आहेत. या पार्श्वभूमीवर काल आकाशवाणी सांगली केंद्रातर्फे चांदणे शब्दसुरांचे हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम पार पडला. यावेळी आकाशवाणी सांगलीचे कार्यक्रम प्रमुख श्रीनिवास

0: पर्रीकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. पालघर जिल्ह्यात मनोर मार्गावर शेलवली इथं दुचाकीला अज्ञात वाहनानं उडवल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्याबरोबर ते दोघे गंभीररित्या जखमी झाले. हवामान. राज्यात अनेक ठिकाणी काल संध्याकाळी आणि आज पाऊस पडला. रत्नागिरी जिल्ह्यात वादळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. अनेक ठिकाणी झाडं तसंच विजेचे खांब कोसळले. अनेक घरांचे पत्रे उडाले. सखल भागात पाणी शिरलं होतं. वीज पुरवठा अनेक भागांमध्ये खंडित झाला असून तो पूर्ववत करायचे प्रयत्न सुरू आहेत. जालना जिल्ह्यात डोमेगाव परिसरात आज पावसाच्या सरी आल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. येत्या दोन दिवसात राज्यात सर्वत्र तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह वारे वाहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळघमचे विजय यांचा शपथविधी. बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड. येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी. नौदलाच्या पश्चिम कमांडचे ध्वजाधिकारी म्हणून व्हाईस अॅडमिरल संजय वात्सायन यांची नियुक्ती. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नईत सुरू असलेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचं चेन्नई सुपर किंग्स पुढे विजयासाठी 204 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन. बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवी लाईट्स, सोबत नवीन गाडी घेऊन टाक. त्याच लोन मधून नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर ईएमआय भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
2: आरबीआय सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.
3: मोठी सुनबाई
4: आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. मध्यम लहरी 239.81 अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, एफएम वाहिनीच्या 100.6 MHz आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरती. संध्याकाळचे 7:11 झाली आहेत.

श्रोतेहो, ऑल इंडिया रेडिओ अर्थात आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त आकाशवाणी सांगलीच्या वतीनं शनिवार दिनांक 9 मे रोजी सांगलीच्या ॲडव्होकेट केशवराव आप्पाजी चौगुले ऑडिटोरियममध्ये आयोजित चांदणी शब्दसुरांचे या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमाच्या संपादित अंशाचा भाग पहिला जरूर ऐका. उद्या सकाळी 9:30 आणि याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण रात्री 8:15 ऐकत राहा आकाशवाणी सांगली केंद्र.

बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।

श्रोते हो, येत्या मंगळवारी ऐकायला विसरू नका अमृत कलश या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉ

तर यशवंत पाटणे यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत सकाळी 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल संध्याकाळी 6:35 तेव्हा जरूर ऐका अमृत कलश हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.

आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. यानंतर 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, एक होता कार्व्हर या गाजलेल्या पुस्तकाच्या 50व्या आवृत्तीच्या निमित्तानं या पुस्तकाच्या लेखिका वीणा गवाणकर यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आज आपण ऐकणार आहोत. कालच्या पहिल्या भागात आपण एक होता कार्व्हर या पुस्तकाच्या मागची कहाणी जाणून घेतली होती आणि वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या दिग्गजांबद्दल वीणाताईंनी लिहिलेल्या पुस्तकांचा धावता आढावाही घेतला होता. या भागात याबद्दल आपण सविस्तर बोलणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तुम्ही खूप स्त्रियांबद्दलही लिहिलंयत वीणाताई. लिज माइटनर, गोल्डा मायर, रोझलिन फ्रँकलिन, आयडा स्कडर, आता मारिया मॉन्टेसरी. तर या स्त्रियांबद्दल, त्यांच्या कामाबद्दल लिहावं याची प्रेरणा कुठून मिळते?
1: सगळीकडे स्त्रियांचे आवाज किंवा त्यांचं अस्तित्व पुसलं गेलेलंच आहे. जसं रोझलिन फ्रँकलिनचं आणि लिज माइटनरचं, म्हणजे की दोघींनी हे 20व्या शतकात केवढे तरी बदल करून आणलेले आहेत. 1950-52 साली रोझलिनने आणि 1900 सुमारास साधारण त्याच मागे पुढे लिज माइटनरने, हा दोघींचे हे जे आहेत त्यांचे शास्त्रीय विचार आणि त्यांचे संशोधन याने जगाचे, एकीने जीवशास्त्रात बदल घडून आणला आणि एकीने भौतिक शास्त्रात बदल घडून आणला. आता त्यांचं जे हे आहे ते पुरुष जिथे अधिकार आहे किंवा जिथे पारंपरिक पद्धतीने पुरुषांनाच महत्व दिलं जातं, स्त्रियांचं तिथे अस्तित्व गृहितच धरलं जातं की त्या त्याच्यात लायकीच्या नाहीत किंवा तेवढी अक्कलच्या नाही, अशा वेळी तेवढ्या विद्वान स्त्रियांचं हे दाखलं झालं. तर मग मला असं वाटलं की ह्यांना जर योग्य वेळी समाजात चांगला आधार मिळाला असता किंवा चांगलं त्यांना प्रोत्साहन मिळालं असतं तर त्यांना एवढ्या कटकटी सहन न कराव्या लागतात, त्यांचं आयुष्य सुलभ होऊन कदाचित त्यांच्या अजून अधिक चांगलं आणखीन भरीव झालं असत, आणखीन पुढे गेले असते. तर ही वृत्ती बदलायला हवी की आमच्या घरात लेखी बाळी सुना मुलं मुली या शिकत असतील तर त्यांच्यासाठी म्हणजे निसर्गात काय किंवा समाजात काय योग्य पर्यावरण ही गरज असते. समाजात सुद्धा योग्य पर्यावरण असेल तर प्रत्येक व्यक्ती स्वतःचा विचार आणि कृती घेऊन पुढे बहरू शकते. जे निसर्गात आहे ते पर्यावरण बिघडले की तिथल्या स्पेसिस तिथल्या घटक सगळे विरघळायलाच लागतात, माहितीच व्हायला. तर प्रोत्साहन देण्यासाठी काय तर योग्य वर्ग, तर तो एक उद्देश माझा होता की बघा या रोझलिन फ्रँकलिन आणि लिज माइटनर यांना योग्य जर त्यावेळेस मिळालं असतं तर त्यांचं त्यांना इतकं तिचंही मरण इतक्या लवकर आलं नसतं किंवा तिला आणखीन काही तिचं झालं असतं रोझलिनचं तर लिज माइटनरला 9-10 वर्ष परागंदा असते जगावं लागलं. मॉन्टेसरीला किती त्याच्यासाठी सहन करावं लागलं, म्हणजे ज्या काळात कुठलीही प्रसिद्धी माध्यमं किंवा प्रवासाचे मार्ग नव्हते अशा काळात तिने जी धडपड केली आणि तिने जे एक शिक्षण प्रणाली सगळ्या जगभर न्यायला केली, तिला 10 वर्ष आपल्याकडे भारतात आधार घेऊन राहावं लागला आणि ती अविवाहित माता होती, ते तिला लपवून ठेवून तरी शिक्षणाचा ते प्रसार करत राहिले. शिक्षण हे सर्वसामान्य मुलांपर्यंत येण्याचं जे साधन किंवा जो मार्ग निर्माण करून दिला तो अलौकिकच आहे. तर स्त्रिया हे करू शकतात. आयडा स्कडर सरकीबाई त्या काळात 1900 साली भारतात येते आणि ग्रामीण भागात आरोग्य सेवा नेणारी जगातली पहिली ती डॉक्टर ठरते. नुसतीच डॉक्टर नाही तर ग्रामीण भागात आरोग्य सेवा नेणारी ती पहिली डॉक्टर ठरते. तर ही कामं किती डोळ्यासमोर होती आपल्या. मग अशांना तिला जे सहन करावं लागलं अर्थात तिला थोडासा चर्चचा पाठिंबा असल्यामुळे

0: कधी गोरी असल्यामुळे तिला एवढा सामाजिक विरोध झाला नसेल, परंतु तरी तिचा मार्ग सोपा नव्हताच. आणि अशा वेळेला जग त्यांची किती खातरदारी करतं, जग त्यांची काय वाहवा करतं, हाही प्रश्न असतोच. मग तुम्हाला जर कर्तृत्व स्त्रियांचं, काम करणाऱ्या स्त्रियांचं, शिकणाऱ्या स्त्रियांचं वाढलं पाहिजे असं वाटत असेल तर अशी उदाहरणं त्यांच्या समोर आलीच पाहिजे. आणि हे केवळ प्रबोधनाचं काम मी करते अशा भावनेतून लिहिलं नाही, मला त्यांचं असणं आवडलं, मला त्यांचे विचार आणि त्यांचे मार्ग आवडले आणि त्यांचा खंबीरपणा आवडला, म्हणून मी ती लिहिली. मला ती कोणी सांगितलेली नव्हती की तू हे लिहिलं पाहिजे. गोल्डासारखी बाई, जिथ्या गोल्डा म्हटल्यानंतर इस्रायलचा इतिहास डोळ्यासमोर येणार आणि इस्रायलचा इतिहास म्हटल्यानंतर गोल्डाच आठवणार. हे जिथे एक स्त्री आणि तिचा पूर्व देश इतके एकमेकांशी बांधलेले असताना आम्हाला किती माहिती होती त्याची, आम्हाला माहितच नव्हतं. म्हणजे मला तर माहितच, मी एवढी स्वतःला वाचणारी समजते, मला गोल्डाची एवढी माहिती नव्हती. साधारण ती आमच्याच काळातली, तिचा मृत्यू 1978 साली झाला, म्हणजे आम्ही जाणते होतो त्यावर, पण आम्हालाही माहित नव्हतं. तर हे असणं जे काय असतं स्त्रियांचं, तिला जे काही सहन करावं लागलं त्या प्रवासात तिच्या एकूण आयुष्याच्या पारड्यात, ते बघताना असं वाटतं की हे किती खंबीरपणा आहे, हा किती आत्मविश्वास तिचा हा आहे. आणि पुरुषांनी कशी तिची अवहेलना किंवा तिला बाजूला सारण्याचे प्रयत्न करूनही कशी ती टिकून राहिली, मग हे वेगळे वेगळे क्षेत्र आहे, वेगळे वेगळे देश आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जी भारतातल्या स्त्रिया ज्या आहेत आणि ज्यांची चरित्र पुढे आले, म्हणजे शोध तोही घेतला, पण महान स्त्रिया होत्या, पण ज्याला आपण मूलभूत संशोधन म्हणतो ते त्यांनी केलेलं.
1: मीना ताई, माझं हे निरीक्षण आहे की ही पुस्तकं जरी चरित्रात्मक असली, त्याच्यामध्ये माहिती मिळत असली वाचकांना, तरीही ती कुठेही रुक्ष किंवा माहितीचा भडीमार करणारी नसतात. त्याला एक खूप छान माणसाचा ओलावा असतो, ती माणसं आपल्यासारखी माणसं आहेत असा फील कुठून तरी त्यात येतो. तर ही कसरत लेखिका म्हणून तुम्ही कशी काय साधता?
0: लहानपणापासून मला चरित्र वाचनाची आवड असल्यामुळे मला जे भावतं, माझ्या वृत्तीला जे मानवतं, मला जे लिहावंच वाटते तेच मी लिहिते. आणि लिहिते म्हणजे काय असतं, लिहिणं ही शेवटचा टप्पा. प्रथम काय होतं, ओळख होत. ओळख झाल्यावर तर स्वाभाविकपणे मी लायब्ररीन असल्यामुळे मी एखादं नवं पुस्तक, समजा रोझलिन चाहतात आलं, तर मी एका पुस्तकावर थांबत नाही, अरे दुसरीकडे काय म्हटलंय तिचं. कारण मी पुन्हा सांगते की मी लायब्ररीन, मला वेगवेगळ्या पुस्तकातून ह्या व्यक्ती किंवा रेफरन्सेस शोधायचे कसे ह्याचं मला ट्रेनिंग म्हणा किंवा मला तो अनुभव होता. त्याच्यामुळे मग ते मग आणखीन पुस्तकात कुठे काय सापडते, दुसरीकडे काय सापडते, तिसरीकडे काय सापडते, आणि मग हा प्रसंग इथे असा सांगितलाय, तिकडे तो तसा सांगितलाय, मग खरा काय असा, हे शोधण्यातून ते निर्माण. हे मी लिहायला बसणारे म्हणून मी माहिती शोधते असा तो प्रकार नाही, उलट आहे. मी माहिती शोधत जाते, माहिती जमवत जाते, जमता जमता माझ्या डोळ्यासमोर जे चित्र त्या व्यक्तीचं उभं राहतं ते जर मला आवडलेलं असेल तरच मी तो लिहिण्याचा प्रयत्न. आणि इतकी पुस्तकं वाचलेली असतात म्हणजे प्रत्येक वेळेला मी पुस्तक लिहायला जात नाही, ते व्यक्ती राहतं. पण असं जसं तर नाही, हे लोकोत्तर आहे, नाही हे फार वेगळं आहे, हे फार आपल्याला आजपर्यंत माहीत नसलेलं जसं आहे तसंच ते वेगळ्या अर्थाने फार वरच्या दर्जा ज्यांनी यांनी काहीतरी वेगळं मानवी जीवनात वेगळं घडवण्याचा ह्याच्यात धमक आहे तेव्हाच ते लिहिलं जात. म्हणजे केवळ 25 फुटावर उडी मारली आणि एका तासात 70 अंडी खाल्ली हा माझ्या दृष्टीने पराक्रम न, तर समाजाची एखादी रूढी चौकट मोडून नवा विचार जेव्हा दिला जातो तेव्हा ते माझं लक्ष तिकडे जातं. त्याच्यामुळे तो अभ्यास करणं हा मला झेपला पाहिजे आणि माझ्या आवडीनिवडीशी ते जुळलेलं असलं पाहिजे. कारण लिहिता येणं जरी मी त्या तांत्रिक संशोधनात किंवा ह्याच्यात गेले नाही, तरी माणसं म्हणून ती कशी शोधायची, कशी ओळखायची, यासाठी तुम्हाला भरपूर अवांतर वाचन असावं लागतं. एक साधं उदाहरण देईन की मी इकडे कारभार केलेलं, त्याच्यानंतर मी काही वर्षांनी 86 साली मिनी मंडेला यांच्यावर लिहिलं, त्यांच्या नेल्सन मंडेला तुरुंगात होते आणि ती चळवळ खूप मोठी चालू होती तिकडे जोहान्सबर्ग वगैरे साऊथ आफ्रिका. तर त्या आता दोन्ही ठिकाणी काळे आफ्रिकन, पण दोन्हीची परिस्थिती वेगळी, दोन्हीच्या मागण्या वेगळ्या आणि दोन्हीचे ते सोडवण्याचे प्रयत्नही वेगळे होते. तर अशा वेळेला तुम्हाला साऊथ आफ्रिकेचं लिहिताना तुम्हाला तिथले सामाजिक, राजकीय किंवा तिथले एकूण त्यांच्या ज्या संस्थात्मक काही रचना असतील ह्या लक्षात घ्यायला लागतात. पार्श्वभूमी म्हणजे मी म्हणेन त्या व्यक्तीची. तसंच कारवार लिहिताना तुम्हाला अमेरिकेसारख्या सुधारलेल्या देशातल्या त्यांची स्थिती काय होती, त्यांना वागवत कसं असतं, त्यांची संघटना काय होत्या, किंवा त्यांच्यासाठी गोऱ्यांनी सुद्धा काय प्रयत्न केले वगैरे हे सगळ्याचं भान ठेवावं. म्हणजे केवळ काळी व्यक्ती म्हणून इथे आणि तिथे सारखीच वागणी मिळेल असं ते नसतं. तर ह्याच्यासाठी मी म्हटलं तसं अवांतर वाचन, कुठल्याही व्यक्तीसाठी अवांतर वाचन तुम्हाला असावंच लागतं. म्हणजे इथे तुम्ही जेव्हा इंदिरा गांधींचं लिहाल चरित्र, तर तुम्हाला जसं इथल्या

0: राजकीय सर्व घटनांचं ताण्यामाण्यांचं त्यांच्या असलेल्या परदेशी राजनैतिक संबंधांचं तुम्हाला काही माहिती असायला लागेल. तसं बोर्डाचं लिहिताना बोर्डाची इस्रायल म्हणजे काय, तिची परिस्थिती म्हणजे काय आणि तिने हे प्रयत्न का केले, तिच्या मागची ध्येय काय, ह्याच तुम्हाला शोध वेगळ्या वेगळ्या पातळीवरून घ्यावा लागला. त्याच्यामुळे काय म्हणू आपण की एकच त्याच्यातून त्याचा विचार करता येत नाही. या माणसं कळण्यासाठी तुम्हाला त्या त्या काळातली काळातलं अवांतर वाचन करावं लागतं. म्हणजे आपण म्हणतो ना चित्र काढण्यासाठी आधी तुम्हाला पार्श्वभूमी रंगावी लागते. तुम्ही हवे चित्र काढू शकत नाही, कागदार काहीतरी तुम्हाला पेंट घ्यावं लागतं, त्या काहीतरी रेखाटावं लागतं. तसं तुम्हाला तो आवश्यक असते पार्श्वभूमी, आणि ती पार्श्वभूमी कळली तरच त्या व्यक्तीची उंची तुम्हाला मोजता येते, व्यक्तीचं
1: मोठे पण पर्यंत. शेवटचा प्रश्न विचारते की आजची पिढी वाचत नाही असं आपण सर्रास म्हणतो ऐकतो सुद्धा, आणि डिजिटल युगामुळे वाचन संस्कृतीच सगळी आपली बदलतीये, तर याबद्दल तुमचं निरीक्षण आणि तुमचं मत काय आहे एक लेखिका म्हणून?
0: माझी पुस्तकं खपतात म्हणून मी मुळीच म्हणणार नाही की मराठीत कोण म्हणतं पुस्तकं खपतात, पुस्तकं खपतात. दुसरा भाग असा आहे की आताच्या मुलांची जी अभिरुची बदललेली, मुलं वाचतात वेगळ्या वेगळ्या प्रकाराने वाचतात, त्यांची माध्यमं बदलली. तर कोरोनाच्या काळात अर्थात त्यासाठी पालकांनी केलेले प्रयत्न हे महत्वाचे ठरतात. म्हणजे उदाहरणार्थ कोरोनाच्या काळात ज्यांनी अनेक घरात बघितलं, चांगल्या घरात म्हणजे ज्यांना समजूतदार पालकांच्या घरात, की त्या मुलांना त्यांनी वाचण्याची गोडी लावली किंवा किंडल ह्या स्वरूपात त्यांनी मुलांना पुस्तकं वाचायला उपलब्ध करून दिली, तर तो एक फायदा झालेला. किंवा एका ठराविक म्हणजे कथा कादंबऱ्या कविताच वाचल्या जातील असं नाही, ललित साहित्यच वाचलं जातील, पण लोकांना हल्ली तंत्रज्ञान माहितीची पुस्तकं हवी. आणि दुसरी गोष्ट कालानुरूप त्यांची आवड निवड बदललेली असू शकते. म्हणजे मला लहानपणी साने गुरुजी आवडत होते, मी सामाजिक कारणे केली, म्हणून आताच्या मुलांना त्या बाहेर तेच करावं असं वाटेल. असं कदाचित त्यांचा हिरो वेगळा असेल पण त्यांना हवं असणारं काहीतरी असेलच. दुसरी गोष्ट ही खरी आहे की आताच्या या हातातल्या तुमच्या स्मार्टफोनने त्यांना गुंतवलेलं आहे, त्यांचा एक अटेन्शन स्पॅन ज्याला म्हणतात, एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी लागणारा ठेराव त्यांच्याकडे, तर हे थोडस झालेलं आहे निर्विवाद त्याच्या हेने. पण तरी सुद्धा जर काही प्रयत्न झाले तर ह्याच्यातून काही अंशी होऊ शकते हेही नोंदवते. बदल म्हणजे जसं की मुलांना सत्रापासून वाचायला लावलं मोठ्या दिवशी, त्याच्यातून नाटक निर्माण केलं किंवा एखादं त्याच्यातून नृत्य निर्माण केलं तर ते त्याच्यात भाग घेतात. म्हणजे क्रिएटिव्हिटी जोडली गेली तर ते ऐकलं जातं. नुसतं वाचा म्हटल्यानंतर मी अनेक ठिकाणी प्रयत्न करताना बघते तर मुलं वाचायला तयार नसतात, त्यांचा वाचनावरचा हा कमी झालेला. त्यांना हे सोपं पण सतत डोळ्यासमोर बदलणारी चित्र यांनी खरंच त्यांना मिळवून टाकलेलं आहे. म्हणजे आम्ही नेहमी उदाहरण देताना म्हणतो की तुम्ही मुलांना पालकांना म्हणते की तुम्ही हे का वाचून दाखवायचं किंवा वाचायचं त्यांच्या हातातून. एक झाड होतं म्हटल्यानंतर तो रील बघत असेल तर दिसणारच झाड त्याला फक्त माहिती आहे, पण तुमचं बोलणं जर तो ऐकत असेल तर झाड म्हटलं त्याच्यावर किती झाडं डोळ्यासमोर येतील. तर हे वैविध्य आम्ही विचारांचं जे ताकद असते ती घालवतो. त्या मुलांना विचारायला लावणं आणि त्या चटपटीत जे समाज माहिती आहेत हातातली स्मार्टफोन याच्यापासून दूर राखण्यासाठी पालकांनी फार लहानपणापासून प्रयत्न केले पाहिजे. एकदा ते हातात गेलं आणि त्यांच्या डोक्यात भिनलं की ते काढणं कठीण असतं. म्हणजे हा त्याच्यामुळे आता झाले. आणि दुसरं दुर्दैवाने मराठी शाळा बंद पडतात, त्याच्यामुळे वाचणारी मराठी वाचणारी पिढी कमी जाईल. म्हणजे मलाच आता विचारते की मराठी ही फक्त बोलीभाषा राहील की काय, कारण आता आवृत्ती किमान एक पूर्वी 1000 आवृत्ती असायची, आता प्रिंट ऑन ऑर्डर वरती 200-300 एवढ्याच कॉपीज निघतात, 50-60. म्हणजे मागणी आता विविध साहित्याची कमी होत चालली. तंत्रज्ञान आणि माहिती देणारी पुस्तकं लागतात ती वाचली जातात, पण ललित साहित्याच्या बाबतीत मराठीच्या तरी, आणि असं नाही इंग्रजी तरी कुठे वाचतायत, इंग्रजी माध्यमातली मुलं तरी इंग्रजी कुठे वाचतायत, मुलं वाचत नाही ही ओरड आता सार्वत्रिक आहे आणि ती खरी आहे. तेव्हा त्यांना पुन्हा वाचायला लावायचं असतील तर ह्याच्यातून काहीतरी मार्ग काढावा लागेल आणि तो मुलांच्या लहानपणापासूनच सुरुवात करायला, त्यांना वाचनाकडे कसं वळावं. आणि त्याच्यामुळे ह्याचे दुष्परिणाम आपल्याला अनेक अंगाने दिसतात. तो आपल्या ह्या आत्ताच्या मुलाखतीचा हा नाहीये, परंतु वाचायला लावणं त्यांना आणि पुस्तकाची ओढ लावणं ही गरज आहे, परंतु दुर्दैवाने तसे प्रयत्न आता होताना फार कमी दिसत आहे.
1: श्रोते हो, वीणाताईंनी लिहिलेल्या या पुस्तकांमधून या महान व्यक्तींचं कार्य

आपल्यापर्यंत पोहोचतच. शिवाय माणूस म्हणून ते कसे होते, कसे लढले, झगडले, कसे मोठे झाले हे ती पुस्तकं आपल्याला सांगतात. आणि वीणाताईंनी आता सांगितलं त्याप्रमाणे पुढची पिढी वाचत नाही अशी फक्त तक्रार करून आता चालणार नाहीये, तर गरज आहे ती या मुलांच्या हातात लहानपणीच पुस्तकं द्यायची. आणि याची सुरुवात एक होता कार्वर पासूनच करायला काय हरकत आहे. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, मुलाखत लेखन समन्वय आणि निवेदन अंकिता आपटे.

0: श्रोते हो, संध्याकाळचे 7:30 वाजत आहेत. आताच आपण ऐकलात कार्यक्रम वृत्तविशेष. यानंतर ऐकूया
1: आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. आपण ऐकत आहात मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती. संध्याकाळचे 7:30 झाले आहेत. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत. माझं घर माझं शेत.

0: नमस्कार मंडळी, आज रविवार दिनांक 10 मे 2026. आजच्या कार्यक्रमात ऐकूया दास्य भक्ती याविषयी अरविंद महादेव गोसावी यांचं प्रवचन.
1: निरामयं निर्जितकाम राघं मायामयध्वान्तारं सुरेशं कपित्तक्षेत्राधिपतिं पुराणं श्रीसिद्धराजं हृदि भावयामि. समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुधामं जगननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमालाकन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. अखण्डमण्डलाकारं येन व्याप्तं चराचरं

सज्जन श्रोते हो, श्रवणम कीर्तनम विष्णुः स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम। भक्त श्रेष्ठ पल्लाद, भक्ति तत्वाचं विवरण करताना आपल्या पित्याला हिरण्यकश्यपुला श्रीमद भागवत या ग्रंथातील नवविधा भक्तीचं तत्व म्हणजेच ईश्वराचं अस्तित्व कुठे आहे

कसे आहे, कसं असतं याचं ते निवेदन देत आहेत आणि निरूपण वजा या भक्तीचं महत्त्व ते सांगत आहेत. नवविधा भक्तीतून त्यांनी ईश्वर तत्वाची जाणीव आपल्या पित्याला करून दिली आहे. पहिल्यांदाच नवविधा भक्तीपैकी पहिली भक्ती आहे श्रवण भक्ती. या श्रवण भक्तीचं वैशिष्ट्य असं आहे की प्रथम भजन करावं माणसाने, हरिकथा ऐकावी, नामस्मरण घ्यावं, अध्यात्मा

शिकवता येईल आपल्याला विष्णुस्मरणम कीर्तनम या सगळ्या भक्ती ओळीने आपण जर पाहायच्या झाल्या तर कीर्तनाद्वारे सुद्धा ही सगुण भक्ती आपल्याला घेता येते, आचरणात आणता येते, अंगी बांधता येते. सगुण हरिकथा करावी भगवत कीर्ती वाढवावी, हेच खरं आहे. तिसऱ्या भक्तीमध्ये भगवंत सांगतायत, प्रल्हाद भक्तश्रेष्ठ सांगतायत, हे विष्णुस्मरणम ही तिसरी भक्ती अत्यंत मोलाची आहे. या भक्तीनं अखंड देवाचं नामस्मरण हेच महत्त्वाचं आहे. कारण का तर स्वस्वरूपानुसंधानम भक्तीर्त्यभिधीयते असं म्हटलेलं आहे की ज्या ठिकाणी एकत्र बसलो आणि अखंड मनाने स्मरण करीत राहिलो भगवंताचं तर ती सुद्धा एक उत्तम प्रकारची सेवा होऊन होते. आणि म्हणतात की ठाईच बसवणी करा एक चित्त, याच्याकरताच भगवंत सांगतायत की समर्थांनी सुद्धा या विष्णुस्मरणाचं महत्त्व सांगितलं आहे. ते म्हणतात की चालता बोलता धंदा करिता खाता जेविता सुखी होता नाना उपभोग भोगिता नामस्मरण विसरू नये. सद्गुरूंचे पाय चेपावेत, सेवा करावी. चौथ्या नवविधा भक्तीमध्ये ही चरणसेवा सांगितली आहे. तुझी चरणसेवा पांडुरंगा, ही चरणसेवा पांडुरंगाजी म्हणण्याची पद्धत आहे की आपण आपल्या स्वतःच्या आईवडिलांना, मोठ्या बंधूंना, वडीलधाऱ्या मंडळींना, वृद्धांची अशा प्रकारची जर सेवा करत राहिलो तर ती सुद्धा एक उत्कृष्ट प्रकारची पादसेवनम ही भक्ती घडते. आणि ती भक्ती करत असताना आपल्या मनामध्ये असं असलं पाहिजे की मी माझ्या वडिलांची किंवा माझ्या मोठ्या बंधूंची किंवा मी मोठ्या विद्वान पंडितांची किंवा संतांची किंवा कोणत्याही वृद्धाची मी सेवा करत नाही आहे. हा प्रत्यक्ष पांडुरंग माझ्यासमोर आहे आणि म्हणून तुझी चरणसेवा पांडुरंगा अशा मनपूर्वक भक्तीनं ही सेवा केली की ही पादसेवनम सेवा होती. पुढचं वैशिष्ट्य आपलं असं आहे महाराज की अर्चना भक्ती, त्याचं वैशिष्ट्य असं आहे की अर्च हा धातू आहे, पूजा करणे, अर्चनम म्हणजे पूजा करणे, देवतेचं कोणत्याही उपास्य देवतेचं अर्चन मनोभावे करायचं, पूजा करावी, सद्भावे भगवंत मनात आणावा आणि त्याची पूजा करावी. भगवंत अर्चने शोभे करा पूजा विधान नित्य, देवाची पूजा हेच अर्चन भक्तीचं श्रेष्ठ असं फळ आहे आणि ते ईश्वर आपल्याला निश्चितपणानं देतो. आणि म्हणून प्रत्येकानं पुजारी मंदिरामध्ये ठेवले जातात ते पुजारी देवतेची पूजा करतात, आपणही घरच्यामध्ये नित्य आपल्या आराध्य देवतेचं उपास्य देवतेचं पूजन करत असतो. ही पूजा म्हणजेच अर्चन सेवा, हे लक्षात घेतलं पाहिजे. पुढची भक्ती आहे वंदन भक्ती. आणि त्या वंदन भक्तीमध्ये असं सांगितलंय की जेथे जेथे हा एक गुण विशेष असा दिसतो की तिथे देवता असू देत किंवा सद्गुरू असू दे, या ठिकाणी सद्गुरूंचं आणि भगवंताचं अधिष्ठान इथे पाहिजे आणि ते अधिष्ठान जाणल्याने आपल्याला ही वंदन भक्ती फलद्रुप होते महाराज. म्हणून नम्रत्वे वंदन नमस्कारे लीनता घडे सख्य घडे, अशा या भगवंताची जवळीक साधण्याकरता आपल्याला नमस्कार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि या नमस्कारामध्ये वंदन भक्तीमध्ये फार मोठी एक लाभाची गोष्ट आहे, ती म्हणजे आपल्या पुण्याईचा साठा आपल्याला होतो, विकल्प मोडून जातात, संकल्प सिद्ध होतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात दासबोधामध्ये विकल्प मोडे सख्यत्व घडे, या दृष्टीने वंदन भक्ती श्रेष्ठ दर्जाची सांगितली गेली आहे. आता यापुढचा फार महत्त्वाचा विषय, आजचा विषय आहे की दास्य भक्ती. नवविधा भक्तीपैकी सातवी भक्ती सांगितलेली आहे की प्रत्यक्षपणे सामान्य भक्ताला आपल्याला ही दास्य भक्तीचं सहज आणि सोपी अशी आहे महाराज. ज्या सोप्या अशा सेवेचं विवरण करताना आपण हे निरूपण ऐकणार आहात, सदा सन्निध असा

वे देवद्वारी म्हणजे ईश्वराचे आपण सेवक म्हणून दास म्हणून त्यांच्या दारी राहाव, जसा भाव तसा देव। आणि भक्तीचा संबंध मनाशी असतोच, अंतकरणाशी असतोच। कारण का तर तुकाराम महाराज म्हणतात साठविला हरी हृदय मंदिरी, म्हणजे अंतकरणाशी हा भक्तीचा संबंध निश्चितच आहे। म्हणून आपण ही जी काही दास्य भक्ती करायची आहे ती भक्ती अशी असते की भजसेवायाम भजसेवायाम, भक्तिपूर्वक अंतकरणाने भगवंतांची सेवा करणं ही श्रेष्ठ दर्जाची भक्ती आहे। सेवा करताना भक्तांच्या मनामध्ये निरंतर प्रेम हवे, आस्था हवी। भक्ती ही स्वभावतात प्रेम स्वरूप असल्याने ती हृदयाची निगडीत अशा प्रकारची आहे। शांडल्य ऋषींनी 108 अशा प्रकारची भक्तीसूत्र लिहिलेली आहेत, रचलेली आहेत। आणि त्यामध्ये ते सांगतायत की अशी जी भक्ती आहे ती कशी असते हो, सा परानुरक्ती इरी ईश्वरे, हे ईश्वराच्या ठिकाणी पराकाष्ठेनं जे रागाचं रूपांतर अनुरागामध्ये करता येतं त्यालाच प्रेम असं म्हणतात, त्यालाच भक्ती असं नाव आहे। आणि अशा प्रकारची जी भक्ती आहे ती नारद महर्षीनीसुद्धा आपल्या 84 भक्तीसूत्रामध्ये वर्णन केलेली आहे। त्यातलं एक भक्तीसूत्र आपल्याला असं सांगतं की सा तू अस्मिन परम प्रेम रूपा, परमात्म्याच्या ठिकाणी असणाऱ्या परम प्रेम असलेल्या या भक्तीसाठी प्रेमासाठी मनाची तगमग असावी लागेल, तळमळ असावी लागेल, व्याकुळता असावी लागेल। आणि त्या व्याकुळतेचा तगमगतेचा विचार करता करता आपल्याला असं अनुभव येऊ लागतो, ती अशी अनुभूती येते की जणू काही आपल्याला परमात्म्याची प्रत्यक्ष भेटच झालेली आपल्याला आढळते। याचा अर्थच की या उपासकाला आपल्या उपासदेवतेचं सर्वस्व अर्पण कसं करून घ्यावं, पूजा विधी मंत्र जप दास्यासाठी सोडू नये। एक प्रेम असा असतं की दास्यभाव कसा ठेवावा हे सांगताना समर्थ म्हणतात भक्त म्हणजे विभक्त नव्हे आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे। हा दास ईश्वर सान्निध्याने पात्र ठरतो आणि भावाची दृढ झाला हरी सान्निध्याची आला भक्तीने जग जीवना आपल्याला भक्तच प्राप्त होत असतो, श्रेष्ठ भक्ती प्राप्त होते। आणि क साधन नाही नाही रे असं म्हणतात ते। आणि मग अशा या वेळेला आपण अशा तऱ्हेचं हे सान्निध्यात राहून भगवंतांची सेवा करता येते, दास्याची सेवा करता येते। सेवकांना जमलं तर आपण आपल्या घरामध्ये सुद्धा ती सेवा करू शकतो। रामांची ज्या वेळेला पूजा करत असत तेव्हा समर्थांनी भिक्षा मागून आणायची आणि नैवेद्य करायचा आणि प्रभू रामचंद्रांना जेवायला घालायचं। हा एक प्रकारचा दास्याच्या भक्तीचा फार मोठा श्रेष्ठ भाव आहे। नवविधा भक्ती यालाच म्हणतात, ईश्वर सेवेची वृत्ती असावी लागते। रामरायाच्या स्वरूपात चिंतन असावं लागेल, सेवा असावी लागेल, दास्यत्व असावं लागेल। आणि त्यामध्ये रंगून गेला की मग भक्ताची अवस्था काय व्हावी, की भक्त हा भक्त राहत नाही, तो ईश्वर होऊन जातो। मुक्तीची त्याला परवानगी किंवा परवा करायची गरजच लागत नाही। सेवेचं सुख प्राप्त व्हावं म्हणून पुन्हा गर्भवास असावा अशी अवस्था होत नाही, पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा अशी सुद्धा आवश्यकता नाही। समर्थांची आर्थ भावना आपल्याला एक सांगून जाते की दास म्हणे मजा आता मुक्ती न लगे गुण गाता रे। स्वानुभव सांगताना ते म्हणतात मनी करावे ते होते विघ्न अवघेची निरसून जावे, कृपा केले या श्री रघुनाथे प्रचिते ते, हे देणे ईश्वराचे आहे महाराज। आणि म्हणून भगवंताच्या समोर आपण जेव्हा ही भक्ती करत असतो तेव्हा दास्यत्वाचा संबंध जगद्गुरु तुकाराम महाराज सुद्धा सांगतात आपल्या अभंगामध्ये की भाग्य उजळले आता चिंता अवघी निवारली, संत दर्शनी होता लाभ पद्मनाभ जोडीला। अशा तऱ्हेची ह्या सेवेतून जे फळ प्राप्त होतं जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, असं दास्यभक्तीचं वैशिष्ट्य सांगितलंय। दासबोधामध्ये प्रारंभिक समर्थाने आपल्या ग्रंथाचं प्रयोजन सांगताना सांगितलंय भक्तीचे न योगे देव निश्चये पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी। सर्वसामान्य श्रद्धाळू भक्ताला अशी भक्ती जर करता आली तर निदान नाही करता आली तर मानसपूजा तरी करावी। दास्यभक्ती करणाऱ्यांनी देवाची देवालय स्थापना केल्यावर त्यांच्या सन्निधी राहावे, देवाला राजवैभव प्राप्त करून द्यावं, देवासमोर सडा संमार्जन करावं, देवाची वस्त्रे धुवावीत,
आल्या गेल्यांचे आतिथ्य करावं, देवांचे पडेल ते काम करावं, धर्मशाळा चालवा।

लावाव्यात, बंगलेली मंदिरे बांधावीत, मोडलेली सरोवरे नीट करावीत, देवांचं भांडार वाढवावं, पशुपक्षी सांभाळावेत, जसे महानंदेने कुक्कुट मरकट सांभाळले होते महाराज। म्हणून गुणी गायकांना सुद्धा आश्रय द्यावा, जयंत्या पुण्यतिथ्या साजरे कराव्यात, ज्ञान परवे सप्ताह दासबोध पारायणे करावीत, महोत्सव साजरे करावेत, मात्र हे सगळं करीत असताना दास म्हणून सेवा करावी। देवाचे वैभव आपण चालवत आहोत हे विसरता कामा नये, स्वतःच्या दासत्वाचा विसर पडू देऊ नये, सदा सर्व काळ सावध असावे। पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली, श्रावण बाळाने आपल्या आई वडिलांची सेवा केली, मनोभावे ही दास्य भक्तीची उदाहरणं आहेत। प्रभू रामांचे सद्भाव असा प्रकारचा जो भाव आहे त्याचं सुद्धा दास्यभक्ती मारुती राय अखंड मारुती रायांनी ती दास्यभक्ती सांभाळली। रामकृष्ण परमहंसाचे दास्यत्व पत्करून स्वामी विवेकानंदांनी आपली ही सेवा कधीच सोडली नाही, समर्थांनी दास्यभक्तीचं व्रत घेऊन अखंड सेवा केली, भारतभर संचार केला आणि दास मारुती अशी 11 मारुतीची देवालय स्थापन केली आणि म्हणून रामासमोर नित्य हात जोडून दास मारुती म्हणून उत्कट प्रेम आणि उत्कृष्ट अशा प्रकारचा आदर्श निर्माण केला। केवळ बाह्यपूजा मानसपूजा सेवा करणं म्हणजे भक्तीची वाटचाल कळते, थोडी प्रगती होते, पण इथपर्यंत सगळं काही ठीक आहे। सेवेचं व्रत थांबवलं, केवळ मंदिर आणि आतला सगुण मूर्तीचा देव याच्यामध्ये अडकून पडू नका असं ते समर्थ सांगतात। दास्यभक्ती शरीराची ही झीज होईल, परंतु खरे पाहता दासत्व हे मनाने गुंतवले गेले पाहिजे। भगवंताचा दास जसा प्रवीण होत जातो तसतसं त्या चराचरात व्यापून राहिला आणि अखंड मंडलाकारम एन व्याप्तन चराचरम अशी अनुभूती यायला लागते। दास्यभक्ती सर्वाकृती सर्वावृत्ती भगवंत मनाला चिकटवून राहतो, मग ते दास्य सर्वात्मक होते। सर्व प्राणी मात्रा यामध्ये दया करावी, प्रेम करावं असे वाटू लागतं, त्यातूनच मानवतेचा जन्म होतो, तीच कल्पना भगवंत सेवेमध्ये लागू पडते। स्वकर्तव्य हीच दास्यभक्ती असे समजून काही संत मंडळी आपल्या कर्तव्यात भगवंत पाहतात आणि म्हणतात की हे भगवंता अशा आमच्या भक्तांना तू अनुकंपित कर, अनुग्रह कर आणि आम्हाला अनुभव दे। तोच भगवान या शब्दाला व्याख्या कशी आहे ती, तो भगवान म्हणजे काय हो, विष्णू पुराणामध्ये त्याचं उत्कृष्ट व्याख्या दिली आहे की ते म्हणतात भगवान म्हणजे कोण हो, भक्तानांकृते अनुभावयती इति भगवान असे म्हटलं जातं। संत सावतामाळी पंढरपूरला जवळ असून सुद्धा कधी विठ्ठलाच्या दर्शनाला गेले नाहीत महाराज, विठ्ठलच त्यांच्याजवळ सेवा करण्याकरता येत होता। कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असे सावतामाळ्यांनी दास्यभक्तीचं मर्म जाणलं होतं। मळ्यात काम करताना प्रत्यक्ष पांडुरंगच आपल्या संगाती आहे या भावनेने ते सतत जागृत होते। भगवंता इतके सद्गुरू श्रेष्ठ असतात, भावना संतांच्या मनात असतात, सद्गुरू हीच भगवंताची मूर्ती आहे हे त्यांच्या मनात जडलेलं असतं, सद्गुरूमुळे सर्व काही मिळतं अशी श्रद्धा आहे। एकनाथ महाराजांनी सुद्धा विपुल साहित्य निर्माण केलं, पण त्यांचं श्रेय त्यांनी सद्गुरु जनार्दन स्वामींना दिलं आणि त्यांनी प्रत्येक अभंगाची रचना करताना ते म्हणतात एका जनार्दनी, अशी लेखन शैली आहे त्यांची, ही निष्ठा दास्यभक्ती सांगते। त्याचबरोबर जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, ही भगवंताच्या व्यापकतेची निर्माण झालेली। काशीची गंगा रामेश्वरला नेताना सुद्धा महापुण्य बाजूला ठेवलं आणि जनार्दन शिष्य असलेल्या एकनाथ महाराजांनी रामेश्वरीला न जाता रणरणत्या उन्हामध्ये तहानेनं व्याकुळ असलेल्या गाढवाला पाणी पाजून त्याला वाचवलं, म्हणजे त्यांचं अंतिम सत्य दास्यभक्तीत होतं म्हणून ते तृप्त असे शांतीचे मानदूस आहेत। पदवीसाठी कोणतीही गोष्ट करत नाही, ईश्वराचा सान्निध्य राहणं, ईश्वराचा शिष्य होणं, ईश्वराची भक्ती करणं हाच मोठा आदर्श आणि तेच आपण समाजापुढे ठेवणार आहोत। सर्व भूतांचे ठाई आत्माराम असे नाही या लागी निंदा सुती का ये प्राणानी पाहिन मी, म्हणून दास्यभक्ती असावी तर रामभक्ती हनुमानासारखी, दास्यभक्ती असावी तर कृष्णभक्त विदुरासारखी, दास्यभक्ती असावी शरीरासह मनही भगवंताला अर्पण करता येतं। सेवा केल्याविना भावाला खाणंपिणं सुचत नाही, भक्ताला काही सुचत नाही, म्हणून नैवेद्य दाखवल्याशिवाय काकबली दिल्याशिवाय गोगुराज दिल्याशिवाय अन्न सेवन करू नये ही प्रथा आहे, त्यामध्ये एक प्रकारे अशा प्रकारची दासत्वाची भक्ती आहे महाराज। म्हणून भगवंत किंवा सद्गुरु हे सेवा करताना आप्तजनांची ताटातूट होते, शरीर कष्ट होतात, परंतु त्याची पर्वा न करता वारकरी पंढरीस जातात ना, साधकांची यातून दासवृत्ती निर्माण होते हे दिसून येतं, षडविकाराची मुक्तता होते, भक्ती अधिक तीव्र होते आणि त्या भक्तीच्या प्रेमामुळे भगवंत आपल्यावर कृपा करतात, भक्त सुद्धा लीन होतो, निष्काम प्रेममय बनतो आणि असा हा दास्यभक्तीचा भला मोठा फायदा लाभ या भक्त

त्यांना मिळत असतो महाराज. म्हणून दास्य व्यक्ती करताना बाहेरच्या उपाधी असतातच, त्याचबरोबर सेवा करताना दुसरा एक अवघड पण जिंकावा लागतो, तो पण म्हणजे भगवंताच्या कृपेला पात्र ठरणं. संत सखूने खूप त्रास सोसला, कान्होपात्रेने खूप त्रास सोसला, मीराबाईंनी त्रास सोसला, ज्ञानोबा रायांनी खूप त्रास सोसला, सर्वांची टीका त्यांना सोसावी लागली, परंतु भक्त या मालिकेमध्ये ते उत्तीर्ण झालेले आहेत. परीक्षा ही भगवंत पाहत असतात, सद्गुरू पाहतात, म्हणून भगवंतांनी त्यांची कृपा केव्हा होईल याची वाट भक्तांनी बघू नये. शिवरायांनी सुद्धा सद्गुरूसाठी वाघिणीचं दूध आणून दिलं होतं. कल्याण स्वामींनी सद्गुरूसाठी साधी विड्याची पानं आणण्यासाठी जीव धोक्यात घातला होता. आरुणी सारख्या एका सत्शिष्याने केवळ सांगितलं, सद्गुरूनं आज्ञा केली म्हणून पाण्याच्या फुटलेल्या बंधाऱ्याला शेतात पाणी घुसू नये म्हणून रात्रभर बंधारा अडवलाय झोपून, आपण स्वतः चिखलात अडवा झालाय पडून राहिलाय. एकलव्याची एक उदाहरण दिलं तर असं लक्षात येईल की गुरुदक्षिणा म्हणून धनुर्विद्येला आवश्यक असा उजव्या हाताचा अंगठा गुरु द्रोणाचार्यांना अर्पण केला होता. दास्य भक्तीचे उत्तम उदाहरण आहे देव अथवा सद्गुरु. प्रत्यक्ष सन्नीत नसला तरी मनाने सतत समीपता राखणे हेच दास्य भक्तीचं लक्षण आहे. म्हणून दास्य भक्तीने आपण भगवंताजवळ जरूर जातो. भक्त देवापासून काही लपवू शकतच नाही, स्वतःच्या दोषासह तो देवाजवळ जातो. कोणताही आडपडदा राहत नाही महाराज. भीष्म प्रतिज्ञा करणारे भीष्माचार्य श्रीकृष्ण भगवंतांना शरण येतात आणि म्हणतात की इच्छा मरणाची आहे, पण ती प्रतिज्ञा जरी मी केली होती तरी आपल्या परवानगीशिवाय मी मरू शकत नाही. केवढी भक्ताची श्रेष्ठता इथे आहे की भीष्मासारखे प्रतिज्ञा घेत आहेत की हे भगवंता पांडव कपट करीन, निष्प्राण करीन, पृथ्वीवर कुठेही राहणार नाही असे पांडव करीन, पांडव करीन अशी प्रतिज्ञा घेणार. पण कृष्णांच्या समोर ते आल्यानंतर भगवंताला म्हणतात की तुमच्या समोर मला मरण यावं. ही इच्छा जी आहे ती दास्यभक्तीची फार मोठी इच्छा आहे. म्हणून समर्थ म्हणतायत मन ठेवून ईश्वरी जो कोणी हरिकथा करील तोच या संसारी धन्य होतो. समर्थांनी वारकऱ्यांच्या बरोबर पंढरीत जायचं ठरवलं म्हणून रामाचं दर्शन व्हावं अशी त्यांची तीव्र इच्छा होती. पण पांडुरंगाने त्याची इच्छा पूर्ण केली आहे आणि ते विठ्ठलाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर प्रभू रामाला स्मरून त्यांनी नमस्कार केला आणि विठ्ठलांनी रामाचं रूप धारण केलं आणि प्रभू रामचंद्र कोदंडधारी उभे राहिले आणि घळ घळ डोळ्यात पाणी आलं समर्थांच्या आणि म्हणाले हे रामा तू उभा का. याचा अर्थ असं पांडुरंगाने सुद्धा त्यांची इच्छा पूर्ण केली. असं दास्य भक्तीचं श्रेष्ठत्व आहे. म्हणून देव सन्निध आहे, सन्निध आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. भक्ती तत्व हे साधन आहे, साध्य आपोआप होत जातं. भक्तीच पाहिजे म्हणून संतांना मुक्तीपेक्षा भक्त तू देव अशी द्वैती भूमिकेची विशेष गोडी वाटते. अद्वैती ते माझे नाही समाधान असे तुकाराम महाराज म्हणतात. तुकोबाराय पुढे जाऊन असे म्हणतात की कासया व्हावे जिताची मुक्त सांडून या थीत प्रेमसुख, मोक्ष तुमचा देवा तुम्हा दुर्लभ तो ठेवा अशी तुकोबाची मागणी आहे. संतांना भक्ती मार्गाचा मोक्ष हवा आहे. ज्ञानेश्वरीत माऊली म्हणतात मोक्ष मेल्यापाशी अम्माशी होईल हे जे जे म्हणतील अतिमूर्ख. संत नामदेव महाराज सुद्धा तसंच म्हणतात की भक्तीसाठी अभंग रचला आणि ते म्हणतात सांडुनी पंढरीची वारी मोक्ष मागे तो भिकारी, गर्भवासा भीती ते अंधरे जन मुक्तीशी कारण नाही अम्मा अशी एकनाथांची वृत्ती आहे. भक्ती हे साधन न मानता साध्यच मानलं पाहिजे. त्यांनी भक्ती ही अंतिम निष्ठाच मानली पाहिजे. ज्ञानदेवांच्या ज्ञानातच भक्ती सामावलेली आहे. म्हणून परमेश्वराच्या सहज स्थितीत प्रेमानं एकरूप होणं ही साध्यरूप अशी भक्ती आहे. ए रवी तिची ना चौथी पहिली ना सरली पै माझी या सहज स्थिती भक्तीनाम. म्हणून भक्तीची उत्कटता दास्य भक्तीत दिसून आल्याने समर्थांनी या भक्तीमध्ये अधिक महत्व सांगितलंय. ते म्हणतात दास म्हणे मजा आता रे मुक्ती न लागे गुण गाता रे. अशा या दास्याला किती महत्व आहे. नवविधा भक्तीमध्ये अशा अनेक प्रकारची उदाहरणं आपल्याला मिळतील. पण अनेक पुराणं अनेक रामायणं अनेक

0: प्रकारचे ग्रंथ असे आहेत की ज्याच्यामध्ये सर्वसामान्य भक्ताला कोणती भक्ती आवडेल तर ती दास्यभक्तीच आवडेल म्हणून प्रत्येक जण भगवंताच्या समीप जायला मिळतो. समीपता सलोकता अशा ज्या मुक्तीच्या गोष्टी आहेत, देवाची द्वारी उभे क्षण भरी तेणे चारी मुक्ती साधिलेल्या, आणि अशा प्रकारची जर आपण मुक्ती मिळवायची असेल, भक्तीने मिळवायची असेल, तर दास्यभक्ती आपल्याला श्रेष्ठ दर्जाची म्हणावी लागेल. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय, श्री सद्गुरु सिद्धराज महाराज की जय. एवढंच म्हणावंसं वाटतं की ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी. क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर.
1: श्रोते, आत्ताच आपण दास्यभक्ती याविषयी अरविंद महादेव गोस्वामी यांचं प्रवचन ऐकलं.

सुधीर फडके यांनी गायलेला अण्णा जोशी यांचा अभंग आपण ऐकला. संगीत नीलकंठ अभ्यंकर यांचं होतं. मंडळी, याबरोबरच आजचा माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.

माझं घर माझा शेत हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. रात्रीचे 8 वाजतात. ऐकूया एक गाणे ताजे तवाने या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण.

उत्तरा केळकर आणि प्रसेनजीत कोसंबी यांच्या आवाजात राजेश आशिष यांचं गीत आपण ऐकलं. संगीत अशोक वायगावकर यांचं होतं. एक गाणे ताजेतवाने या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकलं आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. यानंतर 8:05

0: राजेश शर्मा ते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळघमचे विजय यांचा शपथविधी. बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड. येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तेलंगणातल्या सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचा प्रारंभ. अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नईत झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा लखनौ सुपर जायंट्सवर 5 गडी राखून विजय. तमिळनाडूमध्ये TVK अर्थात तमिळगा वेत्री कळघम या पक्षाचे संस्थापक सी जोसेफ विजय यांनी आज सकाळी तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. विजय यांच्याबरोबर अन्य 9 मंत्र्यांनीही शपथ घेतली. 234 सदस्यांच्या सभागृहात विजय यांनी काँग्रेस CPI CPIM VCK आणि IUML यांच्या सदस्यांसह 120 आमदारांचा पाठिंबा मिळवला आहे. लोकसभेत ते विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तमिळ चित्रपट सृष्टीतले अनेक मान्यवर या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. राजकीय क्षेत्रातल्या पदार्पणातच मुख्यमंत्री पदाला गवसणी घातल्याबद्दल विजय यांचं विविध नेत्यांकडून अभिनंदन केलं जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजय यांचं अभिनंदन केलं असून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सर्व पक्षीय नेत्यांनी विजय यांना शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनीही विजय यांचं अभिनंदन केलं आहे. TVK येत्या बुधवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितलं आहे. आसाममध्ये भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे विधिमंडळ पक्षनेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड झाली आहे. आसाम भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक गुवाहाटी इथं झाली. नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी येत्या मंगळवारी होणार आहे. पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी एन रंगास्वामी यांची नेमणूक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली आहे. येत्या 13 तारखेला त्यांचा शपथविधी होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज हैदराबाद इथं तेलंगणातल्या सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये हैदराबाद पणजी आर्थिक कॉरिडॉरच्या गुडुबेलूर मेहबूबनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 167 चौपदरीकरण प्रकल्पाचा समावेश आहे. पीएम मित्र योजनेअंतर्गत विकसित केलेल्या वरंगळ इथल्या पीएम मित्र पार्कचं आणि सिंधू रुग्णालयाचाही यात समावेश आहे. या प्रकल्पांमुळे राज्यातलं दळणवळण संपर्क अधिक मजबूत होऊन मालवाहतूक सुलभ होणार आहे. या विकास कामांच्या माध्यमातून रोजगारही निर्माण होणार असल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
1: आज जिन प्रोजेक्ट्स का शिलान्यास और लोकार्पण हुआ है, इससे यहाँ हजारों हजार नए रोजगार बनेंगे और तेलंगाना की कनेक्टिविटी भी सशक्त होगी. मैं तेलंगाना की जनता को इन प्रोजेक्ट्स के लिए बहुत बहुत बधाई देता हूँ.
0: तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यावेळी म्हणाले की हा केंद्र सरकारचा एक कार्यक्रम नाही तर तेलंगणा राज्याला पुढे नेणारा हा विकास उत्सव आहे. देशाला 2047 पर्यंत 30 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा संकल्प प्रधानमंत्र्यांनी सोडला असून यात तेलंगणा 10% वाटा देणार असल्याचंही त्यांनी व्यक्त केलंय. बंगळुरू इथं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सहभाग घेतला. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरमध्ये नव्यानं बांधलेल्या ध्यान मंदिराचं उद्घाटनही त्यांनी केलं. पर्यावरण संवर्धन युवा सक्षमीकरण आंतरिक कल्याणाच्या माध्यमातून एक विकसित भारत घडवण्याचं आवाहन मोदी यांनी यावेळी केलं.
1: विकसित भारत का निर्माण ऐसे युवाओं से ही होगा

0: जो युवा मानसिक रूप से शांत हो, जो सामाजिक रूप से जिम्मेदार हो और जो समाज के प्रति संवेदनशील हो। इसलिए स्पिरिचुअल वेलबींग, मेंटल हेल्थ, योग, मेडिटेशन, इस पर काम करने वाली आपकी ये महत्वपूर्ण गतिविधि, इन सब की भूमिका बहुत बहुत अहम है।
1: नौदलाच्या पश्चिम कमांडचे ध्वजाधिकारी म्हणून व्हाईस ऍडमिरल संजय वात्सायन यांची नियुक्ती करण्यात आली आहे। वात्सायन सध्या नौदल उपप्रमुख म्हणून कार्यरत आहेत। तोफखाना आणि क्षेपणास्त्र प्रणालीमधले तज्ज्ञ असलेले वात्सायन 1 जानेवारी 1988 रोजी भारतीय नौदलात दाखल झाले। त्यांनी 30 वर्षांपेक्षा जास्त काळ विविध पदांवर काम केलं असून अनेक आघाडीच्या युद्धनौकांवर सेवा बजावली आहे। त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांना 2021 अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची आज नाशिकमध्ये विशेष तपास पथकानं चौकशी केली। यावेळी रुपाली चाकणकर आणि खरात यांचे आर्थिक संबंध, खासगी पतसंस्थांमधली खाती, खरात यांच्या धार्मिक संस्थेमधलं चाकणकर यांचं सदस्यत्व या आणि इतर मुद्द्यांवर विशेष तपास पथकानं चौकशी केली। आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं 5 गडी राखून विजय मिळवला। चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला। लखनौ सुपर जायंट्सनं निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 203 धावा केल्या। चेन्नई सुपर किंग्जनं ही धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यात सामन्यातले 4 चेंडू बाकी असताना पार केले। या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना छत्तीसगडमध्ये रायपूर इथं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सुरू आहे। रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे। शेवटची बातमी हाती आली तेव्हा मुंबई इंडियन्सच्या 7 षटकात 3 बाद 57 धावा झाल्या होत्या। विदर्भाला शेतकरी आत्महत्यामुक्त करण्यासाठी तसंच तिथल्या गावांना जलसमृद्ध करण्यासाठी जलसंधारण ही जनचळवळ बनणं महत्वाचं आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे। ते आज नागपुरात वार्ताहर परिषदेत बोलत होते। विदर्भात जलसंधारणाचं काम करणाऱ्या मूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवी प्रसंगी नागपूरमध्ये 17 आणि 18 मे रोजी जलसंवाद आणि जलक्रांती परिषदेचं आयोजन केलं आहे। त्याबाबतची माहिती गडकरी यांनी यावेळी दिली। देशभरात जर उष्णतेची लाट किंवा पूरस्थिती उद्भवली तर त्याला तोंड देण्याकरता विविध केंद्रीय सरकारी यंत्रणांच्या असलेल्या सज्जतेबाबत आढावा घेण्याकरता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेतली। कोणतीही मनुष्यहानी होऊ नये तसंच मालमत्तेचं कमीत कमी नुकसान व्हावं याकरता पूर्वसूचना देणाऱ्या यंत्रणांची तयारी, विविध यंत्रणांमध्ये असलेला समन्वय, संसाधनांची उपलब्धता याविषयी त्यांनी या बैठकीत आढावा घेतला। देशभरातल्या पूर नियंत्रणासाठीच्या दूरगामी उपायांचा तसंच महत्वाच्या पायाभूत प्रकल्पांचं पुरापासून संरक्षण करण्यासाठीच्या उपायांचाही आढावा त्यांनी या बैठकीत घेतला। उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला। यामध्ये भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी आणि भाजपा नेते मनोज पांडे यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश करण्यात आला। राज्यमंत्री अजित पाल सिंग आणि सोमेंद्र तोमर यांना बढती देऊन स्वतंत्र कार्यभार सोपवण्यात आला तर कृष्णा पासवान, सुरेंद्र दिलेर, हंसराज विश्वकर्मा आणि कैलाश राजपूत यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश करण्यात आला। पंजाबचे उद्योग मंत्री संजीव अरोरा यांना आज 100 कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्याप्रकरणी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी गुरुग्राम इथल्या विशेष न्यायालयानं 1 आठवड्याची ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाची कोठडी दिली। अरोरा यांच्या विरोधातले आरोप गंभीर स्वरूपाचे असून पैशाच्या व्यवहारांचा छडा लावण्यासाठी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचं ईडीनं म्हटलं आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळघमचे विजय यांचा शपथविधी, बहुमत चाचणी येत्या बुधवारी। आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड, येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तेलंगणातल्या सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पात

0: चा प्रारंभ अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नईत झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा लखनौ सुपर जायंट्सवर 5 गडी राखून विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती. रात्रीचे 8:15 झाली आहेत. आता ऐकूया बालसभा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण.

नमस्कार बालमित्रांनो, बालसभेच्या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आणि आदिती जोशीचा नमस्कार. बालमित्रांनो, मे महिन्यातला दुसरा रविवार आपण मदर्स डे म्हणून साजरा करतो.

0: मदर्स डे म्हणजे आईविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. बालसभेच्या कार्यक्रमात रुचा कुलकर्णी आपल्याला तिच्या आईबद्दलच्या भावना आपल्याला सांगणार आहे.
1: नमस्कार श्रोते वर्ग हो, आज मातृदिन. ज्या आईने आपल्याला जग दाखवले त्या आईचा आजचा दिवस. मी रुचा महेश कुलकर्णी, आज मातृदिनानिमित्त माझी आई या विषयावर माझे विचार व्यक्त करणार आहे. आई माझा गुरु, आई कल्पतरू, सौख्याचा सागरू, आई माझी प्रीतीचे माहेर, अमृताची धार, मांगल्याचे सार, आई माझी. पोट माझं भरावं म्हणून उपाशी ती राही, झोप मला यावी म्हणून जागी ती राही, भविष्य माझं घडावं म्हणून सतत राबत ती राही, माझी आई. आई हा अनमोल शब्द आहे. या शब्दामध्ये संपूर्ण विश्व सामावलेले आहे. आई ही प्रेम, त्याग व सेवा यांचे खरे प्रतीक आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये आईचे महत्व अधिक आहे. ज्याप्रमाणे टिटवीने आपले पिल्ले मिळवण्यासाठी अखंड समुद्राला पिऊन टाकण्याचा असफल प्रयत्न केला, त्याप्रमाणे मी आईची महती वर्णन करण्याचा प्रयत्न करत आहे. आई आपल्या जीवनात महत्वाची भूमिका बजावते. आपल्याला जन्म देऊन ती आपला सांभाळ करण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी आपल्याला शिकवते. आई माझी पहिली शिक्षिका आहे. ती मला चांगले आणि वाईट ह्यातील फरक समजावते. एवढेच नव्हे तर तिच्या मार्गदर्शनाने आयुष्यात यशस्वी होण्याचे स्वप्न पाहता येते. जीवन कसे जगायचे याचे उत्तर कदाचित कोणत्या पुस्तकात सापडणार नाही, पण माझ्या आईजवळ ते नेहमीच असते. माझ्यासाठी ती खूप खास आहे. आई नारळाप्रमाणे बाहेरून कडक असून आतून नारळाच्या पाण्यासारखी गोड आहे. जेव्हा मी मार्ग चुकते त्यावेळी आई मला मार्ग दाखवते. जरी ती रागीट स्वभावाची असली तरी ती तेवढीच प्रेमळ. माया ममतेची खान, गीता आणि पुराण, माझी आई. प्रेमाचा सागर, जीवनाचा आधार, माझी आई. माझी पहिली गुरु आणि जीवनदायी, माझी आई. आपल्याला हे सुंदर जग दाखवणाऱ्या सर्व मातांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.
0: रुचा कुलकर्णी हिनं आपल्याला तिच्या आईबद्दलच्या भावना सांगितल्या.

कुठे ठेवली आहे हे तिला बरोबर ठाऊक असतं आणि सांगितलेल्या जागेवर ती असणारच. घरातील छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये ती इन्वॉल्ड असते. थोडक्यात, आई घराचा आत्माच नाही का? प्रत्येक व्यक्तीसाठी त्याच्या काही भावनिक बाजू असतात. तशी माझी भावनिक बाजू आई आहे. आईला आपण न सांगता कसं कळत असेल आपल्या मनातलं सगळं? हा मला पडणारा प्रश्नच आहे. तिने सांगितलेल्या लहानपणीच्या किस्सांवरून, गोष्टींवरून आई पण किती मोठा आहे हे समजतं. आणि याचीही जाणीव होते, आई आपल्या आपल्याला मोठं करण्यासाठी किती मेहनत, किती कष्ट घेते ना. म्हणूनच आजच्या निमित्ताने का होईना आपण आईला थोडी विश्रांती द्यावी. तिने खुर्चीत निवांत बसून तिची मालिका बघावी. तिनेही आपल्याप्रमाणे रविवारचे निवांत उठावे. दिवसाचा पहिला चहा तिनं न मागता आपण द्यावा. तिची कामं आपण तिच्या सारखे करण्याचा प्रयत्न करावा. मान्य आहे तिच्या इतकं परफेक्शन नाही येणार, पण तेवढाच तिला आराम. मी तर माझा विचार व्यक्त केलाय. माझ्याप्रमाणेच प्रत्येकाचा मदर्स डे सेलिब्रेशनचा प्लॅन ठरलेला असणार, हो ना? आई, मम्मी, मॉम, अम्मा अशी विविध नावारूपे असली तरी तिची आपल्याप्रती भावना एकच, निस्सीम आणि नितळ प्रेम. हॅपी मदर्स डे टू ऑल मॉम्स.

0: कार्यक्रमात आता ऐकूया आर्या जोशी हिनं सांगितलेल्या तिच्या भावना.
1: नमस्कार, मी आर्या. आज मदर्स डे. आई ती गृहिणी असो वा वर्किंग वुमन, घरातल्या कुटुंबाचा अविभाज्य भाग असते. घरातली कोणती वस्तू

बालमित्रांनो, जिद्द गाथा या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत चित्रकलेच्या दुनियेतील एक अशा धगधगत्या ज्वाळेबद्दल, जिच्या अफाट सौशिकतेमुळे आणि कलेप्रती असलेल्या आढळ निष्ठेमुळे जगाने वेदनेला सौंदर्य म्हणून ओळखलं, जिच्या आयुष्यातील प्रत्येक श्वास हा संघर्षानं भरला होता, तरीही तिनं नीती पुढे कधीही गुडघे टेकले नाहीत. आपण बऱ्याचदा कला दालनातील सुंदर आणि मोहक चित्र पाहतो, पण स्वतःच्या शरीरातील मरणप्राय वेदना आणि रक्ताळलेलं आयुष्य कॅनव्हासवर उतरून जगाला थक्क करणाऱ्या एका जिद्दी महिलेला पाहून काळही थबकतो. तिचं नाव आहे फ्रिडा काहलो. फ्रिडाचा जन्म 6 जुलै 1907 रोजी मेक्सिकोमध्ये झाला. तिचं आयुष्य म्हणजे संकटाची जणू एक मालिकाच होती. वयाच्या अवघ्या 6व्या वर्षी तिला पोलिओ झाला. या आजारामुळे तिचा उजवा पाय डाव्या पायापेक्षा बारीक आणि अशक्त झाला. शाळेत मुले तिला खूप चिडवायची, पण फ्रिडाने रडत बसण्यापेक्षा प्रयत्नपूर्वक मुलांच्या बरोबर फुटबॉल खेळणं, पोहणं, बॉक्सिंग करणं अधिक पसंत केलं. तिनं बालपणातच दाखवून दिलं की ती ही इतरांच्यापेक्षा वेगळी आणि लढवय्यी आहे. मुलांनो, खरं संकट तर ती 18 वर्ष

वर्षाची असताना आलं. 17 सप्टेंबर 1925 रोजी ती एका बसमधून प्रवास करत होती. त्या बसचा भीषण अपघात झाला आणि तिचा पाय 11 ठिकाणी फ्रॅक्चर झाला आणि तिचं पेल्विक हाडही तुटलं. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं, ही मुलगी आता कधीही चालू शकणार नाही, कदाचित ती वाचेल का नाही याचीही त्यांना शंका होती. कित्येक महिने ती पूर्णपणे शरीराला प्लॅस्टर बांधून अंथरुणाला खिळून राहिली होती. कोणत्याही सामान्य माणसाने अशा परिस्थितीत हार मानली असती, पण फ्रीडाची जिद्द वेगळीच होती. तिनं सांगितलं, मला माझे पाय कशाला हवेत, जर माझ्याकडं उडण्यासाठी पंख असतील तर. अंथरुणावर पडून राहणं कोणालाही नैराश्यात ढकलून देतं, पण फ्रीडानं तिथंच आपली नवी ओळख शोधली. तिच्या वडिलांनी तिला रंगाचा बॉक्स आणून दिला. आईनं बेडवर एक विशेष इझल लावून दिला. इझल म्हणजे चित्र काढताना पेपर ठेवण्याचा स्टँड. छताला एक मोठा आरसा बसवला जेणेकरून फ्रीडा स्वतःला पाहू शकेल. फ्रीडानं स्वतःचं प्रतिबिंब पाहून स्वतःचीच चित्र काढायला सुरुवात केली. तिच्या चित्रामध्ये तिची वेदना, तिचं झालेलं ऑपरेशन्स, तिची दुखापत झालेलं शरीर आणि तिची अपूर्ण स्वप्न अगदी स्पष्ट दिसायची. ती नेहमी म्हणायची, मी स्वतःची चित्र काढते कारण मीच ती व्यक्ती आहे जिला मी स्वतः सर्वात जवळून ओळखते. तिनं आपल्या वेदनेला रंगात विरघळवून टाकलं आणि जगाला थक्क करणारी कलाकृती निर्माण केली. फ्रीडाचं आयुष्य फक्त शारीरिक वेदनांचं नव्हतं तर ते मानसिक हिंदोळ्याचंही होतं. प्रसिद्ध चित्रकार डिएगो रिवेरा यांच्याशी तिचं लग्न झालं. त्यानंतर भावनिक चढ उतार यांनी तिला मानसिकरित्या अक्षरशः थकवलं होतं. तिच्या आयुष्यात 30 पेक्षा जास्त शस्त्रक्रिया झाल्या, पण प्रत्येक शस्त्रक्रियेनंतर ती अधिक ताकदीनं चित्र रंगवू लागली. तिचं शरीर खिळखिळं झालं होतं, पण तिचा आत्मा मात्र हिमालयासारखा ताट होता. तिच्या आयुष्यातील सर्वात प्रेरणादायी क्षण म्हणजे 1953 मधील तिचं पहिलं एकल प्रदर्शन. डॉक्टरांनी तिला अंथरुणावरून उठण्यास सक्त मनाई केली होती, पण फ्रीडानं ठरवलं की आपण त्या प्रदर्शनात जाणार. ती थेट रुग्णवाहिकेनं आणि सजवलेल्या बेडसह प्रदर्शनाच्या ठिकाणी पोहोचली. ती तिथं झोपूनच लोकांशी संवाद साधत होती आणि तिनं सिद्ध केलं की यश मिळवण्यासाठी शरीरापेक्षा मनाची जिद्द जास्त महत्त्वाची असते. बालमित्रांनो, फ्रीडाच्या आयुष्यातून आपल्याला प्रेरणादायी धडे मिळतात. जसं परिस्थितीवर मात करा. फ्रीडाचं शरीर साथ देत नव्हतं, पण तिनं आपल्या कलेला आपली ताकद बनवलं. तुमच्याकडं काय नाही यापेक्षा तुमच्याकडं असलेल्या प्रतिभेवर लक्ष द्या. संकटाचं संधीत रूपांतर करा. फ्रीडाप्रमाणे नेहमी स्वतःची ओळख जपा. फ्रीडानं तिची शारीरिक व्यंग कधीच लपवली नाहीत, उलट तिनं ती अभिमानानं आपल्या चित्रात मांडली. आपण जसे आहोत तसंच स्वतःचं स्वीकार करणं आणि स्वतःवर प्रेम करणं हीच खरी जिद्द आहे. मुलांनो, जेव्हा कधी तुम्हाला वाटेल की तुमच्या समोर खूप अडचणी आहेत किंवा तुम्ही एखादं काम करू शकत नाही, तेव्हा या जिद्दी मेक्सिकन चित्रकार महिलेची आठवण ठेवा, जिनं आपल्या कलेमुळं जगावर राज्य केलं. फ्रीडाच्या जीवनापासून प्रेरणा घ्या आणि तुमच्या क्षेत्रात सुवर्ण पदक मिळवण्यासाठी सज्ज व्हा. आणि लक्षात ठेवा, शरीर थकू शकते पण स्वप्न कधीच म्हातारी होत नाहीत. जिद्द गाथा या सत्रात आज आपण फ्रीडा काहलो या चित्रकार महिलेची माहिती ऐकली. अवकाशाची गुपितं आज आपण जाणून घेणार आहोत मंगळ आणि गुरु या ग्रहांना. बालमित्रांनो, मागील आठवड्यात विचारलेला प्रश्न होता, शुक्र सूर्यमालेतील दुसरा ग्रह बुधापेक्षा लांब असूनही अत्यंत उष्ण ग्रह आहे. ही उष्णता तापमान एका विशिष्ट परिणामामुळे होते आणि तुम्हाला शोधायचं होतं त्या परिणामाचं नाव. मित्रांनो, या परिणामाचं नाव आहे हरितगृह परिणाम, म्हणजेच ग्रीन हाऊस इफेक्ट. बालमित्रांनो, सध्या आपण सर्वजण अतिशय कडक उन्हाळा

अनुभवतोय. मागील एका महिन्यापासून दिवसाचं तापमान साधारण 40 डिग्री त्यापेक्षा जास्त जात आहे. सुंदर हिरवी झाडी नष्ट होणं, प्रदूषण, त्यामुळे पृथ्वीवर कार्बन डायऑक्साइड सारखे वायूंचं प्रमाण वाढत आहे. हे वायू हरितगृह परिणाम निर्माण

अनुभवतोय. मागील एका महिन्यापासून दिवसाचं तापमान साधारण 40 डिग्री त्यापेक्षा जास्त जात आहे. सुंदर हिरवी झाडी नष्ट होणं, प्रदूषण, त्यामुळे पृथ्वीवर कार्बन डायऑक्साइड सारखे वायूंचं प्रमाण वाढत आहे. हे वायू हरितगृह परिणाम निर्माण करतात. कार्बन डायऑक्साइड, मिथेन इत्यादी वायू शुक्रावरती मोठ्या प्रमाणावर आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून शुक्र ग्रहावरती प्रचंड तापमानाची वाढ झालेली दिसते. बालमित्रांनो, आता वळूया आजच्या ग्रहांच्याकडं. आज आपण मंगळ या ग्रहाबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. सूर्यमालेतील पहिला बाहेरचा ग्रह म्हणजे मंगळ. मंगळ पृथ्वीपेक्षा साधारण निम्म्या आकाराचा आहे, अर्थातच वस्तुमान. गुरुत्वाकर्षण हेही पृथ्वीपेक्षा कमी आहे, तरीसुद्धा मंगळ आपल्यासाठी खूप विशेष आहे, कारण भविष्यात मंगळ मानवी वस्तीसाठी उपयोगी होऊ शकते. मंगळावरील एक दिवस पृथ्वी एवढाच साधारण 24 तासांचा असतो, मात्र वर्ष तब्बल 687 दिवसांचं असतं. या ग्रहांवरती हलके विरळ वातावरण, खडकाळ जमीन, उंच पर्वत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पाणी या छोट्या ग्रहावर आहे. म्हणूनच जगातील शास्त्रज्ञ या मंगळाचा अभ्यास करत आहेत. खास करून नासाने खूप मोहिमा मंगळाच्या अभ्यासासाठी पाठवल्या आहेत. बालमित्रांनो, तुम्ही मिशन मंगळ हा चित्रपट पाहिला असेल. हा चित्रपट भारताच्या मंगळ मोहिमेवर भारताने आपल्या पहिल्या प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत यशस्वीरित्या यान पाठवले. असे करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला. या मोहिमेमुळे मंगळाचे उच्च गुणवत्तेचे फोटो आणि वातावरणाची माहिती मिळाली. असा हा छोटा ग्रह डोळ्यांनी लाल रंगाचा दिसतो. मोठ्या दुर्बिणीतून जर आपण पाहिलं तर त्याच्यावरच्या आपल्याला काही ठळक गोष्टी दिसतात. ध्रुवावरील बर्फाळ टोपी, खे ज्वालामुखी, दरी याचे गडद ठिपके दिसू शकतात. मंगळाच्या जमिनीवर लोहांचे प्रमाण खूप जास्त आहे, जे त्याला लाल रंग देऊन जाते. थोडक्यात, त्याचा पृष्ठभाग गंजलेला आहे. मग विचार करा, असा खडकाळ गंजलेला दगड धोंड्यांचा हा इवलासा ग्रह काही कोटी लांब असलेल्या मानवाला काय त्रास देईल. सध्या मंगळ हा ग्रह पहाटेच्या आकाशात दिसत आहे. मंगळ हा ग्रह साधारण 2 वर्षानंतर प्रतियुतीत येतो आणि त्यावेळी तो मोठा आणि तेजस्वी दिसायला लागतो. यावर्षी नोव्हेंबरपासून पुढील वर्षी एप्रिलपर्यंत मंगळ निरीक्षणासाठी योग्य कालावधी आहे. बालमित्रांनो, मंगळानंतर आपण भेटणार आहोत तेजस्वी अशा गुरु या ग्रहाला. गुरु नावाप्रमाणे आपल्या सूर्यमालेतील दादा आहे, बर का. गुरुची वैशिष्ट्य म्हणजे 4 ठळक दिसणारे चंद्र, ग्रेट रेड स्पॉट्स हे महाकाय वादळ आणि लाल पट्टे. बालमित्रांनो, आपली पृथ्वी घन आहे, तिला जमीन आहे, त्यावरती सर्व जीवसृष्टी आहे. मात्र आपला हा दादा ग्रह चक्क वायूंचा बनलेला आहे. गुरु हा हायड्रोजन आणि हेलियम या वायूंचा बनला आहे. म्हणजे फक्त तप्त वायू आणि जमीन नाही, तर या वायूमुळे गुरु ग्रहावरती महाकाय वादळे आणि त्यातून तयार झालेले रंगीत पट्टे आपल्याला पाहायला मिळतात. बालमित्रांनो, आपण बऱ्याच वेळा समुद्रातील वादळांच्या बद्दल बातम्या ऐकतो, मात्र आपल्या समुद्रातील ही वादळे काही दिवसातच संपून जातात. मात्र गुरुग्रहावरती एक वादळ तब्बल 300-350 वर्षापासून चालू आहे आणि त्याचं नाव आहे ग्रेट रेड स्पॉट. हे वादळ पृथ्वीपेक्षाही मोठं आहे. बालमित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का गुरु किती मोठा आहे ते. गुरु इतका मोठा आहे की त्यात सुमारे 1300 पेक्षा जास्त पृथ्वी ग्रह सहज मावू शकतील. आपल्या प्रचंड वस्तुमानामुळे गुरुचे गुरुत्वाकर्षण ही प्रचंड आहे. गुरुचे गुरुत्वाकर्षण प्रत्यक्ष सूर्यावर देखील परिणाम करते. मित्रांनो, सर्व ग्रह सूर्याभोवती फिरत असले तरी प्रत्यक्षात गुरुत्व मध्याभोवती फिरतात. बहुतेक ग्रहांच्यासाठी हा गुरुत्व मध्य सूर्याच्या आत खोलवर आहे. तथापि सूर्य आणि गुरु प्रणालीचा गुरुत्व मध्य सूर्याच्या बाहेर आहे. थोडक्यात काय,
की गुरु आपल्या सूर्यालाही

त्याच्या जागेवरून हलवतो. गुरुग्रहाच्या मोठा आकारमान आणि वस्तुमानामुळे तो सौरमालेत व्हॅक्युम क्लीनर म्हणूनही काम करतो. दूरच्या मार्गावरून भरकटत येणारा लघुग्रह, धूमकेतू यांना गुरुग्रह स्वतःच्या गुरुत्वाकर्षण बलानं खेचतो आणि पृथ्वीच्या दिशेने येण्यापासून रोखतो. अर्थातच तो आतील सर्व छोट्या ग्रहांचं संरक्षणही करत राहतो. मुलांनो, अशा या मोठ्या ग्रहाचा दिवस खूप छोटासा आहे, फक्त 10 तासांचा. बालमित्रांनो, आता वळूया प्रश्नांच्याकडं. आजचा पहिला प्रश्न आहे, गुरुग्रहाला 96 चंद्र आहेत आणि तुम्हाला शोधायचं आहे त्यातील सर्वात मोठ्या चंद्राचं नाव. बालमित्रांनो, प्रश्न पुन्हा एकदा ऐका. गुरुग्रहाला तब्बल 96 ग्रह आहेत. तुम्हाला शोधायचं आहे त्यातील सर्वात मोठ्या चंद्राचं नाव. दुसरा प्रश्न आहे, गुरुचे चंद्र शोधणाऱ्या शास्त्रज्ञाचे नाव काय आहे आणि या शास्त्रज्ञाने असे काय केले की विज्ञानाचा चेहराच बदलून गेला. या प्रश्नांची उत्तरं आपण पुढील भागात पाहणार आहोत.

0: अवकाशाची गुपितं या मालिकेचं लेखन केलं होतं कृष्णा गायकवाड यांनी.
1: बालमित्रांनो, बालसभेच्या कार्यक्रमाची वेळ आता संपली. कार्यक्रम कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. या कार्यक्रमातून मला आदिती जोशीला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांना निरोप द्या. पुन्हा भेटू पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. यानंतर 8:45 समाचार संध्या, त्यानंतर 9 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 रूपकांचा अखिल भारतीय कार्यक्रम, तसंच 10 अखिल भारतीय रविवासरीय संगीत सभा दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.